श्रोते हो, कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत. उषा मंगेशकर यांनी गायलेलं, गीतकार मंगेश पाडगावकर आणि संगीतकार विश्वनाथ मोरे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत भीमराव पांचाळे यांच्या स्वरात. सुरेश भट यांचं हे गीत आहे, संगीत भीमराव पांचाळे यांचं.

श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण पुढलं गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात. सौमित्र यांची रचना आणि श्रीधर फडके यांचं संगीत.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, त्याचप्रमाणे आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण हे कार्यक्रम ऐकू शकता. श्रोते हो, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 14 वैशाख, शके 1948, त्यानुसार 4 मे 2026. पहाटेचे 5:56 आणि 30 सेकंद होत आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता सुरू होत आहे. पहिल्या सभेत सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्या सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीने. मंगलध्वनीमध्ये ऐकूया उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग हिंडोल.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोते हो, हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 6 वाजतात. आता ऐकूया समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. 6:05 होत आहेत. मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम.

संत एकनाथ महाराजांचं भजन आपण ऐकलं, व्ही जी भाटकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. श्रोते हो, कार्यक्रमात आता पुढे ऐकूया प्रदीप नाटेकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा हा अभंग.

वंदना टिळक आणि सहकाऱ्यांनी गायला संत जनाबाईंचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात शेवटी श्रोते हो आता ऐकूया. आकाशवाणी ग्राहक संघांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत संगीत कानू घोष यांचं आहे.

0: मंगल प्रभात या कार्यक्रमाच्या शेवटी श्रोते हो, आत्ताच आपण वंदना विटणकर यांचं देशभक्तीपर गीत ऐकलं. मंगलप्रभात हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 6:30 वाजत आहेत. ऐकूया कार्यक्रम, जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्या

आनंदी या सदरात नियतीचा नमस्कार. श्रोते हो, रोज सकाळी 6:30 आम्ही आपल्या सगळ्यांसाठी जगूया आनंदी हे सदर घेऊन येतो. याचा उद्देश हाच की दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी व्हावी, कारण ज्याची सकाळ सुंदर त्याचा संपूर्ण दिवसही छान जातो. आयुष्यात फक्त दुःखच नाही आहे, तर छोट्या छोट्या गोष्टींतही आनंद लपलेला असतो. आपल्याला जगण्यासाठी हवा, पाणी, अन्नासोबतच निरोगी आणि आनंदी आयुष्याची गरज असते. आपल्याला तो आनंद शोधायचा असतो, जो तो आपापल्या व्यापात इतका गुंतलाय की बाकीच्या गोष्टींचा विचार करायला वेळच नाही. पण कधीतरी असा क्षण येतो जेव्हा ना कसली काळजी वाटते, ना कसला ताण. तिथे फक्त आपण असतो, आपल्या आवडीचं काम आणि त्यातून मिळणारा आनंद. तेव्हा जगाचा खरंच विसर पडतो आणि हेच क्षण आपल्याला जिवंत असल्याची जाणीव करून देतात. श्रोते हो, कधीकधी जग विसरणं चुकीचं नसतं, कारण त्यातूनच आपण स्वतःला सापडतो. कदाचित हेच खऱ्या आनंदाचं गुपित असेल.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात। 6:35 झाली आहेत। जाणून घेऊया आज अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी। अगदी थोड्याच वेळात म्हणजे 6:40 आणि 2:00 कृषीवाणीमध्ये शेतीमध्ये पूर्व मशागतीचं महत्त्व या कार्यक्रमाचा भाग पहिला। 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदामध्ये निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली भागचा 4 तज्ज्ञ डॉक्टर सुरभी कोहोजकर। 6:50 आणि 2:10 परिसरमध्ये हवामान बदलाचे सागरी परिसंस्थेवर होणारे परिणाम याविषयी श्वेता चिटणीस यांच्या मुलाखतीचा भाग 4। 7:00 आणि 1:55 ऐसी अक्षरे रसिके या अंतर्गत चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत सावरबोंड या चित्रपटाविषयी रेखा देशपांडे यांचा लेख, वाचकस्वर दिनेश अडावतकर। प्रायोजित कार्यक्रमांच्या मालेत 7:25 दिलखुलास, 7:40 शिवसृष्टी, 7:45 बेडेकर मसालेवाले आणि 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग। श्रोते हो आज 11:05 स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमात विषय आहे नाती जपूया, संवादिका सुलभा सौमित्र। 12:00 वनिता मंडळमध्ये पक्षांचे लक्ष थवे या शीर्षकांतर्गत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांची मुलाखत। 1:40 धाराशिव जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल। 5:30 युववाणी, 6:30 साहित्य सौरभमध्ये लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा लेखक सुशांत देवळेकर। 6:15 वृत्तविशेष, 7:30 माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात फुलशेती लागवड योजनेविषयी तरुण वैती यांची मुलाखत। 7:15 लोकसंगीत, 7:15 स्पॉटलाइट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या मालेत 10:30 कल्याणी साळुंके यांचं गायन राग तोडी, 2:30 हर्षवर्धन कौलगी यांचं बासरीवादन राग वृंदावनी सारंग, 5:02 राजा काळे यांचं गायन राग मारवा, 10:00 पंडित ब्रिज नारायण यांचं सरोदवादन राग जय जयवंती आणि 10:30 राजेश्री पाठक यांचं उपशास्त्रीय गायन। उपशास्त्रीय गायनात आपण ऐकणार आहात माज खमाज ठुमरी मिश्र कलिंगडा चैती दादरा। आत्ताच आपण ऐकलं आज अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी। आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। काल दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आभाळ ढगाळलेलं होतं। कमाल तापमान रेकॉर्ड करण्यात आलं। कुलाबा इथे 35 तर सांताक्रूझ इथे 34 अंश सेल्सिअस किमान तापमान होतं। कुलाबा इथे 27 आणि सांताक्रूझ इथे 28 अंश सेल्सिअस। सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 78 तर सांताक्रूझ इथे 77%। पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आभाळ ढगाळलेलं असेल तर संध्याकाळी आभाळ स्वच्छ सूर्यप्रकाशित असेल। कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहील असा वेधशाळेकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे। महाराष्ट्र तसंच गोवा किनारपट्टीच्या मच्छीमार बांधवांसाठी कोणताही इशारा नाही। श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज।

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीसह न्यूज ऑन AIR या

0: जमिनीला चांगल्या स्थितीत आणणं किंवा तयार करणं म्हणजेच जमिनीची मशागत. जमिनीच्या मशागतीची जी कामं जमिनीत पीक पेरणीपूर्वी करतात त्या सर्व मशागतीला पूर्व मशागत म्हणतात. यामध्ये नांगरट, ढेकळं फोडणं, कुळवणं किंवा वखरणं, सपाटीकरण, जमिनीमध्ये खत मिसळणं, जमीन घट्ट करणं, सरी काढणं, वाफे तयार करणं इत्यादी मशागतींचा अंतर्भाव होतो. या पूर्व मशागतीचे शास्त्रीयदृष्ट्या अनेक फायदे आहेत. नांगरणीमुळे जमीन सैल आणि मोकळी होऊन अशा जमिनीत पावसाचं किंवा ओलिताचं पाणी सहज मुरतं. नांगरणीमुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचं विघटन जलद प्रमाणात होऊन त्यापासून पिकांना उपयुक्त पडणारी अन्नद्रव्य मुक्त होतात. जमिनीत हवा खेळती राहते आणि पाण्याचा निचरा चांगला होतो. नांगरणीमुळे वनस्पतींचे अवशेष जमिनीत गाडले जातात आणि जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक अवस्था सुधारते. तणांचं बी नांगरणीमुळे जमिनीत खोलवर गाडलं जातं आणि त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी व्हायला मदत होते. नांगरणीमुळे कीटकांची अळी, अंडी आणि कोश जमिनीच्या पृष्ठभागावर उघडे पडून सूर्याच्या प्रखर उष्णतेनं मरतात किंवा पक्षी त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. नांगरणीमुळे पूर्वीच्या पिकांची धसकटं, फुटलेले कंद आणि कोंब इत्यादी काढायला मदत होते. खोल नांगरणीमुळे पिकांच्या मुळाची योग्य वाढ होऊन वेगवेगळ्या थरातील अन्नद्रव्य शोषून घेणं पिकाला शक्य होतं. नांगरणीमुळे उघड्या जमिनीस भरपूर सूर्यप्रकाश आणि उष्णता जमिनीस पोषक ठरते. सूक्ष्म जीवजंतूंचं कार्य जलद गतीनं व्हायला मदत होते. तसंच जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. नांगरणीमुळे जमिनीच्या थरांची अदलाबदल होऊन वनस्पतीच्या मुळांना सुपीक थरांचा फायदा होतो. नांगरणीमुळे जमिनीत सेंद्रिय आणि रासायनिक खतं किंवा कीटकनाशकं चांगली मिसळता येतात. नांगरणीमुळे जमिनीच्या तापमानात बदल घडून येऊ शकतो. प्रत्येक वर्षी जमिनीची नांगरट करणं आवश्यक आहे असं नाही. प्रयोगांती असं सिद्ध झालं आहे की एखादी जमीन नांगरावी किंवा नाही हे त्या जमिनीचा प्रकार, हवामान, जमिनीवरील मागे घेतलेलं पीक, नंतर आपण जे पीक घेणार आहोत या सगळ्या गोष्टींवर ते अवलंबून असतं. जी जमीन वाळल्यानंतर भेगाळते अशा खूप खोल काळ्या जमिनीची दरवर्षी नांगरणी करण्याची आवश्यकता नसते. मध्यम काळ्या जमिनीची सुद्धा दरवर्षी नांगरणी करण्याची आवश्यकता नसते. चिकणमातीची आणि ज्या जमिनीचा निचरा चांगला होत नाही अशा जमिनींना त्यामध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी नांगरणीची गरज असते. ज्या भागामध्ये पाऊस कमी पडतो त्या भागात पडलेल्या पावसाचं पाणी जमिनीत साठवून ठेवण्यासाठी दरवर्षी नांगरणीची आवश्यकता असते. कोरड्या हवामानात काडी कचरा आणि वनस्पतींचे अवशेष गाडण्याकरता नांगरट न करता तसेच जमिनीवर राहून दिले तर अशा जमिनीची धूप थांबते. शेतीमध्ये पूर्व मशागतीचं महत्व याविषयीचा भाग एक आज आपण ऐकला. याविषयीची अधिक माहिती आपण उद्याच्या कृषीवाणीमध्ये करून घेऊया.
1: आत्ताच आपण कृषीवाणी हा कार्यक्रम ऐकलात. वाचक सुरू होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण दुपारी 2 वाजता पुन्हा ऐकू शकाल. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. होते हो, सकाळचे 6:45 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोत्याहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: नमस्कार श्रोतेहो, आत्तापर्यंत आपण निसर्गोपचार म्हणजे काय, त्याची तत्व आणि सामान्य तक्रारींमध्ये त्याचा दृष्टिकोन समजून घेतला. आता एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं आपण आपल्या जीवनात कसं आणायचं? निसर्गोपचार आपल्याला आधुनिक वैद्यकशास्त्राच्या विरोधात जाण्यास सांगत नाही, तर तो एक पूरक दृष्टिकोन देतोय. आजच्या काळात आपण टेक्नॉलॉजी, औषधं आणि सुविधा यांचा वापर करतोच, पण त्याचबरोबर आपण आपल्या शरीराशी आणि निसर्गाशी जोडलेलं राहणं तितकंच आवश्यक आहे हे सुद्धा सांगतो. आरोग्य ही फक्त आजारी नसण्याची अवस्था नसते, तर ती एक संतुलित

0: ऊर्जावान आणि शांत जीवनशैली आहे. आणि हे संतुलन तयार होतं ते आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून. आणि या सगळ्या प्रक्रियेत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. आपण अनेकदा आपल्या शरीराच्या गरजा दुर्लक्षित करतो किंवा त्या पुढे ढकलत राहतो, उद्यापासून सुरू करेन असं म्हणत राहतो. पण निसर्गोपचारात आपल्याला आजपासून सुरुवात करायला शिकवायला पाहिजे, लहान पावलांनी पण सातत्याने. तुम्हाला एकदम परिपूर्ण रुटीन बनवायची गरज नाही, फक्त एक सवय निवडा आणि ती नियमितपणे पाळा. हळूहळू शरीर तुमच्यासोबत कोऑपरेट करायला लागतं आणि मग बदल आपोआप घडायला लागतात. हीच खरी होलिस्टिक हिलिंग आहे, जिथे शरीर, मन आणि सवयी एकत्र येऊन काम करतात. निसर्गोपचारात वापरल्या जाणाऱ्या उपचार पद्धती देखील या पंचमहाभूतांवर आधारित असतात. उदाहरणार्थ पृथ्वी तत्वासाठी मातीचे उपचार, जसं की मड पॅक किंवा मडबाथ, जे शरीरातील उष्णता कमी करायला मदत करतात. जलतत्वासाठी हायड्रोथेरपी, जसं की स्पायनल बाथ किंवा हिप बाथ, जे रक्ताभिसरण सुधारतात. अग्नितत्व सूर्यप्रकाश आणि उष्णतेशी संबंधित आहे. सनबाथ किंवा स्टीम थेरपी, यामुळे मेटाबॉलिझम सुधारतो. वायुतत्वासाठी श्वसन आणि हालचाल, म्हणजेच प्राणायाम आणि हलका व्यायाम शरीराला ऊर्जा देतो. आणि आकाशतत्वासाठी फास्टिंग, मेडिटेशन आणि विश्रांती, जे शरीराला, मनाला स्पेस देतं. अशा प्रकारे प्रत्येक उपचार पद्धती शरीरातील तत्वांना संतुलित करण्यासाठी काम करते. आता एक छोटंसं उदाहरण बघा. एक व्यक्ती सतत थकवा आणि ॲसिडिटी घेऊन येते. औषधं घेऊनही तात्पुरता फरक पडतो, पण तक्रार तर परत येते. जेव्हा तिची जीवनशैली समजून घेतली जाते तेव्हा उशिरापर्यंत जागणं, अनियमित आहार आणि ताणतणाव, त्यानुसार छोटे छोटे बदल केले जातात. सकाळी चालणं, नीट पाणी पिणं, साधं अन्न आणि थोडं रिलॅक्सेशन, तेव्हा हळूहळू तिचं शरीर स्वतःच सुधारायला लागतं. हीच निसर्गोपचाराची ताकद आहे. शरीराला योग्य दिशा दिली की ते स्वतः बरे होण्याचा मार्ग शोधतं. म्हणून सुरुवात खूप मोठी असण्याची गरज नाही, तर उद्या सकाळी 10 मिनिटं लवकर उठा, थोडा वेळ ताज्या हवेत घालवा, जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि दिवसातून काही क्षण स्वतःसाठी ठेवा. हे बदल खूप छोटे वाटतील, पण याच छोट्या पावलांमधून मोठं आरोग्य तयार होतं. निसर्गोपचार आपल्याला परत एकदा सोप्या, नैसर्गिक आणि सजग जीवनशैलीकडे घेऊन जातो. आणि शेवटी या प्रवासात परिपूर्णता अपेक्षित नाही, कधीकधी चुकाही होतील, रुटीन बिघडेल, पण महत्त्वाचं आहे म्हणजे पुन्हा योग्य मार्गावर येणं. निसर्गोपचार हा एक लवचिक आणि समजूतदार जीवनमार्ग आहे. ते आपल्याला गिल्ट न देता सजगपणे आणि आनंदाने जगायला शिकवते. म्हणून स्वतःवर थोडं प्रेम करा आणि शरीराचं ऐका आणि निसर्गाशी जोडलेले राहा, कारण शेवटी आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती.

0: बरी सर।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। आजच्या भागामध्ये आपण हवामान बदलामुळे भारतातील प्रवाळ कट्ट्यांवर काय परिणाम होत आहे हे त्यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया।
0: प्रवाळकट्टे म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या कॉलनीज, जशा आपण घरं बांधतो आणि मोठी मोठी कॉलनी तयार करतो आणि त्याच्यात आपण सगळे एकेका घरात राहतो, तसेच प्रवाळ एक एक पॉलीप नावाचे एक युनिट बनवतं आणि जे एकासारखे अनेक ते पॉलीप्स बनवतात आणि त्यात विविध प्राणी राहतात आणि शिवाय त्यांच्यावर पोचले जाणारे इतर मोठे प्राणी असतात जे त्यांना खाद्य म्हणून वापर करतात। तर प्रवाळ कट्टे जिकडे आहेत तिकडे समुद्रकिनाऱ्यांची धूप होणे थांबते, त्यांच्यावर जवळजवळ 25% सागरी प्राणी अवलंबून असतात आणि सागरी परिसंस्थेचं ते संरक्षण करतात। परंतु हवामान बदलामुळे सध्या प्रवाळ कट्टे जास्त प्रमाणात ब्लीच होऊ लागलेत। तर हे ब्लीचिंग म्हणजे काय, तर ते पांढरे पडतात। खरं तर मी स्वतः स्कुबा डायव्हर असल्यामुळे अंदमान ह्या ठिकाणी जेव्हा आम्ही चिडिया टापू नावाचं जे बेट आहे तिकडे आम्ही स्कुबा डायव्हिंगसाठी गेलो होतो आणि तिकडे विविध रंगी असे प्रवाळ बघायला मिळतात। तर समुद्र तळाशी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिकडे ब्रेन कोरल, नंतर कोरल पॉलीप किंवा फुलांच्या आकाराचे कोरल किंवा कॉलीफ्लावरच्या आकाराचे कोरल असेही बघायला मिळाले आणि त्यांचे रंग विविध असतात। हे जे रंग त्यांना मिळतात ते त्यांच्या पेशी असतात, त्यांच्यामध्ये जे वस्ती करून असणारे शेवाळ आहेत त्या शेवाळांमुळे त्यांना हे वेगळे वेगळे रंग मिळतात। तर जेव्हा ब्लीचिंग ही प्रक्रिया घडते तेव्हा काय होतं की आजूबाजूच्या पाण्याचं तापमान वाढलेलं असतं आणि ते अधिक काळापर्यंत वाढलेलं राहतं, त्याच्यामुळे हे जे शेवाळ असतं ते या प्रवाळांच्या उती आणि पेशींना सोडून पाण्यात मिसळतं आणि प्रवाळ जर का निघून गेलं तर ह्याच्यामधून खाद्य मिळत नाही। इतर त्या प्रवाळांमध्ये राहणारे जे इतर छोटे प्राणी असतात त्यांना खाद्य मिळेनासं झालं की मोठ्या माशांना पुन्हा खाद्य मिळत नाही आणि ते मोठे मासे कृश होऊ लागतात आणि पुन्हा ते सायकल सुरू होते। त्याच्यामुळे ब्लीचिंग जर का थांबवायचं असेल तर आपण 100% जीवाश्म इंधनाचा वापर बंद करणे, परंतु हे 100% म्हणणं सोपं आहे आणि ते घडणं तितकंच कठीण आहे। त्याच्यामुळे अजून तरी आपल्याला 2030 मुदत आहे। मुख्य म्हणजे ब्लीचिंग केव्हा होतं, तर जेव्हा आपण 1.5 degree तापमान वाढ ही थांबवण्याचा प्रयत्न जर का केला असता तर हे ब्लीचिंगची प्रक्रिया खूप कमी झाली असती आणि प्रवाळ सुरक्षित राहिले असते। परंतु 2024 जेव्हा आपण 1.5 degree Celsius हा तापमानवाढीचा टप्पा ओलांडला आणि त्याच्यामुळे ही प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे, प्रवाळ नष्ट होऊ लागलेत ही भीती तर जगभर सर्वांना आहेच। परंतु एक जमेची बाब एवढी आहे की प्रवाळ पुन्हा पुनरुज्जीवित होऊ शकतात। कृत्रिम स्ट्रक्चर निर्माण करून आणि त्याला सौर ऊर्जेचा वापर करून त्याला स्टिम्युलेशन देण्यात येतं, जेणेकरून समुद्रातले खनिज आणि इतर हवे असे जे मिनरल्स असतात कोरलला पोषक वातावरण तयार करतात आणि प्रवाळ पुन्हा जगू शकतात।
1: श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत केली। परिसरच्या या चार भागांमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की हवामान बदलामुळे आणि मानवनिर्मित प्रदूषणामुळे एकूणच समुद्रातील ऑक्सिजनची उपलब्धता कमी होणे, कार्बन डायऑक्साईडचं उपलब्धता वाढणे आणि त्यानंतर प्रदूषणामुळे किंवा हवामान बदलामुळे प्रवाळ पट्ट्यांवर त्याचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला। मॅडम, आपण कार्यक्रमासाठी आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद।
0: धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल।
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून। श्रोतेहो, सकाळचे 6:55 होत आहेत। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र। थोड्याच वेळात आपण ऐकाल संस्कृत समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून।
3: इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम, प्रवाचिका ऋचा झा। अथ वार्ताः। असम पश्चिम बंगाल केरलम तमिलनाडु राज्येषु केन्द्र शासित प्रदेशे पुडुचेरी इत्यत्र विधानसभा निर्वाचनेभ्यः अद्य मतगणनायै सर्वाः सज्जताः जाताः। मतगणना प्रातः 8 वादने प्रारप्स्यते। प्रैष्य मतपत्राणां गणना सर्वप्रथमं भविष्यति तथा वैद्युतिकी मतदान यंत्राणां गणना प्रातः 8:30 वादने प्रारप्स्यते। असम राज्ये 26 अधिकैकासनेभ्यः केरलम राज्ये 44 अधिकैकासनेभ्यः तमिलनाडु राज्ये 34 अधिक 200 आसनेभ्यः तथा पुडुचेरी इत्यत्र 30 विधानसभासनेभ्यः मतगणना भविष्यति। पश्चिम बंगाले 93 अधिक 200 आसनेभ्यः अद्य मतगणना भविष्यति। फाल्टा विधानसभायै पुनर्मतदानं मईमासस्य 21 दिनांके भविष्यति। तत्रैव मतगणना च मईमासस्य 4

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 532.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र। श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील उपलब्ध आहेत। सकाळचे ठीक 7 वाजले आहेत, ऐकूया कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आजपासून आपण चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या भागात ऐकूया साबरबोंड या चित्रपटाविषयी रेखा देशपांडे यांचा लेख.
1: श्रोते हो, गेली 100 अधिक वर्ष मानवी संस्कृतीची साथ करणारं तंत्राधिष्ठित कलात्मक माध्यम

0: माध्यम म्हणजे सिनेमा. मानवी जगण्यातल्या गुंतागुंती, समस्या आणि त्यातलं सौंदर्य देखील ते उलगडून दाखवत असतं. प्रस्तुत मालिकेत श्रोत्यांना विविध भाषांमधील देशविदेशातील चित्रपटांची थोडक्यात ओळख करून देत त्या सौंदर्याची चुणूक दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. पहिलाच भाग आहे तेव्हा सुरुवात एका मराठी चित्रपटापासून. चित्रपट आहे साबरबोंड. दिग्दर्शक रोहन परशुराम कानवडे. शहरात राहणाऱ्या आनंदला वडिलांच्या निधनानंतर आईबरोबर 10 दिवस गावी जाऊन सर्व विधी करायचे आहेत. वडिलांच्या जाण्याच्या दुःखासोबतच आनंदला आणखी एक अस्वस्थता सतावतीये आणि आईलाही त्याची जाणीव आहे. गावाला गेल्यावर आता वर्षाच्या आत आनंद लग्न करावं असा धोशा नातलग लावणार आणि तीच मोठी समस्या आहे. आनंदचा कल समलिंगी संबंधांकडे आहे. वडिलांनी तो समजून घेतलेला होता आणि अशा वडिलांचं छत्र हरवणं ही आनंदचं दुःख विशेष गहिरं करणारी घटना आहे. पण आनंद लग्नाला तयार का होत नाही याविषयीची काळजी, कुतूहल आणि राग नातलग व्यक्त करत राहतात. अशा वातावरणात आनंदला बाहेर पडायला मदत होते ती गावातल्या त्याच्या बालमित्राची, बाळ्याची. दोघांच्या दोस्तान्यात लहानपणच्या आठवणी जागवल्या जातात, तसंच त्यांचा वर्तमान प्रश्नही त्यात डोकावू लागतो. गुरं शेळ्या हाकणारा बाळ्या लग्न करायचं टाळतोय. त्याचं शेतकरी कुटुंब त्याला समजून घेऊ शकत नाही, लग्नाला तयार होत नाही म्हणून त्याला बाप मारहाणही करतो. समलिंगी संबंधाकडचा कल हे घटित केवळ शहरातील तरुणांची आणि आधुनिक जीवनशैलीतील गोष्ट नव्हे, ती गावखेड्यातही असू शकते, असते आणि त्यापायी अशा व्यक्तींना मोठी कुचंबणा सहन करत जगावं लागतं हे इथं सहजपणे अधोरेखित होतं. हळूहळू आनंद आणि बाळ्याच्या मधलं नाजूक नातं उलगडत जातं ते अतिशय तरल शैलीत आणि उलगडत जाते ती जाणीव की हे नातं केवळ शारीरिक असत नाही तर ते नाजूक तरीही दृढ असं भावनिक नातंही असतं. आनंदची आई सुमन, गावातली कमी शिकलेली मुलगी, लग्नहून शहरात गेलेली, नवऱ्याच्या सहवासातून तिचीही समज प्रगल्भ झालेली आहे. गावातल्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर ती मात्र आनंदला समजून घेते. कथा कादंबरीच्या लिखित शब्द माध्यमातून हे व्यक्त करणं तुलनेनं सोपं, पण दृश्य माध्यमातून ते प्रकट करणं आणि प्रेक्षकांच्या जाणीवेपर्यंत पोहोचवणं हे कठीण आव्हान असतं. साबरबोंडनं ते समर्थपणे पेललं आहे. समलिंगी संबंधांची चर्चा अलीकडे संवेदनशीलतेनं होऊ लागली आहे, तरीही मोठ्या प्रमाणावर समाज अजूनही ही अपवादात्मक पण नैसर्गिक उर्मी समजून घ्यायला बिचकतो. या मुलांना पालकांनी समजून घेतलं तर समाज समजून घेऊ शकेल. हा संवेदनशील विषय कुठलाही प्रचारकीपणा येऊ न देता तरल जाणीवेनं आणि तरल शैलीत या चित्रपटानं मांडला आहे.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत साबरबोंड या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील कार्यक्रम उपलब्ध आहेत. श्रोतेहो, सकाळचे 7:06 झाली आहेत. ठीक 7:10 आपण ऐकाल आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झाले आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या दिल्या जातील.
1: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका बुधवारी 6 मे रोजी मेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललित बंध.
2: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
1: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचन.
3: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा. मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते.
1: आणि विद्यागौरी तांभणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
4: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
1: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.
4: जुन्या मैत्रिणींची रस्त्यात अचानक झाली आहे भेट. आणि मग काय झाल्या की सुरू त्यांच्या गप्पा मागच्या पानावरून पुढे. आपण स्वतःला ओळखायला लागलो ना की सगळं हळूहळू बदलत जात, खरं की नाही?
5: आणि मैत्री सुद्धा. काही वेळा मैत्री काळाबरोबर फिकी होते पण काही आपल्यासारखी अजून घट्ट होत जाते.
4: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 सखी विश्व बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात
1: सखी विश्व.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मिशन दृष्टी हे भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाची नेमणूक. रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांच्या संख्येत वाढ. आणि पुणे विमानतळावर 1,17,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅलॅक्स आयचं मिशन दृष्टी भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं म्हटलं आहे. ऑप्टोसार हा जगातील पहिला उपग्रह आणि भारतातील खासगी क्षेत्राद्वारे निर्मित आतापर्यंतचा सर्वात मोठा उपग्रह आहे. त्याचं यशस्वी प्रक्षेपण हे नाविन्यपूर्ण संशोधन आणि राष्ट्रनिर्मितीप्रती असलेल्या युवा वर्गाच्या ध्येयनिष्ठेचा एक ज्वलंत पुरावा असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. बंगळुरूच्या गॅलॅक्स आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं काल कॅलिफोर्नियात

प्रक्षेपण करण्यात आलं. 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा खासगी भारतीय कंपनीनं बनवलेला सर्वात मोठा तसंच इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपर्चर रडार सेन्सर्स या दोन गोष्टींचं एकत्रीकरण करणारा हा जगातला पहिला ऑप्टोसार उपग्रह आहे. त्याच्याद्वारे ऑप्टिकल आणि रडार दोन्ही प्रकारे इमेजिंग होऊ शकतं. ढगांच्या पलीकडे आणि रात्री अंधारातही हा उपग्रह स्पष्ट छायाचित्र घेऊ शकतो. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतांची मोजणी आज होणार आहे. आसाममधील सर्व 126 जागा, केरळमधील 140 जागा आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठी मतदान 9 एप्रिलला झालं होतं. तामिळनाडूतील 234 विधानसभा मतदारसंघ आणि पश्चिम बंगालमधील 293 विधानसभा जागांसाठी मतांची मोजणीही आजच होणार असून संध्याकाळपर्यंत सविस्तर निकाल हाती येतील. राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होणार आहे. नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत वेगानं आणि सखोल पद्धतीनं करण्यासाठी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाची घोषणा केली आहे. या पथकात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंगील यांच्या मार्गदर्शनाखाली 6 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपासात कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा या उद्देशानं हे पथक काम करेल. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं स्वतःहून दखल घेतली असून आयोगानं या घृणास्पद गुन्ह्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. नसरापूर इथल्या बालिकेवरचा अत्याचार आणि हत्या ही गंभीर घटना असून नागरिकांचा रोष साहजिक आहे. मात्र या आरोपीला कठोर शिक्षा होईल याची काळजी राज्य सरकार घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी आरोपीला तातडीनं कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून यासाठी वरिष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं लहान मुलांमधल्या मधुमेहाबाबत काल एक सर्वसमावेशक मार्गदर्शक दस्तऐवज जारी केला. सार्वजनिक आरोग्य सेवा वितरणातील सर्वोत्तम कार्यपद्धतींवरील राष्ट्रीय शिखर परिषदेत हा दस्तऐवज प्रकाशित करण्यात आला. लहान मुलांच्या मधुमेहावरील उपचाराचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत समावेश करणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे. या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार बाळ जन्मल्यापासून ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांची सार्वजनिक आणि शालेय पातळीवर तपासणी केली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: അതിമൂല്യ പറ.
1: विदर्भ, मराठवाडा, तेलंगण आणि आंध्र प्रदेशला एका सूत्रात बांधणाऱ्या तिरुपती अकोला तिरुपती या साप्ताहिक एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते अकोला स्थानकावरून या एक्सप्रेसला काल हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही रेल्वे दर आठवड्यातील रविवारी 8:10 धावणार असून अकोला, वाशिम, हिंगोली, पूर्णा, नांदेड, निजामाबाद आणि सिकंदराबाद मार्गे थेट तिरुपती गाठेल. यानिमित्त बोलताना खासदार धोत्रे म्हणाले,
2: अकोला जंक्शन भविष्यामध्ये अत्यंत महत्वाचा जंक्शन हा होणार आहे. सध्याही अकोला स्टेशनवर जे पॅसेंजर्स आहेत यांची संख्या जवळपास दिवसाला 20,000 ते 25,000 असते. येत्या काळामध्ये गतिशक्ती टर्मिनलच्या माध्यमातून उद्योगालाही एक मोठी चालना भविष्यामध्ये मिळणार आहे. समृद्धी महामार्गाला जोडणारा हा ट्रॅक आहे आणि विशेष महत्व नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी असेल, ईस्ट ते वेस्ट कनेक्टिव्हिटी असेल याकरिता अत्यंत महत्वाचा हा टर्मिनल आहे.
1: अनियंत्रित माती आणि मुरुम उत्खनन, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, विकासाच्या नावाखाली सुरू असलेली डोंगर फोडण्याची कामं, यामुळे रायगड जिल्ह्यातील 392 गावांवर दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याविषयी आमच्या प्रतिनिधीनं पाठवलेला हा वृत्तांत.
3: पावसाळा आला की रायगड जिल्ह्यात

0: हमखास, दरडी कोसळणे, समुद्राला येणारी उधाणं आणि महापूर अशा तिहेरी संकटांना तोंड द्यावे लागते. या नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या गावांची संख्या 673 आसपास आहे. यातील चिंताजनक बाब म्हणजे ही संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. ही बाब सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. अनियंत्रित माती, मुरुम, दगड उत्खनन, बेसुमार वृक्षतोड आणि विकासाच्या नावाखाली डोंगर कापण्याची सुरू असलेली कामं ही त्याची कारणं आहेत. रायगड जिल्ह्यात सावित्री, कुंडलिका, गाढी, आंबा, पाताळगंगा अशा प्रमुख नद्या असून या नद्यांना येणाऱ्या महापुरामुळे 136 गावांना धोका पोहोचतो. तसेच समुद्राची पातळी वाढत असून 145 गावांना उधाणाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पावसाळा आला की अनेक गावांची झोप उडते. सरकार या काळात काही उपाययोजना करते, मात्र निसर्गाच्या प्रकोपामुळे त्या अपुऱ्या ठरतात. शोभना देशमुख, आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग, रायगड.
1: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. बेकायदेशीर बाजारातील त्याची अंदाजे किंमत 1,17,00,000 रुपये आहे. बँकॉकहून पुण्यात येणाऱ्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी केल्यावर 6 पारदर्शक पाकिटांमध्ये हा अंमली पदार्थ लपवल्याचं उघडकीस आलं. आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला जागा द्यावी लागू नये म्हणून भूखंडाचे तुकडे करून लेआउट केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी काल नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली. त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 49 लेआउट म्हणजेच अभिन्यासापैकी 21 प्रकरणात फेरफार नोंदी करण्याचे आदेश नितीन पाटील यांनी दिले होते. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी 194 भूखंड मालक, विकासक आणि त्यांचे भागीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हेगारीचा कल पाहता समाजाभिमुख पोलिसिंग राबवण्याचा मानस नंदुरबारच्या नवनियुक्त पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्याला लाभलेल्या त्या दुसऱ्या महिला पोलीस अधीक्षक आहेत. रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबनं काल रत्नागिरी शहरात आयोजित केलेल्या किड्स सायक्लोथॉनमध्ये 500 अधिक मुलांनी सहभाग घेतला. 10 आणि 5 किलोमीटर प्रकारात सुपर हिरो ऑन सायकल अशी या सायक्लेथॉनची संकल्पना होती. महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून या सायक्लेथॉनमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश प्रभावीपणे प्रसारित करण्यात आला. हवामान. मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मिशन दृष्टी हे भारताच्या अंतराळ प्रवासातील एक महत्वपूर्ण यश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष तपास पथकाची नेमणूक. रायगड जिल्ह्यात दरडप्रवण गावांच्या संख्येत वाढ आणि पुणे विमानतळावर 1,17,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका बुधवारी 6 मे रोजी मेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललित बंध.
3: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
2: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचत.
4: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा. मला हवे असते समंजस सहजीवन, पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते. मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते. मला माणूस म्हणून जगायचे असते.
2: आणि विद्यागौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
5: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
2: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.
6: सतारीचे बोल असोत
7: की मंजुळ बासरी,
6: शततारांची संतूर असो
7: कि मंगल सनई,
6: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
7: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
8: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील श्रोतेहो आपण हे कार्यक्रम ऐकू शकता. श्रोतेहो आज 4 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन म्हणून पाळला जातो. तसंच आज भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्मदिवस. शुक्रतारा मंदवारा या त्यांच्या भावगीताने इतिहास रचला. अरुण दाते यांचा आवाज भावगीतांसाठी परिपूर्ण म्हणजेच मखमली असा होता. शतदा प्रेम करावे या नावाने त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित आहे. 6 मे 2018 मुंबईत वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांच्या भावगीतांच्या माध्यमातून अरुण दाते रसिक श्रोत्यांच्या मनात कायम घर करून आहेत. श्रोतेहो एक निवेदन ऐकूया. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारासाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलंच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
1: तेव्हा श्रोते हो आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील कार्यक्रम उपलब्ध आहेत. सकाळचे 7:25 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बदलत्या हवामानामुळे आपल्याला वारंवार पूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. या बदलत्या परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खूप प्रभावी होत आहे आणि प्रभावीपणे कार्य करत आहे. मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं आपत्ती व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयावर डॉक्टर भालचंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमातनंही याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे. तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्सप्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळं निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, आपदामित्र व आपदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदा सखी, आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्ती सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत होतो आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः तळेमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचं आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
0: नक्कीच, समुदायांची, विविध यंत्रणांची क्षमता बांधणी करणं या आपत्ती व्यवस्थापनासाठी फार फार गरजेचं आहे. तर ती नेमकी आपण कशी करत आहात?
1: कुठल्याही आपत्ती येण्यापूर्वीचे आपत्तीपूर्व ज्या उपाययोजना म्हणजे त्यामध्ये पूर्वतयारी आणि क्षमता बांधणी हे दोन महत्त्वाचे उपक्रम असतात. क्षमता बांधणीमध्ये जी व्यवस्थित आपली सद्यस्थितीची यंत्रणा आहे त्यांना सक्षम करणं, ती सक्षम करण्यासाठी जी आपली वेगवेगळी यंत्रणा आहे शासनाची, मूलतः शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांना प्रशिक्षित करणं. आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यांना आपण वेगवेगळे शासनातील जे विभाग आहेत, जे रिस्पॉन्डर्स विभाग आहेत त्यांना आपण प्रशिक्षण देण्यासाठी आपण वेळोवेळी पाठवतो. याशिवाय जी जनता आहे, जनतेच्या प्रशिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना राबवतो, विशेषतः खेडेगावातील प्रत्येक नागरिकासाठी प्रशिक्षण संस्था आपण घेतो. याशिवाय शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांचंही प्रशिक्षण घेतो, जेणेकरून ते त्या प्रशिक्षणामार्फत एक आपत्तीला प्रतिसाद देणारे सक्षम युवक घडावेत या अनुषंगाने आपण त्यांनाही ट्रेन करतोय. अशा वेगवेगळ्या युवकांना ट्रेनिंग देऊन क्षमता बांधणी करून, याशिवाय फक्त ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर आपण आपत्ती व्यवस्थापन संरचना निर्माण करतोय, त्यांना वेगवेगळे साधन निर्माण करतो. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगवेगळे रिस्पॉन्डर्स असतात, त्यांची साधनं, जी साधनं लागतात आपत्ती व्यवस्थापनासाठी ती उदाहरणार्थ फायर बाईक्स असतील, वेगवेगळे इन्फ्लेटेबल रबर बोट्स, मुळात इन्फ्लेटेबल रबर बोट असतात, NDRF, SDRF मोठ्या प्रमाणात ते ड्रोनचा वापर करतात, उपग्रह छायाचित्राचा वापर करतात. या वेगवेगळ्या शासनाचे जे महत्त्वाचे उपक्रम आहेत त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्या साधनांचा कसं आपत्ती व्यवस्थापनाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होईल या अनुषंगाने आपण शासन काम करते.
0: आपत्ती प्रतिरोधक असा आपला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी दीर्घकालीन असा रोडमॅप ठरवला असेल, तर तो नेमका काय आहे, दृष्टिकोन काय आहे?
1: भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्राने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी काय काम करावं यात स्पष्ट सूचना केल्या आहेत. या वेगवेगळ्या विभागांमध्येच आपत्ती व्यवस्थापन हा विभाग आहे आणि त्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेतच आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात कसं काम करावं 2047 जेणेकरून महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन कधी अधिक सजग कसं होईल, सक्षम कसं होईल या अनुषंगाने उपाययोजना आहेत. यात मुख्यतः वेगळ्या स्तरावरच्या उपाययोजना आहेत. एक प्रथमतः 2029 उपाययोजना, नंतर 2035 उपाययोजना आणि 2047. यात मुख्यतः महाराष्ट्राची सध्याची जी आपत्ती व्यवस्थापन संरचना आहे, संस्था आहे, ती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. याशिवाय आपली आस्थापना आहेत यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता ही अधिक सक्षम करण्यावर या विकसित महाराष्ट्रामध्ये धोरणात समाविष्ट केला आहे. यासाठी 2029 आपण जे टप्पे केले 2029, 2035 आणि 2047, तर सुरुवातीला आपली जी NDRF मी आपल्याला म्हटलं त्यासोबतच राज्य प्रतिसाद दले याच्या तुकड्या वाढवणं 2 पासून 7 नेणं, याशिवाय त्यासोबतच प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःचं एक स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल असावं आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत जाणं हे काम करण्यावर भर देते. याशिवाय राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्यांचं बळकटीकरण करून अधिक सक्षम प्रतिरोधक्षम आणि जेणेकरून झिरो रिस्क झिरो टॉलरन्स ही जी शासनाची संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना या विकसित महाराष्ट्र धोरणात अंतर्भूत आहेत आणि त्या दृष्टीने शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही प्रयत्नशील आहे.
0: फार सुंदर आपला हा रोडमॅप आणि एकूणच दृष्टिकोन आहे झिरो टॉलरन्स. ते म्हणजे ते अगदी सुसह्य होईल प्रत्येक नागरिकासाठी. बरं, हा रोडमॅप सांगितल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या समस्त प्रेक्षकांना आपण या निमित्तानं काय संदेश देणार आहात.
1: कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा फर्स्ट अफेक्टेड पर्सन आणि फर्स्ट रिस्पॉन्डर ही जनता असते, सर्वसाधारण लोक असतात. त्यामुळे त्या जनतेने अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण कुठलीही योजना असेल शासनाची, कुठलीही कार्यक्रम असेल, जर जनता प्रभावीपणे प्रतिसाद दिली नाही तर तो यशस्वी होत नाही. त्यामुळे या प्रसंगी जनतेने पण सजग राहणं आणि शासनाद्वारे SEOC मार्फत वेगवेगळे जे अलर्ट्स वेळोवेळी इश्यू होतात त्याला प्रतिसाद देणं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहणं आवश्यक असतं, त्यावर कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने आपण बघाल तर अलीकडे आता हा जो सीझन आहे उष्माघाताच्या घटना वाढल्या आहेत, उष्माघाताच्या घटना वाढतात. यावेळेस नागरिकांनी उष्माघाताचे परिणाम टाळण्यासाठी शासनाने जी अडवायझरी केली त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांचं जनतेने पालन करावं. याशिवाय पावसाळ्याच्या काळातही वेगळ्या आपत्ती होतात, वेगळ्या दुर्घटना होतात, त्या दुर्घटना टाळण्यासाठी जनतेने थोडं सजग होणं गरजेचं असतं. अतिउत्साह काय बऱ्याच वेळेस असतं, तो उत्साह टाळणं जेणेकरून बऱ्याच वेळेस प्रेक्षणीय स्थळ धबधबे इथे नागरिक पाहायला जातं पावसाळ्यात, तर त्या प्रसंगी जर अतिउत्साह दाखवला तर दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतात, त्या टाळण्यासाठी जनतेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेगवेगळ्या आपत्ती असतात त्याला प्रत्येक जनतेने सकारात्मक प्रोत्साहन प्रतिसाद देणं आणि त्या अनुषंगाने शासनाद्वारे जे वेळोवेळी सूचनांवर त्याचं पालन करणं. बऱ्याचदा काय होतं, एखादी घटना घडते त्यावेळेस अफवा जास्त पसरते, अफवांवर विश्वास न ठेवता शासनाचे अधिकृत जे सोर्सेस आहेत त्यांचा अवलंब करणं, त्यांचं पालन करणं आणि त्या अनुषंगाने कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा शासनाच्या इतर सर्व विभागांसोबत एकत्रित काम करून आपत्तीमुळे होणारे नुकसान, जनतेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या प्रसंगी जे प्रसारण चॅनल आहेत जे नंबर्स 1077A, 112A यावर जर काही आपत्ती आली तर जनतेने संपर्क करावा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.
0: मंडळी, आपत्ती कोणतीही असो वेळेवर केलेली अंमलबजावणी हीच हानी कमी करण्यास मदत करते. शासनाचे प्रयत्न आणि लोकांचा प्रतिसाद यावर फार सुंदर पद्धतीने आज डॉक्टर भालचंद्र चव्हाण सरांनी प्रकाश टाकला. सर, आज आपण इथे आलात आणि संवाद साधलात आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: पक्षांचे हे असे लक्ष थवे आकाशात मनोहारी दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्षांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
2: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटर वरून आलेले परदेशी पाहुणे आहेत तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
1: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत. अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही पक्षांचे लक्ष थवे.
0: श्रोते हो, आज सकाळी 11:05 स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमाचा विषय आहे नाती जपूया. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. फोनवरून संवाद साधण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 4515412 आणि 4515410. तेव्हा श्रोते हो, जरूर फोन करा सकाळी 11:05 स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमात.
3: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
4: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
3: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
4: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
3: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र। श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत। आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी।
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी श्री अनिल पवार सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार पवार सर।
3: नमस्ते।
2: एखादी गोष्ट उभारायची, एखादा प्रकल्प

0: व्यवस्थापनामधले चॅलेंजेस काय काय आहेत याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
1: प्रत्येक मोठ्या स्वप्नामागे अनेक आव्हानं असतात. सर्वात मोठे आव्हान म्हणजे उर्वरित प्रकल्प उभा करण्यासाठी निधी गोळा करणे, तसेच इतिहासाची अचूकता जपणे, कारण आपण जे दाखवतो तेच लोकांच्या मनात कायम राहतं. दुसरे म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक इतिहास यांचा समतोल राखणे. आजच्या पिढीला आकर्षित करायचं असेल तर टेक्नॉलॉजी वापरावी लागेल, पण त्यात इतिहासाचा आत्मा हरवू नये याची काळजी घ्यावी लागते. तिसरं मोठं आव्हान म्हणजे व्यवस्थापन. सुट्ट्यांच्या दिवशी जेव्हा पर्यटकांचा ओघ वाढतो त्याचं नियोजन करणं हे मोठे आव्हान असते. प्रत्येक पर्यटकाला शांतपणे आणि सविस्तर माहिती मिळावी यासाठी आम्ही बॅच मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करतो. त्या प्रत्येक ग्रुपला गड किल्ल्यांची नावे देतो, त्यामुळे तो ग्रुप एकसंघ राहतो. आपण आधुनिक टेक्नॉलॉजी बरोबर जात असल्याने होलोग्राफी, अनिमोट्रॉनिक्स, 3D प्रोजेक्शन, AC प्रोजेक्टर्स, लाईट अँड साऊंड किंवा ऑडिओ व्हिज्युअल दालनांमध्ये तांत्रिक बिघाड होऊ नये यासाठी आमची इंजिनियर्स टीम पडद्यामागे 24 तास राबत असते. तसेच मेंटेनन्स वेळच्या वेळी करावा लागतो. स्वच्छता राखणे, मेंटेनन्स, तांत्रिक अडचणी हे सगळं सतत चालू असतं. पण या सगळ्या आव्हानांमध्ये एक गोष्ट आम्हाला पुढे नेत राहते, ती म्हणजे आमचं ध्येय. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाच्या मनात जिवंत ठेवणे हे कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांचे एक स्वप्न प्रत्यक्षात कार्यरत ठेवणे हेच आमचे ध्येय आहे. आणि म्हणूनच प्रत्येक अडचण ही आमच्यासाठी एक नवीन शिकवण बनते.
2: श्रोतेहो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे आंबेगाव पठार पुणे इथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर, हे सगळं तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीची प्रवेशिका फक्त 50 रुपये इतक्या सवलतीच्या दरात. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मग आजच आपली प्रवेशिका निश्चित करा आणि त्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. पवार सर, तुम्ही शिवसृष्टी बघायला येणाऱ्या श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
1: मी एवढंच सांगू इच्छितो, आशियातील पहिले ऐतिहासिक शिवसृष्टी थीम पार्क हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, ती एक प्रेरणा आहे, एक संस्कार आहे, एक अनुभव अभ्यास आहे. आजच्या पिढीला जर आपल्या इतिहासाशी जोडायचं असेल तर शिवसृष्टीमध्ये येणे खूप गरजेचं आहे. म्हणून ज्यांनी अजून शिवसृष्टी पाहिली नाही त्यांनी नक्की या आणि इतिहासाला फक्त वाचू नका, तो जिवंत अनुभवा.
0: नक्कीच.
1: सगळ्यांना एकच सांगणे आहे की आपल्या मुलांना आपल्या महाराजांचा इतिहास समजावण्यासाठी, त्यांच्या मनात इतिहासाची गोडी निर्माण करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या कार्याला मानाचा मुद्रा करण्यासाठी शिवसृष्टी जरूर बघा. मग येताना शिवसृष्टी पाहायला.
2: आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीची प्रवेशिका फक्त 50 रुपये इतक्या सवलतीच्या दरात. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे.
0: वेबसाईट www.शिवसृष्टी.com.
2: ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मग आजच आपली प्रवेशिका निश्चित करा आणि त्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटूयात महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
3: शिवसृष्टी हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:45 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक
5: बेडेकर तयार मसाला.
4: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: श्रोत्यांनो नमस्कार। बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत। बेडेकर मसालेवाले यांचे संचालक अजित बेडेकर सर आहेत आपल्या सोबत आणि आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नमस्कार सर।
3: नमस्कार।
2: आता बेडेकर मसाले म्हटलं की सगळ्यात आधी समोर येतो तो लोणच्याचा मसाला। आजचा माझा पहिला प्रश्न आहे सर की बेडेकरांचे जे विविध मसाले बाजारात उपलब्ध आहेत त्यात विविधता काय आहे त्याबद्दल सांगा। म्हणजे आता जो ऋतू सुरू झालाय वसंत ऋतू त्यासाठी तुमची काही खास उत्पादनं
3: हो आहेत ना? म्हणजे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आणि वेगवेगळ्या सणांमध्ये आपल्याला ज्या ज्या वस्तू लागतात त्याप्रमाणे वेगवेगळे मसाले किंवा उत्पादनं आम्ही बाजारात उपलब्ध करतो। आता या वसंत ऋतूमध्ये फळांचा राजा असलेला आंबा हा उपलब्ध होतो आणि लोक जेवढे पिकलेल्या हापूस आंब्याची वाढ बघतात तेवढेच कच्च्या कैऱ्यांची सुद्धा वाढ बघतात। आणि कैरीचं लोणचं बनवणं हा म्हणजे एक मोठा सोहळाच असतो। काही लोकांना ताजं कैरीचं लोणचं आवडतं, काही लोकांना वर्षभर मुरवून ठेवायचं असतं, वर्षभर पुरेल एवढं लोणचं बनवायचं असतं।
2: बरोबर।
3: या सगळ्याच्यामुळे लोणचं बनवणं ही एक मोठी कार्यक्रमच असतो।
2: बरोबर।
3: तर हा सगळा सोहळा नीट संपन्न व्हावा, त्यांना मदत व्हावी आणि सोपं पडावं याच्यासाठी आम्ही लोणच्याचा तयार मसाला बनवतो।
2: अच्छा।
3: कैरी लोणच्याचा तयार मसाला हे आमचं उत्पादन ह्या सीझन मध्ये भरपूर विकलं जातं।
2: श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, कोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क करा 99 877 98 747, 99 877 98 747, 9987987. आमची वेबसाईट www.vpbedekar.com।

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर लोणचाचा तयार मसाला।
2: सर मी आत्ता म्हणलं तसं की लोणचं बनवण्याचा सोहळा असतो आणि खरंच आहे आपल्या घरोघरी ही पद्धत आहे, तर या बेडेकर मसाल्याची काय खासियत आहे?
3: बेडेकर लोणचं मसाल्याची खासियत सांगायची झाली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1910 सालापासून आमची कंपनी अस्तित्वात आली, 1917 सालापासून मसाले बनवायला लागलो। आणखीन आत्ता जे बाजारामध्ये सर्वांना माहिती असलेले गोडा मसाला, संडे मसाला, मालवणी मसाला अशा पद्धतीचे जे जे मसाले उपलब्ध असतात ते बनवून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करणारी कंपनी म्हणजे बेडेकर कंपनी। बेडेकर लोणचं मसाला वापरून अगदी झटकन लोणचं तयार होतं, अगदी कोणीही ते बनवू शकतं, आणखीन वर्षभर टिकून राहण्यासाठी याची मदत होते।
2: अच्छा, बेडेकर लोणचे मसाल्याची खासियत म्हणजे त्याची वैशिष्ट्ये आपण जाणून घेतली, याबद्दल खरं तर अजूनही गप्पा आहेत पण आजची वेळ संपत आली म्हणून इथंच थांबूया। बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।
3: नमस्कार।
0: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात, आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर, अमेय जोगळेकर।
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: बेडेकर तयार मसाला।
4: आताच आपण ऐकलात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले। हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून। श्रोतेहो, सकाळचे 7:50 झाली आहेत। भावधारा या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आरोही आगरकर यांनी गायलेलं डी एल बक्षी यांचं भावगीत, संगीत अनिल आगरकर यांचं आहे।

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात. मिशन दृष्टी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा भारताच्या अंतराळ प्रवासातील महत्वाचा टप्पा. उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची प्रतिक्रिया. अमेरिका इराण यांच्यातील शांतताविषयक वाटाघाटींमध्ये प्रगतीची शक्यता अजूनही धूसर. आणि अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात

वाढता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल, केरलम, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला नुकतीच 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. आसाम विधानसभेच्या सर्व 126 जागा, केरलममधील 140 आणि पुद्दुचेरीमधील 30 जागांसाठी 9 एप्रिलला मतदान झालं होतं, तर तामिळनाडूतील सर्व 234 जागांसाठी आणि पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 23 एप्रिलला मतदान झालं होतं. बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 29 एप्रिलला पार पडलं होतं. पश्चिम बंगालमध्ये आज 293 जागांच्या मतांची मोजणी करण्यात येत आहे. तिथल्या फालता मतदारसंघात 21 मे रोजी फेरमतदान घेण्यात येणार असून या जागेची मतमोजणी 24 तारखेला होणार आहे. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अगोदर टपालाद्वारे पाठवण्यात आलेल्या मतपत्रिकांची मोजणी करण्यात येत आहे. त्यानंतर मतदान यंत्रांवर नोंदवलेल्या मतांच्या मोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत कल हाती येण्याची अपेक्षा असून संध्याकाळपर्यंत सर्व विधानसभांचं एकंदर चित्र स्पष्ट होईल. या मतमोजणीसाठी 4 राज्य आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात चोख व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषतः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षिततेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी इथंही चोख बंदोबस्त तैनात केला आहे. आसाममध्ये राज्य सशस्त्र पोलिसांच्या 93 तुकड्या विविध जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात केल्या आहेत. महाराष्ट्रातल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. बंगळुरूच्या गॅलेक्सी आय या स्टार्टअपनं तयार केलेल्या मिशन दृष्टी या उपग्रहाचं काल कॅलिफोर्निया इथं स्पेसएक्सच्या फाल्कन 9 या रॉकेटच्या सहाय्यानं अंतराळात प्रक्षेपण करण्यात आलं. 190 किलो वजनाचा मिशन दृष्टी हा भारतातील खासगी कंपनीनं बनवलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. मिशन दृष्टी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा भारताच्या अंतराळ आणि नवोन्मेषाच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित करत त्याचं स्वागत केलं आहे. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या अनुषंगानं अमेरिकेबरोबरच्या चर्चेतली कोंडी फोडण्यासाठी इराणनं काल अमेरिकेपुढे मांडलेल्या बहुस्तरीय प्रस्तावातील काही महत्वाचे मुद्दे अमेरिकेनं नाकारले आहेत. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील शांततेच्या वाटाघाटीत अजूनही काही लक्षणीय प्रगतीची चिन्ह नाहीत. त्यामुळे उभय देशांदरम्यान सध्या सुरू असलेली युद्धबंदीची स्थिती नाजूक आणि ताणलेलीच आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं इराणनं पाठवलेल्या 14 कलमी प्रस्तावाला अमेरिकेनं प्रतिसाद दिला असल्याचं इराण सरकारच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. मात्र हा प्रतिसाद विचाराधीन असल्याचं त्यांनी पुढे नमूद केलं. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पत्रकारांशी बोलताना आपण या प्रस्तावाचं परीक्षण केलं असल्याचं सांगत तो स्वीकारार्ह नसल्याचं म्हटलं. इराणनं अद्याप या युद्धाची पुरेशी किंमत मोजलेली नाही असं म्हणत ट्रम्प यांनी अमेरिकेकडून अधिक ताठर पवित्रा घेतला जाण्याचे संकेत दिले. होर्मुझच्या समुद्रधुनीत ज्यांची जहाजं अडकून पडली आहेत अशा देशांना मार्गदर्शन करण्यासाठी अमेरिकेच्या वतीनं प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे शेकडो जहाजं आणि जवळपास 20,000 खलाशांना मदत होईल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. इराण युद्धामुळे ज्या तटस्थ आणि निरपराध देशांना त्रास सोसावा लागत आहे अशा देशांना जलमार्गाच्या प्रतिबंधित भागातून मार्ग काढण्यास मदत करण्याचं आश्वासन अमेरिकेनं दिलं आहे. त्यानुसार राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक, 100 अधिक विमानं आणि 15,000 सैनिकांचा समावेश असेल असं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. दरम्यान पश्चिम आशियामधला संघर्ष अद्याप सुरूच असल्यानं ओपेक अर्थात पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेनं येत्या जून महिन्यात पेट्रोलचं अधिक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ओपेक प्लस गटातल्या 7 देशांनी पुढच्या महिन्यात तेल उत्पादनाचं लक्ष दररोज अंदाजे 1,88,000 बॅरल इतकं वाढवायला तत्वत सहमती दर्शवली आहे. संयुक्त अरब अमिरात अलीकडेच या गटातून बाहेर पडल्यानंतर आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध येत असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं रक्षा त्रिवेणी संगम या विषयावरील चर्चासत्राचं उद्घाटन करणार आहेत. भारतीय लष्कराचा उत्तर विभाग आणि केंद्रीय कमांड तसंच भारतीय संरक्षण साहित्य उत्पादक कंपन्यांच्या संघटनेनं तंत्रज्ञान उद्योग आणि सैनिकी सेवा या त्रिसूत्रीवर आधारित या 3 दिवसीय चर्चासत्राचं संयुक्तरित्या आयोजन केलं आहे. लष्करी मोहिमांमधील आव्हानांवर मात करण्यासाठी अत्याधुनिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो तसंच त्यांचा लष्करी व्यवस्थेत समावेश करण्यासाठी काय करता येईल याबाबत हे चर्चासत्र एक महत्वपूर्ण व्यासपीठ ठरेल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. 280 पेक्षा अधिक कंपन्या नव्यानं विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांसह या चर्चासत्रातील प्रदर्शनात सहभागी होतील. सातत्य आणि वेळोवेळी होणारे बदल यांचं हे भारत आणि जमैका यांच्यातील संबंधांचं वैशिष्ट्य असून सामायिक इतिहास हा या संबंधांचा पाया आहे. उभय देशांमध्ये सध्याच्या सहकार्यामुळे या संबंधांना नवी ऊर्जा मिळाली असून ते आणखी वृद्धिंगत होण्याच्या भविष्यात अमर्याद शक्यता आहेत असे उद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल काढले. जमैकातील एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर बोलत होते. भारताचे कॅरिबियन देशांशी असलेले धोरणात्मक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं जयशंकर सध्या जमैका, सुरीनाम आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांच्या 9 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते शनिवारी किंगस्टन इथं पोहोचले. कैलास मानसरोवर यात्रेसाठी लिपुलेख खिंडीतून जाणारा मार्ग 1954 पासून वापरला जात असून ही काही नवीन गोष्ट नाही असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं नेपाळच्या दाव्यांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. कैलास मानसरोवर यात्रेच्या संदर्भात नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानं हा मार्ग आपल्या हद्दीत येत असल्याबद्दल केलेल्या दाव्यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला. नेपाळकडून करण्यात येत असलेले दावे असमर्थनीय आहेत, असे दावे ऐतिहासिक तथ्य आणि पुराव्यांवर आधारित नसल्याचं जयस्वाल यांनी नमूद केलं. महाकाली नदीच्या पूर्वेकडील लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हा भाग 1816 पासूनच नेपाळचे अविभाज्य भाग आहेत असा दावा नेपाळनं केला आहे. अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात हंता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. एका रुग्णाला या विषाणूची बाधा झाल्याची खात्री झाली असून आणखी 5 जणांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं पत्रकारांना सांगण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं एका 69 वर्षीय ब्रिटिश नागरिकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अर्जेंटिनातील केप वेर्दे इथून पश्चिम आफ्रिकेतील किनारपट्टीच्या दिशेनं प्रवास करत असलेल्या MV ओंडियस या क्रूजवर या विषाणूचा संसर्ग झाल्याचं वृत्त आहे. बहुतेकदा या विषाणूची लागण झालेल्या उंदराच्या मलमूत्रातून त्याचा संसर्ग होतो. पश्चिम आशियातील संघर्षामुळे संयुक्त अरब अमिरातींमधून भारतातील विविध विमानतळांवरील काही काळ स्थगित करण्यात आलेली विमानसेवा आता पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. UAEच्या सर्वसाधारण नागरी विमान वाहतूक प्राधिकरणानं आपल्या देशाच्या हवाई हद्दीतून होणाऱ्या विमान वाहतुकीवर तात्पुरत्या कालावधीसाठी घातलेले निर्बंध उठवण्यात येत असून विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर UAEतून भारतात विमानसेवा पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात. मिशन दृष्टी या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा भारताच्या अंतराळ प्रवासातील महत्वाचा टप्पा. उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची प्रतिक्रिया. अमेरिका, इराण यांच्यातील शांतता विषयक वाटाघाटींमध्ये प्रगतीची शक्यता अजूनही धूसर. आणि अटलांटिक महासागरातून प्रवास करत असलेल्या प्रवासी जहाजात हंता विषाणूच्या उद्रेकामुळे 3 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुधाकर कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं, सुरेश वाडकर यांनी गायलेलं, संगीतबद्ध केलं होतं हे गीत व्ही जी भाटकर यांनी. श्रोतेहो भावधारा या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत, संगीत यशवंत देव यांचं.

आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेलं वसंत बापट यांचं देशभक्ती गीत आपण ऐकलं. संगीत यशवंत देव यांचं होतं. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. आता ऐकूया गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

आई कुणा म्हणू मी या चित्रपटातून सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राम कदम यांचं होतं. कार्यक्रमात श्रोते हो आता पुढे ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातील गीत. संगीत आनंद घन यांचं.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटातून. या गीताची गीतरचना होती संत ज्ञानेश्वर यांची आणि संगीत सी रामचंद्र यांचं होतं. श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आज सकाळी 11:05 स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमाचा विषय आहे नाती जपूया. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. फोन करण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 4515419 आणि 4515410. तेव्हा जरूर फोन करा सकाळी 11:05 स्वरसंवाद या डायल इन कार्यक्रमात. कार्यक्रमात श्रोते हो, आता पुढे ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं एक गाव बारा भानगडी या चित्रपटातील गीत.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं एक गाव बारा भानगडी या चित्रपटातून शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राम कदम यांचं होतं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत, चित्रपट कन्यादान. पी साळाराम यांच्या गीताला संगीतबद्ध केलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: पक्ष्यांचे हे असे लक्षत हवे आकाशात मनोहारे दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्ष्यांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
1: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटरवरून आलेले परदेशी पाहुणे आहेत तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
0: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत. अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही पक्ष्यांचे लक्षत.

अमाच कारण सांगू नको ही आल्याली संधी सोडू नको अग कामाच कारण सांगू नको आणि आल्याली संधी सोडू नको मनातली भिछान ती किनारी सांगायची है माझ्या राणीला आज सांगायची है माझ्या राणीला आहा बोल येतेस का सांग फिरायला सका

सापळा या चित्रपटातून जयवंत कुलकर्णी आणि सुमन कल्याणपूर यांच्या युगलस्वरात उमाकांत काणेकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत माणिकराव पोपटकर यांचं होतं. कार्यक्रमात पुढे ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत. संगीत वसंतकुमार मोहिते. चित्रपट भाऊबीज.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत प्रभाकर जोग यांचं होतं. चित्रपट कुंकवाचा करंडा. श्रोते हो, गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही श्रोते हो आपण हे कार्यक्रम ऐकू शकता. सकाळचे 9:30 आहेत. आता ऐकूया प्रायोजित NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील कार्यक्रम उपलब्ध आहेत. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत.

गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात अन्नपूर्णा या चित्रपटातून सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत स्नेहल भाटकर यांचं होतं. कार्यक्रमात श्रोते हो, आता पुढे ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं श्रीकृष्ण पोवळे यांचं गीत यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातून. संगीत श्रीनिवास खळे.

जास्त असे. या चित्रपटातून ललिता फडके यांनी गायलेलं ग दि माडगुळकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं. श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात आता पुढे ऐकूया पाठलाग या चित्रपटातून आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकरांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

यशोदा या चित्रपटातून वाणी जयराम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं चंद्रकांत खोत यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दत्ता डावजेकर यांचं होतं. कार्यक्रमात श्रोते हो आता पुढे ऐकूया आई उदेगा अंबाबाई या चित्रपटातून कृष्णा कल्ले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकरांचं गीत. संगीत राम कदम यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेलं नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातून शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अनिल अरुण यांचं होतं. श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया मोलकरीण या चित्रपटातून आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे वसंत देसाई यांनी.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत देसाई यांचं होतं. चित्रपट मोलकरीण. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून देखील श्रोते हो आपण हे कार्यक्रम ऐकू शकता. सकाळचे 10:30 आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता आपण ऐकणार आहात कल्याणी साळुंके यांचं शास्त्रीय गायन. राग आहे तोडी. कल्याणी साळुंके यांना त्यांच्या शास्त्रीय गायनात तबला साथ केली आहे निलेश जाधव यांनी, तर हार्मोनियम साथ आहे जयंत फडके यांची. मध्यलयगत रूपक तालात निबद्ध असून त्याचे बोल आहेत चरण शरण ब्रिजराज कुंवरके, तर द्रुतगत झपतालात निबद्ध असून त्याचे बोल आहेत ऐसे बहुत. ऐकूया कल्याणी साळुंके यांचं तोडी या रागातील शास्त्रीय गायन.

कल्याणी साळुंके यांनी गायलेला राग तोडी श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ निलेश जाधव यांनी आणि हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 11 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. दरम्यान वाद्यसंगीत.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत श्रोते हो। सकाळचे 11:05 झालेली आहेत। आता स्वरसंवाद कार्यक्रम।

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र। कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आज आठवड्याचा पहिला दिवस, सोमवार। हा आठवडा आपल्याला खूप छान मजेत जावो, आपण जे काही ठरवलं असेल ते सगळं पूर्णत्वाला जावो आणि सगळीकडून आपल्याला सहकार्य मिळो। हसत रहा, हा आठवडा खूप छान मजेत जाओ। ह्या शुभेच्छांसह आजचा कार्यक्रम सुरू करूया श्रोते हो। आधीच फोन नंबर सांगते, 45 15 41 29, 45 15 41 30 या नंबर्सवरती जरूर फोन करा आजच्या कार्यक्रमासाठी। आणि श्रोते हो, की नाती कुठलीही असोत, ही सगळी नाती आपली जी आहेत ती सगळी झाडासारखी असतात। झाडांना जसं पाणी नाही दिलं तर ती सुकून जायला लागतात, नाही का? हां, आणि पाणी जर पूर्णपणे आपण बंद केलं तर ती झाडं मरून देखील जातात। फक्त काळी कामटी असं काहीतरी उरतं, उकबुकं होतं झाड, एकदम निष्पर्ण होऊन जातं, हो ना? आपल्या नात्यांचंही असंच आहे। नात्यात ओलावा राहिला नसेल आणि त्याचं ओझं झालं असेल तर ती पुढे नेऊ नयेत असं हल्लीचे लोक म्हणतात। पण खरंच असं करावं का? पण मला वाटतं की अशी दुरावलेली नाती पुन्हा नव्याने जोडायची असतील तर त्याला अनेक मार्ग आहेत आणि यातलं एक महत्त्वाचं साधन म्हणजे, एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे सण उत्सव, वाढदिवस एकत्रित साजरे करणे, हे हा मार्ग आहे असं मला वाटतं। आणि या निमित्तानेच आपल्या मनातली कटुताही कमी कमी व्हायला मदत होते। तुम्हाला काय वाटतं? नाती जपूया या आजच्या आपल्या विषयाच्या संदर्भात आज आपण एकमेकांशी बोलणार आहोत। फोन नंबर पुन्हा एकदा सांगते, 45 15 41 29, 45 15 41 30 या नंबर्सवरती जरूर फोन करा। अरे फोन येतो आहे, पहिला फोन आधी घेते। हॅलो,
1: हा मी गणेश पाटील बोलतोय,
0: बोला। नमस्कार।
1: नमस्कार। आजचा विषय खरोखर नाती नात्यासंबंधी बोलण्याचा आहे, त्यामुळे सगळी नाती आपण जर आठवली तर त्याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे आपली घरची नाती असतात जी जन्मापासून जी आपल्या बरोबर असतात,
0: बरोबर, हो,
1: आई बहीण भाऊ वडील आई, तर ह्या सगळे नाती जे आहेत ते जपायचे असतातच। त्या व्यतिरिक्त दुसरा भाग असा होतो की लग्नानंतर, विवाहानंतर त्यावेळेला जे एक नवीन नातं तयार होतं त्या नात्यासंबंधी आपण थोडेसे साशंक म्हणणार नाही पण आपण जरा जपून त्यांच्या बरोबर बोलत असतो कारण ते नातं वेगळं असतं,
0: बरोबर आहे, हो।
1: म्हणजे कारण आपण लहानपणापासून जे आई बहीण भाऊ यांच्या बरोबर जी नाती झालेली असतात त्यांना आपण शुअर असतो की त्यांचं हे कसं आहे, त्यांचं वागणं कसं आहे, लहानपणापासून आपण त्यांना ओळखलेलं असतं। पण लग्नानंतर मात्र ते फार जरा जपायला लागतं आणि त्यामुळे कशी ते असतील आपल्या संबंधी, आपण ज्या केलेल्या ज्या ऍक्शन्स आहेत ते कसे घेतील, कसे ऍक्सेप्ट करतील, हे सगळं विचार करून आपल्याला त्यांच्या बरोबर बोलायचं असतं। आणि मी तर असे त्यामुळे मी सांगेन की पूर्वी काय होतं, पत्रव्यवहार आपण करायचो तर त्या पत्रव्यवहारामधून बरीचशी नाती अशी जास्त जवळ यायची। आता काय, आता प्रत्येक

0: एक वेळेला आपण फोन करतो आणि बोलतो पण त्याच्यामध्ये ती आत्मीयता नसते.
1: खरंय, हो हो
0: नाही का. तर ही जी नाती आहे, तुम्ही अगोदरच सांगितलं की वाढदिवस होतात कोणांचे, ते त्या निमित्ताने आपण एकत्र जमतो, ते खरं आहे. हा खरं आहे सगळं, पण त्यामध्ये कितपत लोक त्यांचा स्वार्थीपणा असतो हे आपल्याला कळत नाही.
1: बरोबर.
0: आपण जर घरची जी नाती असतात, भाई आपला भाऊ बहीण वगैरे, त्यांचं निखळ प्रेम असतं आपल्यावर.
1: खरंय खरं, हो हो
0: नाही का.
1: हो
0: मला वाटते मी
1: धन्यवाद
0: सांगितलंय.
1: हो हो हो धन्यवाद, आपण खूप छान बोला. धन्यवाद. हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो दशरथ हो, नाती जपूया या विषयाच्या संदर्भात आज आपण बोलतो आहोत. गणेश पाटील यांनी आत्ता फोन केला होता आणि ते म्हणाले की बहीण भावांचं नातं हे खूप मजबूत असं असतं, म्हणजे आपण ते लहानपणापासून एकत्रित असतो, म्हणजे रक्ताची नाती ज्याला, आणि जी आपल्या जी ती जन्मापासून आपल्यासोबत असतात आणि येणारी जी नाती असतात पुढे लग्न झाल्यावर, आणि त्यातलंच एक नातं म्हणजे नणन भावजाईचं हे सुद्धा नातं असतं. आणि त्या विषयाच्या संदर्भातही जरूर बोला की कसं आहे तुमचं नातं. तर अशी अनेक नाती आहेत आपल्यासोबत. एक फोन येतो आहे. फोन हॅलो हॅलो नमस्कार.
2: हॅलो.
1: हां बोला.
2: हां मी प्रतिभा मात्र बोरिवलीवरून बोलते.
1: हां बोला.
2: काय नातीमध्ये नातं जपूया, हे जपूया हे फक्त आपल्या हातात आपल्या मतात असतं जपणं, तर ती पलीकडची व्यक्ती कशी असते ही आपल्याला नाही माहिती, पण जपण्याचं काम आपलं आहे. आपण जर त्यांच्या बरोबर चांगलं आणि वागलं चांगलं झालं तर नक्कीच नाते, आणि त्या नात्याला आपलं मैत्रीची जोड लावली ना तर ते नातं आणखीनच वृद्धिंगत होईल. तुम्ही मैत्रीमध्ये जर समोर ठेवलं मैत्रीला तसं या आपल्या नात्याला सुद्धा जोड ठेवली तर चांगलं होईल. दुसरं म्हणजे ही नाती आहेत ही आपण कुठे एकत्र येतो, सणासुदीला कार्यक्रमांना तेव्हा येतो, त्यावेळेला प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, तर त्यावेळेला त्यांचे विचार कसे असतील हे आपण सांगू शकत नाही, पण आपल्या विचारांवर काम बसलं विश्वास आत्मविश्वास प्रेम हे आपल्याकडे असेल ना तर पलीकडचा किती कसाही वागला ना तरी त्याचे विचार त्याच्याच कडे ठेवावे, तर आपलं नातं चांगलं राहील.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद धन्यवाद. बरोबर चालेल. धन्यवाद.
1: हॅलो
3: सुलभाताई नमस्कार.
1: नमस्कार बोला. हॅलो असंच एक नातं श्रोते हो जे लहानपणापासून आपल्यासोबत असतं आणि खूप छान. तुम्हाला धर्मकन्या सिनेमा तुम्हाला आठवत असेल, त्या सिनेमातलं हे गाणं आहे. आत्ता खरं फोन होता एका श्रोत्यांचा जोशींचा पण तो कट झाला बहुतेक. एक फोन येतोय घेऊया आणि मग हे गाणं ऐकवते. हॅलो हॅलो नमस्कार. नमस्कार बोला.
4: हॅलो.
1: हां बोला.
4: नमस्कार ताई.
1: हां बोला.
4: ताई रक्ताची नाती ही खूप प्रेमाची नाती असते.
1: आपलं नाव सांगा आणि कुठून बोलताय आपण.
4: ताई मी बुलढाणा बोलतो, पांडुरंग सूर्यवंशी.
1: हां बोला सर. हां बोला ना. हॅलो हॅलो तुमचं ऐकू येत आहे मला, बोला. हॅलो
5: नमस्कार. मी नीता शेरे दैसर पूर्व.
1: हां बोला सर.
5: विषय चांगला आहे, नेहमी जसे असतात तसं हाही आहे. नातं हे शेवटी जपावंच लागतं, ते मैत्रीचं असो ननंद भाऊजाईचं असो कुणाचंही असो. जसं आपण उदाहरण दिलं वृक्षाचं की त्याचं खत पाणी करून निगोतीने नाही वाढवलं तर ते झाड सुकत जातं, तसं नातंही असतं ना. नात्याला पण खत पाणी घालावंच
1: लागतं
5: आहे. आता नणन भाऊजाईचं जसं आपण मगाशी उदाहरण दिलं, आमच्या दोघींच्या स्वभावामध्ये प्रचंड फरक आहे, जमीन अस्मानाचा फरक आहे, पण नात्यासाठी त्या फरकाचं फरक मध्ये येऊन नाही चालत. नातं म्हणून नातं लक्ष

0: पाहू सखा मोठा भाऊ आहे, थोडा रागीट आहे, पण जेव्हा वेळ येते तेव्हा तिच्या पोटातली माया इतकी जाणवून जाते की तो थोडासा क्षणाभरापुरता आलेला राग निघून जातो.
1: अच्छा.
0: माझी एक मैत्रीण, इतकी जवळची मैत्रीण, काहीतरी विषयांवरून गैरसमज झाला होता, 6 महिने बोलत नव्हतो, पण थोडी पुढाकार मी घेतला नाही, म्हटलं हे मैत्रीचं सुंदर नातं तोडून नाही चालायचं. आम्हाला दोघेही जाणवलं की आमची चूक झाली होती. छोटं उदाहरण, भाची माझी सखी लहान आहे, त्यांना वाटताना थोडस अपरिपक्वता असते त्यांच्याकडे, तेही गैरसमज आम्ही दूर केले, पण शेवटी नातं हे जपावं लागतं याच्याबद्दल शंका नाही.
1: बरोबर. हो,
0: अतिशय सुंदर विषय.
1: धन्यवाद. थँक्यू. हॅलो हॅलो, नमस्कार.
2: सुलभताई नमस्कार, मी जोशी बोलतोय, अंबरनाथ होऊन.
1: हा बोला. हा
2: हा, आत्ताचा कॉल माझा डिस्कनेक्ट झाला.
1: डिस्कनेक्ट.
2: तर आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि विशेषतः तंत्रज्ञ यांना मी धन्यवाद देतो फोन कनेक्शन चालू ठेवल्याबद्दल. आणि जप्पू या नाती हा विषय अतिशय संवेदनशील आहे. आणि या मागच्या कार्यक्रमामध्ये आपण मैत्रीबद्दल बोललो होतो.
1: हो.
2: तर मैत्री आणि नातं हे दोन्ही एकत्र चाललं पाहिजे.
1: बरोबर.
2: तर याच्या अगोदर श्रीयुत गणेश पाटील आणि प्रतिभा म्हात्रे यांनी पण सांगितलं नात्याबद्दल. मी थोडासा वेगळा विषय सांगतो. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमामध्ये देशातल्या सगळ्या लोकांशी बोलतात, कोणालाही ते वेगळं सोडत नाहीयेत. तर प्रत्येक माणसाला ते स्पर्श करतात, प्रत्येक विषयाला स्पर्श करतात. आणि हे एक प्रकारचं राजकीय दृष्ट्या काही असू द्या, पण त्यांनी एक प्रकारे त्यांच्या मनातल्या गोष्टी म्हणजे आपल्या मनातल्या गोष्टी एकत्र करून सगळ्या 140 कोटी लोकांशी त्यांनी नातं जोडलेलं आहे.
1: हो बरोबर आहे. पण आपल्या आपण आपल्या नात्याबद्दल बोलूया.
2: हा तर आपलं नातं पण तसंच आहे की कम्युनिकेशन गॅप बोलतात की घरामध्ये 4 लोक असतात आणि दिवसभरामध्ये एकमेकाशी बोलत नाहीत, एकही शब्द बोलत नाही येतो. आणि प्रत्येक जण आपण लांबच्या लोकांशी मोबाईलवरती बोलण्यामध्ये गुंग असतो. आणि म्हणूनच मी म्हटलं की हा विषय थोडा संवेदनशील आहे. तर 1977 साली इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली आणि त्यावेळेला
1: मला वाटतं की आपण राजकीय बोलूया नको, कारण आपला हा राजकीय मंच नाहीये आणि आपण आपल्या खासगी आयुष्यातल्या नात्यांबद्दल, आपल्या आजूबाजूच्या नात्यांबद्दल आपण बोलतो आहोत. तर प्लीज तुम्ही तो म्हणजे असं राजकीय काही बोलू नका. आपण आपण मित्र, आपण श्रोते आणि आकाशवाणी आणि आपलं एक वेगळं नातं आहे. तर ह्या सगळ्या नात्यांशी आपली आजूबाजूची जी नाती जोडलेली आहेत त्याच्याविषयी आपण बोलूया. म्हणजे आपण आपल्या घरातल्या लोकांशी नीट बोलत नाही आणि आपण बाहेर जाऊन चांगलं बोलत तर त्याला काय अर्थ आहे, नाही का? बाहेर बाहेर संबंध चांगले ठेवण्यासाठी घरातला पाया परिपक्व असला पाहिजे. घरामध्ये आधी आपण चांगले वागलो पाहिजे, नाही का?
2: संवाद असायला पाहिजे.
1: हो.
2: सुसंवाद असायला पाहिजे.
1: हो.
2: वाद असायला नको आणि विवाद असायला नको.
1: नाही, वाद विवादही असले तरी चालतील, मतभेद असतातच, पण मनभेद नकोत.
2: मनभेद नको. तर माझ्या आईचं आणि आमच्या आईच्या ज्या दोन बहिणी होत्या, मावश्या, माझ्या दोन मावश्या यांच्यामधली एक आठवण मी सांगतो. आता आई वारली, आता जिवंत असती तर 100 वर्षाची असती, पण आता आई वारली आणि एक मावशी पण वारली, पण ह्या माझ्या तिन्ही दोन मावश्या आणि आई एकत्र भेटायच्या सणासुदीला वगैरे, पुष्कळ भांडायच्या, आपापसामध्ये वाद करायच्या आणि शेवटी मग एकमेकाच्या गळ्याला पडून रडायच्या. आणि मला म्हणायची की मला असं काही बोलायचंच नव्हतं आणि सगळं काही विसरून जायच्या.
1: बरोबर.
2: अशा प्रकारची
1: रागात माणूस
2: अशा प्रकारची नाती राहिली नाहीये. तर याच्यामध्ये आहे कम्युनिकेशन गॅप.
1: खरं.
2: आणि कम्युनिकेशन गॅप मुळे म्हणजे एवढे प्रकार भयंकर घडलेले आहेत. आता बोलू नये, तुम्ही राजकारणावर बोलू नका म्हटलं, पण सोलापूर मधले बाळासाहेब सरवदे,
1: मला वाटतं की तुम्ही म्हणजे आपण थांबूया, तुम्ही राजकीय फार बोलता. आपला हा राजकीय मंच नाहीये, माझा विषय राजकीय नाहीये, म्हणजे माझा हा नाहीये. आपण प्लीज तुम्ही थांबा.
2: धन्यवाद. धन्यवाद.
1: हॅलो.

0: तर श्रोते हो, नाती ही अशी असतात आणि एक अतिशय आपलं जिव्हाळ्याचं नातं असतं ते बहीण भावांचं असतं आणि ते खूप लहानपणापासून, कारण आपण जन्माने खूप एकत्रित बांधलेले असतो. तर फोन येतो आहे, खरं मी तुम्हाला ऐकवणार आहे हे गाणं धर्मकन्या सिनेमातलं, खूप छान आहे. फोन घेते. हॅलो
1: हॅलो,
0: हां नमस्कार, बोला.
1: मी नीता पाटील ठाण्याहून बोलते.
0: हां बोला.
1: हा विषय खूपच चांगला आहे, कारण मागे तुम्ही मैत्रीचा विषय घेतला, थोडा आलंच नातेसंबंध. नातेसंबंध हे सुखदुःखात साथ देणार आणि मनाला बळ देणार हवं, आणि त्यात आपली रक्ताची नाती आहेत ती असतातच आपल्या बरोबर, त्याबरोबर मैत्रीचं नातं हेही महत्वाचं आहे, त्यात विश्वासाची नाती पण जपली पाहिजे. आता स्पेशली विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आता आपण वेगळे वेगळे झालो आहोत, भाऊ बहिणी सगळे, तर आपण एकमेकाच्या घरी जाऊन भेट दिली पाहिजे ना, तर आपल्या मुलांना कसं कळणार आपली आत्या आहे कोण, आपली मावशी आहे,
0: सगळी
1: नाती जुळली पाहिजे. विशेषतः आपल्या इथल्या लोक तरी जमू शकतात, पण जी आपली मुलं बाहेर गावी गेली आहेत मग त्या मुलांना तर नाती दिसतच नाही, पण अशा वेळेला त्या लोकांनी ऍटलीस्ट वर्षातून एकदा यावं आपल्या आई वडिलांकडे. मग आमची मुलगी आली की आम्ही सगळ्यांना बोलवतो आणि गेट टुगेदर करतो, आणि त्यामुळे आमच्या नातवाला सगळे मावशी आत्या सगळी रिलेशन माहित आहे, काका मामा सगळी, आणि त्याच्या डोळ्यासमोर ते असतात आणि ते म्हणतात तो कितींदा आठवण करतो, ती म्हणते की तुमच्या घरात किती मोकळं वातावरण आहे,
0: तशी
1: सगळ्या हसत खेळत मजा मारतात, आणि त्यामुळे त्याला ही नाती काढली आहे. त्यामुळे त्याशिवाय इथल्या नातल्या नात्यासाठी मी छोटे मोठे असे समारंभ करते, म्हणजे गणपती वगैरे करते.
0: एकत्रित येतात. धन्यवाद आपण फोन केला.
1: हो हो
0: धन्यवाद, खूप छान सांगितलं, धन्यवाद. तर श्रोते हो, आपण बोलतो आहोत स्वर संवाद या कार्यक्रमात नात्यांविषयी, जपूया नाती या संदर्भात. श्रोते हो, हा आपला राजकीय मंच नाही, आपण राजकीय बोलत नाही, आणि हा अस्मिता वाहिनी ही सुद्धा एक न्यूज चॅनल असं, न्यूज बातमीची वाहिनी असंही नाही आहे. आणि तेव्हा आपण आपण जे विषय ठरवलेले आहेत आपण त्या विषयाच्या अनुषंगाने आपण बोलतो, आणि स्वर संवाद, स्वर गाणी आणि संवाद, तर त्या स्व एकमेकांशी बोलता बोलता आपण गाणीसुद्धा ऐकणार आहोत. तेव्हा आपल्या आपल्याला कुणीतरी आपल्याला ऐकावं, आपल्या मनातलं ऐकावं, आणि आपण माणसं आहोत तर माणसांना प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की माझं कुणीतरी ऐकलं पाहिजे, माझं दुःख ऐकलं पाहिजे, माझं सुख जरी कोणी सांगितलं नाही तरी प्रत्येक माणसाला असं वाटतंच वाटतं की माझा जो मनातला हळवा कोपरा आहे, मला जे दुःख झालं आहे, मी जे काही भोगलं आहे किंवा आनंद घेतला आहे ते कुणाबरोबर तरी शेअर करावं. आणि आमच्या अस्मिता वाहिनीचा हा जो प्लॅटफॉर्म आहे हा स्वरसंवाद या कार्यक्रमाचा, तर तो असाच आहे. आम्ही एक आकाशवाणीचं बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे हे ब्रीदवाक्य आहे, आणि त्यानुसारच आम्ही श्रोत्यांशी जोडले जातो. मासपासून ते क्लासपर्यंत, क्लासपासून ते मासपर्यंत सगळे विषय आकाशवाणी अस्मिता वाहिनीवरती असतात, ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तेव्हा जरूर आपण विषयाला धरूनच बोलावं, विषय सोडून बोलू नये, आणि कारण की आपलं एक वेगळं नातं आहे ना श्रोत्यांचं आणि रेडिओचं, नाही का? तेव्हा आपण एक फॅमिलीच आहे, आपलं एक कुटुंबच आहे आपलं. तेव्हा आपुलकीने बोलूया, जिव्हाळ्याने बोलूया एकमेकांना, कोणी दुखावेल, कोणी रागवेल, कोणी चिडेल, कोणी नाराज होईल असं नको बोलूया, नाही का? बरं, मी मघापासून तुम्हाला सांगते की मी धर्मकन्या या सिनेमातलं गाणं ऐकवणार आहे, तर ते गाणं तुम्हाला ऐकवते, सगळ्यांना आवडेल, खूप जुनं असं, आणि प्रत्येकजण नॉस्टॅल्जिक होईल ह्या गाण्यामुळे.

0: तर श्रोते हो, सगळीच माणसं परखड स्पष्टवक्ती नसतात, काहींना व्यक्तच होता येत नाही आणि मग त्यांचा कोंडमारा खूप अधिक होतो. तर अशी ज्यांचा असा कोंडमारा होतो त्यांना असं बोलायला आवडतं, आपल्या मनातलं सांगायला आवडतं. आज हे जे सगळे सोशल मीडिया आहेत, समाज माध्यम आहेत, ह्याच्यामुळे आपण आपल्याशी जग खूप जवळ आलं आहे, पण आपण एकटे पडत चाललेलो आहोत. आपण तसे एकटे एकटे होत चाललेलो आहोत आणि आपण एकटे होत होत असताना आपल्या प्रत्येकाला असं वाटतंय की मला बोलायचं आहे, मला काहीतरी सांगायचं आहे, मला हे जपायचं आहे. आणि यासाठी आपला प्लॅटफॉर्म आहे स्वरसंवादचा. आणि श्रोते हो, असे अनेक फोन आम्हाला येत असतात, अनेक श्रोते आम्हाला लिहून कळवत असतात की तुमच्यामुळे, कारण आम्ही घरात वृद्ध आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ श्रोते आहेत आमचे, ते आम्हाला लिहून कळवत असतात की आम्हाला स्वरसंवादमुळे आम्हाला तुमच्याशी बोलता येतं आणि बरं वाटतं, हलकं वाटतं, कारण आम्ही दिवसभर घरात एकटे असतो. आणि आम्हाला काही काही जणांचे तर असे फोन येतात, आम्हाला असे पत्र येतात की त्यांना मोबाईल ॲपसुद्धा डाउनलोड करता येत नाही. तेव्हा आम्ही सांगतो की शेजार कोणी असेल किंवा तरुण मुलं असतील आजूबाजूला, तर त्यांनी या आजी आजोबांना तो मोबाईल ॲपसुद्धा डाउनलोड करून द्यावा. इतकी आपल्याला संवादाची आणि आपल्याला माणसांची गरज असते. तेव्हा आपण ह्या नात्यांविषयी बोलूया. हॅलो हॅलो, नमस्कार.
1: फुलबाई, नमस्कार.
0: बोला.
1: हा, रवींद्र कुडाळकर बोलतोय मी.
0: हा बोला. हा,
1: खरं तर लहानपणापासून संवेदनशील राहावा आणि आज 61 वय असले तरी लहान मुल स्वभाव दडलेलं, त्यामुळे मी मनापासून प्रेम करतो, प्रेम करून घेतो आणि मला माणसं जपायला खूप आवडते. हे संस्कार आईकडनं आले, प्रवासात असो, वर्गात, शाळा, कॉलेजमध्ये, कामाच्या ठिकाणी, रस्त्यात कोणी भेटलं किंवा विशेषत उपेक्षित उद्दिष्ट गटातला जो समाज आहे, जी लोक आहेत, त्यांच्याशी सुद्धा माझा जवळीक साधायला आवडते. मी जात धर्म रंग कधी संबंधांमध्ये आणत नाही, पण एक वैशिष्ट्य माझं आहे फुलबाताई, एकदा मनातनं व्यक्ती उतरला, कोणी त्रास दिला, अन्याय केला, आपण केलं, तर त्या व्यक्तीशी मी परत कॉन्टॅक्ट करत नाही. हा माझा स्वभावदोष म्हणलं तर चालेल. आणि तुम्ही जी अभिव्यक्ती नेहमी करताना, प्रेम करणारी माणसं असतात कमी आवडतात जास्त, हे मी कायम मनात कोरलेले आणि त्याचा उपयोग मला अगदी रोज होतो. त्यामुळे सुलभा ते रोज मला आठवतात पदोपदी, किती छान संदेश आहे. आणि एक छान जे गीत आहे ना आपलं, म्हणजे ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीचं सृष्टता मोठी, तर ज्यांच्या ज्यांच्याशी फेसबुकला म्हणा, तर रेडिओच्या माध्यमातून अनेक उद्घोषक मित्र झालेले आहेत, अनेक श्रोता मित्र झालेले आहेत, तर ज्यांच्याशी ज्यांच्याशी संबंध दैनंदिन आयुष्य असतो त्यांना मी भेटायचा प्रयत्न नेहमी करतो. आता रेडिओ टीव्ही कार्यक्रमात अनेक जास्त, त्यामुळे नाव पाहून सुद्धा त्यावेळेशी बैल अनेकांनी दाबवली की रवींद्र कुडाळकर आम्हाला पाहिजे, पण काय कोण असतात रेडिओ
0: टीव्हीवर,
1: फोनवर असतात, हो, अशा अनेक घटना आहे. अधिक वेळ मी घेणार नाही, पण नाती ही जपलीच पाहिजे फुलासारखी, त्यांना सुगंधित ठेवणं आपल्या हातात आहे आणि सगळ्याच गोष्टी हे लगेच शक्य होत नाही, पण नात्यातल्या औपचारिकता मला कधीच आवडत नाही. प्रेम द्या, प्रेम करा, प्रेम घ्या आणि प्रेमानं जगा.
0: धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो.
2: हा, हरिओम.
0: हरिओम बोला.
2: हा, हरिओम सुलभाताई.
0: हरिओम बोला बोला.
2: आप आहे बहार आई तुमच्या, तुम्ही येतात त्या फोन लागला तर खूप आनंद होतो, म्हणजे बाकीची पण आल्या आनंद होतो, पण आमचं ना आकाशवाणीचं असं घट्ट नातं आहे, इतकं घट्ट नातं आहे. आज गेली 30 ते 35 वर्ष नातं आमचं आहे आकाशवाणी जवळ आणि तुमच्यासारख्या निवेदकांजवळ. तुमची तुमची आवाज ऐकला तर इतका आनंद होतो ना, काही काही वेळा रक्ताच्या नात्यांपेक्षा अशी घट्ट नातं तीच महत्वाची मला वाटतात.
0: खरंय खरंय. आम्हाला
2: नातं हे दोनच शब्द आहेत त्याच्यात, नाही तुटत ते नातं असं मी म्हणते आणि ते कधीही तुटूच नाहीये.
0: खरंय. हो
2: राग लोक बाजूला ठेवला ना तर सगळी नाती टिकतात. हल्ली एक तर नाती कमी झालेत, आते, मामा, मामी हे एकदम कमी झाले. हम दो हमारे दो किंवा हम दो हमारे एक, त्यामुळे पुढच्या पिढीला नाती करणं खूप कठीण आहे.
0: कठीण आहे. हो,
2: आम्ही खूप मोठ्या एकत्र आलोय, म्हणजे आमची खूप मोठी फॅमिली आहे पण आता ती खूप कमी आहे, कारण मला स्वतःलाच एक मुलगा आहे, मी कोणाला बोलू असं आहे ना. पण ही अशी मानलेली नाती आहेत, आकाशवाणीशी आमचं मतलब दृढ नातं आहे, ते कधीही तुटणार नाही असं जोडलं जाईल. आणि तुम्ही आलात की खूप आनंद होतो, खूप बरं वाटलं.
0: मलाही तुमच्यासारखे श्रोते जेव्हा सांगतात तेव्हा मला इतकं भरभरून येतं, इतका छान दिवस जातो. आणि
2: आणि आमचा पण छान दिवस जातो तुमच्याशी बोलल्यावर.
0: हो, कार्यक्रमाच्या नंतरची माझी ड्युटी पण एकदम छान आनंदात जाते. तुम्ही जेव्हा श्रोते सगळं असं सांगता, इतक्या मायेने प्रेमाने आपुलकीने माझ्याशी बोलता, तेव्हा मला खूप खूप खूप आनंद होतो.
2: म्हणूनच म्हटलं स्वरसंवाद रोज ठेवला तरी चालेल अर्धा तास.
0: बघ आमच्या नेहा मॅडमना सांगूया.
2: चालेल चालेल, धन्यवाद
0: धन्यवाद
2: धन्यवाद.
0: हॅलो हॅलो नमस्कार. हा बोला. हा
3: मी सांताक्रूज वरून अश्विनी मोहिते बोलते.
0: बोला अश्विनी ताई. हा
3: एक नातं असं आहे ना अचूक आणि एकदम शेवट कधी न चुकणार म्हणजे आपल्या आकाशवाणी.
0: अच्छा.
3: अगदी आई आणि मुलाची नाळ असते ना, त्या नाळीप्रमाणे आकाशवाणी आणि श्रोत्यांची नातं आहे.
0: अरे वा वा.
3: आणि आता आपले नाते तसे आपण म्हणतो आई वडील भाऊ बहीण ती नाते आता आहेत, ते पण दुरावली आहेत. पण त्या व्हॉट्सअपच्या ह्याच्या माध्यमातून बरीचशी नाते दुरावली. मग आता लग्न कार्य असेल, कुठले आमंत्रण निमंत्रण पत्रिका द्यायची असेल, सरळ सरळ फोनवरून त्यांना कॉल जातात, ओ मी या वगैरे. आणि तेच आपण पत्रिका घेऊन जायचो तर किती आपुल केले, विचारपूस, चहा पाणी सगळं त्याच्यामध्ये, आणि नातं वाढलं
0: जायचं.
3: तर ते आता नातं राहिलं नाहीये. म्हणजे तात्पुरतं असं राहिलं की कुठे कार्यक्रम असेल तरच तेवढ्या पुरतं मग संपलं. आळवावरचं पाणी.
0: धन्यवाद. हॅलो होते सर. रवींद्र कुडाळ म्हणाले की वय आपलं कितीही झालं तरी वयामानाचा आपला जो मोठेपणाचा एक जो अहंकार असतो तो जर आपण बाजूला ठेवला, खरं तर आपल्या वयानुसार जो आपल्या काही कामच्यामध्ये अहंकार येतो आणि तो नातं तोडायला खतपाणी घालत असतो, पण तो जर का आपण बाजूला ठेवला आणि आपण त्या त्या वयाप्रमाणाच्या लोकांना त्या त्या वयाच्या नात्याला जर त्या वयाप्रमाणे आपण बोलत गेलो राहिलो त्यांच्यासोबत तर नक्कीच नाती छान होतात.

0: हेलो हेलो बोला।
1: मी गीता गळके।
0: हाँ बोला।
1: हाँ हाँ ठाणे उठून बोलते। आजचा विषय नाती जपूया, खरंच चांगला विषय आहे। म्हटलं तर जिव्हाळ्याचा आहे, म्हटलं तर कोड्यात टाकणार आहे बोलण्यासाठी। गुड गमन काय, कारण काय एकदा का नात्यात कटुता आली की मग सगळ्यांनाच ते कठीण होऊन जातं, आणि अनेक वर्ष त्याच्यातच जातात त्या कटुतेमध्ये। तशी मैत्री तसं नातं। मला दोन तीन गोष्टी सांगायच्यात, कारण आता वेळ संपत झालाय। मूल जेव्हा जन्माला येतं एखाद्या कुटुंबामध्ये, तेव्हा त्याचं पहिलं नातं आईशी जोडलं जातं, हे तर सर्वश्रुतच आहे। आणि ज्या भूमीत ते जन्माला येतं, ही जन्मभूमी, त्या मातीची ओढ त्याला लागतेच त्या मुलाला। मोठं झाल्यावर ते कितीही दूर राहायला गेलं तरी मातृभूमीची ओढ काही निराळीच असते। म्हणून जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी असं जे म्हटलेलं आहे की आई आणि जन्मभूमी या दोन गोष्टी स्वर्गापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत, ते या अर्थानेच म्हटलेलं आहे। व्यक्ती म्हटलं किंवा लहान मूल म्हटलं की ते जन्माला येतानाच विविध नात्यांची गुंफण घेऊन जन्माला आलेलं असतं। कोणाचं म्हणजे मुलगा मुलगी बाचा बाची नात नातू असं सगळे सगळी नाती लगेच त्याला चिकटतात। तर देशाचं नातं कसं असतं देशाशी, ते आता आपल्याला सावरकरांचं उदाहरण तर माहितीच आहे की मातृभूमीच्या प्रेमापोटी त्यांच्याकडून एक स्फूर्ती घेतलेलं गेलं, नाही मजसी नाही परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला। तसं प्रत्येकाच्या मनामध्ये या भावना असायला पाहिजेत। प्रत्येकाचं निसर्गाशी नातं हवं, कुटुंबाशी हवं, व्यावसायिक नाती असतात, कौटुंबिक नाती असतात, शेजाऱ्यांची नाती असतात, पण शेवटी माझ्या मताने कौटुंबिक नातंही श्रेष्ठ ठरतं। आता ती अधिक वृद्धिंगत कशी करावीत हा महत्वाचा प्रश्न आहे माझ्या दृष्टीने। नाती तर सगळीकडेच जोडलेली आहेत, पण त्यासाठीच आपल्या संस्कृतीमध्ये भाऊबीज, रक्षाबंधन, दिवाळीतला पाडवा, म्हणजे पती पत्नींमधलं प्रेम वाढावं, भाऊ बहिणींमधलं प्रेम वाढावं, तर हा एक प्रयत्न आपल्या संस्कृतीने केलेला आहे।
0: बरोबर। हो, धन्यवाद। आपण फोन केला। हो, धन्यवाद। थँक्यू।

नात्यांविषयी श्रोते हो, आज आपण एकमेकांशी बोलत होतो. श्रोते हो, मनाच्या मातीतला जो आपला कस असतो तो कस दूषित होऊ नाही दिला आणि झाड जे असतं ते देखील जळायच्या बेतात आलं जर आलेलं असेल तर ते सुद्धा नव्यानं उगवतं आणि नात्यांना आपलेपणाचा ओलावा हवा असतो तो द्यायला हवा, मग ती नाती टिकतात आणि वृद्धिंगतही होतात. तेव्हा जपूया एकमेकांना, एकमेकांना सहकार्य करत, टेन्शन न घेता, टेन्शन न देता जपूया एकमेकांना, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त.

वीणा गवणकर यांनी गाय वीणा जोगळेकर यांनी गायलेली यशवंत देव यांची ही रचना होती श्रोते हो. आणि आता ऐकूया वसंत निनावे यांचं हे गीत आहे, सुरेश वाडकर यांनी गायलेलं आहे.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत पक्ष्यांचे लक्ष थवे. वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार श्रोते हो, ऋतूमध्ये बदल झाला की आपल्याही दिनचर्येत बदल होतात, अगदी खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते उठण्या बसण्याच्या सवयीपर्यंत त्या त्या ऋतूचा आनंद आपण आपल्या परीनं घेत असतो. आता हेच पहा ना, सकाळी किंवा संध्याकाळी चहा कॉफीचा आनंद घेताना गॅलरीतून किंवा खिडकीतून नुसतं डोकावलं तरी अनेक पक्षी दिसतात. हे तर नेहमीचेच आहेत असं आपण अगदी सहजपणे म्हणून जातो, पण एखाद्या वेळेला नवा पाहुणा दृष्टिक्षेपास पडला की आपण अगदी त्याच्याकडे आ वासून बघत राहतो. तसंच एखादा थवा ठराविक वेळेला ठराविक दिशेनं जाताना दिसतो, नकळत का होईना पण कुतूहल जाग होतं, त्यांच्याकडे कुठं आहे घड्याळ, या वेळी इकडं तिकडं त्यांना जायचं कसं कळतं बरं, आणि त्यांचंही गणित ठरलेलं आहे, ते नेमकं कसं आहे आणि कसं बदलत जातं याविषयी आपण अधिक जाणून घेऊया छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून. नमस्कार ऋताताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: ऋता कळमणकर यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या गेली 14 वर्ष वन्यजीव छायाचित्रकर्ती म्हणून कार्यरत आहेत. पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या या अनोख्या क्षेत्रात त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही छायाचित्र काढताना नुसती काढून चालत नाहीत तर वन्यजीवांची सखोल माहिती असणं गरजेचं आहे. तसंच 2017 सप्टेंबर पासून एका मानांकित वृत्तपत्रामध्ये जंगल पीक हे अनोखं सदर त्या लिहित होत्या. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या आवडीची दखल अनेकांनी घेतली, त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे.
2: मी आत्ता म्हटलं तसं की या पक्ष्यांचं एक स्वतःचं गणित टाइमटेबल हे ठरलेलं आहे, तर त्याआधी मला तुम्हाला विचारावं असं वाटेल की हे पक्षी मुळात स्थलांतर का करतात.
1: मुळात मी तुम्हाला सांगते की पक्षी जे आहे हे एक समृद्ध जग आहे, सुंदर रंगसंगती

0: असलेलं, अतिशय श्रवणीय आवाज असलेलं आणि म्हणजे भरपूर सौंदर्याने भरलेलं असं हे पक्षी जगत आहे. जगभरात पक्ष्याच्या 9,000 जाती आहेत, तर त्याच्यामधले 1,200 पक्षी आपल्या भारतामध्ये आढळतात. आता हा जो सुंदर पक्ष्यांचं जगत आहे हे पूर्णपणे 40 गटांमध्ये विभागलं गेलेलं आहे. तर या जगामध्ये 10 पैशाच्या वजनाचा हमिंग बर्ड पण आहे आणि 135 किलो वजनाचा शहामृग पण आहे. तर इतकी अफाट विविधता या जगतामध्ये आढळते. तर हे पक्षी हे आपल्याला हवेमध्ये, झाडावरती, पाण्यामध्ये, समुद्रावरती सगळीकडे, म्हणजे दलदलीच्या प्रदेशामध्ये सगळीकडे दिसतात. त्यांचं जे शरीर आहे ते उडण्यासाठी योग्य, त्याचप्रमाणे त्यांच्या खाण्यासाठी त्यांच्या चोची त्या पद्धतीने बनलेल्या असतात. म्हणजे शिकारी पक्ष्याची चोच अतिशय बाकदार आकडीप्रमाणे मांस फोडण्यासाठी तरबेज असते. त्याच्यानंतर पोपट वगैरे ते धान्य आणि शेंगा खाण्यासाठी तयार झालेले असतात त्यांच्या चोची. त्याचप्रमाणे स्पूनबिल आणि फ्लेमिंगोज असतात, त्यांच्या ज्या चोची आहेत चिखल गाळून बरोबर शेवाळ खाण्यासाठी तयार झालेले असतात. तर अशा आणि त्याचप्रमाणे त्यांचे पायही तसे विकसित झालेले असतात. म्हणजे फांदी पकडणे, पळणे, दलदलीमध्ये चालणे, पाण्यामध्ये चालणे, त्याच्यानंतर समुद्रामध्ये पोहणे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांचे पाय पण त्या पद्धतीने विकसित झालेले असतात.
1: बरं, आणि मग हे सगळेच पक्षी स्थलांतर करतात का? तुम्ही आता उल्लेख केलात काही अगदी कमी वजनाचे आहेत तर काही अगदी 100 वरच्या वजनाचे आहेत, तर हे करतात का सगळेच पक्षी?
0: नाही, सगळेच पक्षी स्थलांतर करत नाहीत. काही पक्षी स्थानिक पण असतात. म्हणजे जवळजवळ 40% पक्षी स्थलांतर करतील असं जरी म्हटलं तरी चालेल, पण बाकी 60% पक्षी हे स्थानिक असतात. ते फार तर ते ह्या पाणवठ्यावरून त्या पाणवठ्यावरती किंवा ह्या झाडावरून त्या झाडावरती एवढं स्थलांतर करतात.
1: बरं, तुम्ही आता खूप छान सांगितलं की प्रत्येक पक्षाची चोच आहे, पंख आहे, त्याचा आकार, त्याची रचना एक विशिष्ट प्रकारे केलेली आहे. पण जशा आपल्या खाण्यापिण्याच्या काही सवयी असतात, आपण ज्या ठिकाणी राहतो त्याच्याशी आपण त्या आत्मसात केलेल्या असतात, तसंच या पक्ष्यांच्या सुद्धा असं असतं की ते विशिष्ट भौगोलिक ठिकाणी राहत असतात. मग ते युरोपातले असतील, कझाकिस्तानमधले असतील किंवा अगदी भारतातले असतील, ते त्या त्या ठिकाणी जेव्हा असतात तेव्हा त्यांचा खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असतात. ते जेव्हा स्थलांतरित करतात तेव्हा ते कसं त्या नव्या जागेशी जुळवून घेतात खाण्यापिण्याच्या सवयींच्या बाबतीत?
0: ते मुळात जे स्थलांतर करतात तेच मुळे त्यांना तिथे खाणं कमी पडल्यामुळे करतात. तर आता पक्षी स्थलांतर का करतात ह्याचं उत्तर असं आहे की उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा येतो आणि थंडी वाढते नोव्हेंबरच्या दरम्यान. तेव्हा थंडी वाढल्यानंतर तिथे दिवस छोटा होतो, अन्नाचा तुटवडा भासतो, हिमवर्षाव व्हायला लागतो आणि पक्ष्यांना अन्न मिळत नाही. आणि पक्ष्यांना मुळात उबदार वातावरणाची सवय असते, त्याच्यामुळे ते तिथून झेप घेतात आणि उबदार वातावरणात म्हणजे भारतासारख्या देशामध्ये ते यायला लागतात. भारत, आफ्रिका इकडे ते स्थलांतर करतात. तर हा इकडे आल्यानंतर मग पाणवठ्यावरती त्यांना मुबलक प्रमाणात अन्न मिळतं. साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आलेले पक्षी आपल्याकडे मार्च पर्यंत राहतात. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते परत जायला निघतात.
1: बरं, हा. आणि मग साधारणपणे त्यांचं वय हे किती असतं किंवा ते कुठल्या वयापासून सुरू करतात स्थलांतर करायला आणि साधारणपणे कोणत्या महिन्यापासून ते सुरू करतात स्थलांतर करायला?
0: हे दरवर्षी स्थलांतर करतात. दरवर्षी त्यांचं काहीही वय असू देत, ते 1 वर्षाचे असतील, ते 10 वर्षाचे असतील, पण ते दरवर्षी स्थलांतर करतात. कारण दरवर्षीचा हा जो 4 ते 5 महिन्याचा काळ आहे तो अन्नासाठी त्यांना इथे स्थलांतर करून यायला लागतच. आता हे अन्नासाठी जे स्थलांतर आहे हे फक्त पक्षीच करतात असं नाही, याच्यामध्ये फुलपाखरं स्थलांतर करतात, विल्डरबीस्ट स्थलांतर करतात, कासव स्थलांतर करतात. अगदी फार म्हणजे शतकांपूर्वी माणूस पण स्थलांतर करायचा. आर्यांचं जे सप्त सिंधूच्या परिसरातलं वास्तव्य हे स्थलांतराचाच एक नमुना आहे.
1: जेव्हा ते स्थलांतर करतात तेव्हा त्यांच्या काही जागा ह्या राखीवच्या काही असतात का? आणि जेव्हा ते स्थलांतर करतात तेव्हा त्यांचे मार्ग जे आहेत ते सुद्धा काही ठरलेले आहेत का?
0: त्यांच्या जागा ह्या ठरलेल्या असतात. तर भारतामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतराचे जे थांबे आहेत, पक्षी जिथे येतात, काही पक्षी तिथे विश्रांती घेतात, थोडे दिवस थांबतात, खाणं पिणं करतात आणि पुढे झेप घेतात. काही पक्षी तिथेच थांबतात, खातात आणि तिथून परत मायदेशी जातात. तर याच्यासाठी आपल्याकडे गुजरातमध्ये जामनगर प्रसिद्ध आहे, ओरिसामध्ये आपल्याकडे चिल्का सरोवर हे खूप प्रसिद्ध आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये भिगवण आहे, नळ सरोवर आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठ्या पाणवठ्यावरती जे पक्षी येतात त्यांचा मोठा थांबा राजस्थानमध्ये भरतपूर येथे आहे. तर म्हणजे तिथे जर तुम्ही जानेवारीच्या दरम्यान जाऊन बघितलं की सगळ्यात जास्त पक्षी तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीमध्ये दिसतात. तिथे बघितलं तर एखादी

0: असे जत्रा भरल्यासारखे ते पक्षी आलेले असतात. इतकी चिवचिवाट आणि सगळे वेगवेगळे पक्षी पाणवठ्यावरती झाडावरती भरून गेलेले असतात. म्हणजे एखाद्या लग्नाला कशी
1: वरात
0: वराड येतं ना, तसे ते वराडी सगळे जमलेले असतात. हे सगळे परदेशी पाहुणे आहेत. हे आपल्याकडे थोड्या काळासाठी येतात, खातात पितात आणि परत जातात. परत जातात तेव्हा ते त्यांच्या मायदेशी गेल्यानंतर त्यांचा विणीचा हंगाम असतो. विणीचा हंगाम म्हणजे त्यांचा अंडी घालण्याचा काळ. मग तो तिथे ते करतात आणि परत विणीच्या हंगामानंतर पिलांना जन्म दिल्यानंतर पिलं थोडीशी मोठी झाली की परत ते स्थलांतराची तयारी करतात.
1: बरं, त्यांचं हे चक्र सुरूच असतं.
0: सुरूच असतं.
1: बरं, तुम्ही आता इतकं छान सांगितलं की ते भारतात कुठे कुठे येतात, कुठल्या काळात येतात, किंवा त्यांच्या ज्या मोक्याच्या जागा आहेत त्या नेमक्या कुठल्या आहेत. पक्षी अभ्यासकांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, तसंच छायाचित्रकारांसाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. तर एक पक्ष्यांची छायाचित्रण टिपण्यासाठी तुमची तयारी जी आहे ती कधीपासून सुरू होते?
0: जेव्हा पक्ष्यांचं म्हणजे गजबजायला लागतं हे नोव्हेंबर पासून मार्च पर्यंत, तेव्हा आम्ही कॅमेरे खांद्यावरती टाकून म्हणजे जातोच म्हटलं तरी चालेल. असे पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतोच. तर अशा पद्धतीने जाऊन तिथे आम्ही फोटोग्राफी करतो. खूप सारे पक्षी आलेले असतात. आपल्याकडे मुंबईमध्ये फ्लेमिंगोज येतात कच्छवरून, त्यांचीही फोटोग्राफी होते खूप प्रमाणामध्ये. भिगवण मध्ये खूप सारे परदेशी पाहुणे येतात. चिल्का सरोवर मध्ये हजारो किलोमीटर वरून आलेले परदेशी पाहुणे आहेत, तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
1: बरोबर बरोबर. पण ह्या पक्ष्यांची फोटोग्राफी करताना कुठली खबरदारी घेणं खूप गरजेचं असतं, म्हणजे फ्लॅश पडता कामा नये किंवा इतरही अनेक काही गोष्टी असतात.
0: वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतानाच फ्लॅश हा पाडायचाच नसतो, फ्लॅश वापरायचाच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या अधिवासामध्ये आपण आहोत ह्याची पूर्ण जाणीव ठेवून त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याने हिंडू फिरू देऊन लांबून त्यांचे फोटो घेणं हे जास्त चांगलं आहे. त्यांना कुठलाही त्रास होता. आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे आपल्याकडे जे खाण्याचे पदार्थ असतील तर ते त्यांच्या देशाने न फेकणं हा एक खूप महत्वाचा. म्हणजे मी प्रत्येक वेळेस जेव्हा जाते तेव्हा लोक तसं काही करत असतील तर मी सांगायचा प्रयत्न करते. ऐकणारे ऐकतात, न ऐकणारे न ऐकतात. पण त्यांना आपलं खाणं द्यायचं नाही, कारण ते त्यांचं खाणं खाण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचं खाणं तिथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
1: ऋतुताई, पक्ष्यांच्या स्थलांतराचे काही प्रकार आहेत का आणि कशा प्रकारे स्थलांतर करतात?
0: पक्षी उत्तरेकडून दक्षिणेकडे स्थलांतर करतात. म्हणजे युरोप मधून, स्पेन मधून, सायबेरिया मधून ते भारतामध्ये आफ्रिकेमध्ये येतात. हा झाला उत्तर दक्षिण स्थलांतराचा प्रकार. तर ह्या उत्तर दक्षिण स्थलांतरामध्ये आपल्याकडे बार हेडेड गूस म्हणून एक पक्षी आहे जो आपल्याकडे दरवर्षी येतो, अगदी आपल्या भिगवणला पण येतो. तर तो जो पक्षी आहे तो माउंट मकालू आणि माउंट एव्हरेस्ट वरून उडत येतो. इतक्या प्रचंड उंचीवरून उडत येतो अशी ह्या पक्ष्याची नोंद आहे. तर त्याचप्रमाणे खूप सारे पक्षी, म्हणजे मलाड पक्षी आहे, लालसरी नावाचा पक्षी आहे, रेड हेडेड पोचाड म्हणतात त्याला, तर तोही उत्तर दक्षिण स्थलांतर करतो. त्याचप्रमाणे नॉर्दर्न शॉवेलर उत्तर दक्षिण स्थलांतर करतो, नॉर्दर्न पिंटेल उत्तर दक्षिण स्थलांतर करतो. ही झाली उत्तर दक्षिण स्थलांतराची उदाहरणं. जास्त प्रमाणात पक्षी उत्तर दक्षिण स्थलांतर करतात. पण दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या पक्ष्यांची संख्या खूप कमी आहे. त्याच्यामध्ये एकमेव हमिंग बर्ड आहे जो दक्षिण अमेरिकेकडून अलास्काकडे जातो. तर हे दक्षिण उत्तर स्थलांतराचं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे पूर्व पश्चिम स्थलांतर करतात. चीनमध्ये अमूर नावाचा एक छोटा भाग आहे, तर तिथे जे फाल्कन पक्षी आहेत, फाल्कन हा शिकारी पक्षी आहे, तर फाल्कन पक्षी तिथे जे आहेत त्याला अमूर फाल्कन असं म्हटलं जातं. ते आपल्याकडे येतात नागालँडमध्ये, ते थोडी विश्रांती घेतात आणि नागालँडमध्ये थोडी विश्रांती घेतल्यानंतर त्याच्यानंतर त्यांचे हजारो थवेच्या थवे साऊथ आफ्रिकेकडे वळतात. तर साऊथ आफ्रिकेकडे हे आहे पूर्व पश्चिम स्थलांतराचं उदाहरण. तर अमूर फाल्कन विषयी सांगायची पर्टिक्युलर गोष्ट म्हणजे काही वर्षापूर्वी ह्या पक्षाची प्रचंड मोठ्या प्रमाणात शिकार होत होती. जी शिकार थांबवण्यासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी पक्षीप्रेमींनी खूप प्रयत्न केले आणि आता ती संख्या अक्षरशः म्हणजे नाहीच्या बरोबर आलेली आहे. त्यांची आता अजिबात शिकार होत नाहीतर पूर्वी त्यांना पकडलं जायचं. तर आता हा प्रकार खूप बंद झालाय, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अमूर फाल्कनचं पण स्थलांतर होतं. त्याचप्रमाणे पश्चिमेकडून पूर्वेकडे पण स्थलांतर होतं. हे प्रत्येकाची वेगळी वेगळी उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे पर्वतीय स्थलांतर हा एक प्रकार आहे. पर्वतीय स्थलांतर म्हणजे आपल्याकडे आल्प्स, अँडीज, हिमालय असे मोठे मोठे पर्वत आहेत. ह्या पर्वतांवरती जेव्हा प्रचंड वरच्या भागावरती थंडी पडते तेव्हा त्यांना तिथे अन्न मिळत नाही. मग फिंचेस फिजेट नावाचे जे पक्षी आहेत ते वरून खाली उतरतात. वरून खाली उतरतात त्याला अल्टिट्यूड मायग्रेशन म्हणतात. तर हे फिंचेस आणि फिजेट जे असतात ते अल्टिट्यूड मायग्रेशन करतात. अतिशय छोट्या आकाराचे गडद लाल गडद निळे गडद हिरवे असे सुंदर रंग त्यांना प्राप्त झालेले असतात. ह्याच बरोबर ध्रुवीय स्थलांतर हा एक प्रकार आहे. ध्रुवीय स्थलांतर म्हणजे उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे येणे आणि दक्षिण ध्रुवा उत्तर ध्रुवाकडे जाणे. तर याच्यामध्ये येतो तो आर्टिक टर्न नावाचा पक्षी. आर्टिक टर्न उत्तरेकडून जे झेपावतो तो दक्षिण ध्रुवावरती जाऊनच थांबतो. हो, आणि दक्षिण ध्रुवावरती तो त्याचा पूर्ण समर तिथे व्यतीत केल्यानंतर तो तिथून परत उड्डाण घेतो आणि तो उत्तर ध्रुवावरती येतो. मध्ये तो कुठे थांबत नाही. खूप पक्षी मध्ये थांबतात, खूप पक्षी सलग प्रवास करतात.
1: अच्छा, म्हणजे हे सलग प्रवास करणारे सुद्धा पक्षी आहेत.
0: हो.
1: अच्छा, तुम्ही आता सांगितलं की काही पक्षी जे असतात ते डोंगरावरनं खाली उतरतात कारण का तिथे खूप थंड वातावरण असतं. पण मग असे जे छोट्या आकाराचे पक्षी आहेत ते खाली उतरतात किंवा जवळपासच्या भागात जातात, म्हणजे ते कुठल्या कुठल्या भागांमध्ये स्थलांतर करतात?
0: ऍक्च्युली ते उंचावरतीच असतात. आपल्याला जरी ते खाली उतरतात असं वाटलं तरी चोपटा वगैरे जे हिमालयाचे भाग आहेत आपल्याकडे, चोपटा नावाचं हे आहे, त्याच्यानंतर नंदिनी नावाचं शिखर आहे तिथेच वरती, तर ते तिथपर्यंत येतात, तिथे त्यांना अन्न मिळतं. मग त्यांची फोटोग्राफी करायची असेल तर आम्हाला तिथे जायला लागतं.
1: त्या तेवढ्या दुर्गम भागात सुद्धा हे सगळे कॅमेरे घेऊन तुम्हा मंडळींना जावं लागतं. मग तिथे फोटोग्राफी करताना कोणकोणते चॅलेंजेस तुम्हाला तोंड द्यावं लागतं?
0: ऍक्च्युली हे हिमालयामध्ये फोटोग्राफी करताना, पक्ष्यांची फोटोग्राफी करताना, आपल्या हिमालयामध्ये फार सुंदर पक्षी आहेत. स्थानिक पक्षी पण तितकेच सुंदर आहेत, मायग्रेटरी बर्ड्स पण तितकेच सुंदर आहेत, पण चॅलेंज पण तेवढेच मोठी आहेत. एक तर ट्रायपॉड लागतं. ट्रायपॉड आणि त्याच्यावरती आमच्या लेन्सेस आणि कॅमेरा सगळ्याच मिळून वजन एक 8 ते 9 किलो वरती जातं. आणि खाली आणि वर असे उंच उतार चढ खूप आहेत हिमालयामध्ये. म्हणजे पक्षी कुठेतरी दुसरीकडे बसला की ते सगळं खांद्यावरती घ्यायचं आणि धावायचं. थांबला, मिळाला फोटो तर ठीक आहे, नाहीतर परत तो कुठे गेला परत त्याच्या मागे धावायचं. हे असं चाललेलं असतं.
1: पण हे खूप मोठं आणि पेशन्सचं काम आहे. कुठेही निराश तुम्हाला व्हायला जागाच नाही आहे. अशा वेळेला एकतर आपण एवढ्या मोठ्या शिखरावर किंवा पर्वतावर गेलेलो असतो तिथे आपले मूड स्विंग्स होत असतात कारण का ते आपण हाय अल्टिट्यूड मध्ये असतो. आणि एकीकडे हे फोटोग्राफी करताना हा सुद्धा पेशन्स सांभाळायचा असतो. म्हणजे हे मूड स्विंग्स आणि हे सगळं तारेवरची कसरत आहे. तुम्ही कसं हे सगळं सांभाळलं?
0: ऍक्च्युली निसर्गामध्ये गेल्यानंतर आहे ना तुमचे मूड वगैरे स्विंग होतात असं मला नाही वाटत. कारण निसर्ग इतका सुंदर आहे की तुम्हाला ह्या अशा साध्या गोष्टींचा त्रासच होत नाही. ते त्याचं रूप इतकं विराट आहे, त्याचं सौंदर्य इतकं सुंदर आहे की तुम्ही विसरून जाता. आणि जेव्हा एखादा छोटा पक्षी मला कॅमेराबद्ध करायचाच आहे, आता मी हिमालयीन मोनाल हा तसा मोठा पक्षी आहे, मला तो हिमालयामध्ये मिळाला, म्हणजे त्याचे रंग बघितले तर थक्क व्हाल असे रंग आहेत. त्याला रेनबो म्हटलं तरी चालेल. पृथ्वीवरचा निळे जांभळे लाल केशरी हिरवे मोरपंखी सगळे रंग त्या पक्षामध्ये आहेत. तर त्या पक्षाची फोटोग्राफी करायला आम्ही गेलो होतो तेव्हा ऍक्च्युली भान आपण विसरलेलो असतो. फक्त आपलं टार्गेट आणि आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या अधिवासामध्ये, आता मोनाल घ्यायचा आहे तर बर्फामध्येच घ्यायला पाहिजे. तो बर्फातच राहणारा पक्षी आहे तर बर्फामध्ये मिळावा म्हणून मग जास्तीत जास्त कोशिश करायची आणि बर्फामध्ये घ्यायचा. मग समजा तो खालच्या बाजूला असेल आपल्यापेक्षा तर मग खाली झोपून घ्यायचा, बॅकग्राऊंडला काय येतंय हे बघायचं. किंवा तो उंचावरती असेल तर मग उभं राहून किंवा कशावरती तरी चढून कठड्यांवरती वगैरे तसा फोटो घ्यायचा. जसे पक्षी तुमच्या समोर असतील त्या त्या क्षणी ते डिसिजन्स घ्यायचे. कलर त्यांना लाईट कुठून मिळतो आहे हे बघायचं, त्याच्याप्रमाणे आपले कॅमेरे ऍडजस्ट करायचे. म्हणजे तुमची कॅमेऱ्यावरची पकड, तुमचा आजूबाजूच्या परिस्थितीवरचा अभ्यास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. की एखादा पक्षी कसं असतं, किंगफिशरचं कसं आहे, तो आता समजा एका फांदीवरती बसलाय, मी त्याचा फोटो घ्यायला गेली आहे, तो उडून गेलाय, पण तो उडून गेलाय म्हणून मी नाराज होऊन फांदीवरून बाजूला व्हायचं नाही किंवा दुसरं काही बघायचं नाही. तो थोड्या वेळाने परत तिथे येतो. तर अशी जर आपल्याला पक्ष्यांच्या सवयींची माहिती असेल तर ते जास्त उपयोगी पडतं. म्हणजे हिमालयीन मोनाल साधारण किती वाजता बाहेर पडतो, की तो आतमध्ये जो बसलेला असतो तो दिवसा आतमध्ये का बसतो, कारण त्याला इतके व्हायब्रंट कलर्स आहेत की तो वरून शिकारी पक्ष्यांना फार इझिली दिसतो. त्याच्यामुळे ते त्याला उचलू शकतात. त्याचबरोबर जे स्थानिक कुत्रे असतात ते त्यांना खाऊ शकतात, त्याच्यामुळे तो दिवसभर लपून बसतो आणि

0: थोडीशी संध्याकाळ झाली आणि पक्षी कमी झाले की तो बरोबर 5-5:15 दरम्यान तो बाहेर येतो. तुम्हाला त्यांच्या सवयी माहिती पाहिजेत, तुम्हाला त्यांच्या वेळा माहिती पाहिजेत आणि मग त्याच्या तुम्ही फोटोग्राफी करू शकता.
1: अगदी, तुम्ही इतकं त्याचा छान अभ्यास केलेला आहे. खरं तर त्यांच्या सवयी समजून घेणं म्हणजे एखाद्या माणसाचा फोटो काढताना असं आपण करतो की बाबा तू असा बघ, त्याचे मूड सांभाळणं, हे पक्ष्यांचे तुम्ही मूड सांभाळताय खरं तर फोटोग्राफी करताना. पण हे सगळं करत असताना काहीतरी स्वतःला लागू नये किंवा काही खर्चटू नये याची आपली पण एक खबरदारी घेणं गरजेचं असतं. तर ह्या सगळ्याचा ताळमेळ कसा साधावा लागतो? म्हणजे एकीकडे बॅकग्राऊंडचे कलर जे आपण बदलू शकत नाही, जे आहे तसेच आपल्याला ठेवायचे असतात, एकीकडे स्वतः सांभाळायचं असतं फोटोग्राफी करताना, तर त्याविषयी काय सांगाल?
0: थोडी तारेवरची कसरत असते पण ती करायला लागते. कधी कधी बॅकग्राऊंड हवं तसं मिळतच नाही आणि मग दुसऱ्या दिवशी वगैरे तो पक्षी जास्त चांगल्या अवस्थेत मिळतो. पण मिळून जातं. जंगल तुम्हाला कधी निराश करत नाही, ते तुम्हाला काहीतरी देऊनच पाठवतं, काहीतरी वेगळं देऊनच पाठवतं. आज जर तुम्ही निराश झालात तर उद्या तुम्ही नक्की होणार नाही. हा, म्हणजे म्हणतात ना, निसर्गावरती तुम्ही जितकं प्रेम कराल तितकं तो तुम्हाला भरभरून देतो. तर तसं आहे.
1: हे पक्षी कुठून कुठे येतात आणि कुठे कुठे जातात, थोडस आधी आम्हाला मुंबई बद्दल, मग महाराष्ट्र आणि मग भारताबद्दल सांगा.
0: ओके. तर मुंबईमध्ये फ्लेमिंगोच येतात, कच्छवरून येतात. आपल्याकडे आल्यानंतर ते मुंबईमध्ये जवळजवळ म्हणजे मेच्या शेवटपर्यंत इथे राहतात. त्याच्यानंतर परत कच्छला गेल्यानंतर ते जे पाणथळीचे प्रदेश आहेत तिथे असे बशीच्या आकाराची घरटी बनवतात, त्याच्यामध्ये ते अंडी घालतात आणि मग पिलांना जन्म देतात. ती पिलं झाल्यानंतर परत त्यांना घेतात आणि स्थलांतर करून मुंबईकडे येण्यासाठी निघतात. तर आता ह्या दरम्यान काय असतं, पक्षी जेव्हा म्हणजे अंडी घालतो किंवा विणीचा हंगाम ज्याला म्हणतात, त्या दरम्यान पक्ष्याच्या शरीरामध्ये प्रचंड असे बदल होतात. नर जो असतो तो जास्त तेजस्वी, जास्त सुंदर दिसतो, कारण त्याला मादीला भुलवायचं असतं. ती जर हो म्हणाली तरच तो प्रजनन करू शकणार, तरच त्यांना पुढे पिलं होणार. तर त्याच्यामुळे जास्त तेजस्वी रंगाचा नर मादी शोधते. जास्त तेजस्वी रंग म्हणजे जास्त आरोग्य. तर त्याच्या कॅरेटोनॉइड नावाचं जे पिगमेंट आहे, जे फळं, बेरीज, बिया याच्यामधून त्यांना मिळतं, त्याच्यामुळे त्यांना हे लाल, निळा, पिवळा हे कलर प्राप्त होतात. तर जितका कलर जास्त चांगला तितका तो नर जास्त म्हणजे काय म्हणू आपण त्याला, सुदृढ असं ती समजते आणि मग ते मेटिंग करतात आणि नंतर पिलांना जन्म देतात.
1: बर बर. आणि ह्या पक्ष्यांचा अधिवास जपणं खूप गरजेचं आहे, त्याबद्दल काय सांगाल?
0: अधिवास जपणं खूप गरजेचं आहे, कारण आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते की आपण खूप वर्षांपासून आपल्या गावी जातोय, दरवर्षी आपण कोकणात जातोय, आपल्याला ते सगळं जसंच्या तसं दिसतंय, आपला वाडा, आपलं घर, आजूबाजूची शेती, आंब्याची झाडं, आपल्याला ते बघायची सवय आहे. आणि एक वर्ष तुम्ही गेलात आणि तिथे काहीच नाहीये, तिथे एक बिल्डिंग उभी राहिली आहे, तर तुमच्या मनाची काय अवस्था होईल?
1: पावसाळ्यासारखं
0: काय होईल? तसंच त्यांचं होतं. म्हणजे काय करावं, कुठं जावं? आणि मुळात ते आलेले असतात स्थलांतर करून, त्याच्यामुळे ते थकलेले असतात, त्यांना अन्नाची गरज असते, त्यांना विश्रांतीची गरज असते. मग असा अधिवास जर त्यांचा नष्ट केला गेला तर ते सैरभैर होतात, ते मरतात, त्यांना कुठे जावं हे कळत नाही आणि मग खूप प्रमाणामध्ये त्यांची म्हणजे पक्षाचे जीवितहानी होते असं म्हटलं तरी चालेल.
1: त्याबद्दल काही सांगू शकाल की असा एखादा किस्सा की ते चुकून त्यांची दिशाभूल झाली किंवा ते वेगळ्याच दिशेने गेले होते पक्षी?
0: आपल्याकडे सायबेरियन क्रेन नावाचा अतिशय सुंदर पक्षी येत होता भारतामध्ये. वर्षानुवर्ष तो आला, पण मध्ये अफगाणिस्तानमध्ये युद्ध झालं आणि त्या युद्धाचे जे वरती म्हणजे बॉम्बचे धुराळे आणि हे ते जे धूळ याच्यामुळे तो रस्ता चुकला आणि सायबेरियन क्रेन कुठेही भरकटले गेले. ऍक्च्युली त्यातले खूप मेले. सायबेरियन क्रेन हा आता अतिशय रेअर आहे, म्हणजे नाहीच जवळजवळ म्हटलं तरी चालेल. तर असं पण पक्ष्यांची खूप हानी होते.
1: बरं. आणि असं झाले का कधी की या पक्ष्यांची दिशाभूल झालेली आहे पण नागरिकांनीच त्यांना मदत केलेली आहे?
0: काय होतं, कधी कधी हिमवादळं होतात, कधी जोराची वादळं होतात, त्याच्यामुळे कधी समजा आता युद्ध चालू होतं आपल्याकडे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामुळे पक्षी रस्ता चुकतात. रस्ता चुकतात, तर एक उदाहरण मी तुम्हाला देते. इंग्लंडमध्ये ग्लॉसगो नावाचं शहर आहे, तर त्याच्यामध्ये एक वर्षी जवळजवळ 5-1 लाख पक्षी उतरले होते. एकदम ते एकाच दिवशी म्हणजे तिथे उतरले आणि जेव्हा नागरिकांनी सकाळी उठून पाहिलं तेव्हा सगळीकडे गाडीवरती, मैदानावरती, घरांवरती, घराच्या टपांवरती, जिथे दिसेल रस्त्यांवरती पक्षी असे गच्च भरून बसले होते. त्यांना कळे ना की काय करावं. मग त्यांनी संपर्क केला की आम्ही आता ह्या क्षणी ह्यांच्याशी म्हणजे ह्यांना जास्त कमीत कमी त्रास व्हावा असं काय करू शकतो. तर त्यांनी सांगितलं की

0: तुम्ही त्यांना पाणी वगैरे ठेवा आणि ते त्यांच्याप्रमाणे ह्याच्याने उडून जातील. जेव्हा वातावरण निवळेल किंवा हिमवादळ थोडंसं कमी होईल तेव्हा ते जातील. तर ते 3 दिवस तिथे राहिले आणि 3 दिवसांनी मग एक एक थवा असा उडून परत स्थलांतर करायला निघून गेला.
1: अरे वा, म्हणजे नागरिकांनी इतक्या छान पद्धतीने सहकार्य केलं, मस्त. मुळात जेव्हा हे पक्षी स्थलांतर करतात तेव्हा ते काय तयारी करतात आणि स्थलांतरादरम्यान सुद्धा त्यांना काही गोष्टींसाठी रेडी राहावं लागतं का?
0: स्थलांतराच्या पूर्वी त्यांच्या जीवनातला हा एक फार मोठा भाग आहे, दरवर्षी स्थलांतर करणे हा. तर त्याच्यामध्ये त्यांना तयारी ही प्रचंड करायला लागते. तर आपल्या पक्षाच्या वजनाच्या 40 ते 60% चरबी ते भरून घेतात, ते खूप खातात आणि चरबी भरून घेतात. तर त्याच्यामध्ये प्रोटीन कमी आणि फॅट जास्ती भरून घेतात, कारण एक फॅटनी म्हणजे जास्त कॅलरीज त्यांना मिळतात. तर जास्तीत जास्त फॅट भरून घेतात. त्याच्यानंतर जे पक्षी वृद्ध असतात ते त्यांचे जुनी पिसं त्यांचा ऱ्हास करतात, त्यांना पिच्छ ऱ्हास असं म्हणतात. तर त्यांचे पंख सगळे गळून जातात, त्यांना नवीन पंख येतात, तोपर्यंत ते थांबतात. आणि त्याच्यानंतर ह्या दोन्ही तयाऱ्या झाल्यानंतर मग ते तिथून निघतात. म्हणजे सगळे स्नायू बळकट झाले, फॅट्स वाढले, नवीन पंख आले की मग ते तिथून निघतात. आणि मग स्थलांतर जिथे करायचं आहे त्या दिशेने ते उड्डाण घेतात. तर उड्डाणादरम्यानही त्यांना खूप प्रॉब्लेम्स येतात. आता हे उड्डाण घेताना आपल्याला एक खूप महत्वाचा प्रश्न पडतो की हे पक्षी रस्ता चुकत नाहीत का? म्हणजे वर्षानुवर्ष चाललेले हा जो की बाबा हे पक्षी इथेच कसे येतात, बरोबर जामनगरलाच कसे येतात, बरोबर ओरिसालाच कसे येतात, बरोबर भिगवणलाच कसे येतात,
1: जागा
0: चुकत नाहीत का? त्यांचे जागा ठरलेल्या आहेत का? तर त्यांचे रस्ते चुकत नाहीत. त्यांचे रस्ते का चुकत नाहीत तेही आपण बघू. कारण ते जेव्हा उडतात हवेमध्ये तेव्हा खूप उंचावरून उडतात. उडताना पंखाची स्थिती अशी असते की ते रडार सारखं काम करतात. म्हणजे हवेच्या ह्याच्याप्रमाणे ते उडतात. कमीत कमी एनर्जी वेस्ट व्हावी अशा पद्धतीने त्यांचं उड्डाण असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ते हवेत उडतात तेव्हा त्यांना बरेच हिमवादळांचा सामना करायला लागतो, वादळांचा सामना करायला लागतो. पण हवेमध्ये जर दिवसा स्थलांतर करणारे पक्षी असतील तर ते सूर्याचा आणि त्याचे जे अल्ट्राव्हायलेट रेज आहेत त्याचा आणि पृथ्वीच्या चुंबकीय लहरींचा उपयोग करून घेतात दिशादर्शक म्हणून.
1: अच्छा,
0: त्यांना ते ज्ञान आहे.
1: बरं, आणि जे रात्री स्थलांतर करतात,
0: जे पक्षी रात्री स्थलांतर करतात ते पक्षी चंद्र आणि ग्रह तारे आणि चुंबकीय पृथ्वीचं त्याचं ते उपयोग करतात आणि आपला मार्ग नीट करतात. तर आपल्याला वाटतं की पक्षी हे कुठूनही कुठेही जात असतील, तर नाही, त्यांचे आखीव रेखीव आकाश मार्ग आहेत. जसे विमानाचे मार्ग आहेत तसे पक्ष्यांचे पण मार्ग आहेत. आणि हे सगळं त्यांच्या जीन्समध्ये आहे. म्हणजे त्यांच्या डीएनए वरती लिहिलंय म्हटलं तरी चालेल. एखाद्या स्थलांतरित पक्षाने जर एखाद्या वर्षी स्थलांतर केलं नाही तर तो अतिशय बेचैन होतो. हे प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. म्हणजे त्यांच्या जीन्स वरतीच हे लिहिलेलं आहे की इतक्या दिवसानंतर तुला ह्या इकडे
1: जायचं,
0: तिथून तुला परत यायचं. तर तयारी पण त्यांना प्रचंड लागते, अडचणी येतात. अडचणी आल्यानंतर त्याच्यावरती मात करून त्यांना जगायला लागतं. बरेचदा अडचणीमध्ये ते मरतात सुद्धा. आता ध्रुवीय स्थलांतर करणारे जे पक्षी आहेत ते एका टप्प्यात एवढा मोठा प्रवास करतात. तर त्याच्यामध्ये काय होतं, कधीतरी त्यांचा शक्तिपात होऊन ते समुद्रात पडू पण शकतात. हा म्हणजे त्यांची तयारी जर कमी पडली तर तसं होऊ शकतं. तर अशा पद्धतीने पण त्यांना त्रास होतो, म्हणजे मरू शकतात पक्षी. शक्ती कमी पडली तर ते मरतात. आणि बरेचदा ते येतात पण स्थानिक पक्ष्यांशी त्यांना अन्नासाठी सामना करायला लागतो. कारण स्थानिक पक्ष्यांना पण अन्न हवंय आणि त्यांना पण हवंय. त्याच्यामुळे त्यांच्याशी सामना करत करत, त्यांच्याशी ऍडजस्ट करत करत त्यांना तिथे राहायला लागतं. मग एकदा काय ते राहिले की मग ते 4 महिने राहतात. मग भरपूर खाऊन पिऊन घेतात, विश्रांती घेतात. आणि जे पक्षी थांबून प्रवास करतात तेही थांबतात, खातात, पितात, 5-6 दिवस विश्रांती घेतात आणि मग थव्या थव्याने पुढे उडतात.
1: बरं,
0: त्यांच्या थांबायची पण ठिकाणं ठरलेली आहेत.
1: अच्छा, तुम्ही आता सांगितलं की ते त्यांच्या चरबी म्हणजे कॅलरीज ते वाढवतात, प्रथिनं थोडी कमी असतात. पण मग ह्याच्यात काय काय पाहायला मिळालं आहे स्थलांतरादरम्यान आणि आधी किंवा नंतर सुद्धा त्यांच्या वजनामध्ये कमी जास्त प्रमाण हे झालेलं आहे, अभ्यासात काय काय दिसून आलं?
0: ऍक्च्युली त्यांचं वजन ते वाढवतात आणि स्थलांतरादरम्यान ते कमी होतं, कारण तेवढी शक्ती त्यांची जाते. आणि परत ते जातात वेणीच्या हंगामामध्ये तेव्हा परत त्यांचं वजन ते वाढवतात. इथेही त्यांनी खाल्लं प्यालेलं असतं त्याच्यामुळे परतीचा प्रवास त्यांचा सुखकर होतो.

0: तिथे गेल्यानंतर त्यांचा म्हणजे मीटिंगचा काळ सुरू होतो. त्याच्यामध्येही त्यांना खाणं पिणं तिथे मुबलक असतं, कारण तिथे समर सुरू झालेला असतो. हे
1: हाँ
0: जेव्हा परत त्यांच्या मायदेशी जातात, म्हणजे जिथे ते अंडी घालतात तो त्यांचा मायदेश, आणि
1: हाँ
0: जिथे ते येऊन थोड्या दिवसासाठी राहतात तो त्यांचा स्थलांतर करायचा प्रदेश.
1: बर. या पक्ष्यांना टॅगिंग सुद्धा केलं जातं,
0: हो
1: तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल.
0: हो टॅगिंग त्यांना एवढ्यासाठी केलं जातं की त्यांचा अभ्यास करता यावा, की ते कुठून कुठे उडतायत, कुठल्या जातीचे पक्षी आहेत, किती जातीचे पक्षी एकत्र उडतायत. असं नाहीये की बाबा फक्त म्हणजे शिकारी पक्षातले गरुड एकत्र उडतायत असं नसतं. त्याच्यामध्ये मिक्स पण होतात दुसरे पक्षी, अशा प्रकारे पण त्यांची उड्डाणं असतात. तर कुठले पक्षी कुठून कुठे जातात, मार्ग कुठचे आहेत, हे सगळं त्यांना समजण्यासाठी त्यांना टॅगिंग केलं जातं.
1: बरं.
0: आणि त्या टॅगिंगचा म्हणजे व्यवस्थित अभ्यास केला जातो. एकदा तर त्या टॅगिंगवरून एक खूप रेअर पक्षी मिळाला होता.
1: बरं.
0: आणि मग टॅगिंग करून त्यांनी लिहिलं त्याच्यावरती, त्याला बांधलं ते आणि पाठवलं. ज्याला मिळालं त्यांनी ते रिसीव्ह केलं, आणि त्याच्यानंतर त्यांनी पेपर प्रसिद्ध केला की हा दुर्मिळ पक्षी आपल्याला मिळालाय म्हणून.
1: वा वा वा. काही पक्षी असतात जे अगदी छोटेसे असतात, काही आकाराने मोठे असतात, प्रत्येक पक्षाची रंगसंगती ही वेगवेगळी असते. तुम्ही मगाशी म्हणालात तसं, काही पक्ष्यांसाठी तुम्हाला अगदी पार झोपून फोटो काढावे लागतात, काहींसाठी तुम्हाला अगदी बसून किंवा उभं राहून फोटो काढावे लागतात. अजून काय काय ह्याच्यामध्ये बदल स्वतःच करावे लागतात, कारण का ते आपले पेशन्स चेक करत असतात.
0: खरं तर एक क्षणात बसतो, दुसऱ्या क्षणात उडून जातो, कुठे बसेल माहिती नाही, झाडांच्या आतमध्ये पण बसू शकतो. अशा वेळेस पेशन्स चेक होतातच, त्याच्यामुळे थोडस पेशन्स ठेवून. शिकारी पक्ष्यांची फोटोग्राफी करताना आम्ही गाडीत असतो आणि शिकारी पक्षी झाडावरती वगैरे असतात, पण जेव्हा ते खाली उतरतात. आता राजस्थानमध्ये तालचापर नावाचं एक ठिकाण आहे, तर तालचापरच्या तिथे त्याला स्थानिक भाषेमध्ये सांडा म्हणतात. स्पायनी टेल लिझर्ड असं त्याचं नाव आहे. एक मोठं लिझर्ड आहे, अतिशय जाड कातडीचं. ते बिळामध्ये लपलेलं असतं 6 महिने.
1: बर.
0: आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये हीट लागल्यानंतर ते सकाळी साधारण 8:30-9 दरम्यान ते सांडा बाहेर येतात, आणि ते आल्यानंतर त्यांवरतून गरुडां वगैरे एक एक मैल दिसतं. त्यांची दृष्टी तेवढी तीक्ष्ण असते. तर ते वरून त्यांच्यावरती झेप घेण्यासाठी येतात. त्याच्यामुळे आम्ही साधारण 9:30 वाजले की ती साधारण बिळं असतात त्यांच्या अवतीभोवतीच आम्ही कुठेतरी आय लेव्हलला झोपलेलो, लिटरी खाली झोपलेलो असतो. कारण गरुड खाली उतरणार आहे आम्हाला माहिती आहे. कारण गरुड खाली येतो बरोबर त्या लिझर्डला तो उचलतो, तो लिझर्ड बाहेर आला दुसऱ्या बिळात जायच्या आधी बरोबर गरुड त्याला उचलतो की घेऊन वरती. तर हे जे त्यांचं आहे तर तो पॉइंट मिळतो, म्हणजे पटकन गरुडाने लिझर्डला धरलंय आणि दोन्ही ह्याच्याने तो असं हवेत उडालाय. तर तसे फोटो खूप हवे असतात, मग ते मिळतात.
1: पण हे क्षणार्धात टिपणं खूप गरजेचं असतं, कारण का आपल्या डोळ्याचा पातळ लवतना लवतं तोपर्यंत ते उडून जातात. कारण लगेच असं कधी झालंय का की एखादा फोटो तुमच्याकडनं क्लिक झाला आणि असं वाटलं की वाह बस हेच हवं होतं?
0: खूपदा झालंय माझं पक्ष्यांच्या बाबतीत असं खूपदा झालेलं आहे, म्हणजे हमिंग बर्ड्सच्या बाबतीत. त्याच्यानंतर मी परवा कोलंबियाला गेले होते. कोलंबिया हा देश वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे, पण माझ्या मते तो फार सुंदर आणि निसर्गसंपन्न देश आहे आणि तिथले पक्षी खूप सुंदर आहेत. तर असं म्हणजे प्रत्येक पक्षाचा फोटो काढला की वाह किती सुंदर असं म्हणण्या इतपत सुंदर फोटोग्राफी झाली. आणि तालचापरला जे मी तुम्हाला म्हटलं, मोठे मोठे गरुड, प्रचंड मोठे मोठे गरुड जे युरोप मधून येतात, फिनलँड मधून येतात, तर त्यांची फोटोग्राफी जेव्हा ते त्यांचा तो सांडा घेऊन वरती, मग ते जाऊन झाडावरती बसतात, मग झाडावरती बसले की ते खात असले की परत आपण खालून त्यांची फोटोग्राफी करू शकतो. हे सगळे शॉट्स आम्ही घेतलेले आहेत, त्याच्यामुळे तसे प्रसंग खूप येतात.
1: बरोबर. तर असे हे पक्षी जगभर भ्रमण करत असतात, आपल्या भारतात सुद्धा येतात, आणि मग पक्षी अभ्यासकांसाठी आणि छायाचित्रकारांसाठी ही एक पर्वणी असते. खरं तर त्यांना जितकं टिपू तितकं कमीच वाटत राहतं. आणि ह्या सगळ्या अभ्यासाबद्दल, तुमच्या या छायाचित्रकारितेबद्दल आम्हाला आज तुमच्याकडनं ऐकायला मिळालं, त्याबद्दल ऋता कळमणकरताई मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो, पक्ष्यांचे लक्षात हवे. वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: श्रोते हो, सध्या आपण निसर्गामध्ये वसंत बहर अनुभवतोच आहोत. आता काव्यांमध्ये हा वसंत कसा फुललाय याविषयी दोन कवींमधला संवाद आपण ऐकणार आहोत. ऐकूया ऋतू बहरताना. सहभागी होत आहेत संकेत म्हात्रे आणि भारती बिरजे डिग्गीकर.
1: नमस्कार, मी संकेत म्हात्रे. आज माझ्याबरोबर ज्या कवयित्री आहेत त्या कवयित्रींचं काम मी आयुष्यभर शिक्षणासारखं शिकत आलो आहे आणि मला असं वाटतं की आज त्यांच्याबरोबर वसंत ऋतूविषयी बोलणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण मला असं वाटतं वसंत ऋतू हा सर्व कवींचा सण आहे, सर्व कवींचा ऋतू आहे, कारण त्यात सर्वात जास्त सृजनविषयक सगळं लिहिलं गेलं आहे. तर त्यांचं नाव सांगण्याआधी मला तुम्हाला त्यांच्या चार ओळी म्हणून दाखवाव्याशा वाटतात. त्या अशा आहेत की नभात नभ गुंतले, नभ नभा मध्ये लोपले, नभास नभ भेटले, नभ नभावरी लोटले, निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे, किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे. तर असे दिशांचे मळे चमकवत जाणारी आमच्या ह्या काळातली फार महत्वाची अशी कवयित्री भारती बिरजे डिग्गीकर आज आमच्याबरोबर ह्या स्टुडिओमध्ये आहे आणि आज त्यांच्याबरोबर वसंत ऋतूविषयी बोलताना मला फार आनंद होतोय. तर भारतीताई, तुमचं आजच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आणि खूप काळानंतर तुम्ही पुन्हा एकदा रेडिओवरती येत आहे, तुमच्या कविता वाचताय, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन.
2: खूप धन्यवाद संकेत, तुझ्यामुळे हा योग आलेला आहे. मीही आनंदात हे क्षण घालवणार आहे आणि आपण दोघं मिळून हा कवितांचा वसंतोत्सव अगदी छान साजरा करणार आहोत.
1: क्या बात आहे.
2: वसंत ऋतू हा सुंदर विषय आपल्याला दिलेला आहे. वसंत आयुष्यातला सृजनाचा बहराचा ऋतू आहे. तू त्याला ऋतू बहरातले असं नाव दिलेलं आहेस, जे अगदी सुयोग्य असं आहे. आणि सर्वप्रथम वसंत म्हटलं की आपल्याला कृष्णाची आठवण येते पारंपरिक भारतीय मनाला. म्हणून वसंत आणि कृष्ण यांच्यातला अनुबंध अधोरेखित करणारी एक कविता मी वाचली. हे खरं तर एक छोटंसं गाणं आहे, पण मी ते वसंतावरतीच आहे आणि कृष्णावरतीच आहे की वसंत आला पण अजून कृष्ण आलेला नाही, अशी जी एका गोपिकेची अवस्था आहे ती त्याला बोलवते, ते या छोट्याशा गाण्यात आलेलं आहे. हे गोड गाणं खरं तर अर्चना गोरेंनी गायलंय, पण मी आपलं ते कविता म्हणून सादर करते.

0: वसंत आणि कृष्ण. कदंब तळी झुलतो बघ झुला, कदंब तळी झुलतो बघ झुला, वनांतरी ऋतुराजा आला. पराग सिंचित किंचित गंधित, झुळुका ऐन दुपारी वाहत. पराग सिंचित किंचित गंधित, झुळुका ऐन दुपारी वाहत. फुलवत काटा अंगांगाला, वनांतरी ऋतुराजा आला. दिन सोन्यासम साजिरवाणे, दिन सोन्यासम साजिरवाणे, रात्र रुप्याचे पात्र देखणे. दिन सोन्यासम साजिरवाणे, रात्र रुप्याचे पात्र देखणे. एक तुझीच उणीव श्यामला, एक तुझीच उणीव श्यामला, वनांतरी ऋतुराजा आला. तुझ्या बासरीचा घुमता स्वर, पर्णराजीतून सजतील मोहर. तुझ्या बासरीचा घुमता स्वर, पर्णराजीतून सजतील मोहर, वसंतागमी रमविसृष्टीला, वनांतरी ऋतुराजा आला.
1: वा रे वा, क्या बात आहे. मला असं वाटतं की वसंत ऋतू हा केवळ एक ऋतू नाही, तर आपल्या सृजनाचा सगळा काळ आहे. आणि माझी ही जी कविता आहे ही सुद्धा ह्याच सृजनाच्या काळाला अनुसरून आहे. म्हणजे मला असं वाटतं की केवळ सृजन म्हणजे सृजन नाही, तर सृजन म्हणजे कृष्णच आहे आणि कृष्ण आपल्यात अवतरतो. तर अशा आशयाची माझी ही कविता आहे की कविताई. तुला झुगारून तुझ्याचा आतून जन्मत असते काही, तुला झुगारून तुझ्याचा आतून जन्मत असते काही, ठाऊक नसते तुलाच पण तू होत असतोस आई. अंकुर होतो शब्द नवान उरात भरते शाई, अंकुर होतो शब्द नवान उरात भरते शाई, लिहू केवढे आता नंतर किती मनाची घाई. कळी खुलावी तसे सुचावे जशी बहरते जाई, तुला झुगारून तुझ्याचा आतून जन्मत असते काही. पडते ठिणगी उजळून येते गर्द निळी वनराई, पडते ठिणगी उजळून येते गर्द निळी वनराई, अर्थ उमगतो अंधारातून पिवळी ही पुण्याई. अक्षरात मग कृष्ण भेटतो ही त्याचीच निळाई, गूज कळावे असे ऋतूंचे तीच खरी कृष्णाई. सत्य गोजिरे लिहित असते तुझ्यातली कविताई, तुला झुगारून तुझ्याचा आतून जन्मत असते काही, ठाऊक नसते तुलाच पण तू होत असतोस आई.
0: वा,
1: तर अशी ही कविताई वसंत ऋतूत सतत बहरत असते. आणि कदाचित मला असं वाटतं त्याचमुळे आपल्यासारखे जे कवी आहेत ते सतत ह्या सृजनाच्या पाठी, या निर्मितीपाठी सतत त्यांचा एक प्रयास असतो. मला असं वाटतं की ताई तुम्ही बऱ्याचदा केवळ फक्त कविताच नाही तर तुम्ही अनुवाद सुद्धा केले आहेत. तुम्ही चित्रांवरती फार सुंदर कविता लिहिल्या आहेत, आणि फार महत्वाचं म्हणजे तुम्ही चित्रांवरती वृत्तबद्ध म्हणजे छंदातल्या सुद्धा तुम्ही कविता लिहिल्या आहेत. तर अशी एक तुमची मला आज कविता ऐकायची आहे जी वसंत ऋतूवरची आहे पण जी एका चित्रावरती आधारित आहे.
0: धन्यवाद संकेत, अगदी माझ्या मनातलं बोललास तू. आपण कृष्णाकडून सुरुवात केली आणि अगदी पश्चिमी वातावरणात तुझ्या या विधानाने मला नेऊन सोडलेलं आहे. इथे मला लंचन ऑफ द बोटिंग पार्टी ही फ्रेंच इम्प्रेशनिस्ट चित्रकार रेनवा याची कलाकृती आठवते. हे सुंदर चित्र कोणीही गुगलवर जाऊन पाहावं. त्याच्यात सगळा वसंत आणि सगळं तारुण्य उतरलेलं आहे, कारण एका बोटवरती बोटिंग पार्टी चाललेली आहे तरुणांची, आणि त्याच्यातच तो चित्रकार आणि त्याची प्रेयसी आहे. तर या कवितेचं थोडंसं पार्श्वभूमी सांगायची झाली तर ती अशी आहे की तो चित्रकार स्वतःच्या वार्धक्यात स्वतःच्या या तारुण्यातल्या चित्राकडे बघतोय. भोवताली महायुद्धाचे पडघम वाजायला लागलेत पण त्याला त्याची पर्वा नाही, तो मनाने त्यातच रमलेला आहे. ही कलाकाराची एक अवस्था आहे की तो आपल्या तारुण्यात आणि आपल्या वसंतातच असतो, त्याचं ऐहिक वय काहीही असू देत. तर ही ती कविता आहे, सुमंदारमाला वृत्तात ही आहे, बोटिंग पार्टी. जराजीर्ण तो आज राजन्य उर्मी नसातून जागे पुन्हा मालवे, जराजीर्ण तो आज राजन्य उर्मी नसातून जागे पुन्हा मालवे, चिरे बंद वाड्या तो कोंडून घेतो स्वतःला स्वतःच्याच चित्रांसवे, जरी या जगाच्या किनाऱ्यास लागून युद्धार्थ खाई धगागे जळे, जरी या जगाच्या किनाऱ्यास लागून युद्धार्थ खाई धगागे जळे, तरी तो सुखाच्याच विरत्या प्रकाशी जुनी तैलचित्रे पुन्हा न्याहळे. कसा थांबतो त्याच चित्रा पुढे तो, मिती लांघतो त्यात सामावुनी, किती लोटला काळ ती एक मध्यान्न सोनेर रंगी झळाळे मनी, किती लोटला काळ ती एक मध्यान्न सोनेर रंगी झळाळे मनी, ढळे सूर्य पैलात झाडीत दाटे नदीच्या तटाशी जरा गारवा, भरे भोवतालात भूमध्य प्रांतातला रम्य शीतोष्ण सा गोडवा, भरे भोवतालात भूमध्य प्रांतातला रम्य शीतो

0: का सहे तू कशी कौतुके खेळते,
1: वा रे वा,
0: प्रभा कोवळ्या दाटल्या रंगरेषात चित्रात सर्वस्व ओसंडले,
1: वा रे वा,
0: प्रभा कोवळ्या दाटल्या रंगरेषात चित्रात सर्वस्व ओसंडले, ऋतुप्रीतीचा एकदा लाभला हा, ऋतुप्रीतीचा एकदा लाभला हा, पुढे स्वैर आयुष्य भोवंडले,
1: वा रे वा,
0: पुढे स्वैर आयुष्य भोवंडले.
1: क्या बात है, वाह वाह. एक फार वेगळी ऊर्जा आणि एक फार वेगळी शक्ती आहे सगळी तुमच्या शब्दांमध्ये. आणि मला असं खरोखरच वाटतं की केवळ फक्त हा वसंत ऋतू आणि केवळ फक्त सृजन इतकं नाही, तर आपल्यात काहीतरी चिरंतन राहावं किंवा आपल्यात काहीतरी एक चिरंतन जागं व्हावं असा हा सगळा ऋतू आहे.
0: अगदी अगदी.
1: तर मला पुन्हा जरा थोडंसं कृष्णाकडे वळावं असं वाटतं, कारण कृष्णाने आपल्याला एक वृंदावन नावाची एक फार सुंदर अशी जागा दिली आहे. आणि मला असं वाटतं की केवळ वृंदावन ही एक अशी फिजिकल किंवा वैश्विक अशी जागा नाही, तर ती आपल्या मनातली अंतरातली खरं तर जागा आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्याचं त्याचं वृंदावन शोधावं आणि ज्याचा त्याचा तळ शोधावा, तर
0: बरोबर,
1: आणि
0: अगदी बरोबर.
1: तो सुद्धा पुन्हा एक सृजनाकडेच आपल्याला नेणार आहे. तर अशी वृंदावन नावाची माझी कविता आहे. अगदी खोल मनाच्या डोहात एक कारंज आहे, अगदी खोल मनाच्या डोहात एक कारंज आहे, ज्याची नाळ जोडली आहे तुमच्या आतल्या डोळ्यांशी. स्वप्नांनी आपली कूस बदलली की कारंजाचेही रंग बदलतात, स्वप्नांनी आपली कूस बदलली की कारंजाचेही रंग बदलतात, हे कारंज ताल धरतं तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर, फुलून येतं अचानक नभाशी भिडतं. हे कारंज ताल धरतं तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवर, फुलून येतं अचानक नभाशी भिडतं, मध्येच अदृश्यही होतं
0: वा,
1: आणि पुन्हा तुमच्या मातीतून हळूहळू नवा जन्म घेतं. कारंज पाण्याला तुमच्या विस्मृतींची चव लागते, कारंज पाण्याला तुमच्या विस्मृतींची चव लागते, अमृत फुलांचा गंध येतो आणि हे कारंज काही केल्या ओसरत नाही, अगदी तुमच्या नंतरही सुरूच राहतं. पण हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय, पण हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय, मला ठाऊक आहे बऱ्याचदा तुम्हाला एकटं वाटतं, शेवटची बस निघून गेल्यासारखं. तेव्हा तेव्हा हे कारंज शोधा, तेव्हा हे कारंज शोधा, कुणास ठाऊक कदाचित आत दडलेलं एक वृंदावनही सापडेल, आत दडलेलं एक वृंदावनही सापडेल.
0: संकेत, या कारंजाकडून तू त्या प्रतिभेच्या गूढ स्रोताकडे निर्देश केलेला आहेस, जे आपल्या आतमध्ये असतं. आपण कायम कवी म्हणून त्याचा शोध घेत राहतो, त्याच्यासाठी वेडेपिसे होत राहतो. कधी कधी ते कारंज बंद पडतं, गंजतं, काय होतं त्याला माहिती नाही. कविता लुप्त होते जीवनातून आणि पुन्हा ती त्या गूढ सरस्वती नदीसारखी पुन्हा प्रकट होते. तर त्या कारंजाने वाहतं असणं हा कवीसाठी अंतिम आनंद आहे, आणि त्या कारंजाचं बंद पडणं ही कवीसाठी अगदी खूप कठीण अवस्था आहे. म्हणजे नुसती प्रतीक्षा, प्रतीक्षा आणि प्रतीक्षा. तर कवितेचा वसंत, कविता हीच वसंत, असंही मला ही तुझी कविता ऐकताना जाणवतं आहे. आणि म्हणून कवितेलाच वसंत समजून मी केलेली ही शेवटली नावाची कविता मी आता इथे वाचणार आहे.
1: क्या बात आहे.
0: कारण ती जी शेवटली कविता असते, आत्ताची कविता झाल्यानंतर नंतरची कविता कधी येईल माहिती नाही. नंतरचा हा जो आतला वसंत आहे तो काही ऋतूचक्राच्या शिस्तीत येत नाही. आताच्या ऋतूंचीही शिस्त बिघडली आहे ती वेगळी गोष्ट, पण आतला वसंत तर अगदीच अकल्पनीय असा असतो. तर कवीला ज्याची प्रतीक्षा असते त्याची ही शेवटली कविता. शेवटली कविता. आक्रमतापथ संतत सोबत संथपणे करते कविता, आक्रमतापथ संतत सोबत संथपणे करते कविता, झांजरल्या भयभीत दिशातून रंग नवे भरते कविता. पूर्ण कफल्लक भासत जीवन, पूर्ण कफल्लक भासत जीवन, त्यात उचंबळते कविता. सर्व निरर्थक, सर्व निरर्थक, का रसमाधुर त्यातच उन्मळते कविता. हे व्यवहारिक दारुण वास्तव, यात कुठे नसते कविता. पोट भरू तडजोड पदोपद, काय इथे दिसते कविता. ऊन भुलावण घाल तसे मृग नीर तशी सुचते कविता.
1: वा रे वा, क्या बात आहे.
0: ऊन भुलावण घाल तसे मृग नीर तशी सुचते कविता. जे जग जाणत सूज्ञ कुणी, न अशांस कधी रुचते कविता. मी लिहिली नित साहियली, जणू वागवली हृदयी कविता. जन्म जळे तेव्हा उजळे निज ज्योत.

0: ಪ್ರಕಾಶಮಯಿ ಕವಿತಾ. ಮೀಲಿಹಿಲಿ ನಿತಸಾಹಿಯಲಿ ಜಣುವಾಗವಲಿ ಹೃದಯಿ ಕವಿತಾ. ಜನ್ಮ ಜಳೆ ತೇವಾ ಉಜಳೆ ನಿಜ ಜ್ಯೋತ ಪ್ರಕಾಶಮಯಿ ಕವಿತಾ. ಆಚರಲೆ ತಪತಾಪ ಕಧಿ ಫಳ ಲಾಭತ ಪ್ರಾಣಭುಲಿ ಕವಿತಾ. ಆಚರಲೆ ತಪತಾಪ ಕಧಿ ಫಳ ಲಾಭತ ಪ್ರಾಣಭುಲಿ ಕವಿತಾ. ಲಾಖ ಚುಕ ಅನ್ನ ಏಕ ನಿರಂತರ ಉತ್ಕಟ ಶೇವಟಲಿ ಕವಿತಾ. ಲಾಖ ಚುಕ ಅನ್ನ ಏಕ ನಿರಂತರ ಉತ್ಕಟ ಶೇವಟಲಿ ಕವಿತಾ.
1: ವಾರೆ ವಾ ಕ್ಯಾ ಬಾತ್ ಹೈ. ಏಕ ಮಲಾ ಫಾರ್ ಜಾಣವತ ಆಣಿ ಹಿ ಮಾಜಿ ಖರತರ್ ಫಾರ್ ಆವಡ್ತಿ ಕವಿತಾ ಆಯ್ ತುಮ್ಹಿ ಲಿಹಿಲೇಲಿ. तर मला एक सतत असं जाणवत राहतं की जेव्हा माणूस निर्मितीकडे वळायला लागतो आणि जेव्हा त्या हातून सृजन घडायला लागतं त्यावेळेला एक वेगळा अपार वेदनांचा एक महासागर त्याला पूर्ण तारून पुढे जायचं असतं. त्या तिथे पलीकडे त्याच्यासाठी एक फार सुंदर असं जग असतं सृजनाचं, पण तिथे पोचेपर्यंत एक निर्मितीचा जो क्षण असतो किंवा जी वेळ असते ती फार कठीण असते. जसं आपण म्हणतोच की 9 महिने एका आईला प्रसूत करण्यासाठी जो तिला एक वेदनांचा काळ पूर्ण लोटावा लागतो तशी ही काहीतरी अवस्था असते असं मला वाटतं. तर ह्यावरची माझी अशी कविता आहे की जिथे जीव लचक्याप्रमाणे तुटावा तिथे होत असते सदा निर्मिती. जिथे जीव लचक्याप्रमाणे तुटावा तिथे होत असते सदा निर्मिती. जिथे वेदनेला नवे पान फुटते तिथे आर्ततेला मिळे आकृती.
0: वा.
1: जिथे कल्पनेचा पडे ध्रुव तारा तिथे मनाची विलक्षण स्थिती.
0: वा.
1: जिथे कल्पनेचा पडे ध्रुव तारा तिथे मनाची विलक्षण स्थिती. जिथे कंठ दाटोनी येतो नव्याने तिथे सृजनाला मिळे शाश्वती.
0: वा.
1: जिथे आत पेटे दिवे कल्पनांचे तिथे शून्य होते जगाची भीती.
0: वा.
1: जिथे आत पेटे दिवे कल्पनांचे तिथे शून्य होते जगाची भीती. जिथे अंत होता पुन्हा शुद्ध वाटे तिथे मोकळा जीव होतो किती. जिथे जन्म आहे असा गर्भवेडा. जिथे जन्म आहे असा गर्भवेडा तिथे ह्या विचारास मिळते गती. जिथे बीज रुजते निरंतरपणाचे तिथे पूर्ण मिळते मना सद्गती. तिथे पूर्ण मिळते मना सद्गती. तर असं हे आतलं ऋतुचक्र आहे असं मला सतत वाटत राहतं. आणि मला तुमची वसंत आणि वार्धक्य अशा आशयाची एक कविता ऐकायची आहे. सतत मी तुमच्या कविता वाचत मोठा झालोय, तर मला तुमच्या तोंडून आज तुमच्या समोर बसून माझ्या कविता वाचता येत आहेत आणि तुमच्या कविता ऐकता येत आहेत याचं फार मोठं सुख आहे. तर ताई तुमची पुढची कविता मला ऐकवा.
0: माझी पुढची कविता ऐकवते, पण तुझ्याबरोबर बसून कविता वाचणं हा माझ्यासाठी सुद्धा खूप मोठा आनंद आहे आणि हे मी उपचार म्हणून म्हणत नाही आहे. खरोखरच दुर्मिळ असा हा योग आहे आणि मी या सगळ्याचा खूप आनंद घेते आहे एवढंच सांगू शकते. काही गोष्टी आपल्याला नीट शब्दात व्यक्त करता येत नाहीत. तर ही पुढची कविता जी आहे वसंत आणि वार्धक्य. वसंत हा तारुण्याशी निरंतर जोडला गेलेला आहे. अगदी मनाचं तारुण्य म्हणजेही वसंत आहे. आणि शिशिर पांझडीचा ऋतू आहे वार्धक्याचा आणि ओसरण्याचा ऋतू आहे. पण वसंत आणि वार्धक्य ही जी विलक्षण कविता लिहिली तो टू फू हा चिनी कवी इसवी सन 712 ते 718 म्हणजे आता 1300 वर्ष लोटली आणि तरीही त्याने जे शब्दातून व्यक्त केलंय ते एका प्राचीन सभ्यतेचा निर्देश करतात आणि एक अतिशय वैभवशाली अशी पूर्व आशियाई कवी परंपरा आपल्यासमोर उभी राहते की 8व्या शतकात हा माणूस असं लिहितोय. म्हणजे तो वृद्ध कवी आहे, तो एकटा पडलेला आहे आणि तो वसंताकडे बघतोय. तो वसंत त्याला रमवत नाही. ही सुद्धा एक मनाची आणि बाहेरच्या ऋतूची अवस्था आहे की तो उसरलेला आहे आता आणि तो शेवटच्या क्षणाकडे बघतोय आणि बाहेर तर वसंत आहे, त्याला काही स्मृतिचित्र घेरतायत आणि तो सिद्ध होतोय शेवटच्या क्षणासाठी. तर आपण ही सुंदर कविता ऐकूया. ही जुनी कविता असल्यामुळे मी तिला शिखरिणीचा जुना बाज शिखरिणी वृत्ताचा निवडलेला आहे.
1: अरे वा.
0: इंग्रजी भाषांतरावरून मी ही कविता केल्या कारण मला काही मांडारीन येत नाही, पण आशयकोश रसिकांपर्यंत पोचवणं एवढाच माझा अल्प हेतू आहे. आपण काही पंडित नाही आहोत, आपण कवी आहोत. वसंत आणि वार्धक्य. नदीच्या काठाचे बहर कसले दुःख करती. त्याला बहर बघून सुद्धा दुःखाचीच आठवण येते. नदीच्या काठाचे बहर कसले दुःख करती. कुण्या आकांताने मन कळवळे प्राण जळती. तृषा प्राशायाला जीवलोगजुना सोबत नसे. रिकामी पासोडी प्रहर दिवसांची उरत असे. खुळाये उन्मादी बहर कहराचा उमलोनी. नदी झाकोळे मी फिरत भयव्याकुळ तिथुनी. दिलासा देण्याला जवळ नसते मद्य कविता. दिलासा देण्याला जवळ नसते मद्य कविता. असे होते आता वय उतरता केस पिकता. नदीच्या डोहाशी कळक झुलती शांत पिवळे.

0: म्हणजे बांबू. नदीच्या डोहाशी कळक झुलती शांत पिवळे, घरे दोचव कोठे बहर भिडले लाल ढवळे, वसंती भाग्याचे सहजच मला भाग मिळती, मधु मद्या संगे मग कटकटी दूर पळती. आता तो शाओ या शहराकडे आलाय. फुले शाओची ही उगवतीकडे धूळ भरली, मला लोभावे ही नगर मधुशाळा इकडली, जिथे सोनेरीसे चषक सरती नृत्य निपुणा, रुजाम्यांच्या नक्षीवर उतरल्या रम्य ललना. नदीच्या पूर्वेला कबरस्थळ हुवँग मुनीचे, हळू वाहे वारा फिकटत इथे रूप ऋतूचे, पिके पीचांचाही बहर कुणी ना मालक इथे, खुडू साठ्यासाठी गडद फळकी लाल सरते, मुनीच्या पत्नीचे घर गहन रानात लपले, डहाळ्यांनी रस्ते अगणित फुलांनी सजवले, थव्यांनी त्या जागी चपळ फुलपंख्या विहरती, सवे पक्षी गाता तरल तरता ताल धरती. मला नाही प्रीती बहर ऋतूची मी मरावे, मला वार्धक्याचा बहर सरता भार भिववे. सुखाने फांद्यांचे बहर गळता वा विखुरता निरोपाचे बोलू, सुखाने फांद्यांचे बहर गळता वा विखुरता निरोपाचे बोलू, तुरळक कुठे फुल फुलता.
1: आहा, क्या बात है, वा वा. ताई एक फार मला गंमत वाटते, जेव्हा तुम्ही कविता लिहिता किंवा जेव्हा तुम्ही अनुवाद सुद्धा करता, मला असं वाटतं की भारतामध्ये फार असे कमी अनुवादक कवी असतील जे मीटरमध्ये अनुवाद करतात त्या सगळ्या कवितेचा, आणि त्यांच्यामध्ये तुमचं नाव फार मानाने घेतलं जातं. तर ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे की तुमच्याकडून आम्हाला सरळ थेट एका पूर्ण नवीन कवितेचा आस्वाद घेता येतोय, आणि ते करत असताना तुम्ही कवितेचं वजन सांभाळलं आहे, शब्दांचं वजन सांभाळलं आहे. तर असं सामर्थ्य फार कमी लोकांमध्ये आहे, फार कमी कवींमध्ये आहे. तर फार सुंदर वाटतंय तुमच्याबरोबर कविता वाचताना, माझ्या कविता शेअर करताना. अगदी आता इतकं सगळं ग्रेट ऐकल्यानंतर मी फार जास्त काही बोलत नाही. एक रंगजत्रा नावाची माझी एक कविता आहे, ती मी वाचतो. पिवळा हिरवा गर्द गुलाबी जांभूळ केशर सडा.
0: वा वा वा वा.
1: पिवळा हिरवा गर्द गुलाबी जांभूळ केशर सडा, रंग फुलांना पाहून भरतो डोळ्यांमधला घडा.
0: वा.
1: कोमल बोटे गुंफत राहती गार तुऱ्यांच्या माळा.
0: वा वा.
1: कोमल बोटे गुंफत राहती गार तुऱ्यांच्या माळा, ओवत जाती धाग्यामध्ये रंग बावरी शाळा.
0: क्या बात है.
1: कुठे लालसर कुठे तपकिरी फुलतो काच पिसारा.
0: खूप सुंदर.
1: कुठे लालसर कुठे तपकिरी फुलतो काच पिसारा, त्यावर श्यामल स्पर्शाचा जरतारी रंग शहारा.
0: वा.
1: सान सानुल्या रंग बाहुल्या ठेक्यावर बोलती. सान सानुल्या रंग बाहुल्या ठेक्यावर बोलती, परी कथांच्या रंग सावल्या पडत्यावर डोलती.
0: वा.
1: संथ उन्हावर गिरवत जाते तरु छायांची नक्षी. संथ उन्हावर गिरवत जाते तरु छायांची नक्षी, त्या नक्षीवर सही सारखा येऊन बसतो पक्षी. जत्रा भरते रंगांची रंगात मिसळते गवळण. जत्रा भरते रंगांची रंगात मिसळते गवळण, रंगामधल्या श्रीरंगासम झुले आतले अंगण.
0: वा वा वा.
1: रंगामधल्या श्रीरंगासम झुले आतले अंगण.
0: वा वा वा. पुन्हा एकदा आपण श्रीरंगावरच येऊन विसावलो. शब्दामधला श्री शब्द शोधण्याचा कवीचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा प्रकट झाला.
1: वा.
0: खूप सुंदर.
1: वा, क्या बात आहे ताई. आणि आज खूप दिवसानंतर पुन्हा तुमच्या बरोबर ही काव्य मैफल मला जागवता आली. वसंत ऋतूच्या निमित्तानं म्हणा किंवा आकाशवाणीच्या निमित्तानं म्हणा, पण पुन्हा एकदा तुमचा आवाज आणि तुमच्या कवितेचा आवाज पसरला, पुन्हा एकदा मनात सुद्धा दरवळला. तर त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही फार सुंदर पद्धतीनं, वसंत ऋतू आहे तो, आज इथे पुन्हा एकदा नव्यानं बहरला, तर त्यासाठी मी तुमचे फार मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, ऋतू बहरताना संकेत म्हात्रे आणि भारते बिरजे डिग्गीकर या कवींचा संवाद आत्ताच आपण ऐकला.
3: श्रोते हो, ब्लड प्रेशर, मधुमेह, मानसिक ताण ते हृदयविकार हे नव्या काळातलं आव्हान आहे. आपल्या जीवनशैलीशी जोडलेल्या या आजारांविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई आपल्या डायल इन या विशेष कार्यक्रमात. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहे 022-45-15-41-29 आणि 022-45-15-41-30. मंगळवारी 5 मे रोजी दुपारी 12 ते 1 या

0: सविता मंडळाच्या आपल्या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही स्मिता जुगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि त्यानंतर आरोग्य दर्पण हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही.
1: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोत्यो, वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1 वाजतोय. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नणंद भाऊजा या सिनेमातली ही गीतरचना होती शांताराम नांदगावकरांची, अनुराधा पौडवाल आणि मीना पत्की यांनी गायलेली, संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी.

नणंद भाऊजाई या सिनेमातलं हे गीत होतं यशुदास यांनी गायलेलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. लता मंगेशकर यांनी गायलेलं जिव्हाळा या सिनेमातलं हे गाणं आहे. गदी माडगूळकरांचं संगीतकार श्रीनिवास काळे.

गीतबहार कार्यक्रम श्रोते आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 आहे आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. पण आत्ता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू। सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगाल आणि आसामात भाजपा आघाडीवर। तमिळनाडूमध्ये नवोदित TVK ची बाजी। केरळमध्ये काँग्रेसप्रणीत UDF ची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुच्चेरीत स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा। महाराष्ट्रात 12 पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तर राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर। आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त। केरळ, आसाम, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे। आत्तापर्यंत आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये 3 सत्ता मिळवलेला तृणमूल काँग्रेस पक्ष पिछाडीवर असून भाजपनं बहुतांश जागांवर आघाडी घेतली आहे। एकूण 294 मतदारसंघांपैकी भारतीय जनता पक्षाला 188 जागांवर, तर तृणमूल काँग्रेसला 92 आघाडी मिळाली आहे। तमिळनाडूमध्ये एकूण 234 मतदारसंघांपैकी तमिळगा वेत्री कळघम हा अभिनेता जोसेफ विजय यांचा पक्ष 110, तर अण्णा द्रमुक 57 आणि द्रमुक 48 आघाडीवर आहे। केरळात 140 मतदारसंघांपैकी काँग्रेस प्रणित UDF 61 तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित LDF नं एके ठिकाणी विजय मिळवला असून 26 आघाडी घेतली आहे। आसाममध्ये 126 मतदारसंघांपैकी भारतीय जनता पक्षाला 79 काँग्रेस 24 आघाडी मिळाली आहे। पुदुच्चेरीत एकूण 30 मतदारसंघापैकी ऑल इंडिया NR काँग्रेस पक्षाला 4 विजय मिळाला असून 1 आघाडी मिळाली आहे, तर भाजपला 1 विजय मिळाला असून 1 आघाडी मिळाली आहे। काँग्रेस, अण्णा द्रमुक आणि द्रमुकला प्रत्येकी 1 विजय मिळाला आहे। आजच्या निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे। आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजपनं पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे। पश्चिम बंगालमध्ये 2021 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 46% मतं मिळवत भाजप 174 जास्त जागांवर आघाडीवर आहे। या निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी आणि जागा दोन्हीत लक्षणीय वाढ झाली आहे। दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मात्र मोठा फटका बसल्याचं दिसत आहे। हे कल कायम राहिले तर तृणमूल काँग्रेसच्या 15 सत्ता संपुष्टात येऊन बंगालमध्ये भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होईल। आसाममध्ये सत्ताधारी भाजपला मतदारांनी पुन्हा एकदा पसंती दिल्याचं सुरुवातीचे कल सांगत आहेत। 79 आघाडी मिळवत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनण्याकडे मार्गक्रमण करत आहे। तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपा अण्णाद्रमुकसह निवडणूक लढवत आहे। इथं जोसेफ विजय यांचा TVK पक्ष आघाडीवर असून सत्ताधारी द्रमुक 3 स्थानावर फेकला गेला आहे। अण्णा द्रमुक आणि भाजप आघाडी 2 स्थानावर आहे। केरळमध्ये भाजपनं आपली 11-12% मतं कायम राखल्याचं आत्तापर्यंतच्या कलांमध्ये दिसत आहे। या ठिकाणी भाजपा 2 आघाडीवर असून ही आघाडी कायम राखली तर केरळ विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा प्रवेश मिळवण्यात यशस्वी होईल। पुदुच्चेरीमध्येही भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष NR काँग्रेससह 11 आघाडीवर आहे। भाजप पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी दिली आहे। ते आकाशवाणीशी बोलत होते।
1: पश्चिम बंगाल में भारतीय जनता पार्टी की एक ऐतिहासिक जीत की ओर हम लोग बढ़ चुके हैं और वहाँ पे हम लोग 180 भी पहुँच सकते हैं। ये पहली बार होगा पश्चिम बंगाल में भारतीय जनता पार्टी की सरकार बन रही है और इसके साथ ही अंग बंग कलिंग मतलब कि हमारी सरकार बिहार में, हमारी सरकार बंगाल में और हमारी सरकार उड़ीसा में और पूर्वोत्तर के लिए बहुत बड़ी उपलब्धि होगी। असम में भी अगर आप देखो तो हमारी 3rd सरकार बन रही है।
0: हे सुरुवातीचे कल असून संपूर्ण चित्र लवकरच स्पष्ट होईल असं काँग्रेस प्रवक्ता पवन खेरा यांनी सांगितलं। त्यानंतरच काही मत मांडता येईल असं ते म्हणाले।
2: 2-2.5 बाद जब स्थिति और क्लियर हो जाएगी, स्पष्ट हो जाएगी, तब बात करने में ज्यादा आनंद आएगा। हर राज्य के लिए मैं कह रहा हूँ कि अभी 2 हुए या 3 हुए होंगे, 20 बाकी हैं हर असेंबली में, तो इतनी जल्दी कोई टिप्पणी करना उचित नहीं होगा।
0: या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य आजच्या निकालानं ठरणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्यापेक्षा 19,392 मतांनी आघाडीवर आहेत. अधिकारी नंदीग्राम मतदारसंघातूनही निवडणूक लढवत असून तिथून ते आघाडीवर आहेत. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी हे बहरामपूर मतदारसंघातून सध्या 4,000 मतांनी पिछाडीवर आहेत. तर खरगपूर सदर इथून भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष 9,000 मतांनी आघाडीवर आहेत. आरजी कार प्रकरणातल्या पीडितेची आई आणि भाजपा उमेदवार रत्ना देवनाथ या पाणीहाती मतदारसंघातून 5,000 मतांनी पुढे आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे कोलातूर मतदारसंघातून 8,000 मतांनी पिछाडीवर असून इथून टी व्ही केचे व्ही एस बाबू हे आघाडीवर आहेत. उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन हे परूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तर टी व्ही केचे अध्यक्ष जोसेफ विजय यांनी तिरुचिरपल्ली आणि पेरंबूर या दोन्ही मतदारसंघातून आघाडी घेतली आहे. तर अण्णाद्रमुकचे नेते माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी हेही आघाडीवर आहेत. केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणीत डावी आघाडी पिछाडीवर असली तरी मुख्यमंत्री पिनराई विजयन हे त्यांच्या धर्मधाम मतदारसंघातून 9व्या फेरी अखेर आघाडीवर आहेत. तर आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज या पिछाडीवर आहेत. माजी आरोग्यमंत्री के शैलजा याही पेरून मतदारसंघातून 5,000 मतांनी पिछाडीवर आहेत. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व्ही डी सतीशन हे पराऊर मतदारसंघातून 9,000 मतांनी आघाडीवर आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा विधानसभेच्या 7 जागांसाठी पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. महाराष्ट्रात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार आघाडीवर असून राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणुका काढू नयेत असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी आपल्या कार्यकर्ते आणि समर्थकांना केलं आहे. कर्नाटकात बागलकोट आणि दावणगिरी दक्षिण या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. गुजरातमध्ये उमरेठ, नागालँडमध्ये कोरिडांग आणि त्रिपुरात धर्मनगर या तिन्ही जागी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. भारताच्या उत्पादन क्षेत्रात नवीन व्यवसायाची आवक आणि उत्पादन वाढीत सुधारणा झाली असून या वाढीचा वेग मंदावला असल्याचं HSBC इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स च्या अहवालात म्हटलं आहे. भारताचा उत्पादन क्षेत्रातला निर्देशांक मार्चमध्ये 53.9% होता, तो वाढून एप्रिलमध्ये 54.7% वाढला आहे. मात्र ही सुधारणा अत्यंत संथगतीनं सुरू आहे. वाढीचा हा वेग गेल्या 4 वर्षातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मंद वेग आहे असं या अहवालात म्हटलं आहे. मागण्यांचा ओघ, रोजगार, पुरवठादारांच्या वितरणाचा कालावधी आणि खरेदी केलेल्या साठ्यांचं प्रमाण या घटकांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे.

0: बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत 1,17,00,000 रुपये इतकी आहे. माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित यानिक सिन्नरनं काल अलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव करून पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. मास्टर्स 1000 स्पर्धा सलग 5व्यांदा जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्सबरोबर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज वादळी पावसासह गारपिटीची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे. जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओदिशात उद्यापर्यंत अशीच स्थिती राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू. सुरुवातीच्या कलानुसार पश्चिम बंगाल आणि आसामात भाजप आघाडीवर, तमिळनाडूमध्ये नवोदित टीव्हीकेची बाजी, केरळमध्ये काँग्रेसप्रणित UDFची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुच्चेरीत स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा. महाराष्ट्रात 12 पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आघाडीवर, आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागानं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात धाराशिव जिल्हा सलग 4 वर्षे अव्वल. महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
3: धाराशिव जिल्हा उद्योग केंद्रानं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जिल्ह्याच्या विकासाला नवी गती दिली आहे. या योजनेमुळे केवळ उद्योग निर्मितीच नव्हे तर हजारो हातांना रोजगार उपलब्ध होऊन स्वावलंबी समाज निर्मितीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्हा आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल ठरला आहे. सलग 4 वर्षांची विक्रमी कामगिरी करत धाराशिव जिल्ह्यानं या योजनेत सलग 4 वर्ष 100% अधिक उद्दिष्ट पूर्ती करून विक्रम प्रस्थापित केला आहे. 2024-25 753 उद्दिष्टाच्या तुलनेत 800 प्रकल्प मंजूर होऊन 742,00,000 रुपये अनुदानासह 106.24% प्रगती झाली आहे. महाराष्ट्र दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला. धाराशिव इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं. धाराशिव जिल्ह्यात विकास, डिजिटल परिवर्तन, उद्योग वाढ, आरोग्य सुविधा आणि लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला असल्याचं ते यावेळी म्हणाले. जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची आणि योजनांची पालकमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. जिल्ह्यातील पोलीस दलाची कार्यक्षमता, गतिमानता आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी विविध अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनी पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या नव्या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या PCR मॉड्युलर लॅब आणि स्किल लॅबचं उद्घाटनही सरनाईक यांच्या हस्ते झालं. धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवानिमित्त अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. पत्रकारांचं कार्य अत्यंत आव्हानात्मक असून ते निष्ठेनं आणि व्रतस्थ भावनेनं पार पाडलं जातं. त्यामुळे पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन त्या निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. तेर इथल्या संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या समाधी मंदिरातील ओवरीच्या कामांसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे मंदिराचं सौंदर्य तर खुलणार आहेच, त्यासोबतच दरवर्षी दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांसाठी मूलभूत सोयीसुविधाही उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीनं संरक्षण, न्याय आणि मानसिक आधार मिळावा यासाठी सखी वन स्टॉप सेंटर ही योजना अत्यंत महत्वाची ठरत आहे. धाराशिव जिल्ह्यात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत अनेक महिलांना विविध स्वरूपाची मदत देऊन त्यांना सुरक्षिततेचा आणि न्यायाचा मार्ग दाखवण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असून बचत गटांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळत आहे. जिल्ह्यात एकूण 15,380 स्वयंसहायता

0: दिवसीय विशेष उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी व्यापक स्तरावर जनजागृती तपासणी आणि उपचारात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या मोहिमेत आतापर्यंत 3,917 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून संभाव्य क्षय रुग्णांचं लवकर निदान करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देवीदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

दशरथ पुजारी आणि प्रमिला दातारी यांनी गायलेलं हे गीत होतं. आणि याबरोबरच श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता पुन्हा क्षेपित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आजपासून आपण चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या भागात ऐकूया साबरबोंड या चित्रपटाविषयी रेखा देशपांडे यांचा लेख.
1: श्रोते हो, गेली 100 अधिक वर्ष मानवी संस्कृतीची साथ करणारं तंत्राधिष्ठित कलात्मक माध्यम म्हणजे सिनेमा. मानवी जगण्यातल्या गुंतागुंती, समस्या आणि त्यातलं सौंदर्य देखील ते उलगडून दाखवत असतं. प्रस्तुत मालिकेत श्रोत्यांना विविध भाषांमधील देशविदेशातील चित्रपटांची थोडक्यात ओळख करून देत त्या सौंदर्याची चुणूक दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. पहिलाच भाग आहे तेव्हा सुरुवात एका मराठी चित्रपटापासून. चित्रपट आहे साबरबोंड. दिग्दर्शक रोहन परशुराम कानवडे. शहरात राहणाऱ्या आनंदला वडिलांच्या निधनानंतर आईबरोबर 10 दिवस गावी जाऊन सर्व विधी करायचे आहेत. वडिलांच्या जाण्याच्या दुःखासोबतच आनंदला आणखी एक अस्वस्थता सतावतीये आणि आईलाही त्याची जाणीव आहे. गावाला गेल्यावर आता वर्षाच्या आत आनंद लग्न करावं असा धोशा नातलग लावणार आणि तीच मोठी समस्या आहे. आनंदचा कल समलिंगी संबंधांकडे आहे. वडिलांनी तो समजून घेतलेला होता आणि अशा वडिलांचं छत्र हरवणं ही आनंदचं दुःख विशेष गहिरं करणारी घटना आहे. पण आनंद लग्नाला तयार का होत नाही याविषयीची काळजी, कुतूहल आणि राग नातलग व्यक्त करत राहतात. अशा वातावरणात आनंदला बाहेर पडायला मदत होते ती गावातल्या त्याच्या बालमित्राची बाळ्याची. दोघांच्या दोस्तान्यात लहानपणच्या आठवणी जागवल्या जातात, तसंच त्यांचा वर्तमान प्रश्नही त्यात डोकावू लागतो. गुरं शेळ्या हाकणारा बाळ्या लग्न करायचं टाळतोय. त्याचं शेतकरी कुटुंब त्याला समजून घेऊ शकत नाही, लग्नाला तयार होत नाही म्हणून त्याला बाप मारहाणही करतो. समलिंगी संबंधाकडचा कल हे घटित केवळ शहरातील तरुणांची आणि आधुनिक जीवनशैलीतील गोष्ट नव्हे, ती गावखेड्यातही असू शकते, असते आणि त्यापायी अशा व्यक्तींना मोठी कुचंबणा सहन करत जगावं लागतं हे इथं सहजपणे अधोरेखित होतं. हळूहळू आनंद आणि बाळ्याच्या मधलं नाजूक नातं उलगडत जातं ते अतिशय तरल शैलीत आणि उलगडत जाते ती जाणीव की हे नातं केवळ शारीरिक असत नाही तर ते नाजूक तरीही दृढ असं भावनिक नातंही असतं. आनंदची आई सुमन गावातली कमी शिकलेली मुलगी लग्नहून शहरात गेलेली, नवऱ्याच्या सहवासातून तिचीही समज प्रगल्भ झालेली आहे. गावातल्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर ती मात्र आनंदला समजून घेते. कथा कादंबरीच्या लिखित शब्द माध्यमातून हे व्यक्त करणं तुलनेनं सोपं, पण दृश्य माध्यमातून ते प्रकट करणं आणि प्रेक्षकांच्या जाणीवेपर्यंत पोहोचवणं हे कठीण आव्हान असतं. साबरबोंडनं ते समर्थपणे पेललं आहे. समलिंगी संबंधांची चर्चा अलीकडे संवेदनशीलतेनं होऊ लागली आहे, तरीही मोठ्या प्रमाणावर समाज अजूनही ही अपवादात्मक पण नैसर्गिक उर्मी समजून घ्यायला बिचकतो. या मुलांना पालकांनी समजून घेतलं तर समाज समजून घेऊ शकेल. हा संवेदनशील विषय कुठलाही प्रचारकीपणा येऊ न देता तरल जाणीवेनं आणि तरल शैलीत या चित्रपटानं मांडला आहे.
0: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत साबरबोंड या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. शेतीमध्ये पूर्व मशागतीचं महत्व या माहितीचा भाग पहिला. ही माहिती पुन्हा प्रसारित करत आहोत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. जमीन, पाणी आणि वनस्पती यांचा परस्पर संबंध घनिष्ठ असून यांच्यामध्ये समन्वय आणि संतुलन राखणं कृषी उत्पादन प्रक्रियेस पोषक ठरतं. वनस्पतींचं भरण पोषण आणि संगोपन या दृष्टीनं जमिनीला अनन्यसाधारण असं महत्व आहे. मनुष्य प्राण्यासह सर्व सजीवसृष्टी आपल्या उदरनिर्वाहासाठी मुख्यतः वनस्पतींवर अवलंबून असते. वनस्पती जमीन आणि वातावरण यांच्या बनलेल्या पर्यावरणावर अवलंबून असते. जमीन ही वनस्पतींच्या वाढीच्या दृष्टीनं जास्त महत्वाची आहे. वनस्पतींची लागवड करण्याचं जमीन हे एक साधन असून शास्त्रीय ज्ञानाप्रमाणे ती सजीव आहे. जमिनीत कोणतंही पीक चांगलं यावं यासाठी जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या मशागतीला अनन्यसाधारण महत्व आहे. वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीचा कठीण आणि घट्ट पृष्ठभाग एका विशिष्ट खोलीपर्यंत फोडून जमिनीला चांगल्या स्थितीत आणणं किंवा तयार करणं म्हणजेच जमिनीची मशागत. जमिनीच्या मशागतीची जी कामं जमिनीत पीक पेरणीपूर्वी करतात त्या सर्व मशागतीला पूर्व मशागत म्हणतात. यामध्ये नांगरट, ढेकळं फोडणं, कुळवणं किंवा वखरणं, सपाटीकरण, जमिनीमध्ये खत मिसळणं, जमीन घट्ट करणं, सरी काढणं, वाफे तयार करणं इत्यादी मशागतींचा अंतर्भाव होतो. या पूर्व मशागतीचे शास्त्रीयदृष्ट्या अनेक फायदे आहेत. नांगरणीमुळे जमीन सैल आणि मोकळी होऊन अशा जमिनीत पावसाचं किंवा ओलिताचं पाणी सहज मुरतं. नांगरणीमुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचं विघटन जलद प्रमाणात होऊन त्यापासून पिकांना उपयुक्त पडणारी अन्नद्रव्य मुक्त होतात. जमिनीत हवा खेळती राहते आणि पाण्याचा निचरा चांगला होतो. नांगरणीमुळे वनस्पतींचे अवशेष जमिनीत गाडले जातात आणि जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक अवस्था सुधारते. तणांचं बी नांगरणीमुळे जमिनीत खोलवर गाडलं जातं आणि त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी व्हायला मदत होते. नांगरणीमुळे कीटकांची अळी, अंडी आणि कोश जमिनीच्या पृष्ठभागावर उघडे पडून सूर्याच्या प्रखर उष्णतेनं मरतात किंवा पक्षी त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. नांगरणीमुळे पूर्वीच्या पिकांची धसकटं, फुटलेले कंद आणि कोंब इत्यादी काढायला मदत होते. खोल नांगरणीमुळे पिकांच्या मुळाची योग्य वाढ होऊन वेगवेगळ्या थरातील अन्नद्रव्य शोषून घेणं पिकाला शक्य होतं. नांगरणीमुळे उघड्या जमिनीस भरपूर सूर्यप्रकाश आणि उष्णता जमिनीस पोषक ठरते. सूक्ष्म जीवजंतूंचं कार्य जलद गतीनं व्हायला मदत होते. तसंच जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. नांगरणीमुळे जमिनीच्या थरांची अदलाबदल होऊन वनस्पतीच्या मुळांना सुपीक थरांचा फायदा होतो. नांगरणीमुळे जमिनीत सेंद्रिय आणि रासायनिक खतं किंवा कीटकनाशकं चांगली मिसळता येतात. नांगरणीमुळे जमिनीच्या तापमानात बदल घडून येऊ शकतो. प्रत्येक वर्षी जमिनीची नांगरट करणं आवश्यक आहे असं नाही. प्रयोगांती असं सिद्ध झालं आहे की एखादी जमीन नांगरावी किंवा नाही हे त्या जमिनीचा प्रकार, हवामान, जमिनीवरील मागे घेतलेलं पीक, नंतर आपण जे पीक घेणार आहोत या सगळ्या गोष्टींवर ते अवलंबून असतं. जी जमीन वाळल्यानंतर भेगाळते अशा खूप खोल काळ्या जमिनीची दरवर्षी नांगरणी करण्याची आवश्यकता नसते. मध्यम काळ्या जमिनीची सुद्धा दरवर्षी नांगरणी करण्याची आवश्यकता नसते. चिकण मातीची आणि ज्या जमिनीचा निचरा चांगला होत नाही अशा जमिनींना त्यामध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी नांगरणीची गरज असते. ज्या भागामध्ये पाऊस कमी पडतो त्या भागात पडलेल्या पावसाचं पाणी जमिनीत साठवून ठेवण्यासाठी दरवर्षी नांगरणीची आवश्यकता असते. कोरड्या हवामानात काडी कचरा आणि वनस्पतींचे अवशेष गाडण्याकरता नांगरट न करता तसेच जमिनीवर राहून दिले तर अशा जमिनीची धूप थांबते. शेतीमध्ये पूर्व मशागतीचं महत्व याविषयीचा भाग एक आज आपण ऐकला. याविषयीची अधिक माहिती आपण उद्याच्या कृषीवाणीमध्ये करून घेऊया.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या. माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: नमस्कार श्रोते हो, आत्तापर्यंत आपण निसर्गोपचार म्हणजे काय, त्याची तत्व आणि सामान्य तक्रारींमध्ये त्याचा दृष्टिकोन समजून घेतला. आता एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं आपण आपल्या जीवनात कसं आणायचं? निसर्गोपचार आपल्याला आधुनिक वैद्यकशास्त्राच्या विरोधात जाण्यास सांगत नाही, तर तो एक पूरक दृष्टिकोन देतोय. आजच्या काळात आपण टेक्नॉलॉजी, औषधं आणि सुविधा यांचा वापर करतोच, पण त्याचबरोबर आपण आपल्या शरीराशी आणि निसर्गाशी जोडलेलं राहणं तितकंच आवश्यक आहे हे सुद्धा सांगतो. आरोग्य ही फक्त आजारी नसण्याची अवस्था नसते, तर ती एक संतुलित, ऊर्जावान आणि शांत जीवनशैली आहे. आणि हे संतुलन तयार होतं ते आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून. आणि या सगळ्या प्रक्रियेत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. आपण अनेकदा आपल्या शरीराच्या गरजा दुर्लक्षित करतो किंवा त्या पुढे ढकलत राहतो, उद्यापासून सुरू करेन असं म्हणत राहतो. पण निसर्गोपचारात आपल्याला आजपासून सुरुवात करायला शिकवायला पाहिजे, लहान पावलांनी पण सातत्याने. तुम्हाला एकदम परिपूर्ण रुटीन बनवायची गरज नाही, फक्त एक सवय निवडा आणि ती नियमितपणे पाळा. हळूहळू शरीर तुमच्यासोबत कोऑपरेट करायला लागतं आणि मग बदल आपोआप घडायला लागतात. हीच खरी होलिस्टिक हिलिंग आहे, जिथे शरीर, मन आणि सवयी एकत्र येऊन काम करतात. निसर्गोपचारात वापरल्या जाणाऱ्या उपचार पद्धती देखील या पंचमहाभूतांवर आधारित असतात. उदाहरणार्थ पृथ्वी तत्वासाठी मातीचे उपचार, जसं की मड पॅक किंवा मडबाथ, जे शरीरातील उष्णता कमी करायला मदत करतात. जलतत्वासाठी हायड्रोथेरपी, जसं की स्पायनल बाथ किंवा हिप बाथ, जे रक्ताभिसरण सुधारतात. अग्नितत्व सूर्यप्रकाश आणि उष्णतेशी संबंधित आहे. सनबाथ किंवा स्टीम थेरपी, यामुळे मेटाबॉलिझम सुधारतो. वायुतत्वासाठी श्वसन आणि हालचाल, म्हणजेच प्राणायाम आणि हलका व्यायाम शरीराला ऊर्जा देतो. आणि आकाशतत्वासाठी फास्टिंग, मेडिटेशन आणि विश्रांती, जे शरीराला, मनाला स्पेस देतं. अशा प्रकारे प्रत्येक उपचार पद्धती शरीरातील तत्वांना संतुलित करण्यासाठी काम करते. आता एक छोटंसं उदाहरण बघा. एक व्यक्ती सतत थकवा आणि ॲसिडिटी घेऊन येते. औषधं घेऊनही तात्पुरता फरक पडतो, पण तक्रार तर परत येते. जेव्हा तिची जीवनशैली समजून घेतली जाते तेव्हा उशिरापर्यंत जागणं, अनियमित आहार आणि ताणतणाव, त्यानुसार छोटे छोटे बदल केले जातात. सकाळी चालणं, नीट पाणी पिणं, साधं अन्न आणि थोडं रिलॅक्सेशन, तेव्हा हळूहळू तिचं शरीर स्वतःच सुधारायला लागतं. हीच निसर्गोपचाराची ताकद आहे. शरीराला योग्य दिशा दिली की ते स्वतः बरे होण्याचा मार्ग शोधतं. म्हणून सुरुवात खूप मोठी असण्याची गरज नाही, तर उद्या सकाळी 10 मिनिटं लवकर उठा, थोडा वेळ ताज्या हवेत घालवा, जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि दिवसातून काही क्षण स्वतःसाठी ठेवा. हे बदल खूप छोटे वाटतील, पण याच छोट्या पावलांमधून मोठं आरोग्य तयार होतं. निसर्गोपचार आपल्याला परत एकदा सोप्या, नैसर्गिक आणि सजग जीवनशैलीकडे घेऊन जातो. आणि शेवटी या प्रवासात परिपूर्णता अपेक्षित नाही, कधीकधी चुकाही होतील, रुटीन बिघडेल, पण महत्त्वाचं आहे म्हणजे पुन्हा योग्य मार्गावर येणं. निसर्गोपचार हा एक लवचिक आणि समजूतदार जीवनमार्ग आहे. ते आपल्याला गिल्ट न देता सजगपणे आणि आनंदाने जगायला शिकवते. म्हणून स्वतःवर थोडं प्रेम करा आणि शरीराचं ऐका आणि निसर्गाशी जोडलेले राहा, कारण शेवटी आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे.
0: श्रोते हो, आत्ताच आपण निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागामध्ये आपण हवामान बदलामुळे भारतातील प्रवाळ कट्ट्यांवर काय परिणाम होत आहे हे त्यांच्याकडे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
1: प्रवाळकट्टे म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या कॉलनीज, जशा आपण घरं बांधतो आणि मोठी मोठी कॉलनी तयार करतो आणि त्याच्यात आपण सगळे एकेका घरात राहतो, तसेच प्रवाळ एक एक पॉलीप नावाचे एक युनिट बनवतं आणि जे एकासारखे अनेक ते पॉलिप्स बनवतात आणि त्यात विविध प्राणी राहतात आणि शिवाय त्यांच्यावर पोचले जाणारे इतर मोठे प्राणी असतात जे त्यांना खाद्य म्हणून वापर करतात. तर प्रवाळ कट्टे जिकडे आहेत तिकडे समुद्रकिनाऱ्यांची धूप होणे थांबते, त्यांच्यावर जवळजवळ 25% सागरी प्राणी अवलंबून असतात आणि सागरी परिसंस्थेचं ते संरक्षण करतात. परंतु हवामान बदलामुळे सध्या प्रवाळ कट्टे जास्त प्रमाणात ब्लीच होऊ लागलेत. तर हे ब्लीचिंग म्हणजे काय, तर ते पांढरे पडतात. खरं तर मी स्वतः स्कुबा डायव्हर असल्यामुळे अंदमान ह्या ठिकाणी जेव्हा आम्ही चिडिया टापू नावाचं जे बेट आहे तिकडे आम्ही स्कुबा डायव्हिंगसाठी गेलो होतो आणि तिकडे विविध रंगी असे प्रवाळ बघायला मिळतात. तर समुद्रतळाशी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिकडे ब्रेन कोरल, नंतर कोरल पॉलीप किंवा फुलांच्या आकाराचे कोरल किंवा कॉलीफ्लावरच्या आकाराचे कोरल असेही बघायला मिळाले आणि त्यांचे रंग विविध असतात. हे जे रंग त्यांना मिळतात ते त्यांच्या पेशी असतात, त्यांच्यामध्ये जे वस्ती करून असणारे शेवाळ आहेत त्या शेवाळांमुळे त्यांना हे वेगळे वेगळे रंग मिळतात. तर जेव्हा ब्लीचिंग ही प्रक्रिया घडते तेव्हा काय होतं की आजूबाजूच्या पाण्याचं तापमान वाढलेलं असतं आणि ते अधिक काळापर्यंत वाढलेलं राहतं, त्याच्यामुळे हे जे शेवाळ असतं ते या प्रवाळांच्या उती आणि पेशींना सोडून पाण्यात मिसळतं आणि प्रवाळ जर का निघून गेलं तर ह्याच्यामधून खाद्य मिळत नाही. इतर त्या प्रवाळांमध्ये राहणारे जे इतर छोटे प्राणी असतात त्यांना खाद्य मिळेन असं झालं की मोठ्या माशांना पुन्हा खाद्य मिळत नाही आणि ते मोठे मासे कृश होऊ लागतात आणि पुन्हा ते सायकल सुरू होते. त्याच्यामुळे ब्लीचिंग जर का थांबवायचं असेल तर आपण 100% जीवाश्म इंधनाचा वापर बंद करणे, परंतु हे 100% म्हणणं सोपं आहे आणि ते घडणं तितकंच कठीण आहे. त्याच्यामुळे अजून तरी आपल्याला 2030 मुदत आहे. मुख्य म्हणजे ब्लीचिंग केव्हा होतं, तर जेव्हा आपण 1.5 degree तापमान वाढ ही थांबवण्याचा प्रयत्न जर का केला असता तर हे ब्लीचिंगची प्रक्रिया खूप कमी झाली असती आणि प्रवाळ सुरक्षित राहिले असते. परंतु 2024 जेव्हा आपण 1.5 degree Celsius हा तापमानवाढीचा टप्पा ओलांडला आणि त्याच्यामुळे ही प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे. प्रवाळ नष्ट होऊ लागलेत ही भीती तर जगभर सर्वांना आहेच, परंतु एक जमेची बाब एवढी आहे की प्रवाळ पुन्हा पुनरुज्जीवित होऊ शकतात. कृत्रिम स्ट्रक्चर निर्माण करून आणि त्याला सौर ऊर्जेचा वापर करून त्याला स्टिम्युलेशन देण्यात येतं, जेणेकरून समुद्रातले खनिज आणि इतर हवे असे जे मिनरल्स असतात कोरलला पोषक वातावरण तयार करतात आणि प्रवाळ पुन्हा जगू शकतात.
0: श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत केली. परिसरच्या या चार भागांमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की हवामान बदलामुळे आणि मानवनिर्मित प्रदूषणामुळे एकूणच समुद्रातील ऑक्सिजनची उपलब्धता कमी होणे, कार्बन डायऑक्साईडचं उपलब्धता वाढणे आणि त्यानंतर प्रदूषणामुळे किंवा हवामान बदलामुळे प्रवाळ पट्ट्यांवर त्याचा काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल.
2: परिसर कार्यक्रम पुनःक्षेपित करण्यात आला. आता दिल्लीहून हिंदीतलं बातमीपत्र दोपहर.

संगीतची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज हर्षवर्धन कौलगी यांचं बासरी वादन श्रोते हो आपल्याला ऐकवत आहोत. बासरीवर राग वृंदावनी सारंग. मध्यलय गत झपतालात आहे. द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केलेली आहे. ऐकूया हर्षवर्धन कौलगी यांनी बासरीवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग.

हर्षवर्धन कौलगी यांनी बासरीवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या, दरम्यान वाद्यसंगीत.

0: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत पश्चिम बंगाल आणि आसामात भाजपा आघाडीवर. तमिळनाडूमध्ये नवोदित टीव्हीकेची बाजी. सत्ताधारी द्रमुक तिसऱ्या क्रमांकावर. केरळमध्ये काँग्रेस प्रणित UDFची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुचेरी स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा. राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तर राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर. आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त. 5 विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये 3 वेळा सत्ता मिळवलेला तृणमूल काँग्रेस पक्ष पिछाडीवर असून भाजपानं बहुतांश जागांवर आघाडी घेतली आहे. एकूण 294 मतदारसंघांपैकी भाजपाला 191 जागांवर, तर तृणमूल काँग्रेसला 96 जागांवर आघाडी मिळाली आहे. तमिळनाडूमध्ये एकूण 234 मतदारसंघांपैकी तमिळगा वेत्री कळघम हा अभिनेता जोसेफ विजय यांचा पक्ष 106 जागांवर, तर अण्णा द्रमुक 55 आणि द्रमुक 53 जागांवर आघाडीवर आहे. केरळात 140 मतदारसंघांपैकी काँग्रेस प्रणित UDFला 11 जागांवर विजय मिळाला असून 52 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित LDFने 6 ठिकाणी विजय मिळवला असून 21 जागांवर आघाडी घेतली आहे. आसाममध्ये 126 मतदारसंघांपैकी भाजपाला 78 जागांवर आघाडी, तर 3 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसला 21 जागांवर आघाडी मिळाली आहे. पुदुचेरीत एकूण 30 मतदारसंघांपैकी ऑल इंडिया NR काँग्रेस पक्षाला 9 जागांवर, तर भाजपाला 2 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस, अण्णा द्रमुक आणि द्रमुकला प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळाला आहे. 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असून या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार भाजपाने पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. पश्चिम बंगालमध्ये 2021च्या तुलनेत भाजपाच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 44% मतं मिळवत भाजपा 194 जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत भाजपाची मतांची टक्केवारी आणि जागा दोन्हीत लक्षणीय वाढ झाली आहे. आसाममध्ये सत्ताधारी भाजपाला मतदारांनी पुन्हा एकदा पसंती दिल्याचा कल सांगत आहेत. भाजपा 78 जागांवर आघाडीवर असून 3 जागांवर विजय मिळाला आहे. तमिळनाडूत भाजपाचा मित्रपक्ष AIDMK दुसऱ्या स्थानावर आहे, तर पुदुच्चेरीमध्ये मित्रपक्ष NR काँग्रेससह भाजप 11 जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये भाजपाने आपली 11-12% मतं कायम राखल्याचं आतापर्यंतच्या कलात दिसत आहे. भाजपा पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत असून संपूर्ण भारत भाजपाबरोबर उभा आहे हे या निकालातून दिसतं, असं भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले.
1: भारतीय जनता पक्षाची वाढ, मतांची वाढ, जागांची वाढ हे आता हळूहळू स्पष्ट दिसेल. तामिळनाडूमध्ये सुद्धा DMK चा पराभव हा आता दृष्टिक्षेपात दिसतोय आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण हिंदुस्थान हा आता मजबूत भारतीय जनता पक्षाने NDE बरोबर उभा आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा विधानसभेच्या एकूण 7 जागांसाठी पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होत आहे. राज्यात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार आघाडीवर असून राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या विजयी मिरवणुका काढू नयेत, असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी आपले कार्यकर्ते आणि समर्थकांना केलं आहे. बारामतीच्या मतदारांनी अजित पवारांवर विश्वास दाखवल्याचं सुनेत्रा पवार

0: म्हणाल्या.
1: जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे.
0: कर्नाटकात बागलकोटमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे, तर दावणगिरी दक्षिण मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे. गुजरातमध्ये उमरेठ, नागालँडमध्ये कोरिडांग आणि त्रिपुरा धर्मनगर या तिन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. भारताच्या उत्पादन क्षेत्रात नवीन व्यवसायाची आवक आणि उत्पादन वाढीत सुधारणा झाली असून या वाढीचा वेग मंदावला असल्याचं HSBC इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्सच्या अहवालात म्हटलं आहे. भारताचा उत्पादन क्षेत्रातला निर्देशांक मार्चमध्ये 53.9% होता, तो वाढून एप्रिलमध्ये 54.7% वाढला आहे. मात्र ही सुधारणा अत्यंत संथ गतीने सुरू आहे. वाढीचा हा वेग गेल्या 4 वर्षातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मंद वेग आहे असं या अहवालात म्हटलं आहे. मागण्यांचा ओघ, रोजगार, पुरवठादारांच्या वितरणाचा कालावधी आणि खरेदी केलेल्या साठ्यांचं प्रमाण या घटकांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो. राज्य शासनाच्या टेकवारी 2.0 महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. आजच्या काळात ज्याला AI समजतं तो साक्षर म्हणण्याची वेळ आली असून अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. नागरिकांचं जीवन सुकर करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा, त्यासाठी आपण या टेकवारीमध्ये सहभागी होत असल्याचं ते म्हणाले. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी 2 जणांना अटक केली आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत अंदाजे 1.17 कोटी रुपये आहे. बँकॉकहून पुण्यात येणाऱ्या एका प्रवाशाबाबत संशय आल्यानंतर त्याच्या सामानाची तपासणी केली तेव्हा 6 पारदर्शक पाकिटांमध्ये हा अंमली पदार्थ लपवल्याचं उघडकीला आलं. IPL क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. अहमदाबादमध्ये काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं पंजाब किंग्सचा 4 गडी राखून पराभव केला. हैदराबादमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला हरवून विजयी परंपरा कायम ठेवली. मुंबईत कुर्ला बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या दुमजली बेस्ट बसला काल आग लागून ती जळून खाक झाली. यात कुणालाही इजा झाली नाही असं प्रशासनानं कळवलं आहे. या बसची दुरुस्ती सुरू असताना ही आग लागली. अमरावती जिल्ह्यातल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 43वा वर्धापन दिन, महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2026 आणि वार्षिकांक स्पर्धा 2024-25 चे पुरस्कार कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रकुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ अविनाश असनारे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ हेमंत देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं जीवन आणि पराक्रम शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केले जातील असं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी म्हटलं आहे. भांगरे यांच्या 187 पुण्यतिथीनिमित्त परवा जिल्हा कारागृहात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या क्रांतिकारकाचा आणि त्यांच्या कुटुंबाचा प्रेरणादायी इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितलं. हवामान. येत्या 2 दिवसात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीत पश्चिम बंगाल आणि आसामात भाजपा आघाडीवर. तामिळनाडूमध्ये नवोदित TVKची बाजी, सत्ताधारी द्रमुक 3रा क्रमांकावर. केरळमध्ये काँग्रेस प्रणित UDFची बहुमताकडे वाटचाल, तर पुदुचेरीत स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा. राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तर राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर. आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली, पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

नमस्कार, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत होते हो. सुरुवातीला हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. राज्यात सर्वत्र हवामान कोरडं होतं. उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट आलेली होती आणि सर्वात जास्त तापमानाची नोंद चंद्रपूर इथं 44 डिग्री सेल्सिअस इतकी झाली. सार्वजनिक खाते आणि प्रकल्प अधिकारी यांच्यासाठी कोणतीही विशेष अशी सूचना नाही. येत्या 48 तासात संपूर्ण राज्यामध्ये हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील, परंतु 5 मेच्या संध्याकाळी काही भागांमध्ये मुख्यत्वे करून विदर्भात वादळी वाऱ्यांसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 48 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. कमाल तापमान 34 तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. ठाणे, रायगड, पालघर इथेही हवामान थोडस ढगाळलेलं राहील. मच्छीमार बांधवांसाठी कोणताही खास असा इशारा नाही. हे होतं हवामान वृत्त. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर श्रोते हो आम्ही कार्यक्रम पुनः प्रसारित करत असतो. आता माझावर माझं शिवार कार्यक्रमात आम्रभ कोकणचा मेवा साठवणीच्या ठेपा याविषयी डॉक्टर विलास दामोदर यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आंबा हे कोकणचं महत्त्वाचं फळपीक आहे. यामध्येही हापूस हा तर जगभर पोहोचलेला आहे. यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणारं असं हे फळपीक आहे आणि दरवर्षी यातून अधिक उत्पन्न मिळावं यासाठी शेतकरी नेहमीच प्रयत्न करत असतात. एक प्रकारचं हे कोकणचं वैभव आहे असं म्हणता येईल आणि त्यामुळेच आम्रवैभव कोकणचा मेवा साठवणीचा ठेवा या अंतर्गत आपण याचं व्यवस्थापन कसं करायचं म्हणजे काढणी कशी करायची, साठवण कशी करायची, विक्री कशी करायची आणि वाहतूक कशी करायची या सगळ्या संदर्भातच आपण माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती आपल्याला करून देत आहेत डॉक्टर विजय दामोदर सर. डॉक्टर विजय दामोदर सर हे काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था

0: रोहा येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर.
1: नमस्कार. सर्व शेतकरी बंधू भगिनींना माझा नमस्कार.
0: तर सर, या आम्र वैभवाविषयी काय सांगतील, म्हणजे कोकणचा विचार केला तर?
1: नक्कीच, आपण जसं सांगितलं की कोकणामध्ये जी आपली अर्थव्यवस्था आहे ती काही महत्त्वाच्या फळपिकावर आधारित आहे. त्यातल्या त्यात आंबा हा अत्यंत महत्त्वाचं फळपीक आहे. कोकणामध्ये जर पाहिलं आपण तर जवळपास 1,90,000 ते 1,94,000 हेक्टर क्षेत्र आंब्याखाली आहे, आणि त्यातल्या त्यात जवळपास त्यातलं 85 ते 90% हेक्टर क्षेत्र हे फक्त हापूस या लागवडीखाली आहे. आणि त्यानंतर इतर जातीही कोकणामध्ये लावल्या जातात, त्यात प्रामुख्याने केशर आहे, त्यानंतर रत्ना, सिंधू, गोवा मानकूर, पायरी या अनेक जाती आहेत. त्यातल्या त्यात डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने काही संकरित जाती निर्माण केल्या आहेत, त्यांचीही मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवड करतात.
0: या सगळ्या जातींचं व्यवस्थापन सारखंच करावं लागतं?
1: काढणीनंतर व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. काढणीनंतर व्यवस्थापन म्हणजे यामध्ये आपण जर पाहिलं तर शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर खूप प्रचंड मेहनत घेऊन आंबा पिकवतो, आणि हा आंबा जर व्यवस्थित काढला गेला नाही, त्यानंतर तो व्यवस्थित हाताळला गेला नाही, त्याची वाहतूक प्रॉपरली केली गेली नाही, तर असं आतापर्यंत दिसलेलं आहे की 25 ते 30% आंबा हा खराब होतो काढणीनंतर. आणि यावर्षी तर आपण पाहिलेलं आहे की आंबाच अगोदर अनेक कारणामुळे निसर्गातील विविध घटकामुळे कमी आलेला आहे, आणि जो आलेला आहे त्याचं जर योग्य काढणी पश्चात व्यवस्थापन केलं नाही तर अजून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं काढणी पश्चात तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं आहे, ते जर वापरलं तर शेतकऱ्यांचा नक्कीच त्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो.
0: बरोबर. तसं पाहिलं तर वर्षभर ही शेतकऱ्यांची मेहनत असते, व्यवस्थापन व्यवस्थित झालं नाही तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. तर यामध्ये लागवडीपासून आपण काळजी घेतोच, आंबा तयार होईपर्यंत. आंबा तयार झाल्यानंतर त्याची काढणी ही सगळ्यात महत्त्वाची आहे.
1: एकदम बरोबर.
0: तर ती कशी करायची?
1: आता काढणी करताना काही बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोकणाचा जेव्हा विचार करतो त्यामुळे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे हापूस या आंब्याची काढणी आणि इतर जातींची काढणी. आपण प्रथमतः हापूस जातीच्या आंब्याच्या काढणीबाबत बघूया.
0: अच्छा, म्हणजे दोन्हींच्या काढणी वेगळ्या आहेत का?
1: हो नक्कीच. हापूस शेवटी राजा आहे, याच्या काढणीसाठी निकष हे वेगळे आहेत. हापूसच्या काढणीमध्ये जर आपण निकष बघितलं तर जवळपास मोहर आल्यानंतर 100 ते 120 दिवसांमध्ये हापूस हा आंबा तयार होत असतो. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे हा आंबा तयार होताना जी काढणी करतो त्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट बघितली पाहिजे की हा आंबा 85% तयार झाल्यानंतर, ज्याला आपल्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं कोकणाच्या भाषेत तर 14 आणे तयार झाल्यानंतर काढणं योग्य आहे. ते जर 16 आण्याला आंबा काढायला गेलो तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखा निर्मिती होऊन ग्राहक जो आहे त्याला त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसतो. त्यामुळे 14 आणे आंबा काढणं गरजेचं आहे, महत्त्वाची गोष्ट. काही वेळा शेतकरी आंबा बागायतदार चुकून किंवा भाव बाजारात मिळतो म्हणून कधी कधी 12 आणे पण आंबा काढतात, म्हणजे तो 12 आणे म्हणजे जवळपास 65 ते 70% तयार झाला असतो. परंतु अशा आंब्याला पिकत्या वेळेस त्याच्यावर मोठ्या प्रमाणात सुरकुत्या पडतात, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची जी गोडी आहे हापूस आंब्यामध्ये ती निर्माण होत नाही. त्यामुळे आंबा हा 14 आणे काढण्याला अत्यंत महत्त्वाचा आहे. 16 आणे काढल्यानंतर त्यामध्ये साक्याची निर्मिती ही 40% शक्यता असते, आणि झाडावर जो आंबा तयार होतो त्याच्यामध्ये तर 100% साखा दिसतो. आता काढणी करताना जर अजून आपण काही गोष्टी पाहिल्या तर हापूसमध्ये काढणी करता वेळेस काय लक्षणं असावीत, कुठला आंबा काढावा, 14 आणे म्हणजे कसा असावा, त्यात प्रामुख्याने बघितलं तर इतर जातीमध्ये थोड्याशा वेगळ्या गोष्टी आहेत. ज्याला आपण टपका पडणे म्हणतो, टपका पडणे म्हणजे थोडक्यात केशर जाती आंबा आहे, त्या झाडावर काही आंबे तयार झाले आणि खाली पडले तर त्यावेळेस मग शेतकरी सगळे आंबे एकदाच काढतात. पण हापूस मध्ये तसं चालत नाही. हापूस मध्ये मोहर एकदाच येत नाही, 3 ते 4 वेळा मोहर येत असतो, आणि त्यामुळे काढणी ही महिनाभर चालत असते. 3 ते 4 वेळा काढणी करावी लागते. आता 14 आणे कसा ओळखायचा, तर आंबा हा तयार होताना त्याचे जे खांदे आहेत हे देठाच्या पातळीत येतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आंब्याची जी चोच आहे ती गोलाकार होते, म्हणजेच आंबा हा गोलाकार होतो, ती चोच भरून जाते. आंब्याचा जो गर्द हिरवा रंग आहे तो थोडासा फिक्का रंग होतो. तर अशा वेळेस समजावं की हा आंबा 14 आणे तयार आहे, आणि जे एक्सपर्ट असतात आपल्या लोकल लेवलला ते खरंच इझिली ओळखतात.
0: पण ही काढणी पण विशिष्ट प्रकारच्या झेल्यानेच करायची असते.
1: एकदम बरोबर. आता काय होतं की अनेक वेळा शेतकरी मार्केटमध्ये मिळणारा कुठला तरी झेला वापरतात,

0: त्यामुळं काय होतं की ते जेव्हा आंबे काढतात ते देठासहित निघत नाहीत, आणि जर आंबे देठासहित निघले नाहीत तर त्यामध्ये पहिली गोष्ट देठासहित न निघल्यामुळे त्याचा चीक आंब्यावर पडतो आणि आंब्याची जी काढणी पश्चात विक्री आहे त्याच्या दर्जावर परिणाम होतो. त्यामुळे देठासहितच निघणे गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, देठासहित काढण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने नूतन झेला विकसित केला आहे. या झेल्याने जर आंबे काढले तर ते सगळे देठासहित निघतात. फांद्यांना हिंदोळा बसत नाही, त्यामुळे फांद्या तुटत नाहीत. साधारण जर झेला वापरला तर फळे जवळपास 7-10% खाली पडतात तुटून, त्यामुळे तोही शेतकऱ्यांना त्याचं नुकसान होतं. परंतु यामध्ये फळं कुठलीही खाली पडत नाहीत, सर्वचे सर्व ही फळे ही झेल्यामध्येच पडतात. त्यामुळं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जो नूतन झेला विकसित केला आहे त्याने आंबे काढल्यास नक्कीच शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
1: सर्व जातींच्या आंब्यासाठी हा झेला वापरता येतो?
0: सर्व जातींच्या साठी हा झेला वापरता येतो, काही अडचण येत नाही.
1: अच्छा, आता आंबे काढल्यानंतर त्याची प्रतवारी करायला हवी, म्हणजे छोटा आंबा असेल, मध्यम आकाराचा असेल, अजून त्याच्यापेक्षा मोठा असेल, ह्याची प्रतवारी करावी लागते?
0: बरोबर, प्रतवारी केल्यामुळे एक तर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. आता ही प्रतवारी अनेक प्रकारे आपल्याला करता येते. प्रथमतः की शेतकऱ्यांनी प्रतवारी करताना जेव्हा ते आंबे काढतात त्यावेळेस डागी आणि बिनडागी अशी पहिली महत्वाची प्रतवारी करावी. आणि डागी जे आंबे असतील त्याचा प्रोसेसिंगमध्ये त्याचा उपयोग करावा. आणि जी बिनडागे आहेत त्याचं एकतर लोकल मार्केटला किंवा एक्सपोर्टसाठी आपण ते आंबे वापरू शकतो. आता याशिवाय अजून दुसऱ्या प्रकारेही आपण प्रतवारी करू शकतो एक्सपोर्ट करण्यासाठी. ती वजनावर आधारित आहे, म्हणजे 250 ग्राम ते 300 ग्राम, 300 ते 350 ग्राम, अशा प्रकारे वजनावर आधारितही आपण प्रतवारी करू शकतो.
1: पेटीमध्ये भरताना पण त्या प्रकारानेच भरावे लागतात का?
0: नक्की. आता काय होतंय की जसं वजनानुसार आंबे वेगळे केले तर त्यानुसार भरताना सुद्धा आंबे हे 2 डझन, 5 डझन, 7 डझन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्रेट्स असतील किंवा लाकडाचे खोके असतील किंवा आजकाल नवीन प्रकारे जे CFB बॉक्सेस, ज्याला कोरुगेटेड फायबर बॉक्सेस म्हणतो आपण त्याला, त्यामध्ये व्यवस्थित प्रकारे आंबे भरू शकतो त्याच्या वजनानुसार. लहान आंबे असतील तर 5 डझनचं खोकं जरी असेल तर त्यात ते 7 डझन बसतात, मोठे असतील तर मॅनेजमेंट करावी लागते व्यवस्थित. त्यामुळे अशा प्रकारे आपण आंबे व्यवस्थित पॅक करायचे आहेत.
1: सर, पॅकिंगच्या आधी मला असं म्हणायचं आहे की 14 आणि आंबा हा हापूसचा पॅकिंग करणार आहोत, पण हे जे दुसऱ्या जाती सांगितल्यात म्हणजे रत्न आहे, सिंधू आहे किंवा पायरी आहे, हा कसा ओळखायचा, हा भरता येण्यासारखा आहे?
0: जसं सांगितलं की हापूस आंब्यामध्ये ओळखणं कठीण आहे इतर जातींपेक्षा, परंतु इतर जाती सोपं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पहिलं जेव्हा टपका पडला, मी जसं आता सांगितलं की एका झाडाचे आंबे 3-4 पिकून खाली पडले, त्याला आपण पाड लागणे म्हणतो, की त्या झाडाची सगळी तयार झालेली आहेत आणि ती सगळी झाडावरची आंबे काढू शकतो, पॅकिंग करू शकतो. हा मोठा फरक आहे. किंवा जर अजून आपल्याला शास्त्रीय जर बघायचं असेल की बाबा तो आंबा कसा तयार झालाय, तर त्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी नुसार बघतो आपण. ही 1 ते 1.02 एवढी झाली असेल तर तो आंबा कुठलाही मग असेल, मग हापूस असेल किंवा इतर व्हरायटीचा असेल, तो आंबा तयार झाला असं आपण म्हणतो.
1: वाहतुकीमध्येही बरंचसं हे फळ खराब होण्याची शक्यता असते.
0: बरोबर,
1: तर मग काळजी तर घ्यावी लागेल.
0: नक्की नक्की, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, कारण वाहतुकीमध्येच खूप सारा आंबा खराब होण्याची शक्यता असते. कारण आपल्या इकडे जर पाहिलं आपण तर मोस्टली आपली ही वाहतूक आहे ट्रक ने होते. अनेक वेळा ST टप्पावरून वाहतूक होताना बघतो आणि ही उन्हामध्ये होताना पाहतो आहोत. तर अशा प्रकारे जेव्हा वाहतूक होते त्यावेळेस याच्यामध्ये साक्याचं प्रमाण हे वाढतं. म्हणून जर हापूस आंबा जर आपण पाहिला तर हापूस आंबा काही वेळ जरी सूर्यप्रकाशाच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये राहिला तर त्याच्यामध्ये साका येतो.
1: अच्छा, म्हणजे 14 आणि तयार असला तरी सुद्धा साका तयार होऊ शकतो.
0: बरोबर, हा. त्यामुळे वाहतूक ही शक्यतो रात्री करावी, त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होत नाही. अजून काही गोष्टी आहेत महत्वाच्या, की जसं आता सांगितलं की पॅकिंग करतो, पॅकिंग करताना मी सांगितलं की कोरोगेटेड फायबर बॉक्स आपण वापरतो किंवा लाकडी पेट्या वापरतो. लाकडी पेट्यांना आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये हवा जाण्यासाठी येण्यासाठी छिद्र असतात, परंतु CFB बॉक्सेस जे आहेत त्याच्यामध्ये जर वायू निघण्यासाठी जी छिद्र आहेत ती जर व्यवस्थित खोलली गेली नसतील किंवा नसतील तर अशा आंब्यामध्ये पण, कारण आंबा पिकताना एक प्रकारची उष्णता तयार होते आणि ही उष्णता सतत जर मध्येच राहिली, बाहेर निघाली नाही, तर आंबे खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे वायू विसर्जनाचे त्या प्रत्येक खोक्याला छिद्र असणे फार आवश्यक आहे.
1: अच्छा, आणखीन जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीसाठी बाहेर पडतो त्यावेळेला वाहतूक करताना काही अडचणी आल्या तर मग आपण काय करू शकतो?
0: एकतर मोठ्या प्रमाणात आंबा तयार होतो आणि तो जर खराब

0: असेल तर मी जसं सांगितलं की एसटीच्या टॉपावर जाऊन किंवा भर उन्हामध्ये त्याची वाहतूक करू नये. आंबा वाहतूक करताना त्याला व्यवस्थित हवा ही खेळती मिळाली पाहिजे. त्याच्यामध्ये खूप सारे आंबे एकत्रच भरता कामा नये. प्रत्येक आंब्याला व्यवस्थित हवा मिळाली पाहिजे. ती रात्रीची वाहतूक झाली पाहिजे. आणि विशेष म्हणजे आता एक नवीन पद्धती अंमलात येत आहे, अनेक विकसित देश हे त्याच बाबतीमध्ये काम करताना दिसत आहेत की थोडक्यात जसं त्याला आम्ही पॅकेज हाऊस संकल्पना म्हणतो, तर ती पद्धती आपल्या देशात पण हापूस सारख्या फळामध्ये येणं आवश्यक आहे. पॅकेजिंग हाऊस
1: आपल्याकडे आहे काही?
0: आपल्याकडे काही प्रमाणात केल्या जाते, परंतु खूप मोठ्या प्रमाणावर ती गोष्ट आता पण आपल्याकडे होत नाही.
1: कोकणसाठी आहे?
0: काही प्रमाणात होत आहे. जसं कुडाळला काही ठिकाणी तसे पॅकेजिंग हाऊस आहेत, देवगडला आहेत, परंतु सर्वच आंबा त्यांच्याच मार्फत येईल असं होत नाही. पॅकेजिंग हाऊस संकल्पनाबद्दल आपल्याला मी थोडं सांगू शकतो की ती काय आहे. थोडक्यात पॅकेजिंग हाऊस म्हणजे शेतकऱ्यांनी त्याचा आंबा हा शेतकऱ्याच्या शेतातून काढणीपासून ते ग्राहकांच्या हातात मिळेपर्यंत जी साखळी व्यवस्थित निर्माण केली जाते तिच्यामध्ये अनेक टप्पे येतात. पहिलं म्हणजे शेतकऱ्याने आंबा काढणे आणि तो आंबा काढल्यानंतर पॅक हाऊसला देणे. पॅक हाऊसला देण्यानंतर तिथे ते काय काय करतात, तर पहिले म्हणजे आंब्याची प्री कुलिंग करतात. प्री कुलिंग म्हणजे काय, तर आंब्यामध्ये किंवा कुठल्याही फळामध्ये त्याची स्पेसिफिक फील्ड हीट असते, ज्याला आपण शेतामध्ये फळाची उष्णता असतो असे म्हणू. ती जर आपण फळ काढल्यानंतर 2 ते 3 तासात काढली नाही तर फळे ही लवकर खराब होतात. आणि ती जर फील्ड हीट आपण लवकर काढली, फळाची उष्णता जर आपण 2 ते 3 तासात काढू शकलो, तर तेच फळं आपल्याला 2 ते 3 दिवस अधिक चांगल्या प्रकारे टिकवता येतात.
1: अच्छा.
0: त्यामुळे ही पहिली गोष्ट झाली की पॅकिंग हाऊसमध्ये त्यांची प्री कुलिंग करणे, त्यानंतर त्यांची ग्रेडिंग करणे. ग्रेडिंग केल्यानंतर त्यांच्यामध्ये प्रक्रिया काढत त्यामध्ये, जसे की पहिली प्रक्रिया त्यामध्ये असते उष्ण जल प्रक्रिया किंवा आपण त्याला वेपर हीट ट्रीटमेंट म्हणतो, गरम हवेची प्रक्रिया. कारण काही देशांना आंबा वेपर हीट ट्रीटमेंट दिल्याशिवाय आंबा एक्सपोर्ट करता येत नाही आपल्याला, तर तशा प्रकारची प्रक्रिया देणे. परत त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत की आंबाची प्रतवारी करणे, पॅकेजिंग करणे, आणि या सर्व बाबी करून जो आंबा तयार होईल तो शेतकऱ्यांपर्यंत शीत साखळीमध्ये म्हणजे थंड वाहतुकीमध्ये ते पोहोचवणे, त्याला आपण पूर्ण पॅकेज हाऊस संकल्पना असं म्हणू शकतो.
1: आता हे जे पॅकिंग हाऊस आहे ते कोकणामध्येही येऊ घातलं आहे. थोड्या प्रमाणात का होईना, परंतु शेतकऱ्यांसाठी फायद्याचंच आहे असं म्हणता येईल.
0: हो हो.
1: सर, हापूस आंबा हा 14 आणि तयार झाल्यानंतर काढायचा असतो, म्हणजे तो त्याच्या आधी पण नाही आणि त्याच्या नंतरही नाही.
0: बरोबर.
1: बाकीचे आंबे तर पाडाचा आंबा झाल्यानंतर तो काढता येतो आणि त्याच्यामध्ये साक्याचं प्रमाण नसतं.
0: बरोबर.
1: हापूस आंब्यामध्ये साक्याचं प्रमाण असतं.
0: बरोबर.
1: तर हे कसं तयार होतं, म्हणजे कमी काढल्यामुळे की जास्त झाल्यामुळे?
0: 12 आणा 14 आणा आणि 16 आणे आंबे तसं बघून अनेक वेळा ओळखता येणार नाहीत. थोडे 12 आणे आपण ओळखू शकतो, परंतु 14 आणे आणि 16 आण्यामधला फरक डोळ्यांना आपल्याला थोडासा दिसत नाही. त्यासाठी काय करावं लागणार आहे, एकदा जर आपण आंबे आपले तोडले की सर्व आंबे जे काही तोडले असतील त्यामध्ये 12 आणे असतील 14 आणे असतील आणि 16 आणे पण असतील ते पाण्यामध्ये आपल्याला टाकायचेत आंबा तोडल्यानंतर. तर जी 12 आणे आंबे आहेत ही पाण्यावर तरंगतील आणि 14 आणे आणि 16 आणे ही आंबे मात्र खाली बुडतील. म्हणजेच काय, तर मग जी 12 आणे आंबे आहेत ज्यांना पिकल्यानंतर फारशी गुणवत्ता मिळणार नाही, कारण त्याच्यामध्ये गोडी निर्माण होत नाही, पिकताना त्यांच्यावर सुरकुत्या येतात, तशी आंब्या ग्राहकांपर्यंत द्यायची नाही. त्यांच्यापासून आपण प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करू शकतो. आणि मग ही जी 14 आणे आणि 16 आणे आंबे आहेत, तर ही कशी ओळखायची, तर ती परत काढायची आणि 1 लिटर पाण्यामध्ये 25 ग्रॅम मीठ टाकायचं. जर आपण 10 लिटर पाणी केलं तर ते 250 ग्रॅम मीठ होईल. तर 10 लिटर पाण्यात 250 ग्रॅम मीठ जर टाकलं आणि ही जी खाली बुडालेली आहेत जी जोनी पण आहेत तिच्यामध्ये 14 आणे पण आहे आणि 16 आणे पण आहेत, आणि ही जेव्हा 2.5% मिठाच्या द्रावणात टाकू, त्यावेळेस जी फक्त 14 आणे वाले आंबे आहेत ते तरंगतील आणि 16 आणे वाले आंबे खाली बुडतील. मग आपण 12 आणे 14 आणे आणि 16 आण्याचे आंबे वेगवेगळे करू शकतो.
1: म्हणजे शेतकऱ्यांना विक्रीसाठी पण हा फायदा होऊ शकेल?
0: नक्कीच, शेतकऱ्यांना विक्रीसाठी फायदा होईल,
1: ग्राहकांना पण फायदा होईल.
0: कारण साक्यामध्ये ओळखू न आल्यामुळे ग्राहकांचा सगळ्यात जास्त तोटा होतो आणि ज्या शेतकऱ्याकडून घेतले त्याची क्रेडिबिलिटी ही कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी त्याचे क्रेडिट मेंटेन होण्यासाठी आणि ग्राहकांना फायदा होण्यासाठी अशा प्रकारे जर आपण आंब्यावर प्रक्रिया केली तर नक्कीच दोघांनाही फायदा होऊ शकतो असं मला वाटतं.
1: आणि सोपी पद्धत आहे
0: आणि ही एकदम

0: शेतकऱ्यांबरोबर ग्राहकही करू शकतो.
1: येस, कोणीही करू शकतात.
0: कित्येकदा सर फळ कापल्यानंतर आत अळे असतात, त्याचं कारण काय आहे?
1: आता हा एकदमच महत्वाचा आणि गहन प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये पावसाळ्यानंतर सहजासहजी आंबे खात नाहीत, त्याचं कारण हेच आहे की पाऊस पडला की त्यामध्ये अळ्या आपल्याला दिसतात. तर या अळ्या ज्या आहेत आणि याच अळ्यांमुळे मागील काही काळ तर आपल्या देशातून आंबा निर्यात करत होती थांबली होती. पर्टिक्युलरली ही जो अळी येते ही फळमाशी नावाची एक कीटक आहे. फळमाशी जेव्हा फळ तयार होत असतात झाडावर आणि जेव्हा ती पिकायला तयार असतात त्यावेळेस ती साल आहे आंब्याच्या वरची त्याच्यामध्ये डंक मारून अंडी घालतात आणि जसे फळ तयार होतात पिकतात त्यावेळेस त्या अळ्या पण तयार होतात. त्यामुळे नक्कीच हे अळ्या जर दिसल्या की आपल्याला आंबा खाऊ वाटत नाही आणि याची शेतकऱ्यांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांनी त्यांच्या शेतामध्ये एक साधा रक्षक सापळे मिळतात, याला काही फवारण्याची खूप आवश्यकता नाही. रक्षक सापळे बाजारामध्ये मिळतात किंवा विद्यापीठाने पण रक्षक सापळा तयार केलेला आहे. तर रक्षक सापळ्यामध्ये काय होतं की ही जी म्हणजे नर आहेत त्याच्यामध्ये एक फेरोन ट्रॅप असतं, म्हणजे एक गंध असतो. त्यांना वाटतं की मादी तिकडं आहे त्यामुळे ते सर्व नर त्या सापळ्यामध्ये अडकले जातात आणि निसर्गामधलं नरांची संख्या ऑटोमॅटिकली कमी होते. आणि म्हणजेच जसं जसं नर संख्या कमी होत जाईल त्यावेळेस मादीला फलनासाठी मिळत नाहीत आणि अशा प्रकारे या किडीचं पण नियंत्रण करता येतं साध्या सोप्या पद्धतीने. आणि यामुळे शेतकऱ्यांना अळ्याविरहित आंबे मिळू शकतात. हे साधं सोपं जर शेतकऱ्यांनी केलं, सापळे लावले, तर नक्कीच शेतकऱ्यांना आणि आपल्या ग्राहकांना पण चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो.
0: पण ही काळजी आंबे तयार होण्याच्या आधीच घ्यायला हवी.
1: नक्कीच, कारण एकदा त्या किडीने त्या फळामध्ये अंड्या घातले तर आपण नॉर्मली काही करू शकत नाही. परंतु दुसरी एक गोष्ट आहे की त्याला वेपर हीट ट्रीटमेंट, जशी मी सांगितली की तुमचा आंबा जपान आणि अमेरिका या देशात पाठवायचा असेल तर त्यांना ही उष्ण वाफेची प्रक्रिया देणं गरजेचं आहे. तिच्यामध्ये काय होतं की जवळपास 50 ते 52 डिग्री सेल्सिअसची वाफ तयार केली जाते, तिच्यामध्ये आंबे ठेवले जातात आणि तेव्हा हे जे आंबे आहेत हे 2 ते 3 दिवस आधीच काढलेले जातात. 3 दिवस काढल्यानंतर ते या उष्ण वायुजल प्रक्रियेसाठी पाठवले जातात आणि तिथं काय होतं की उष्णतेमुळे या सालीमध्ये जे अंडे आहेत ते निष्क्रिय होऊन जातात. तापमान वाढल्यामुळे मधले जे अंडे आहेत ते संपतात, ते अळ्या पण मेल्या जातात आणि अशा प्रकारे त्यांचं आपल्याला नियंत्रण करता येतं. परंतु ज्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की याचे संयंत्र जो आहे ते फक्त आपल्या इथं एकाच ठिकाणी उपलब्ध आहे, ते म्हणजे वाशी मार्केटला.
0: अच्छा. हा, काढणीनंतर सुद्धा आंबा फळावर काही कीडरोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो?
1: काढणीनंतर जसं आपण ह्या 2 किडी चर्चल्या आत्ताच, एक म्हणजे फळमाशी, त्याच्याशिवाय जो साखा आहे जो रोग नाही आहे, कीड नाही आहे, परंतु एक प्रकारची विकृती आहे. याच्याशिवाय आंब्यामध्ये 2 प्रकारचे रोग येऊ शकतात, ज्याला आपण देठ कुजव्या, म्हणजे देठाकडून आंबा खराब होतो. फक्त देठच न होता कुठेही कुज लागू शकतो किंवा आंब्यावर अँथ्रॅग्नेज नावाचा रोग येऊ शकतो. अशा हे 2 प्रकारचे रोग आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात.
0: अच्छा. सर, आंबा म्हणजे कोकणचा हे वैभव आहे, कोकणची ही जी ठेव आहे, म्हणजे वर्षभर हा उपलब्ध व्हावा म्हणून साठवणुकीसाठी आपण कसा ठेवू शकतो?
1: नक्कीच, कोकणचा जो राजा आहे हापूस आणि साठवणुकीसाठी जे तुम्ही म्हटलात की वर्षभर टिकवण्यासाठी, याची मागणी अत्यंत खूप मोठी आहे. कारण हापूसची जर आपण गुणवैशिष्ट्य बघितली तर एकमेव अशी जात आहे जी प्रोसेसिंगमध्ये जेव्हा आपण त्याची प्रक्रिया करतो, म्हणजे त्याच्यापासून पल्प काढला आपण बाजूला, तर त्या पल्पला जो वास आहे तो इतर आंब्यामध्ये टिकून राहत नाही पल्प म्हणजे वेगळा केल्यानंतर. पण एकमेव हापूस अशी जात आहे की ज्याच्यामधला प्रक्रिये करताना सुद्धा त्याचा स्वाद आहे तो तशाला तसा टिकून राहतो. त्यामुळे ही जात प्रक्रियेसाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात तिची मागणी आहे. तिचा कुठलाही म्हणजे तुम्ही पाऊस पडला खाली आंबा पडला तरी त्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कारण प्रक्रियेसाठी, जसं की आपण आता प्रक्रियेमध्ये अनेक पदार्थ बनवले जातात, त्यामध्ये महत्त्वाचं लोणची आहेत वेगळ्या प्रकारची, गोड लोणचं, आंबट लोणचं, त्याशिवाय जाम बनू शकतो, जेली बनू शकतो आणि त्याचा पल्प काढून, आजकाल तर पल्प काढायचा आणि मोठ्या प्रमाणात आंब्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात पल्प दुसऱ्या देशांना देत आहोत. कारण त्याचं पल्पपासून आईस्क्रीममध्ये त्याचा उपयोग होतोय. इव्हन जो आंबा खाली पडलेला आहे त्याच्यापासून, हिरव्या आंब्यापासून सुद्धा, पडलेल्या आंब्यापासून, पाऊस आला, एखादा चक्रीवादळ आला तर अनेक वेळेस आंबा पडतो, तर त्याचं काय करता येईल? तर त्याच्यापासून जाम आहे, जेली आहे, पन्ना आहे, आमरस आहे, पल्प कशा प्रकारे काढता येते, या सर्व गोष्टीचे तंत्रज्ञान डॉक्टर बाळासाहेब सोनकुंकू कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध आहे.
0: बरोबर. आणि शेतकरी

0: शेतकऱ्यांसाठी हा पूरक व्यवसाय ही ठरू शकतो.
1: नक्कीच.
0: तर सर, या बदलत्या वातावरणाचा परिणाम या आंब्यावर होतोय, हापूस आंब्यावर म्हणा किंवा इतर सगळ्याच आंब्यांवर याचा परिणाम दिसून येतो. तर कोकणचं हे आम्र वैभव टिकवायचं असेल तर काढणीपश्चात तंत्रज्ञान किती महत्वाचं आहे हे आज आपण सांगितलं आणि शेतकरी नक्कीच याचा उपयोग करतील. आणि या संदर्भात आपण जी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
1: धन्यवाद मॅडम.

नमस्कार बालदोस्तांनो, मी प्रतिभाताई तुमचं आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात स्वागत करते. आत्ता काय बाबा, मज्जा आहे सगळ्यांची. शाळेला मोठी सुट्टी मिळाली आहे ना. मला माहिती आहे, आत्ता आपले काही मित्रमैत्रिणी मामाच्या गावाला जाण्याच्या तयारीत असतील, तर काही जण कुठेतरी छान फिरायला जाणार असतील, हो ना. नक्कीच ही उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करा हं. पण बालदोस्तांनो, बाहेर उकाडा वाढलाय, खूप गरम होत आहे, त्यामुळे

की तो दुपारी घराबाहेर पडणं टाळा. दुपारी खेळायला न जाता विश्रांती घ्या किंवा मग घरातच काहीतरी खेळा. आणि हो, भरपूर पाणी प्या, ताजी रसदार फळं खा. एकूणच काय तर सुट्टीची मज्जा घेताना तब्येतही सांभाळा हं. आणि हो, तुमचं मनोरंजन करण्यासाठी आपला हा गंमत जम्मत कार्यक्रम आहेच ना. चला तर मग कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण तुमच्या आवडीचं एक गाणं ऐकूया का?

0: बालदोस्तांनो, गप्पा चिमुकल्यांच्यामध्ये आज आपण भेटणार आहोत एका छोट्या पण खूप टॅलेंटेड यूट्यूबरला. आपली ही बालमैत्रीण फक्त 9 वर्षांची असूनही तिने स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे आणि त्यात ती विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मुलाखती घेते. पण आज आपण तिचीच मुलाखत घेणार आहोत. तिचं नाव आहे स्मिहा सुनील पाटोळे. चला तर मग आपण तिचं स्वागत करूया आणि जाणून घेऊया तिचा हा प्रवास, तिच्या कल्पना आणि तिची स्वप्न काय आहेत ती. हाय स्मिहा.
1: हाय.
0: तुझं आमच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: स्मिहा, तू यूट्यूबर आहेस ना?
1: हो.
0: छोटीशी.
1: हो.
0: तू यूट्यूब चॅनल चालवतेस, तर मग यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे ते सांगशील का आम्हाला?
1: हो, नक्की
0: सांग ना.
1: माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव स्मिया विष्कर आहे आणि याचा अर्थ थोडा खास आहे. स्मियाचं स्मिया आणि माझ्या कलेचा आविष्कार हे दोन्ही शब्द मिळून स्मिया विष्कर हे नाव बनलं आहे.
0: वा वा वा, छानच ग. पण मला सांग ना, तुला हा यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार कसा काय आला बरं?
1: मी जेव्हा लहान होती तेव्हा कोणालाच वाचता येत नव्हतं. मला पण नव्हतं यायचं वाचता. मी गोष्टी आणि गाणी ऐकायची. तेव्हा शाळा बंद होत्या ना, तर तेव्हा रंग बोलायचं, काळा निळा असं छोट्या छोट्या मध्ये व्हिडिओ शूट करायचं आणि ते शाळेला पाठवायचे होते. तर तेव्हा माझ्या आई बाबांनी नोटीस केलं की माझं पाठण तर खूप चांगलं आहे. मग त्यांनी विचार केला की आपण एक व्हिडिओ करून बघूया, त्याच्यामध्ये जर ते चांगलं झालं तर आपण हिचं युट्यूब चॅनल का नको उघडायला, आपण हिचं युट्यूब चॅनल उघडूया. आणि तो पहिला व्हिडिओ खूप चांगला झाला. मग तिथून आम्ही ठरवलं की आपण युट्यूब

0: पण तेव्हा मला खूप कष्ट लागले होते हा।
1: हो बरोबर आहे. एक व्हिडिओ बनवायचा म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागतात, हो ना? पण मग असा व्हिडिओ बनवताना तुला काही अडचणी आल्या का गं?
0: हो खूपदा येतात, माझं ना खूप वेळा शूट बाहेर असतं, आता बाहेर किती गर्दी, सारखा कुठे ना कुठेतरी आवाज येतच असतो। माझं कधी कधी बाहेर शूट असतं किंवा असं निसर्गासोबत जर ते असेल तर मग बाहेर जाऊन शूट करावं लागतं, खूप लोक असतात तर आवाज होतो। तर जुन्या व्हिडिओमध्ये बघितलं तर खूप आवाज आला असेल माझ्या व्हिडिओमध्ये, पण आता मी माईकचा उपयोग करते तर थोडा आवाज कमी होतोय, आणि हे टाळण्यासाठीच मी माझे व्हिडिओ रात्री करते, ज्याने शांतता पण असते रात्री आणि मग काय आवाज सुद्धा
1: आवाज
0: होत
1: येत नाही, छान क्लियरिटी येते,
0: नाही। हा
1: हो
0: आणि
1: ना?
0: कधी कधी घरी शूट असतं तेव्हा कधी कधी शब्द अडखळायला होतात, कधी कधी व्हिडिओ चालू नसतो, माईक चालू नसतो असं, किंवा मीच अडखळते, मी पाठ केलेलं असेन पण चुकून त्याच्यामध्ये कधी कधी विसरायला पण होतं, मग त्या सगळ्या अडचणी येतात व्हिडिओ
1: अच्छा,
0: करताना।
1: पण त्याच्यावर छान मात करतेस तू, काहीतरी सोल्युशन शोधून
0: हो
1: काढतेस, हो ना?
0: हो म्हणजे एकदा तो छोटीशी चूक असेल तो व्हिडिओ कट करायचा, नाही तर थोडं झालं असेल तर परत बंद करून परत करायचा।
1: पण हे करत असताना तुला कोणीतरी मदतही करत असेल ना, की तू स्वतः करतेस हे सगळे व्हिडिओ?
0: नाही नाही माझे आई बाबा मला खूप मदत करतात ना माझे व्हिडिओ करताना।
1: अच्छा, आणखीन कोण मदत करतं?
0: म्हणजे माझ्या बाबांचं जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये जे त्यांचे मित्र आहेत ना ते त्यांना एडिटिंग मध्ये मदत करतात, असं गाणी कोणतं लावायला पाहिजे तर त्यांचे मित्र पण त्यांना खूप मदत करतात एडिटिंग
1: अच्छा,
0: मध्ये।
1: मला सांग, तू जे चॅनलवर व्हिडिओज करतेस, तर तुझ्या चॅनलवर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ असतात? म्हणजे असं छान मनोरंजनात्मक असतात, असं फनी, की अभ्यासाच्या बाबतीत काही सांगणारे असतात, कसे असतात बरं?
0: म्हणजे माझे सगळे व्हिडिओ आहेत ना ते मिक्स आहेत, पण मी जास्तीत जास्त जे व्हिडिओ बनवते ते माहितींबद्दल बनवते। पण आता या मी एक मेची सिरीज बनवली आहे,
1: हाँ
0: त्याच्यामध्ये 1 मेपासून व्हिडिओज येणार आहेत, तर
1: हाँ
0: त्याच्यामध्ये मी खूप काय काय ॲड केलं आहे, त्याच्यामध्ये मी कोड्या सांगणार आहे, त्याच्यामध्ये मी रेसिपीज केल्या आहेत,
1: वाह,
0: मी त्याच्यामध्ये बुलबुल आमच्या घरी बुलबुल चं घरटं होतं तर
1: हाँ
0: त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आहे,
1: वाह,
0: रोज झाडांना पाणी द्या, त्याच्यानंतर नवीन वर्ष होतं तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे असं सांगितलंय, त्याच्यानंतर निसर्गाबद्दल, मी एकदा गोव्याला गेलेली तर त्या
1: हाँ
0: रिसॉर्टबद्दल सगळं मी डिटेलमध्ये माहिती दिलेली की ते काय आहे
1: हाँ हाँ
0: आणि ते जास्त करायला आवडतं।
1: छान आहे. म्हणजे तू बाहेर कुठे फिरायला गेलीस की त्याचा सुद्धा व्हिडिओ करून टाकतेस चॅनलवर? वा छानच. म्हणजे अशा बालदोस्तांना किंवा इतर मंडळी असतील त्यांना सगळ्यांना छान तिथली मज्जा अनुभवता येते ना, म्हणजे कुठे काय आहे, काय आपण खाल्लं पाहिजे, असं सगळं छान असतं ना त्याच्यावर. तू मज्जा कशी केलीस तिथे गेल्यावर, असं सगळंच असतं ना तिथे.
0: हो मी असे डिटेल सांगते पण जास्त मी माहिती सांगते, त्याच्यामुळे माझं असं चॅनल नाही की ज्याच्यामध्ये मी जाते एक्सप्लोअर करते आणि सांगते, असं माझं वेगळं चॅनल नाही, माझं जे चॅनल त्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे, गोष्टी आहेत,
1: अच्छा.
0: गाणी केल्यात मी, त्याच्यानंतर माहिती आहेत माझ्या, मी रेसिपीज पण बनवल्या आहेत, आणि त्या गोव्याच्या ट्रीपमध्ये मी अशी मजा केलेली, माझं ते रिसॉर्ट होतं
1: हाँ
0: त्याच्यामध्ये ना मला स्विमिंग पूलमध्ये जायचं इच्छा होती
1: हाँ
0: आणि तिथे चक्क एकदम नॅचरल स्विमिंग पूल होतं,
1: हाँ
0: म्हणजे आपलं कसं ते स्विमिंग पूल असतात ते ब्लू
1: हाँ
0: कलरचे
1: हाँ
0: असतात ते
1: हो
0: ग्रीन कलरचे असतात, खऱ्यामध्ये तर स्विमिंग पूल ब्लू कलरचे नसतात, त्याच्यात खूप सगळे केमिकल्स वगैरे टाकून ते ब्ल्यू होतं,
1: हाँ हाँ
0: मग त्याच्यामध्ये ते नॅचरल होतं एकदम सेम होतं, त्याच्यामध्ये खूप मजा आलेली। आणि एक होतं ते फिश स्पा, त्याच्यामध्ये आपले पाय एकदम नॅचरल होता, का
1: हाँ
0: असं काय पूल नव्हतं की त्याच्यात मासे होते, एकदम अशी झाडं होती, आधी आपण असे पाय टाकायचे त्या नदीमध्ये तर
1: ओके okay.
0: त्याच्यामध्ये ते मासे आपल्या पायाला चावतात तर बोलतात तिथे आपले पाय एकदम स्वच्छ होतात ते
1: पण
0: चांगले
1: तुला भीती
0: होतात,
1: नाही वाटली?
0: पहिले मी टाकली तेव्हा मला थोडं दुखलं पण
1: ओ
0: त्याच्यानंतर जेव्हा मी एकदम गुदगुली व्हायला लागली तेव्हा मज्जा यायला लागली, त्याच्यामध्ये फिश
1: अच्छा
0: पाव होतं, त्याच्यानंतर खूप सगळे आयटम्स होते तिथे जेवायला, आणि तिथे असं नव्हतं की ऑर्डर करायचं येणार असं नव्हतं, तिथे एकसाथ बसायचं सगळे एकसाथ होते, असं बुफे टाईप होतं आणि तिथे आपण आपल्याला जे म्हणणे ते आपण खाऊ शकतो।
1: वा
0: तिथे
1: वा
0: मी जंगल सफारी पण केलेली, तिथे मला एकदा दिसला नाही पण एकदा माझ्या समोरून वाघ गेला,
1: ओ,
0: कळलं नाही मला
1: मीच
0: त्याच्या
1: घाबरले आत्ता.
0: मला खूप वेगवेगळे पक्षी दिसले. मी जीप मधून जात होते.

0: ते का ते पण असं सकाळी नाही रात्री जात होते दंबार आहे एकच्या वेळी जंगल सफारीला अशी मजा केली ना मी गोव्याला जाताना.
1: वा वा वा, छान. तू आत्ता एवढं सगळं सांगितलं ना, मला काय वाटलं माहिती आहे का, की मी पण गोव्याला फिरून आले तुझ्या बरोबरच. इतकं छान सांगितलंस तू, आपल्या मित्रांना पण आवडलं असेल हे. स्मिहा, तू हे जे व्हिडिओ बनवतेस, तर ह्याची इन्स्पिरेशन तुला कुठून मिळते?
0: म्हणजे मला कोण असं मोटिवेट करते बरोबर ना, मला खूप जण मोटिवेट करतात. म्हणजे पहिले तर होतं ना तेव्हा तर एकदम लहान होती मी, तेव्हा मला जास्त काय कळायचं नाही इतकं. 4 वर्षाच्या मुलीला काहीच कळणार, मला इतकं काहीच कळायचं नाही ना. जे मला सांगायचं ते तसं मी ऐकायची आणि करायची. पण आता मला खूप जण कमेंट्स मध्ये पण सांगतात की छान तू अशीच करत राहा, आम्हाला हे आवडलं. माझे आई बाबा म्हणजे आई सारखी सांगत असते की तू याच्यामध्ये बदल कर, तुला अजून चांगलं होईल तुझं.
1: मला तुला हेच विचारायचं होतं, आता तू कमेंट्स म्हणालीस ना, आपण व्हिडिओ करतो आणि मग लोकांना तो कसा वाटतो, आवडतो की नाही आवडत, काही सुचवायचं असतं का, ते सगळं कॉमेंट मध्ये असतं हो ना. तर तू वाचते स्वतःच्या व्हिडिओ खाली ज्या कॉमेंट्स असतात त्या वाचतेस?
0: म्हणजे पहिले तर मला कमेंट असे यायचेच नाही, पण आता यायला सुरू होत आहेत. तर सगळे असे बोलतात अरे वा छान, किती चांगलं आहे, तुला याच्यामध्ये थोडी सुधारणा करायला पाहिजे, तुझ्या इथे थोडं असं अडखळत आहे. म्हणजे जेव्हा ते असं सुधारायला सांगतात ना तेव्हा मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये ते सुधारते, तर ते चांगलं वाटतं. काय काय जण असे पण कमेंट करतात छान, आणि घरच्यांचंच असलं तर माझी आई सांगते वा स्मिया खूप छान केलंस, तुला ही स्क्रिप्ट घे तू अजून चांगलं कर, तू खूप छान करतेस. माझे बाबा शूटिंगचं काम करतात तर ते पण बोलतात की छान तू अजून असंच करत राहा, तुला येतंय अजून थोडं वाच तुला येईल, असे सांगत असतात. आणि फक्त घरच्यांचं असं नाही की आता समजा आजी आहे माझी, त्याच्यानंतर मामी मामा आत्या ते सगळेच असतात, ते सांगत असतात खूप छान मी तुझा बघितलं ना असं. मग त्याच्याने मोटिवेशन आपोआप मिळत.
1: बरोबर, अगदी छान. आणि म्हणून तू इतके छान छान व्हिडिओ करत असते तर. सगळे मदत करतात, सगळे जण मोटिवेट करतात हो ना, आणि म्हणून मग हे छान छान व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळतात स्मिहाच्या चॅनलवर, हो की नाही?
0: हो.
1: स्मिहा, हे जे युट्यूब चॅनलवर तू व्हिडिओ टाकतेस बरोबर, तर यातून तुला दुसऱ्यांना माहिती द्यायची असते, पण हे करता करता तुला काही शिकायला मिळालंय का त्याच्यातून?
0: हो ना, खूप शिकायला मिळतं. मी दुसऱ्यांना सांगते, मी त्यांना सांगते की माहिती, पण त्यांना सांगण्याआधी मला स्वतःला माहिती समजून घ्यावी लागते. तर पहिले तर असे की मला माहिती शिकायला मिळते. दुसरं तर मी एखाद दुसरी जर जागा त्यांना दाखवली तर मी ते जागा बघते. त्यानंतर गोष्टी सांगायच्या असतील तर गोष्टी, आणि जर गाणी तर मला 10-20 गाणी सिलेक्ट करावी लागतात, त्याच्यातले पाठ करावे लागतात. आणि मी पाठ असं एकदम असं पाठ असं नाही, मी एकदम ते मज्जाने करते बाबा. किंवा आपण पाठ केलं तर ते विसरायला होतं आणि मज्जा येत नाही, ते एकदम असं टेन्शन टाईप होत. म्हणून आपण मज्जाने केलं ना सगळं काम तर सगळं एकदम लगेच होत.
1: अगदी बरोबर बोललीस. स्मिहा, तुला कविता येतात का ग, कविता किंवा गाणी?
0: हो, मी गाणी येतात मला.
1: एखादं गाऊन दाखव ना.
0: आता मी इतक्या वेळा हा शब्द वापरलाय मेसेजेस, कारण तुम्ही बघा मे मध्ये खूप जण आहेत, त्याच्यामध्ये खूप माझे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये ना मी गाणी गायल्यात, तर त्याच्यातलं मी एक गाणं गाऊ शकते.
1: हो हो.
0: तर त्या गाण्याचं नाव आहे म्हणजे मी शिवस्तुती गाणार आहे.

0: वा वा वा, छानच. आणि आम्हाला असं कळलंय की तू अभ्यासातही खूप हुशार आहेस, हो ना? मग तू हे शाळा, अभ्यास, यूट्यूब चॅनल असं कसं मॅनेज करतेस बरं?
1: म्हणजे या दोघांचा जवळचा संबंध येतच नाही माझ्यामध्ये, कारण माझा जो अभ्यास होतो, अभ्यास तर पहिला आहे सगळ्यांसाठी. मी
0: बरोबर.
1: पहिला अभ्यास करते आणि खूप जणांना असं जर वाटत

0: असेल. आता माझं यूट्यूब चॅनल आहे तर मी अभ्यास माझा वेळेवर नसेल तसं नाही. मी माझा अभ्यास, होमवर्क असू दे किंवा कोणता प्रोजेक्ट, मी त्या त्या वेळेला माझा असतो, त्या त्या वेळेला मी देत येतो. आणि ना अभ्यासात पाठी आणि शाळेमध्ये पण थोडं पाठांतर करावं लागतं प्रश्न उत्तरांचं, तर ते करते मी. आणि किंवा शाळेमध्ये परीक्षेचा काळ चालू असेल तर बाबा अजिबात नाही शूटिंग कडे बघायचं. आणि जर काय महत्वाचं असेल तर पण मी जास्त शूट नाही करत. मी त्याच्यामध्ये जास्त अभ्यासाकडे लक्ष देते, मी जास्त शूट नाही करत. आणि मी शूट जेव्हा करते तेव्हा संडे असेल किंवा शाळेचा महत्वाचा काळ चालू नसेल आणि म्हणजे परीक्षा नसतील, आता समर वेकेशन असेल ना किंवा असं दिवाळीच्या सुट्ट्या असं जेव्हा असेल ना तेव्हा मी सुट्ट्यांच्या काळात असेल ना तेव्हा व्हिडिओ बनवते. म्हणून मला दोन्ही मॅनेज करायला खूप सोपं आहे.
1: अगदी बरोबर. पाहिलं बाल दोस्तांनो, ही आपली छोटीशी बालमैत्रीण युट्यूबर आहे, पण आधी ती तिचा सगळा अभ्यास पूर्ण करते आणि अभ्यासावर जास्त लक्ष देते आणि राहिलेल्या वेळात मग ती युट्यूबवर छान छान व्हिडिओ टाकते, हो ना?
0: हो.
1: बरं स्मिहा, तुझ्या शाळेतले जे मित्र मैत्रिणी आहेत तर त्यांना तुझं चॅनल माहिती आहे का?
0: हो, त्यांना माझं चॅनल माहिती आहे. म्हणजे पहिले जेव्हा बालक वर्गात होती ना तेव्हा कोणालाच जास्त माहिती नव्हतं, पण आता थोडं आता मी पहिलीला गेली दुसरीला गेली तर माझ्या मित्रमैत्रिणींना माहिती आहे.
1: त्यांच्या काय असतात प्रतिक्रिया?
0: म्हणजे मी सांगितलं तर पहिले माझे 4-5 मित्रमैत्रिणी आहेत, ते माझे खूप खास आहेत, तर ते मला सांगत असतात अरे तू इथे गेलेलीस ना, अरे मला खूप आवडलं, अरे तू इथे गेलेलीस ना, ते मला सांगतात. आणि फक्त 4-5 मैत्रिणी असं नाही, बघितलं तर माझ्या पूर्ण वर्गाला माहिती आहे. आणि ना फक्त माझ्या मित्रमैत्रिणीच नाही तर माझ्या शिक्षकांना पण माझं कौतुक आहे. तर मला याच्याबद्दल खूप आनंद होतो की सगळ्यांना माझं युट्यूब चॅनल
1: आवडतं आणि छान छान प्रतिक्रिया सुद्धा तुला मिळतात.
0: हो
1: स्मिहा, तू आता हे सगळं करतेस, अभ्यासात छान हुशार आहेस, तुला शाळेमध्ये अमृत पुत्र गौरव महोत्सव होतं त्यात प्रथम पारितोषिक मिळालं होतं, शिवाय तू राज्यस्तरीय वृत्तपत्र स्पर्धा होती त्यामध्ये सुद्धा तू भाग घेतला होतास, है ना? आणि त्यात तुझा 3रा क्रमांक आला. वा, तुझं अभिनंदन. स्मिहा, या व्यतिरिक्त काय तुझे छंद आहेत, काय हॉबीज आहेत तुझ्या, आवडतं तुला काय करायला?
0: म्हणजे माझा कथ्थकचा क्लास आहे. मी परीक्षा कालच देऊन आली आहे, कथ्थकची पहिली परीक्षा. तर मी कथ्थक मला आवडतं आणि गाणी गायला आवडतं. आणि जर खेळायचा विषय आला तर म्हणजे मला जास्त प्रॅक्टिकलवालं खेळायला आवडतं. कारण आजकाल कसं असतं ना की खूप जण मोबाईल गेम्स खेळतात, मला मोबाईल गेम्स अलाउड नाही आहेत. कारण मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम वगैरे झाला तर नकोच ना बाबा ते. म्हणून मी बाहेर जाऊनच खेळते जास्तीत जास्त.
1: मग तू काय खेळतेस, काय आवडतं?
0: मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत ना पकडापकडी, समजा लपाछुपी, त्याच्यानंतर अजून असे धावायचे गेम असतील ना ते एकावर डाईन घ्यायची आणि आपण पळायचं, खूप मज्जा
1: येते.
0: आणि माझ्याकडे बॉल पण आहे, तो मला खूप आवडतो, त्याच्याने पण आम्ही खेळत असतो.
1: छानच. स्मिहा, तुझ्या युट्यूब चॅनलवर तू वेगवेगळ्या क्षेत्रातले जे मान्यवर आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांच्या मुलाखती तू घेतलेल्या आहेस. नुकतीच तू शिवाली परब जी अभिनेत्री आहे तिची मुलाखत घेतलीस, तर आणखीन कोणाकोणाची मुलाखत तू घेतलीस?
0: माझी पहिली मुलाखत झाली खगोल अभ्यासक डाकरू सोमन यांच्यासोबत. आणि मुलाखत घेताना मला खूप आनंद झाला. माझी पहिली मुलाखत होती, मला याच्यातून कॉन्फिडन्स आले की मी अजून पुढे मुलाखत करू शकते. कवी लेखक एकनाथ आव्हाड यांची मुलाखत घेतली, त्याच्यानंतर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मृणाल गांजाळे यांची घेतली, त्याच्यानंतर कर्नल श्री खासगेवाले, त्याच्यानंतर अभिनेत्री शिवाली परब यांच्या मी मुलाखती घेतल्यात. आणि त्याच्यासोबत तसेच मी माझ्या शाळेतील ज्या मुख्याध्यापिका आहेत विजया निर्भवने यांचीही मी मुलाखत घेतली आहे.
1: मला सांग, तुला मोठं होऊन काय व्हायचंय?
0: मला मोठे होऊन ना कलेक्टर व्हायचंय. म्हणजे खूप वेळा मी बदलले. काय पहिले मी ठरवलेलं की मी सैनिक बनेन, पण जेव्हा मी स्वतःकडे बघितलं नको बाबा सैनिक नाही बनणार, माझ्याने मी सैनिक बनू शकत नाही. कारण आपल्यामध्ये काहीतरी असं असतं ना की फक्त सैनिक मध्ये प्रॅक्टिकलच नाही तर आपल्याला ते बुद्धी पण असायला पाहिजे. पण मला थोडं नंतर वाटायला लागलं की नको बाबा सैनिक थोडं नाही आवडत, म्हणजे मना

0: युद्ध कशाला करायचं ना,
1: बरोबर,
0: तर सैनिक मी नाही बनली. नंतर मला वाटलं हे बनते ते बनते, पण डिसाईडच होत नव्हतं. म्हणजे मला मोठे होऊन डिसाईड करायचं होतं, पण मी आत्ताच डिसाईड करायचं ठरवलं. नंतर मला थोडं थोडं मी महत्वाच्या गोष्टी बघायला लागली टीव्ही मध्ये, तेव्हा मला हळू कळायला लागलं की कलेक्टर पण असतं. अजून मी चांगला अभ्यास केला मोठे होऊन काय आत्ताच, तर मी कलेक्टर बनू शकेन.
1: बरोबर स्मिहा, आत्ता तुझं युट्यूब चॅनल सुरू आहे बरोबर, पण तू मघाशी आम्हाला म्हणालीस काहीतरी सिरीज सुरू होतीये, है ना, म्हणजे युट्यूबवर आता नवीन काहीतरी येणार आहे, है ना, प्रेक्षकांच्या भेटीला, तर काय असणार आहे ते सांग ना.
0: म्हणजे आहे थोडं सरप्राईज, तुम्हाला ते सगळं बघावं लागेल. आता मी तुम्हाला सांगितलं तरी पण त्याच्यामध्ये मी गाणे बनवलेत, खूप प्रकारचे गाणे मी शोधलेत पहिले. तर त्याच्यानंतर मी कोड्यांचं बनवलंय, त्याच्यामध्ये मी 3 कोडी सांगितलेत, त्याचा मी उत्तरांचा पण एक व्हिडिओ बनवलाय, तर तुम्ही तो बघू शकता. त्याच्यानंतर एक रेसिपीचं पण बनवलंय, त्याच्यामध्ये मी 2 रेसिपीज सांगितल्यात.
1: तू रेसिपीज सांगितल्या?
0: हो.
1: अच्छा.
0: मी आणि अजून मी असंच निसर्गाचं बनवलं आहे, मी काही काही माहिती दिली आहेत मध्ये मध्ये माझ्या व्हिडिओंमध्ये, आणि मला अजून करायचंय. आणि आता एक असं मी नवीन, आता अजून झालं नाही, अजून शूट नाही केलंय, पण आता आम्ही करणार आहोत. आणि अजून एक लास्ट आहे की सावरकरांचं गाणं कोणतं तरी ते बनवणार आहे. त्याच्यानंतर आमची मॅची सिरीज संपली.
1: वा वा वा स्मिहा, तुझ्या युट्यूब चॅनलला आणि तुला कलेक्टर व्हायचं आहे, सगळी स्वप्न तुझी पूर्ण होत आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आकाशवाणीतर्फे आणि आमच्या छोट्या बालदोस्तांतर्फे खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: आज तू आमच्या कार्यक्रमात आलीस आणि इतकी छान माहिती दिलीस, इतकं छान आमच्याशी गप्पा केल्यास, हो की नाही?
0: हो.
1: त्यामुळे धन्यवाद.
0: तुमचे मनापासून आभार.
1: तर बालमित्रांनो, ही होती आपली छोटी मैत्रीण युट्यूबर स्मिहा सुनील पाटोळे. आज तिने आपल्याशी छान छान गप्पा केल्या आहेत आणि मला वाटतं तुम्हाला या मुलाखतीतून, आपण ज्या तिच्याशी गप्पा मारल्या, यातून खूप छान इन्स्पिरेशन मिळालं असेल. बरं तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह आपण पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवलेकर, आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.
2: Come on, come on.

मुंबई देशाची लक्ष्मी, आर्थिक राजधानी. पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनांना झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतं आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली. 7 बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐका.

0: प्रसारित करीत आहोत रूपकात्मक कार्यक्रम मालिका दृष्टीकडून अंतरदृष्टीकडे. निवेदन सुस्मिता कांबळे आणि संतोष गावंडे यांचं. लेखिका मंजुश्री कुळकर्णी. निर्मिती सहाय्य माधवी मानकर. सादर करते हर्षवर्धन गवई. निर्मिती आकाशवाणी अकोला केंद्राची. भाग आठवा.
1: निराशेच धुक सभोवार सद्भावनेची गाऊ महती मिळून सारे चेतऊया माणुसकीची एकच पणती.

0: स्विमिंग कर कर किसको बचा भी सकता, यह अजिंक्य के पास से मेरे को सीखने को मिला।
1: अजिंक्य साहसी संघाच्या मोहिमेचं स्वरूप व्यापक पाहायला लागलं, उत्साह दुणावला, अशक्य काही नाही हा विश्वास बळावला, दृष्टीविनाही जगणं समृद्ध होऊ शकतं हा आशावाद मिळाला। तोच व्यक्त करताना सुभाष माहुलकर म्हणाले,
2: माझे 20 वर्ष डोळे गेलेले आहे असं जीवनात वाटलं नाही मला मी खाडी पोहू शकून, म्हणून खाडी पोहण्यासाठी हे कोणी असं तयार करून नाही घेत, ती अजिंक्य साहसी संघांनी केलेली तयारी आहे। आणि सायकल ब्लाइंड असताना सायकल कसं चालवून, ते पण भगत सरांनी असं एक मुलगा मागे बसवला आणि मला सायकल चालवायला लावली, तेव्हा ब्लाइंड असताना पण सायकल शिकलो मी आणि 30 किलोमीटर सायकल चालवली। माझ्यासोबत एक गाईड मुलगा होता, तो फक्त दिशा सांगत होता आम्हाला, बाकी सर्व हँडल वँडल मी सगळं सांभाळत होतो। अशी सायकलिंगची तयारी केलेली, तशी स्विमिंगची पण तयारी केलेली आहे। असे आमचे 3-4 महिने कंटिन्यू सरांनी प्रॅक्टिस घेतली। एकाएकी अंधत्व आल्यावर असं वाटते आपल्याला काय करावं काय नाही सुचत नव्हतो। मला इथे आल्यावर माझी मसाजची ट्रायल घेतली सरांनी, सरांना माझी ट्रायल आवडली मसाजची, मग सरांनी मला इथे जॉब दिला। मला खूप आनंद वाटत आहे।
1: श्रोते हो, आश्चर्य वाटतं ना हे सारं ऐकून। अभंग असणारे आम्ही जराशा दुःखांनी विचलित होऊन जातो आणि जन्मभरासाठी वाट्याला आलेल्या दुःखांवर मात करून ताट मानेनं जगण्याचं साहस अंगी बाळगणारे पाहून स्तंभित होऊन जातो। ज्याच्याजवळ श्रवण क्षमता नाही पण मनात प्रचंड उत्साह आहे, स्वतःची ओळख आहे, कर्णदोष असल्यामुळे ज्याला एका शब्दाचा उच्चार करणं देखील अवघड आहे, असा गौरव भरभरून बोलायला लागला। आणि अजिंक्य साहसी संघाचा आणखी एक पैलू समोर आला।
3: माझं नाव गौरव, शिक्षण आर्ट टीचर डिप्लोमा संत गजानन चित्रकला महाविद्यालय शेगाव इथे पूर्ण केलं आहे आणि आता सध्या बी ए फायनल सीताबाई आर एस कॉलेजमध्ये ॲडमिशन नुकताच घेतलेला आहे। मी या संस्थेत अजिंक्य ॲडव्हेंचर ग्रुप यामध्ये व्यायामासाठी मी ॲडमिशन घेतला होता। सुरुवातीला त्यांनी सहाय्यक प्रशिक्षक पदासाठी काम करणार का असं विचारलं, मला त्यास मी होकार दिला। 1 महिन्याची ट्रेनिंग घेतले आणि त्यानंतर सहाय्यक प्रशिक्षक पदासाठी काम सुरुवात केलं। काम करता करता मला त्याचे शिकवण्याच्या पायऱ्या माहिती झाल्या, मला सुरुवातीला काही पोहता येत नसायचं। भगसरांनी मला छोटी लहान टाकी असते त्याच्यामध्ये टाकलं, पोत्यात असल्याचे दिसलं, मग मोठ्या टाकीत टाकून दिलं। सुमार हळूहळू शिकलो आणि त्याची भीती अजिबात वाटत नाही आता, आता मला खूपच बरं वाटत आहे।
4: आयुष्यात थरार अनुभवणाऱ्या या प्रत्यक्ष दर्शींना आपण भेटलो। हे सगळं करणं आणि करवून घेणं या एकाच नाण्याच्या दोन भिन्न बाजू। ही दुसरी बाजू उलगडली ती अजिंक्यच्या सर्व सदस्यांच्या वतीने नितीन मुंदडा यांनी।
5: मला मूळतच निसर्ग ट्रॅकिंग वगैरे या गोष्टीची आवड होती आणि त्याच्यानंतर मी अजिंक्यशी जुळत गेलो आणि अजिंक्य ग्रुप समाजातले जे दुर्लक्षित घटक आहेत त्याच्यात जसं मुकबधीर झाले, अस्थिव्यंग, अंध, मतिमंद या विशेष घटकाकरिता एक गिर्यारोहण संबंधित एक कॅम्प ऑर्गनाईज करतो आहे, जिद्द असं त्या कॅम्पचं नाव आहे।
4: एखादी संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी गरज असते ती अथक परिश्रमांची आणि प्रचंड इच्छाशक्तीची। निरनिराळे शिबिरं आयोजित करणं ठरलं पण कसं आणि कुठे याबद्दल नितीन सांगू लागले।
5: 2003 मध्ये रायगडचा कॅम्प ऑर्गनाईज केला होता, त्या कॅम्पमध्ये सगळ्या बांधवांनी विशेष श्रेणीतल्या बांधवांनी रॅपलिंग केलं। रॅपलिंग म्हणजे एका 10 किंवा 12 मिलीमीटर जाडीच्या दोरावरनं खाली उतरणे, विशेष म्हणजे टकमक टोकावरनं रॅपलिंग करणं तसं अवघडच आहे। तो कॅम्प झाल्यानंतर 2005 मध्ये अजिंक्य ॲडव्हेंचर ग्रुपने मनालीला

0: व्यासकुंड ग्लेशियरला कॅम्प नेला होता. व्यासकुंड ग्लेशियर मनालीपासनं जवळपास 12,800 फूट उंचीवर हिमालयात वसलेलं स्थान आहे. तिथे व्यास नदीचं उगमस्थळ आहे. त्याच्यानंतर आम्ही राजस्थानला वाळवंटात ह्या सगळ्या शिबिरार्थ्यांना घेऊन गेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही भारत पाकिस्तान सीमेला बलियनवाला पोस्ट म्हणून एक ठिकाण आहे, आंतरराष्ट्रीय पोल क्रमांक 609 आम्ही व्हिजिट दिली आणि तिथनं त्यांच्या ज्या दुर्बिणी असतात त्याच्यातनं आम्हाला पाकिस्तानी चौक्या दाखवल्या आणि पाकिस्तानी परिसर त्यांनी दाखवला. तदनंतर 2008 महाराष्ट्राचं सर्वोच्च गिरीशिखर कळसुबाईला या सगळ्या शिबिरार्थ्यांनी भेट दिली. कळसुबाई चढलो, तिथे 2-3 ठिकाणं अशी आहे की तिथे लोखंडी शिडीच्या सहाय्यानंच वर चढावं लागतं. आणि त्याच्यानंतर आम्ही इंदोरे मार्गे खाली उतरलो. इंदोरे मार्गावरनं खाली उतरणं म्हणजे अक्षरशः जीव धोक्यात घालूनच उतरावं लागतं. एकतर वाट फार अवघड आहे आणि तिथल्या पायऱ्या ज्या दगडात कोरलेल्या जवळपास 1.5-1.5 फूट उंचीच्या पायऱ्या होत्या आणि काही ठिकाणी साखळदंड लावून फक्त साखळदंडांचा आधार घेऊनच खाली उतरावं लागलं. जर समजा तिथून एखाद्याचा जर समजा पाय घसरला तर तो सरळ खालीच गडगडत जाणार. अशा ठिकाणून हे सगळे अपंग बांधव उतरले. त्या अपंग बांधवांची जिद्द बघून आमच्यासारखे जे धडधाकट माणसं जे त्यांचे मदतनीस होते त्यांनासुद्धा बळ मिळालं चढण्याचं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मदनगडकरता रवाना झालो. त्या भागात विषारी सर्पांचं प्रमाण जास्त आहे. अजिंक्य साहसी संघाचे जे कार्यकर्ते आहेत ज्यांना सापांना कसं धरायचं आणि सुरक्षित सोडायचं त्याचं ज्ञान आहे, ह्या सगळ्यांनी जेवढे काही रस्त्यात सर्प वगैरे दिसले त्यांना ते त्यांनी सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडले. म्हणजे मागून येणाऱ्या अपंग बांधवांना आणि शिबिरार्थ्यांना त्याचा कुठे काही धोका नव्हता. आणि जेव्हा आम्ही हे सगळं उपक्रम करून तिसऱ्या दिवशी जेव्हा उतरलो तेव्हा गावकऱ्यांनी उत्स्फूर्त असं आमचं स्वागत केलं आणि जी वयस्कर मंडळी होती त्यांनी आम्हाला सांगितलं की मुंबई पुण्याकडचे बरेचसे गिर्यारोहक ह्या भागात येतात पण त्या लोकांनी आजपर्यंत कधी मदनगड ते अलंगड दोरीच्या सहाय्यानं ते व्हॅली क्रॉसिंग करून आलेले नव्हते. आणि तो प्रकार त्यांना प्रत्येक अपंग बांधवांना फार आनंद देऊन गेले की त्यांनाही असं वाटलं की आपण काहीतरी जगापेक्षा वेगळं केलेलं आहे.
1: स्वप्नपूर्ती झाली की त्या आनंदात रमणारे सारेच, पण न थांबता नवे स्वप्न पाहून ते साकारणारे निराळेच. अजिंक्यचं हे पुढचं पाऊल पडणार होतं सिंधुदुर्गवर. प्रत्यक्षच ऐकूया नितीन मुंदळा यांच्याकडून.
0: आमचा 2009 जो कॅम्प झाला तो सिंधुदुर्गला झाला. त्याच्या तयारी करता आम्ही आधी अकोल्याला जो वसंत देसाई स्टेडियमला शासनाचा जो तरण तलाव आहे तो कलेक्टर साहेबांच्या परवानगींना आम्ही जवळपास 2 महिने आधी मिळवला. सकाळी 11 ते 12:30 त्या सगळ्या मुलांची आम्ही स्विमिंगची प्रॅक्टिस करून घेतली. आणि समुद्रात पोहणे म्हणजे लांबच्या पल्ल्याचं पोहणं. लांबच्या पल्ल्याच्या पोहण्यासाठी आम्ही प्रत्येक रविवारी आम्ही रेल्वेनं अकोटला जायचो. अकोटवरनं सायकलिंग करत आम्ही पोपटखेड धरणावर गेलो आणि पोपटखेड धरणावर लांबच्या पल्ल्याचं स्विमिंगचं पूर्ण त्या मुलांनी प्रॅक्टिस केली. पुढे सिंधुदुर्गला प्रत्यक्ष समुद्रात स्विमिंग केलं.
1: आयुष्यात थरार अनुभवणाऱ्या या प्रत्यक्ष दर्शींना आपण भेटलो. श्रोते हो, हे सगळं ऐकताना मनात प्रश्न उठले असतील ना की या सगळ्या शिबिरांची तयारी करणं किती अवघड आहे, कसं साध्य होत असेल? अगदी स्वाभाविक आहेत हे प्रश्न. तर उत्तर जाणून घेऊया नितीन यांच्याकडून.
0: जिद्दचा हा अपंग बांधवांसाठी जो आम्ही शिबिर आयोजित करतो 2-3 महिन्या आधीपासून आमची तयारीला सुरुवात होऊन जाते. ज्या ठिकाणी ते शिबिर न्यावयाचं आहे तिथल्या परिसराला एकदा आम्ही लोक भेट देऊन येतो. तिथे काय काय सुखसुविधा आम्हाला उपलब्ध आहे, वाहन सुविधा कुठे कुठे उपलब्ध आहे, जर समजा काही आपत्ती झाली किंवा कोणाला काही दुखापत झाली तर तिथनं मेडिकल फॅसिलिटीज किती वेळात अवेलेबल होऊ शकते, या सगळ्या गोष्टींची आम्ही आधी पडताळणी करतो आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात मग तिथे कॅम्पला आम्ही नेतो.
2: आपणही या सर्व मंडळींसोबत भ्रमंतीला जाऊन आलोत, नाही का? श्रोते हो, आपण शिबिरार्थींना भेटलो, नितीनकडून शिबिरांचा अहवालही ऐकून घेतला, पण हे सर्व शिवधनुष्य पेलणाऱ्या व्यक्तीला अर्थात अजिंक्य साहसी संघाच्या निर्मात्याला भेटलो नाही. तेव्हा आता ऐकूया एका ध्येयवेड्या तरुणाचं मनोगत.

0: त्यांना म्हणाले,
1: हे आमचे शिबिर चालू असताना कुठंतरी आपण घेतलेलं प्रशिक्षण हे जसं आपण इतरांना देतो त्याचप्रकारे अपंग बांधवांना हे प्रशिक्षण देण्यात यावं अशी मनापासून आमची आणि आमच्या सहकाऱ्यांची इच्छा होती आणि त्याच कारणानं ही सुरुवात झालेली आहे. दुसरा उद्देश यामधला असा होता की अपंग बांधवांना द्यायचं म्हणजे कुठले अपंग बांधव ज्यांना स्वतःचा रोजगार नाही आहे आणि घरचे अगदी आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य नाही अशा लोकांना आम्ही यामध्ये सुरुवातीपासून सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न केला आणि अशा ॲक्टिव्हिटी त्या मुलांना आम्ही आमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला की ते अपंग मुलं ज्याच्यामध्ये त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यामधनं ह्या आत्मविश्वासाच्या आधारावरती ते स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतील हा महत्त्वाचा उद्देश घेत त्यांना विविध स्थळाला की ज्या ठिकाणी सहजरित्या आपल्याला पण जाण्यात थोडंसं अवघड होते अशा ठिकाणी आम्ही त्यांना न्यायचा प्रयास केला.
0: या शिबिरांव्यतिरिक्त आपत्ती व्यवस्थापनाचं कार्य जे आजच्या युगात अत्यंत महत्त्वाचं आहे जे ही सर्व मंडळी करतात ऐकूया या कार्याबद्दल.
1: संस्थेच्या माध्यमातून मुख्यत्वे करून चार कार्य करण्यात येतात ज्यामध्ये निसर्ग वाचन, साहसी क्रीडा प्रकार, आरोग्य शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन ह्या चार मुख्य घटकावरती संस्था काम करते आहे.
2: कुठलंही अगदी छोटंसं काम झालं की त्यातून काय मिळालं यावर आपण विचार करतो, पण असं काम की ज्यामुळे कुणाचा जीव वाचला असेल किती समाधान देऊन जात असेल, नाही का? हेच समाधान व्यक्त करताना धनंजय भगत म्हणाले,
1: आपत्ती व्यवस्थापनामध्ये विविध प्रशासकीय यंत्रणांना, पोलीस डिपार्टमेंट आणि इतर सर्व महसूल खाते वगैरे यांना सगळ्यांना आम्ही आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देतो आहे. जिथे कुठं असं अपघात किंवा कुठल्याही प्रकारची आपत्ती आलेली आहे अशा ठिकाणी आमची संस्था मॅसेज आल्यानंतर जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर सेवा देण्याचा प्रयत्न करते. यामध्ये आत्तापर्यंत बोअरवेलमधनं काही कारणास्तव दगावलेल्या लोकं किंवा इतर व्यक्तींना काढण्याचा आमचा एक प्रयत्न झालेला आहे. त्यामध्ये वन्य प्राणी पण समावेश आहे. सोबतच गांधीग्राम, त्यानंतर अनेक ठिकाणी जिथे पुरामुळे लोक वेढल्या गेली होती, काही फसली होती, काही पाण्याच्या मध्यभागी होती अशा लोकांनाही आम्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरा जो प्रकार आहे त्यामध्ये निसर्ग वाचन आणि आकाश निरीक्षण ह्या दोन घटकांच्या माध्यमातून आपण बरेचदा आपल्या येणाऱ्या अडचणीवरती मात करू शकतो. सोबतच सर्व घटकांकरता आपली शारीरिक तंदुरुस्ती ही असणे खूप महत्त्वाचे आहे. योगा, ॲरोबिक्स, विविध व्यायामाचे प्रकार अशा अनेक प्रकारातून त्यांची त्यांचे डेव्हलपमेंट, त्यांचे फिजिकल डेव्हलपमेंट्स कशा आम्हाला वाढवता येईल हे आम्ही प्रयत्न करतो.
0: खरंच एखाद्याचं महाविद्यालयीन काळातलं स्वप्न असं समाजासाठी आदर्श रूपात साकार झालं तर प्रेरणास्थान शोधण्यासाठी इतिहासात जाण्याची गरज काय? स्वामी विवेकानंदांनी म्हटलंच आहे, जे बळ आणि सहाय्य तुम्हाला हवं आहे ते तुमच्या स्वतःच्या आत आहे. थोरामोठ्यांची ही वाक्य फक्त वाचायची नसतात तर मनावर कोरून ती आचरणात आणायची असतात आणि हे समजलेले व्यक्तीच आयुष्यात काहीतरी भरीव कामगिरी करू शकतात. त्यांनी त्यांचं कार्य केलेलं असतं, ते अविरत सुरूच असतं. हे कार्य पाहणं वाखाणणे शक्य झालं तर आपलाही सहभाग नोंदवणंही कुठेतरी आपलीही जबाबदारी मग होऊन जाते. दुसऱ्यांच्या पंखात बळ भरून त्यांना झेप घेण्यासाठी सिद्ध करणाऱ्या अजिंक्य साहसी संघाला हॅट्स ऑफ आणि भरभरून

आपण ऐकत होतात रूपकात्मक कार्यक्रम मालिका दृष्टीकडून अंतरदृष्टीकडे. निवेदन सुस्मिता कांबळे आणि संतोष गावंडे यांचं. लेखिका मंजुश्री कुलकर्णी. निर्मिती सहाय्य माधवी मानकर यांचं. सादर करते होते हर्षवर्धन गवई. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz ए आय आर मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील तुम्हाला आमचे कार्यक्रम ऐकता येतील. सायंकाळचे 5 वाजतात. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता सुरू होत आहे. या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला ऐकूयात काही ठळक घडामोडी.

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। 5 विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असून या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे। भाजपानं पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे। आसाममध्ये सत्ताधारी भाजपाला मतदारांनी पुन्हा एकदा पसंती दिल्याचं कल सांगत आहेत। भाजपा 78 जागांवर आघाडीवर असून 3 जागांवर विजय मिळाला आहे। तामिळनाडूत भाजपचा मित्रपक्ष AIDMK दुसऱ्या स्थानावर आहे, तर पुदुचेरीमध्येही मित्रपक्ष NR काँग्रेस

0: भाजपा 11 जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये भाजपानं आपली 11 ते 12% मतं कायम राखल्याचं आतापर्यंतच्या कलात दिसत आहे. राज्यात 12 विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार यांनी निर्णायक आघाडी घेतली असून राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले विजयी झाले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 356 अंकांनी वाढला आणि 77,269 बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 122 अंकांची वाढ नोंदवत 24,119 बंद झाला. बँकॉकहून पुणे विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाच्या सामानातून 3 किलो 348 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत अंदाजे 1,17,00,000 रुपये आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5:02 होत आहेत. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया राजा काळे यांनी गायलेला राग मारवा. मध्यले बंदिश 3 तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत तू ही जगदाता. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बोल आहेत चरणप्रीत करुणा. त्यांना तबला साथ केली आहे राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियम साथ आहे प्रकाश वगळ यांची. ऐकूया राजा काळे यांनी गायलेला राग मारवा.

राजा काळे यांनी गायलेला राग मारवा आपण ऐकला. त्यांना तबला साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियम साथ होती प्रकाश वगळ यांची. श्रोते हो, शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सायंकाळचे 5:30 वाजले. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम युवावाणी.

मंडळी, आज आपण एका अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण त्याचा खरा अर्थ, त्याची खरी ताकद आपण अनेकदा ओळखतच नाही. आणि तो विषय म्हणजे एकांताचा आनंद. मित्रांनो, गर्दीच्या या जगात आपण सगळेच कुठेतरी धावतोय. सकाळपासून रात्रीपर्यंत काम, जबाबदाऱ्या, नातेसंबंध, अपेक्षा आणि या सगळ्यात आपण इतके गुंतून जातो की स्वतःसाठी वेळ काढणं जणू विसरूनच जातो. आपण लोकांमध्ये राहतो, बोलतो, हसतो, पण कधी स्वतःशी बोलतो का? कधी स्वतःला विचारतो का की मी खरोखर आनंदी आहे की नाही? आजचा हा कार्यक्रम म्हणजे स्वतःकडे परतण्याचा एक प्रवास आहे. एक असा प्रवास जिथे आपण इतरांपासून दूर नाही जात, पण स्वतःशी जवळीक मात्र नक्कीच वाढवतो. एकांत हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. काहींना वाटतं एकांत म्हणजे एकटेपणा, एकाकीपणा, दुःख. पण खरं तर एकांत म्हणजे स्वतःशी संवाद साधण्याची एक सुंदर संधी आहे. एकांत म्हणजे रिकामीपणा नाही, तर एक नवीन शक्यता आहे. एकटं असणं आणि एकाकी वाटणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. एकटं असणं ही फक्त एक अवस्था आहे ज्यात आपण शारीरिकदृष्ट्या एकटं असतो, पण एकाकी वाटणं ही भावना आहे जी मनातून येते. अनेकदा आपण लोकांच्या गर्दीत असूनही एकाकी वाटतं, आणि काही वेळा पूर्णपणे एकटं असतानाही आपण शांत, समाधानी आणि आनंदी असतो. याचं कारण एकच, आपण स्वतःसोबत किती जोडलेलो आहोत. मंडळी, आजच्या डिजिटल युगात आपण सतत कनेक्टेड आहोत. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया या सगळ्यामुळे आपण जगाशी जोडलोत, पण या जोडणीमध्ये एक गोष्ट हरवली आहे, ती म्हणजे स्वतःशी जोडणी. आपण सतत इतरांच्या आयुष्याकडे पाहतो, त्यांचे फोटो, त्यांचं यश, त्यांचा आनंद, आणि नकळत आपण स्वतःची तुलना करायला लागतो. या तुलना, या अपेक्षा आपल्याला थकवतात, आणि अशा वेळी एकांत आपल्याला स्वतःकडे परत आणतो. एकांत म्हणजे स्वतःला ऐकण्याची वेळ. आपण जेव्हा शांत बसतो तेव्हा आपल्या मनातील विचार हळूहळू स्पष्ट होतात. आपण आपल्या भावनांना ओळखतो, आपला आनंद, आपली भीती, आपली स्वप्न. एकांत आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकवतो, कारण त्या क्षणी आपण कोणासाठीही अभिनय करत नाही. आपण जसे आहोत तसे स्वतःसमोर उभे राहतो. काही वेळा आपल्याला स्वतःच्या काही गोष्टी आवडत नाहीत, काही चुका, काही अपयश, पण एकांत आपल्याला त्या स्वीकारायला शिकवतो. तो आपल्याला सांगतो, तू जशी आहेस तशी स्वीकारण्यास योग्य आहेस.

मित्रांनो, एकांताचा एक आणखी सुंदर पैलू आहे आणि तो म्हणजे एकांत आपल्याला सर्जनशील बनवतो. जेव्हा बाहेरचा गोंधळ कमी होतो तेव्हा आतली सर्जनता जागरूक होते. अनेक कलाकार, लेखक, संगीतकार त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्मिती एकांतात केलेली आहे. एकांत म्हणजे कल्पनांची जन्मभूमी. तिथे विचार मोकळेपणाने फिरतात, नवीन कल्पना जन्म घेतात आणि आपल्याला स्वतःचा वेगळा दृष्टिकोन मिळतो. मंडळी, आपण लक्षात घेतलं पाहिजे की एकांत ही पळवाट नाही आहे किंवा तो जगापासून दूर जाण्याचा मार्गही नाही आहे. उलट तो जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा मार्ग आहे. जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो तेव्हा आपण इतरांनाही अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. आपले नातेसंबंध अधिक सुदृढ होतात कारण आपण त्यात स्वतःची ओळख हरवत नाही. एकांत आपल्याला आत्मविश्वास देतो कारण आपण इतरांच्या आधारावर नव्हे तर स्वतःच्या आधारावर उभं राहायला शिकतो. आपण स्वतःला प्रोत्साहन देतो, स्वतःला आधार देतो आणि हळूहळू आपण स्वतःचेच सर्वात चांगले मित्र बनतो. मंडळी, आपण रोज थोडासा का होईना पण वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे. तो वेळ मोठा असण्याची गरज नाही पण तो प्रामाणिक मात्र असावा. त्या वेळेत आपण मोबाईल बाजूला ठेवू शकतो, शांत

आपल्याला समजत नाही. त्यावेळी एकांत आपला साथीदार बनतो, तो आपल्याला शांत करतो, आपल्याला समजून घेतो. एकांतात आपण स्वतःला प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांची उत्तरंही हळूहळू आपल्यालाच सापडतात.

मित्रांनो, एकांत हा भीतीचा विषय नाही आहे, तर ती एक संधी आहे स्वतःला ओळखण्याची, स्वतःवर प्रेम करण्याची आणि स्वतःच्या आयुष्याचा अर्थ शोधण्याची. आपण जर स्वतःच्या सहवासात आनंदी राहायला शिकलो तर कोणतीही परिस्थिती आपल्याला खचवू शकत नाही, कारण आपल्याकडे नेहमीच एक मजबूत साथीदार असतो, आपण स्वतः. आयुष्यात अनेक व्यक्ती येतात, त्या जातात, परिस्थिती बदलते, पण आपण स्वतः कायम आपल्यासोबत असतो. म्हणून स्वतःशी नातं जपलं पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि स्वतः

लोकांशी संवाद साधता आला पाहिजे. कारण जेव्हा आपण स्वतःसोबत आनंदी असतो तेव्हा आपण इतरांसोबतही अधिक प्रेमळ, अधिक समजूतदार आणि अधिक आनंदी राहू शकतो. तेव्हा एक लहानशी गोष्ट जी आपण नेहमीच स्वतःला सांगितली पाहिजे ती म्हणजे एकांत म्हणजे एकटेपणा नव्हे, तर तो आत्मशोधाचा, आत्मप्रेमाचा आणि खऱ्या आनंदाचा मार्ग आहे. स्वतःला वेळ द्या, स्वतःला ऐका, स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे हळूहळू तुम्हालाही जाणवेल एकांत हा तुमचा सर्वात सुंदर साथीदार आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniyearmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया चांदणी शिंपीत जा या चित्रपटातील गीत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात, मधुसूदन कालेलकर यांची रचना आहे आणि प्रभाकर जोग यांचं संगीत.

0: श्रोते हो, ऐकूया साहित्य सौरभ या कार्यक्रमात संवाद लढा माय बोलीचा यत्न साहित्यिकांचा सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
1: जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा.
2: अरे गणेश, आज बऱ्याच दिवसांनी ग्रंथालयात दिसतोयस. नवीन कुठल्या विषयावर वाचतोय सध्या?
3: ज्ञानदाता, ही सध्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी

0: संदर्भात वाचतोय.
1: अरे तू तर मराठी साहित्याचा विद्यार्थी, तुझ्या इतिहासाशी संबंधित विषयाकडे कसा काय वळलास?
0: मी साहित्याचा विद्यार्थी आहे खरंय, पण अगं साहित्याचा समाजावर आणि समाजाचा साहित्यावर प्रभाव पडतच असतो.
1: बरोबर.
0: म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही मराठी भाषेच्या आणि मराठी साहित्याच्या दृष्टीनं फार महत्वाची घटना आहे, त्यामुळे मराठी साहित्याच्या विद्यार्थ्याला या चळवळीविषयी माहिती असायलाच हवी ना.
1: हो, हे मात्र खरंय तुझं. अरे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा मराठी भाषेशी आणि मराठी साहित्याशी फार जवळचा संबंध आहे, तुझ्या लक्षात यायला लागलंच असेल वाचता वाचता.
0: हो हो.
1: पण आपण ह्या चळवळीचा विचार करताना त्यातल्या राजकारणाविषयीच अधिक बोलतो, तितकं साहित्याशी या चळवळीचा जो संबंध आहे त्यावर मात्र बोलत नाही.
0: हो ना, अगदीच खरं आहे.
1: मग किती वाचून झालंय तुझं आणि काय काय समजलंय तुला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि मराठी साहित्य यांच्या संबंधांविषयी?
0: अगं ताई, गेले काही दिवस वेगवेगळ्या गोष्टी शोधून वाचतोय, त्यातून काही गोष्टी सापडल्यात, पण खरं सांगायचं तर हा मोठा व्यापक विषय आहे, त्यावर अजून बरीच सामग्री धुंडाळावी लागणार आहे. पण मी जे काही थोडं थोडकं वाचलंय आतापर्यंत त्याविषयी तुला सांगतो.
1: जरूर.
0: म्हणजे तूही पण मला काही अधिकचं वाचायला सुचवू शकशील आणि माझी पण थोडी उजळणी होईल.
1: हो, हे तर नक्कीच. अरे माझी सुद्धा उजळणी होईल याच्या बरोबर. बोल ना, तुला काय सांगायचंय सांग.
0: हो, तर माझ्या वाचनातून माझ्या असं लक्षात आलं की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही राजकीय चळवळ जरी असली तरी ती सुरू करण्यामध्ये आणि पुढे नेण्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी आणि कलावंतांनी मोठा हातभार लावलेला आहे.
1: होय.
0: मुळात संयुक्त महाराष्ट्राबद्दलची मागणी ही तर 1946 तिसाव्या मराठी साहित्य संमेलनातच पहिल्यांदा झालेली आहे. 12 मे 1946 हे तिसावं संमेलन बेळगावला भरलं होतं. आपले प्रसिद्ध पत्रकार आणि साहित्यिक गत्रे माडखोलकर हे त्याचे अध्यक्ष होते. मराठी भाषकांची वस्ती असलेले विदर्भ, मराठवाडा आणि गोवा हे भाग त्यावेळेला 3 वेगवेगळ्या सत्तांच्या अंमलाखाली होते.
1: होय.
0: म्हणजे विदर्भावर ब्रिटिशांची, मराठवाड्यावर निजामाची आणि गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती. 3 कोटी मराठी भाषकांपैकी सुमारे 90 लाख लोक या 3 भागांमध्ये वास्तव्याला आहेत, ह्याकडे माडखोलकरांनी लक्ष वेधलं आणि महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांतल्या, सर्व धर्मातल्या आणि सर्व जातीतल्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात यावा यासाठी आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्याचा ठराव याच संमेलनाच्या विषय नियामक समितीत आणि खुल्या अधिवेशनात मांडला. हा ठराव मांडताना अत्रे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा हा प्रश्न सर्व मराठी भाषकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. केवळ या एकासाठी हे साहित्य संमेलन भरलं होतं एवढं जरी नमूद झालं तरी महाराष्ट्राच्या इतिहासात हे संमेलन अमर होईल यात मुळीच शंका नाही. अत्र्यांचं हे म्हणणं अगदीच खरं ठरलेलं दिसतं ना?
1: अगदीच. अत्र्यांचं म्हणणं खरं ठरलं हे तर खरंच, पण तुला माहितीये का, देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेल्या मराठी भाषक समाजाच्या एकीकरणाची ही मागणी 1946 संमेलनात पहिल्यांदाच झाली असं काही म्हणता येणार नाही बरं
0: का? हो का?
1: याच्या आधी सुद्धा न. चिमकेळकर, ज्ञानकोशकार केतकर, आचार्य विनोबा भावे, धनंजयराव गाडगीळ, प्रबोधनकार ठाकरे, ज्योत्स्ना मासिकाचे संपादक गवी पटवर्धन आणि गत्र्यम माडखोलकर ह्यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या एकीकरणाचं स्वप्न बघितलेलं होतं.
0: हो.
1: लॉर्ड कर्झननं केलेली बंगालची फाळणी लोकांच्या आंदोलनामुळं 1911 रद्द झाली हे आपण जाणतो.
0: हो ना.
1: त्या संदर्भात केसरीत लिहिलेल्या एका लेखात न. चिमकेळकरांनी मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी अशी सूचना केली होती. म्हणजे आता तू सांगत होतास ना 3 वेगवेगळ्या राजवटींखाली होती.
0: होय.
1: त्याबद्दल बोलत होते.
0: हो.
1: लोकशिक्षण मासिकाच्या 1917 एका अंकामध्ये जनार्दन विठ्ठल ताम्हणकर या जयपूरच्या प्राध्यापकांनी तिभंगलेला महाराष्ट्र हा लेख अगदी नकाशा सकट प्रकाशित केलेला होता.
0: हो.
1: त्यात सुद्धा मराठी प्रदेशाच्या एकत्रीकरणाची मागणी केलेली आपल्याला दिसते.
0: हो ना.
1: 1938 गवी पटवर्धनांनी ज्योत्स्ना हे मासिक सुरू केलं. त्यावेळी आंध्र आणि कर्नाटक या प्रांतांमध्ये एकीकरणाच्या चळवळी सुरू झालेल्या सुद्धा होत्या.
0: बरं.
1: पण महाराष्ट्रात मात्र अशी चळवळ नव्हती. म्हणून मग ज्योत्स्ना मासिकानं 40 पुढाऱ्यांना आणि लेखकांना एक प्रश्नावली पाठवली आणि मग त्यांच्या मुलाखतींचा सारांश छापला.
0: बरं.
1: त्यातूनच पुढे वऱ्हाड, नागपूरच्या 8 जिल्ह्यांनी मिळून होणारा महाविदर्भ

0: मराठवाडा देश म्हणजे साधारणतः आजचा पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई शहर या महाराष्ट्राच्या 5 भागांमधल्या लोकात स्नेह वाढावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: बर.
0: आणि मग 28 जानेवारी 1940 या दिवशी महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दारांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबईतल्या सरदार गृहात झाली.
1: बर. अगं ताई, मी याविषयी थोडं वाचलंय, पण तू इथे पण बघ ना, संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यात मुख्यत्वे साहित्यिकांनीच पुढाकार घेतलेला दिसतोय.
0: हो ना, साहित्यिकांचा या चळवळीत मोठा सहभाग होता हे तर आपल्याला नाकारता येणारच नाही.
1: हो, पुढे 28 जुलै 1946 मुंबईत महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली होती. तिचे अध्यक्ष शंकरराव देव होते. ही परिषद घटना समितीसमोर महाराष्ट्राच्या एकीकरणाची मागणी एकमुखाने करण्याच्या हेतूने भरवण्यात आलेली होती. प्रारंभी ब्रिटिशांच्या ताब्यातल्या मराठी भाषकांच्या प्रदेशाचं एकत्रीकरण व्हावं आणि मग हळूहळू इतरत्र असलेल्या मराठी भाषकांच्या प्रदेशांचं एकीकरण व्हावं असा ठराव झाला. ह्या ठरावाला नवाकाळ पत्राचे संपादक यकृत खाडीलकर यांनी मांडलेली संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई असावी ही उपसूचना मात्र चर्चेला आली नाहीच. या परिषदेतून संयुक्त महाराष्ट्र परिषद ही स्वतंत्र सर्वपक्षीय संस्था शंकरराव देवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी अतिशय काळजीपूर्वक संशोधन करणाऱ्या डॉक्टर यदी फडके यांनी असं म्हटलंय की या परिषदेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत राजकारणातल्या मंडळींचा सहभाग जास्त वाढला आणि साहित्यिकांचं महत्व थोडं कमी झालं. पण ही चळवळ यशस्वी करण्यात आणि तिचा विस्तार करण्यात साहित्यिकांनी कलावंतांनी मोठी कामगिरी बजावलेली आहे, याकडे तर काही दुर्लक्ष करताच येणार नाही.
0: अगदीच. 1948 संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भाषावार प्रांत रचनेचा विचार करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला. इथून एका प्रकारे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला नवा जोम आला असं म्हटलं तरी चालेल. हा जोम प्राप्त होण्यासाठी आणि नागरिकांचा या चळवळीला पाठिंबा मिळवण्यासाठी साहित्यिकांनी केलेलं काम फारच मोठं आहे.
1: हो ना, आता हेच पहा ना, 5 एप्रिल 1949 या दिवशी ज व प म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या ह्या 3-सदस्यीय आयोगाचा अहवाल प्रकाशित झाला. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्रासाठी सत्याग्रहाची हाक या नावाचं एक पत्रक सेनापती बापटांनी काढलं होतं. त्यातल्या कवितेतलं पहिलंच कडवं नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एखाद्या मंत्रासारखं वापरण्यात आलं.
0: ऐकव ना.
1: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
0: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता.
1: हो,
0: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे. सेनापती बापट हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले एक महत्वाचे क्रांतिकारक तर होतेच, पण आयुष्यभर लोकहिताच्या विविध प्रश्नांसाठी कार्य करणारे कार्यकर्तेही होते.
1: बर.
0: त्यांना महाराष्ट्राचा अभिमान होता, पण तो दुराभिमान मात्र मुळीच नव्हता.
1: होय.
0: त्या पत्रकातलं तू सांगितलेलं पहिलं कडवं खूप गाजलं हे तर खरंच आहे.
1: हो.
0: पण यातलं दुसरं कडवं सुद्धा सेनापतींची भूमिका नेमकी काय होती हे अधिक स्पष्ट करणार आहे.
1: कोणतं बरं?
0: महाराष्ट्र जैसा तसे प्रांत सारे, असे वीरतेचे जगी सर्व वारे, असे भारताधार प्रत्येक थोडा, न चाले कुणाही विना राष्ट्रगाडा.
1: वा वा. अगं ह्याच पत्रकात त्यांनी पुढे असं म्हटलंय की महाराष्ट्र संयुक्त मुंबई समेत मिळावा अम्हा हे असे न्याययुक्त, परी न्याय सोडून अन्याय पक्ष, कराया बळी ठाकले थोर दक्ष.
0: वा.
1: कोणत्याही अन्यायाविरुद्ध लढण्याचा उत्साह सेनापतींमध्ये शेवटपर्यंत होता. राज्य पुनर्रचना आयोगाच्या ऑक्टोबर 1955 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य झालेली नव्हती हे लक्षात येताच मराठी भाषकांनी जेव्हा तीव्र आंदोलन करायला घेतलं तेव्हा त्याचं नेतृत्वही सेनापती बापटांनीच केलेलं होतं. 18 नोव्हेंबर 1955 या दिवशी निघालेल्या मोर्चाचं नेतृत्व सेनापती बापट करत होते.
0: हो ना. आचार्य अत्रे यांनी आपल्या नवयुग या साप्ताहिकात 17 एप्रिल 1949 या दिवशी छापलेल्या एका पत्रकाला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.

0: असा मथळा दिलेला होता.
1: हो ना,
0: हा मथळा म्हणजे आत्र्यांच्याच भाषेत सांगायचं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतली सिंहगर्जना ठरलेली होती.
1: हो, 21 नोव्हेंबर 1955 या दिवशी मुंबईत गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी संप पुकारला. सुमारे 1.5 लाख लोक निदर्शनं करत फ्लोरा फाउंटन जवळ म्हणजे आजच्या हुतात्मा चौकाजवळ जमले. यावेळी तिथे झालेल्या गोळीबारात सुमारे 15 जण मृत्युमुखी पडले आणि 400-500 लोक जखमी सुद्धा झाले. पण तरी लोक हटले नाहीत. शेवटी SM जोशी यांना या समूहापुढे जाऊन त्यांना चौपाटीला जाण्याचं आवाहन करावं लागलं आणि मग लोक चौपाटीला गेले आणि तिथे सेनापती बापटांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी सभा झाली. या प्रसंगाने अनेक कवींना संयुक्त महाराष्ट्र संदर्भात काव्य रचण्याची स्फूर्ती मिळालेली आहे असं दिसतं. माझी मान ताठ आहे ह्या पुस्तकाच्या प्रास्ताविकात शाहीर शरद मुठे यांनी आपला अनुभव नोंदवलाय. बरं का, ते म्हणतात, मी बेचैन झालो आणि सहजच मला ओळी स्फुरल्या. दर्दीन दुनिया रंग बदलते जपून हा करे नौका, महाराष्ट्राबा हर घडीला दिसतोय धोका. आणि हे संपूर्ण गीत मी त्याच वेळी लिहिलं. संयुक्त महाराष्ट्रासंबंधी लिहिलेलं हे माझं पहिलंच गीत आहे असं शरद मुठे यांनी नोंदवलंय. आता यानंतर शाहीर मुठे यांनी महाराष्ट्रभर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा प्रसार करण्यासाठी कार्यक्रम केलेले आहेत. ते एका गीतात लिहितात, लाख मुखातून एक आवाज, अमुची मुंबई अमुच राज, आत्मे अजूनी अशांत ज्यांचे मुकले नाहक प्राण, चाढ ठेवूनी रक्ताची त्या चला घेऊया आण, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे उंच निशाण, कधी न येईल खाली आता जरी कापली मान. आणि दुसरं म्हणजे, गुर्जर तामिळ ख्रिश्चन मुस्लिम, आम्ही सगळे बंधू मर्यादा नीतीच्या पाळून, आम्ही सुखाने नांदू, बलवान कराया स्वतंत्र भारत, आम्ही एकता साधू एकमुखाने तमाम जनता, गर्जून सांगे आज लाख मुखातून एक आवाज, आमची मुंबई आमचं राज.
0: वा गणेश, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं हे एक वैशिष्ट्य दिसतंय की भारताच्या ऐक्याचंही भान पुढाऱ्यांनी आणि लोकांनी राखलंय.
1: बरोबर,
0: पण आपली मागणी उचित आहे आणि न्यायी आहे त्यामुळे तिच्यासाठी लढाई दिला पाहिजे ह्याचं सुद्धा भान त्यांना दिसतंय.
1: हो ना, खरंय.
0: 16 जानेवारी 1956 ला संध्याकाळी मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा झाली. त्या दिवशी घोषणेआधीच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या काही पुढाऱ्यांना अटक झालेली होती. कामगार मैदानावर त्यानिमित्तानं निषेध सभा भरवण्यात आली. तिथं सुमारे 25,000 लोकांच्या उपस्थितीत शाहीर अमर शेख यांनी संयुक्त महाराष्ट्राची गाणी म्हटली असं त्यांनी आपल्या दैनंदिनीत लिहिलेलं आहे. त्यानंतर ते शिवतीर्थावरच्या सभेत पोचले. तिथे प्रक्षुब्ध झालेल्या श्रोत्यांनी भाषणं बंद पाडलेली होती. तेव्हा मग अमर शेखांनी डॉक्टर सुधीर फडके यांनी लिहिलेलं गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती हे गीत म्हणायला सुरुवात केली आणि लोक निवळले.
1: बर,
0: त्यांनी मग अमर शेखांना साथ दिली आणि सुमारे 3 लाखांच्या कोरस बरोबर आपण गायलो असं त्यांनी आपल्या दैनंदिनीत लिहून ठेवलंय.
1: बर,
0: डॉक्टर फडके यांचं हे गीत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं अतिशय महत्वाचं गीत आहे. त्यातली 2-3च कडवी बघितली तरी हे लक्षात येतं.
1: सांग ना जरा कोणती कडवी.
0: जनतेच्या सत्तेची ज्योत जागती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती, फिरंग्यास गोव्याच्या चारून खडे, माय मराठीच अशी चालली पुढे, एक भाषिकांची जिथे होय संगती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती.
1: वा,
0: शेतकरी जमिनीचा येथल्या धनी, कामगार जनता ही येथ अग्रणी, श्रमजीवी सत्तेची येथ शाश्वती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती. भिन्न भिन्न धर्माची सर्व बंधने तोडुनिया एक जीव जाहली मने, लोकयुगासाठी जिथे रक्त सांडती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती.
1: वा वा, किती अर्थपूर्ण गीत आहे. डॉक्टर फडके यांच्या या गीतातल्या शेवटच्या ओळी प्रत्यक्षात अवतरण्याचे प्रसंग लगेच आले. मात्र 18 जानेवारी 1956 ला मुंबईतल्या आंदोलनादरम्यान बंडू गोखले हा 20 वर्षांचा रात्रशाळेत शिकणारा तरुण हुतात्मा झाला. 17 जानेवारीला बेळगावात मारुती बेन्नाळकर यांना हुतात्म्य पत्करावं लागलं.
0: हो ना,
1: 18 ते 21 जानेवारी 1956 ह्या काळात मुंबईत आंदोलन उसळलं. त्यात अनेक नागरिक जखमी झाले, अनेकांना हुतात्म्य पत्करावं लागलं. ह्या घटनेचा उल्लेख आपल्याला संयुक्त

0: चळवळीला आणखीनच धार चढली. 1 ऑक्टोबर 1956 शिवतीर्थावर भरलेल्या सभेत संयुक्त महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी एक नियतकालिक असावं अशी कल्पना मग पुढे आली. आपण मदत करणार असाल तर येत्या विजयादशमीपासून मी दैनिक काढतो असं आवाहन अत्र्यांनी श्रोत्यांना केलं.
1: बरं,
0: त्यावेळी लोकांनी देणग्या दिल्या आणि 62 रुपये 12 आणे त्या काळात हा
1: बरं
0: इतकी रक्कम जमल्याचं अत्र्यांनी आपल्या आत्मचरित्रात नोंदवून ठेवलं. ह्यानंतर मराठा हे नियतकालिक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आवाज झालं. मराठाचे अग्रलेख हे संयुक्त महाराष्ट्रासाठी एक शस्त्र म्हणून अत्र्यांनी वापरले आणि मराठामधून अत्र्यांची मुलुख मैदान तोफ संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी अगदी धडाडायला लागली.
1: खरे,
0: मराठा दैनिकाच्या पहिल्याच अंकात मराठ्या ही सुरेश भटांची कविता छापलेली होती.
1: कोणती कविता आहे ती, काही आठवतंय का तुला?
0: हो, त्या कवितेमध्ये सुरेश भट म्हणतात, मराठ्या उचल तुझी तलवार, एकीची उचल तुझी तलवार, शपथ तुला आईच्या दुधाची घेऊ नको माघार, मराठ्या उचल तुझी तलवार, शपथ तुला शिव छत्रपतींची, चळ चळ कापत अवनी सारी, काय विसरली दिल्ली तुझी या तलवारीची धार, मराठ्या उचल तुझी तलवार.
1: वा वा, अगं पण ताई, मराठा पूर्व काळामध्ये सुद्धा आचार्य अत्रे संयुक्त महाराष्ट्राची संबंधित विषयांवर विडंबनात्मक गीतं लिहितच होते की.
0: हो,
1: झेंडूची फुले ह्या त्यांच्या संग्रहाच्या पहिल्या आवृत्तीत साहित्यिक विडंबनं आढळतात. पण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाल्यावर अत्र्यांमधला विडंबनकाराला पुन्हा जोम चढला आणि त्यांनी राजकीय विडंबनही लिहिली. ही विडंबनं मुख्यत्वे संयुक्त महाराष्ट्राशी संबंधित घटना, प्रसंग, व्यक्ती यांच्याविषयीची आहेत. ती फक्त गुदगुल्याच करतात असं नाहीये, ती ओरखडे पण काढतात.
0: हो, हे तर आहेच, पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शाहिरांनी सुद्धा मोठी कामगिरी केलेली दिसते आपल्याला.
1: खरंय, खरंय.
0: शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर शरद मुठे, शाहीर आत्माराम पाटील, अशा शाहिरांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा प्रचार सगळीकडे नेऊन पोचवला.
1: हो ना,
0: यातला शाहीर आत्माराम पाटील यांची ओळ तर प्रसिद्धच आहे.
1: हो ना,
0: ते म्हणतात, संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल कोंबड झाकून धरा.
1: वा,
0: हे गाणं तर त्या काळात अतिशय गाजलं. त्यामध्ये विखुरलेल्या मराठी भाषक समाजाच्या एकीकरणाचं आवाहन अतिशय समर्पक शब्दात पण तरीही रंजक पद्धतीने त्यांनी केलेलं आहे.
1: खरंय, खरंय. शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर गव्हाणकर यांच्या कामगिरीचं वर्णन केल्या वाचून तर हा विषय पूर्ण होणंच कठीण आहे.
0: अगदीच.
1: अण्णाभाऊंची लेखणी आणि गव्हाणकरांचा पहाडी आवाज यामुळे संयुक्त महाराष्ट्राची ज्योत जागती राहिली. 1 मे 1960 या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. मात्र बेळगाव, कारवार, निपाणी, उंबरगाव, डांग असे भाग मात्र महाराष्ट्रात समाविष्ट होऊ शकले नाही. त्याची खंत मात्र अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्ट्राविषयीच्या माझी मैना गावावर राहिली या छक्कड या रचनेतून अजून व्यक्त होत राहिलेली दिसते.
0: तुला आठवते का ती छक्कड?
1: हो ना,
0: ऐकव की मग.
1: मी त्यातला काही भाग सांगतो फक्त. म्हणजे त्याच्यामध्ये कवी मुंबईला आलाय असं वर्णन आहे.
0: हो, आणि मैना त्याची गावाकडे.
1: तर त्याच्यात पुढे त्यांनी लिहिलेलं आहे, अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची, झालं फाउंटनला जंग, तिथं बांधून चंग, आला मर्दानी रंग, धार रक्ताची मर्दानी वाहिली, माझ्या जीवाची होती या काही.
0: वा,
1: महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची, परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची, गावाकडं मैना माझी भेट नाही तिची, तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची, बेळगाव, कारवार, डांग, उंबरगाववर मालकी दुजाची, धोंड खंडणीची, कमाल दंडेलीची, चीड बेकीची, गरज एकीची, म्हणून विनवणी आहे या शिवशक्तीला शाहिराची, आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या काही.
0: गणेश, छक्कड काय, शाहिरी काय, कविता काय, लेख काय, अग्रलेख काय, कितीतरी साहित्यिकांनी कितीतरी योगदान आपल्या लेख

0: दिलं
1: हो ना,
0: पण हा विषय मात्र इतक्या लवकर काही संपणार
1: नाही,
0: त्याच्यामुळे तुला मात्र अजून पुष्कळ वाचन करायला लागणार आहे या विषयी.
1: हो ना ताई, प्रयत्न तर तोच आहे, पण बरं झालं आज तुझ्याशी बोललो ते, त्यामुळे मी जेवढं वाचलंय त्याची उजळणी तरी झाली.
0: अरे माझी सुद्धा उजळणी झाली, आणि त्यानिमित्तानं या विषयावर पुन्हा विचार सुद्धा करायला लागले.
1: होय ठीक आहे ताई, आता भेटू नंतर पुन्हा, मी काय पुढे वाचलं की ते तुला कळवीनच.
0: नक्की कळवत राहा.

श्रोतेहो, आत्ताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकला संवाद लढा माय बोलीचा, यत्न साहित्यिकांचा, सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर, लेखन सुशांत देवळेकर. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर.

0: श्रोते हो, साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण, सूर गौरव संध्या।
2: श्रोते हो, साहित्य, कला, संस्कृती, चित्रपट या सगळ्या विषयांवर आपल्या जाणीवांची समृद्धी वाढवणारे अभ्यासपूर्ण लेख अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये। ऐसी अक्षरे रसिके दररोज सकाळी 7 वाजता आणि पुन्हा दुपारी 1:55 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि तुमच्या सवडीनुसार कधीही आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर।

0: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते, असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य आहे का छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
1: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
0: आणि आमचा चिंटू मोबाईल वर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ऍप्स त्याला जमतात.
2: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
0: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
2: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया.
1: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही
0: छोट्यांचं मोठं विश्व.
3: नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 वाजता आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTHची पगारवाहिनी श्रोते हो, सायंकाळचे 7 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. त्याआधी हा संदेश.

0: आकाशवाणी मुंबई, नमस्कार. मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर. आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती. पश्चिम बंगालमध्ये भाजप 2/3 बहुमताकडे. तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा. केरळचा काँग्रेसकडे कल. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मतांनी विजयी. आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाचा अर्थसंकल्प आणि पंढरपूर विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी. आणि आता बातम्या विस्ताराने. देशातल्या 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये मतदारांनी सत्तांतराला पसंती दिली आहे. आसाम पुद्दुचेरीमध्ये मात्र विद्यमान पक्षाकडेच मतदारांनी सत्ता कायम ठेवली आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आतापर्यंत आलेल्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसला असून भाजप 2/3 बहुमत मिळवेल असे कल आहेत. बंगालमध्ये मतमोजणी संथगतीने सुरू असून आतापर्यंत तृणमूल काँग्रेसच्या केवळ 26 उमेदवारांचा विजय घोषित करण्यात आला आहे. तृणमूलचे 57 उमेदवार आघाडी

0: आहेत. भाजपनं यंदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असून त्यांनी आतापर्यंत 61 जागांवर विजय मिळवला. 143 जागांवर ते आघाडीवर आहेत. 2021 निवडणुकीत शून्यावर पोहोचलेले काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यंदा विधानसभेत प्रवेश करतील असं दिसत आहे. काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला असून काँग्रेस आणि माकपचा प्रत्येकी एक उमेदवार आघाडीवर आहे. तमिळनाडूमध्ये अभिनेता जोसेफ विजय यांच्या TVK पक्षानं 39 जागा जिंकल्या असून ते 69 जागांवर आघाडीवर आहेत. सत्ताधारी द्रमुकनं 18 जागा जिंकल्या असून ते 42 जागांवर आघाडीवर आहेत. तसंच काँग्रेस एका जागेवर विजयी झाली असून 4 जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत. अण्णाद्रमुकचे 15 उमेदवार विजयी झाले असून 30 जागांवर ते आघाडीवर आहेत. PMK 5 तर भाजप, माकप, भाकप आणि मुस्लिम लीग यांचे प्रत्येकी 2 उमेदवार आतापर्यंतच्या कलानुसार आघाडीवर आहेत. DMDK आणि VCK या पक्षाचा प्रत्येकी 1 उमेदवार आघाडीवर आहे. केरळमध्ये माकप प्रणित LDFची पीछेहाट झाली असून काँग्रेस प्रणित UDFला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आतापर्यंतच्या कलानुसार काँग्रेसचे 62 उमेदवार विजयी झाले असून 1 जण आघाडीवर आहे. मुस्लिम लीगचे 20 जण विजयी झाले असून 2 जण आघाडीवर आहेत. तर सत्ताधारी माकपनं 24 जागा जिंकल्या असून 2 जागांवर ते आघाडीवर आहेत. भाकपचे 8, केरळ काँग्रेसचे 7, RSPचे 3 आणि भाजपचे 3 उमेदवार जिंकले आहेत. आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपनं 65 जागा जिंकल्या असून 17 जागांवर ते आघाडीवर आहेत. काँग्रेस 13 जागांवर आघाडीवर असून 6 जागेवर त्यांनी विजय मिळवला आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंट 7 जागांवर विजयी झाला असून 3 जागांवर आघाडीवर आहे. आसाम गण परिषदेनं 5 जागा जिंकल्या असून ते 5 जागांवर आघाडीवर आहेत. पुदुच्चेरीमध्ये NR काँग्रेस भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन करेल हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत आलेल्या कालानुसार NR काँग्रेसनं 9 आणि भाजपनं 2 जागा जिंकल्या असून दोन्ही पक्ष प्रत्येकी 2 जागांवर आघाडीवर आहेत. अण्णा द्रमुक, काँग्रेस या पक्षांनी प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे. तर द्रमुक आणि TVKनं प्रत्येकी 2 जागांवर विजय मिळवला आहे. द्रमुक 3 आणि TVK 1 जागेवर आघाडीवर आहे. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख MK स्टॅलिन यांचा कोलातूर मतदारसंघातून दारुण पराभव झाला. TVKचे VS बाबू यांनी त्यांचा 8,500 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांचाही 23,182 मतांनी पराभव झाला. जोरहाट मतदारसंघात भाजपच्या जितेंद्रनाथ गोस्वामी यांनी त्यांचा पराभव केला. दुसरीकडे केरळमध्ये काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी 23,000 मतांच्या फरकानं विजय मिळवला. चेन्नीथला मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्यानं त्यांचा विजय महत्वाचा मानला जात आहे.
1: राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीतून भाजपाचे अक्षय शिवाजीराव कर्डिले विजयी झाले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी 2,18,969 मतं मिळाली. त्याखालोखाल न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे प्राध्यापक RY घुतुकडे यांना 935 मतं मिळाली. राहुरी विधानसभा मतदारसंघात अक्षय कर्डिले यांना 1,40,093 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके यांना 5,690 मतं मिळाली. बारामतीच्या विकासाकरता सदैव कटिबद्ध राहीन अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली. निवडणुका येतात आणि जातात, पण बारामतीचा सलोखा आणि जिव्हाळा कायम राहिला पाहिजे. म्हणूनच कोणताही जल्लोष न करता आपण कामातूनच हा विजय साजरा करूया असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
2: जे मतदान आहे ते बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आजपर्यंत केलेली त्यांची सेवा आणि दादांनी केलेलं जनतेवरचं प्रेम हे त्यांनी त्यांच्या मतातून दिलेलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणाच्या 2026-2027 या आर्थिक वर्षाकरता 4,628 कोटींच्या अर्थसंकल्पाला आज मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4,150 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक आराखड्याला मान्यता देण्यात आली. पंढरपूर हे राज्यातलं सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान आहे. पुढील 50 वर्षांचा विचार करून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामे येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यातल्या प्रस्तावित महामार्ग आणि रस्ते मार्गांचा आढावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत घेतला. यामध्ये नागपूर भंडारा टप्प्याचं 6 पदरीकरण, तळोदा बुऱ्हाणपूर टप्प्याचं 14 पदरीकरण, दुर्ग गडचिरोली पंचेरियाल कॉरिडॉर, गडचिरोली कांकेर कॉरिडॉर आणि ग्वाल्हेर नागपूर कॉरिडॉर सारख्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गांच्या टप्प्यांवर 1527 किलोमीटर लांबीच्या 9 राज्यस्तरीय बांधा वापरा हस्तांतरित करा पद्धतीच्या प्रकल्पांवरही चर्चा करण्यात आली असं यासंबंधीच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. राज्य सरकारनं भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री गौर उर्फ गायत्री भंगाळे यांचं नगराध्यक्षपद रद्द केलं आहे. जात पडताळणी समितीनं त्यांचं अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र 23 एप्रिल 2026 रोजी अवैध ठरवलं होतं. त्या दिवसापासून नगरसेविका आणि नगराध्यक्षपद रद्द ठरल्याचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत आज संपणार असल्यानं सहकार विभागानं प्रशासकाची नियुक्ती केली आहे. पुणे विभागीय सहकार निबंधक राजकुमार पाटील यांनी सातारा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांचं प्रशासक मंडळ नियुक्त केलं. सोलापूर अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांना आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत निवडपत्र प्रदान करण्यात आलं. कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या खोट्या आणि बनावट जाहिरातींपासून दूर राहावं असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे. थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील, इतरत्र हवामान कोरडं राहील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल तामिळनाडू केरळमध्ये सत्तांतर, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती. पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे, तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा, केरळचा काँग्रेसकडे कल. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मतांनी विजयी. आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाचा अर्थसंकल्प आणि पंढरपूर विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण आपण ऐकत आहात. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सायंकाळचे 7:11 झाली आहेत.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सायंकाळचे 7:15 वाजतात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी आज सुरू आहे. या मतमोजणीतनं जे निकाल हाती येत आहेत त्यात पश्चिम बंगाल, केरळम आणि तमिळनाडूचे निकाल सत्ता परिवर्तन करणारे दिसत आहेत, तर आसाममध्ये भाजपानं सत्ता कायम राखली आहे. याच निकालांच्या विविध पैलूंवर आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये चर्चा करणार आहोत. त्यासाठीच ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सारंग दर्शने सर आज आपल्या सोबत आहेत. सारंग सर, नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. सर, आज 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तनाचा जनादेश दिसतोय. ममता बॅनर्जी यांची प्रदीर्घ सत्ता पालटून तिथं भाजपानं मारलेली मुसंडी आपण कशी पाहता? जनतेच्या मनात नेमकं काय होतं आणि भाजप कुठे यशस्वी ठरलं तर ममता बॅनर्जी नेमक्या कुठे कमी पडल्या असं आपल्याला वाटतंय?
1: आज बंगालमधल्या निवडणुकांचे निकाल हे खरोखरच अगदी ऐतिहासिक म्हणावेत असे आहेत. याचं कारण असं की 15 वर्ष ममता बॅनर्जी या बंगालमध्ये मुख्यमंत्री होत्या आणि गेल्याही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्या समोर आव्हान उभं केलं होतं, मात्र यावेळेला ते यशस्वी झालं आणि सत्ता पालट झालं. याची मला काही महत्वाची कारणं अशी वाटतात की गेल्या काही वर्षांमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार इतके वर्ष चालल्याचा एक जो रोष होता लोकांच्या मनामध्ये आणि ते सरकार व्यवस्थित काम करत नाहीत, विशेषतः महिलांवरील अत्याचारांच्या ज्या घटना बंगालमध्ये घडल्या त्याचा बराच संताप मतदारांच्या मनामध्ये होता. दुसरा मुद्दा असा की बांगलादेशी घुसखोरांचा आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीचा जो मुद्दा आहे तोही बंगालमध्ये गेले काही वर्ष तापत चालला होता. तिसरी गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षाने एक हिंदुत्वाचं जे राजकारण देशभर केलं त्या हिंदुत्वाच्या राजकारणाला बंगालमध्ये एक वेगळी दिशा दिली आणि हिंदुत्वाचा गजर सतत चालू ठेवला. त्या हिंदुत्वामध्ये एक राष्ट्रीयत्व होतं आणि त्याचप्रमाणे बांगलादेशी आणि इतर जे घुसखोर होते बंगालमध्ये घुसणारे त्यांच्या विरोधातला आवाजही होता. या सगळ्याची एकत्रित अशी गोळाबेरीज झाली. याच्यातला आणखी एक मुद्दा असा आहे की महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात किंवा इतर राज्य जशी औद्योगिक प्रगती करतायत त्या तुलनेमध्ये बंगालमधली औद्योगिक प्रगती ही काहीशी कमी होतीये, म्हणजे त्यांचा वेग कमी आहे, आर्थिक विकासाचा वेग कमी आहे. आणि हे कुठेतरी मला असं वाटतं की मतदारांनाही जाणवलं. भारताचं जर आपण नकाशा बघितला तर पश्चिमेकडची जी सगळी राज्य आहेत ती जास्त वेगाने वाटचाल करतात, म्हणजे उदाहरणार्थ गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, त्या तुलनेमध्ये पूर्वेकडची राज्य मात्र आर्थिक विकासाबाबत मागे पडतात. आणि त्याच्यातलं बंगाल हे राज्य इतकं महत्वाचं आहे की ते पूर्वी आर्थिकदृष्ट्या चांगलं संपन्न होतं, प्रबळ होतं, पण आधी डाव्यांची राजवट आणि आता ममता बॅनर्जींची 3 राजवटी त्यांच्या, म्हणजे 5 वर्षांच्या 3 असं 15 वर्षांचा काळ, हा बंगाल त्या प्रमाणामध्ये औद्योगिकदृष्ट्या विकसित होऊ शकला नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणून मतदारांनी मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाला आत्ता ही संधी दिलेली दिसतेय. याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्रयत्न करण्याचं जे सातत्य आहे, म्हणजे गेल्या निवडणुकीत त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये आणि केंद्रामध्ये असलेली सत्ता, या सगळ्याचाही परिणाम मतदारांच्या मनावर झालेला दिसतोय. बंगालमधला विषय हा भाजपच्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे, याचं कारण बंगाल हे लोकसभेच्या जागांच्या बाबतीत देशामध्ये पहिल्या 5 राज्यांमधलं एक राज्य आहे, त्यामुळे तिथून निवडून येणारे लोकसभेचे खासदार हेही अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने हा विजय महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे बंगाली मतदारांच्या दृष्टीने आता पुढे औद्योगिक विकास कसा होतो किंवा आर्थिक वाटचाल राज्याची कशी होते हे या दृष्टीने मला असं वाटतं की महत्वाचं ठरणार आहे. त्या दृष्टीने हे सत्तांतर मला एका अर्थाने ऐतिहासिक वाटतं.
0: सर, दुसरीकडे आपण तमिळनाडू सुद्धा बघतोय, तिथे सुद्धा ऐतिहासिक बदलच आहे. पहिल्यांदा निवडणूक लढवत असून सुद्धा अभिनेता विजयांचा पक्ष थेट सत्तेच्या जवळ गेलाय, तर मुख्यमंत्री स्टॅलिन यांना स्वतः पराभवाचा धक्का बसलाय. AIADMKने सुद्धा आधीच्या तुलनेत जास्त जागांवर बाजी मारली. द्रविडी राजकारण नेमकं काय सांगतंय?
1: भारताचं एकूण जे राजकारण आहे त्या राजकारणापेक्षा तमिळनाडूतलं राजकारण हे नेहमी वेगळ्या वाटेनं जातं आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला तमिळनाडूमध्ये गेल्या अनेक दशकांमध्ये सत्ता मिळवता आलेली नाहीये. म्हणजे आत्ता सुद्धा विजय यांचा जो विजय झालाय त्याची तुलना आंध्र प्रदेशामध्ये NT रामाराव यांनी जो विजय मिळवला होता त्यांच्याशी केली जाते. आंध्र प्रदेशात असंच झालं होतं, NT रामाराव यांनी हेही मोठे अभिनेते होते आणि त्यांनी पक्ष तेलुगू देशम स्थापन केला आणि लगेच झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड यश मिळालं. विजय यांचं जवळजवळ तसंच झालंय. काही दिवसांपूर्वी आपल्याला आठवत असेल की त्यांच्या एका सभेमध्ये गदारोळ झाला, काही माणसं मरण पावली आणि अतिशय शोकाकुल अशी ती घटना घडली होती. त्याचा परिणाम त्यांच्या सगळ्या निवडणुकीवरती होईल, मतदानावर होईल असा अंदाज होता, प्रत्यक्षात तसं झालेलं नाही आणि मतदार त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेत. याच्यामागे मला एक दोन तीन कारणं वाटतात. एक कारण म्हणजे जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्ष जो आहे तो काही प्रमाणामध्ये थोडासा दुर्बळ होत गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला द्रमुकची जी सत्ता आहे ती सतत तमिळनाडूमध्ये जरी असली तरी करुणानिधींच्या काळामधला द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष आणि आत्ता त्यांचे चिरंजीव स्टॅलिन यांच्या काळातला पक्ष याच्यामध्ये पुष्कळ फरक पडलेला आहे. दुसऱ्या बाजूला असं आहे की स्टॅलिन यांचा पक्ष हा सातत्याने भारतीय जनता पक्षाला विरोध करत आला हे आपल्याला माहिती आहे. मात्र हाच पक्ष एकेकाळी अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाला होता. पण आत्ताचं केंद्रीय राजकारणापासून एक प्रकारे फटकून राहण्याचं जे स्टॅलिन यांचं धोरण आहे त्याचाही मतदारांच्या मनावर काही थोडा परिणाम झाला असेल. दुसरं असं की तमिळनाडूमधलं जे मतदान होतं नेहमी ते नेहमी लाटांच्या नुसार होतं. म्हणजे कोणत्या तरी व्यक्तीची किंवा कोणत्या तरी पक्षाची लाट येते आणि त्या लाटेवरती सगळे मतदार मतदान करतात. आत्ता अभिनेते विजय यांचीही अशी एक जबरदस्त लाट तमिळनाडूमध्ये आलेली दिसते. तरी आत्ता जर आपण आकडे बघितले तर अण्णा द्रमुकला जे यश मिळालंय ते यश बघता ती लाट थोडीशी थोपवली गेली असं दिसतं. म्हणजे काही गोष्टी जर झाल्या नसत्या तर कदाचित विजय यांची ही लाट आणखीन मोठी लाट आली असती असं वाटतं मला. आता याच्यामध्ये विजय यांना कारभाराचा काही अनुभव नाही त्यामुळे ते राज्य कारभार कसं चालवतात केंद्र सरकारशी संबंध कसे ठेवतात आणि याच्या पुढच्या

0: तिथल्या राज्यसभेच्या निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्यासाठी ते त्यांच्या पक्षाची बांधणी कशी करतात याच्यावरती तामिळनाडूचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. आत्ता द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांमध्ये त्यांच्या पाठीराख्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये प्रचंड गडबड झाली असणार, त्यांचा सगळ्यांचा आत्मविश्वास आता खच्ची झाला असेल. आता या दोन्ही पक्षांमधले महत्वाचे अनुभवी नेते हे विजय यांच्याकडे जातात का आणि त्यांच्या पक्षाला काही आकार येतो का हेही पाहावं लागेल. तामिळनाडूचं राजकारण परत एकदा चित्रपट अभिनेत्यांच्या मार्गानेच बदललं गेलंय. म्हणजे आपण बघितलं तर जयललिता याही चित्रपटातल्या होत्या, MGR पण चित्रपटात होते, करुणानिधी हेही मनोरंजन विश्वातले होते आणि पुन्हा एकदा मनोरंजन विश्वातल्याच एका बडा आसामीनं तामिळनाडूचं राजकारण आपल्या ताब्यात घेतलंय. तामिळनाडूच्या राजकारणाचे जे वेगळेपण आहे ते याच्यातून अधोरेखित होतं. दुसऱ्या बाजूला द्रमुकचा जो एक काही प्रमाणामध्ये थोडासा काही वेळेला राष्ट्रीय भूमिका न घेण्याचा जो एक स्वभाव आहे किंवा सतत हिंदीला विरोध करायचा किंवा एकूण राष्ट्रीय जे आहे धोरण त्याच्या बाबतीत थोडस विरोधात बोलायचं, वेगळं बोलायचं, त्यांचा एक थोडासा उपराष्ट्रवाद तामिळनाडूमध्ये फार पूर्वीपासून आहे आणि त्या उपराष्ट्रवादाला आत्ता मतदारांनी थारा दिला नाही हे मला फार मोठं सुचिन्ह वाटतं आणि त्या अर्थाने द्रमुकचा झालेला पराभव हा मला स्वागतार्ह वाटतो. AIADMKच्या जागा वाढल्या याचं कारण द्रमुकचा जर आपण बघितलं तर त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो इतका खाली गेलाय की त्याच्यामुळे एक स्पेस तयार झालेली दिसते तामिळनाडूमध्ये आणि ती स्पेस मला असं वाटतं की अण्णा द्रमुकांनी भरून काढली असं दिसतंय. आता यातलं निवडणुकीनंतरचं खरं एक उत्सुकतेची बाब अशी आहे की हे तिन्ही पक्ष एकमेकांशी कसे वागतात. म्हणजे समजा विजय हे उद्या मुख्यमंत्री झाले तर आणि त्यांनी अण्णा द्रमुकचं सहकार्य घ्यायचं जर ठरवलं तर कदाचित हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन द्रमुकची आणखीन मोठी कोंडी करू शकतात. आता विजय आणि अण्णा द्रमुक हे एकत्र येतात का, अण्णा द्रमुक त्यांच्याविषयी कोणती भूमिका देतात, अण्णा द्रमुक असं मी जेव्हा म्हणतो त्यावेळेला NDA असं लक्षात घेतलं पाहिजे कारण भारतीय जनता पक्ष सुद्धा हा सध्या अण्णा द्रमुक बरोबर आहे आणि तामिळनाडूमध्ये NDA असं एकत्रित ते सगळेजण लढत आहेत. त्यामुळे अण्णा द्रमुकला जे आता यश मिळालं आहे ते यश हे त्यांच्या पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने पण मला महत्वाचं वाटतं. अण्णा द्रमुकमध्ये कदाचित असाही विचार करत असेल की विजय यांचं हे यश तात्कालिक आहे, आज ना उद्या पुन्हा एकदा एक राजकीय पर्याय तामिळनाडूमध्ये असण्याची गरज आहे आणि त्याही दृष्टीने कदाचित अण्णा द्रमुक हा पक्ष जो आहे तो पुन्हा नव्याने बांधणी करून एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तामिळनाडूमध्ये राहू शकतो आणि या सगळ्या नवीन घडामोडींमध्ये द्रमुकचं मात्र जास्तीत जास्त मार्जिनलायझेशन म्हणजे त्यांची ताकद आणखी कमी होण्याची शक्यता वाटते मला.
1: सर, सत्ता बदलाचा आजकल आता केरळमध्ये सुद्धा दिसतोय, तिथे डाव्यांची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता येते, या निकालामागची काय कारणं तुम्हाला दिसतात?
0: केरळमधले मी दोन मुद्दे फक्त मांडतो. एक म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डाव्यांची सत्ता कुठेही नाही अशी परिस्थिती पहिल्यांदाच आली आहे केरळमधली डाव्यांची सत्ता गेल्यामुळे. दुसरीकडे काँग्रेसला तिथे सत्ता मिळाल्यामुळे काँग्रेसला आणि आघाडीला, काँग्रेसला एक प्रकारचं संपूर्ण देशात पराभवत असताना केरळसारखं राज्य म्हणताच ताब्यात आल्यामुळे काँग्रेसला एक प्रकारचा दिलासा मिळालाय. आपण केरळचं जर राजकारण बघितलं तर केरळच्या राजकारणामध्ये सत्तारूढ पक्षाला हरवायचं आणि विरोधकांना सत्तेत आणायचं असा तिथल्या मतदारांचा जो कल आहे तो सतत आपल्याला घडत आलेला दिसतोय. म्हणजे एकदा सत्ता मिळते आणि पुढच्या वेळेला विरोधात बसायचं असं केरळचा आपण जर स्वातंत्र्यापासूनचा क्रम बघितला तर केरळमध्ये असंच होत आलेलं आहे. त्याच्यामुळे तिथल्या राजकारणाच्या रीतीनुसार काँग्रेस सत्ता आणि काँग्रेस आघाडीचा विजय झालेला दिसतोय.
1: सर, आपण हे सत्ता बदलाचं चित्र पाहिलं पण दुसरीकडे भाजपानं आसाममध्ये मात्र सत्ता राखली, तिथे निवडणुकीच्या आधी बरंच राजकारण झालं होतं पण काँग्रेस मात्र खूप मागे पडली, त्याबद्दल काय सांगाल?
0: आसाममधल्या निवडणुकीचं भारतीय जनता पक्षाचं जे यश आहे त्याचं सगळं श्रेय तिथल्या मुख्यमंत्र्यांचं आहे. मागच्या वेळेला ते निवडून आले ते याही वेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाला मोठं यश तिथे मिळालंय. आसाममध्ये आतापर्यंत हिंदुत्वाचं राजकारण झालं नव्हतं, मात्र हिमंत बिस्व शर्मांनी हिंदुत्वाचं राजकारण आसाममध्ये आत्ताच नाही तर गेली काही वर्ष सातत्याने चालवलंय. तिथेही घुसखोरीचा एक प्रश्न आहे आणि ते घुसखोर सगळे बांगलादेशातले आणि इतर देशांमधले आलेले घुसखोर आसाममधले त्यांना बाहेर काढणं हा तिथला कळीचा मुद्दा आहे. हिमंत बिस्व शर्मांनी आसामला एका अर्थाने राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणलं आणि त्यांचं जे राजकारण आहे त्याच्यावरती आसाममधल्या मतदारांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलेलं दिसतंय.
1: सर, पुदुच्चेरीमध्ये सुद्धा विधानसभेचे निकाल आज लागले, महाराष्ट्रात सुद्धा पोटनिवडणुकांचे निकाल आज लागले, हे निकाल अपेक्षित होते असं आपल्याला वाटतंय का?
0: महाराष्ट्रातल्या ज्या पोटनिवडणुका झाल्या दोन विधानसभांच्या, तिथला निकाल अपेक्षितच होता आणि त्याप्रमाणे तो लागलेला आहे. पुदुच्चेरीमध्ये वेगळेपणा यावेळेचा असा आहे की तमिळनाडूमध्ये जे निकाल लागतात तसेच निकाल पुदुच्चेरीमध्ये आजपर्यंत लागत आलेत. यावेळेला मात्र फरक असा पडलाय की यावेळेला पुदुच्चेरीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएला सत्ता मिळालेली आहे आणि तमिळनाडूमध्ये मात्र वेगळा निकाल लागलेला आहे. त्या अर्थाने पुदुच्चेरीचं जे राजकारण आहे ते तमिळनाडूच्या राजकारणापासून आता स्वतंत्र होऊन एक वेगळी स्वतंत्र वाटचाल सुरू करते असं दिसतंय. आणि पुदुच्चेरी हे छोटं असलं तरी एक महत्वाचा भूभाग आणि महत्वाचं राज्य आहे. तिथे एनडीएचं सरकार येईल असं दिसतंय, त्यामुळे पुदुच्चेरीची एक वेगळी राजकीय वाटचाल सुरू झाली असं मला या निमित्ताने वाटतं.
1: सर, आता लवकरच उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्याच्या निवडणुका होणार आहेत, तर त्या निवडणुकांवर या निकालाचा काय प्रभाव पडेल असं वाटतं?
0: उत्तर प्रदेशच्या निवडणुकांवरती या निकालांचा नक्कीच एक पॉझिटिव्ह परिणाम होण्याची शक्यता मला वाटते. त्याचा एक भाग असा आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंगालमध्ये ज्या पद्धतीने प्रचार केला, ज्या पद्धतीने सभा घेतला आणि त्यांना जो प्रतिसाद तिथे मिळत होता, त्या प्रतिसादाचा परिणाम उत्तर प्रदेशमधल्या मतदारांवरती निश्चितच होईल. उत्तर प्रदेशातली निवडणूक आता म्हटलं तर जवळ आली आहे आणि आज झालेल्या निकालांमध्ये एनडीएला आणि भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालंय त्या यशाचा परिणाम उत्तर प्रदेशच्या मतदारांवरती होण्याची मला शक्यता वाटते. आणि विशेषतः योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशात जो काही कारभार चालवला आहे त्या कारभाराचं उदाहरण हे इतर राज्यांमध्येही प्रचाराच्या वेळेला दिलं जात होतं, म्हणजे बंगालमध्ये, आसाममध्ये, आणि एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून योगीजींकडे बाकीच्या राज्यांमध्ये पाहिलं जातं. आता या सगळ्या देशांमध्ये योगीजींना मिळणारा हा जो प्रतिसाद किंवा त्यांची जी प्रतिमा इतर राज्यांमध्ये निर्माण झाली त्याचा परिणाम उत्तर प्रदेशमधील मतदारांवरती होईल असं मला वाटतं.
1: सर, याच निकालांचं आणखी एक महत्व म्हणजे केंद्रामध्ये राज्यसभेच्या संख्याबळावर काही एक परिणाम निश्चित होणार आहे, तो परिणाम काय असेल आणि त्याचा केंद्र सरकारच्या ताकदीवरती किती फरक पडणार आहे?
0: आता उद्याच्याला बंगाल आणि इतर राज्यांमधल्या जेव्हा निवडणुका राज्यसभेच्या होतील त्यावेळेला अधिकाधिक संख्येने खासदार राज्यसभेमध्ये एनडीएचे आणि भाजपचे जाऊ शकतील, त्याच्यामुळे केंद्र सरकारला आत्ता जेवढं आहे त्याच्यापेक्षा अधिक स्थैर्य येईल. काही विधेयकं मंजूर करून घेण्याबाबत संख्याबळाची अनुकूलता लागते, ती अनुकूलता स्वाभाविकच वाढेल. दुसरं असं आहे की संसद चालते त्यावेळेला लोकसभा आणि राज्यसभेमधलं विरोधकांचं आणि सत्ताधाऱ्यांचं जे संख्याबळ असतं त्याच्यावरती पुष्कळदा कामकाज सुरळीत चालतं की नाही हे अवलंबून असतं. राज्यसभेचं जर उद्याचं संतुलन बदलून ते पारडपूर्ण सत्ताधाऱ्यांच्या बाजूला गेलं तर राज्यसभेचा कारभार अधिक जास्त व्यवस्थित चालेल अशी शक्यता आहे. आणि टीएमसीची जी आज ताकद आहे त्याच्यामध्ये राज्यसभेचा खूप मोठा वाटा होता किंवा डीएमकेची राज्यसभेतली ताकद हा एक मोठा वाटा होता. आता हे राज्यसभेमधलं त्यांचं बळ कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वाभाविकच एकूण देशामधलं जे एक राजकीय भूमिका मांडण्याचा एक प्लॅटफॉर्म असतो तो त्यांच्या हातून निसटणार आहे आणि याचा फायदा अर्थातच एनडीएला होईल.
1: सर, म्हणजे थोडक्यात देशाच्या एकूणच राजकारणावर परिणाम घडवून आणणाऱ्या या निकालांचे विविध पैलू तुम्ही आमच्या श्रोत्यांसमोर खूप सोप्या शब्दांमध्ये मांडलेत, त्यासाठी आपला वेळ दिलात. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या डीटेच उपग्रहवाहिनीवरून सायंकाळचे 7:30 वाजले शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. आजच्या माझावर माझा शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 14 वैशाख शके 1900

0: अठ्ठेचाळीस अर्थात 4 मे 2026। मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया।
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। फुलशेती लागवड योजना या संदर्भात आज आपण माहिती करून घेणार आहोत आणि ही माहिती आपल्याला करून देत आहेत उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय पालघर येथील तंत्र अधिकारी तरुण वैद्य सर। नमस्कार सर।
2: नमस्कार मॅडम।
1: शेतकरी बंधूंनो, विविध फुलपिकांची व्यापारी दृष्टिकोनातून केलेली शेती म्हणजे फुलशेती। आपल्याकडे फुलशेती पारंपरिक पद्धतीने केली जात होती, आता तर स्वतंत्र फुलशेतीही केली जाते म्हणजे हरितगृहातील शेती किंवा ओपनमध्येही मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते। फुलांचा उपयोग वर्षभर आपल्याकडे केला जातो म्हणजे सण समारंभ उत्सव यासाठी याला मार्केट खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर फुलपिकांची लागवड ही वाढवण्यासाठी शासनाच्या योजनाही आहेत, तर सुरुवातीला आपण पाहूया की फुलशेती शेतकऱ्यांसाठी का फायद्याची आहे।
2: फुलशेती ही कामधेनूसारखी आहे, म्हणजे गाईच्या उकड्याप्रमाणे दररोज उत्पन्न देणारी ही शेती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना गॅरंटेड इन्कम असतं आणि ते जे इन्कम आहे ते इतर शेतीपेक्षा खूप चांगले असते, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी फुलशेती केली पाहिजे। फुलशेतीचा कोकणासाठी आपण विचार केला तर कोकणातील आर्द्रता 6 ते 8 तास दररोज सूर्यप्रकाश 20 ते 30 डिग्री सेंटीग्रेड तापमान ह्या सर्व फुलशेतीसाठी जमेच्या बाजू आहेत। या कारणामुळे कोकणामध्ये ऑर्किड्स, सोनचाफा, मोगरा, निशिगंधा, गुलाब अशी विविध पिके ओपन कल्टिवेशनमध्ये घेऊ शकतो, म्हणजे त्याला तुम्हाला संरक्षित शेती वगैरे करायची गरज नाही। नारळाची बागा असतात की जिकडे सावली असते, म्हणजे पार्शियल शेडमध्ये आपण म्हणतो, पार्शियल शेडमध्ये पण लिली, हेलिकोनियाज किंवा काही फिलर क्रॉप्स असतात, मग त्यामध्ये कामिनी आलं, ड्रेसेना आलं, कॉर्डिलाईन झाले, हे काही फिलर क्रॉप्स आहेत, हे पार्शियल शेडमध्ये ॲज अ मिक्स क्रॉप म्हणून आपण घेऊ शकतो। ह्या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात निश्चितच वाढ होते।
1: वर्षभर करता येते ही लागवड?
2: कोकणाचं जे वातावरण आहे ते फुलशेतीसाठी खूप पोषक आहे, म्हणजे तुम्हाला अगोदर म्हटल्याप्रमाणे इकडचं तापमान घ्या, आर्द्रता घ्या किंवा सूर्यप्रकाश घ्या, ह्या कारणामुळे ही लागवड आपल्या वर्षभर करता येतं। फक्त पावसाळ्याचे जे 3 महिने आहेत त्यामध्ये काही पिके घेता येत नाही, परंतु इतर काही पिके आहेत, म्हणजे लिली आहे, लिली असं पीक आहे की तुमचं शेतामध्ये 1 मीटर कमरेपर्यंत पाणी असलं तरी त्याच्यामध्ये ही लिली पीक तुमचं सस्टेन करतं, आणि उन्हाळ्यामध्ये तिकडे समजा 2 महिने पाणी नसलं तरी ते पीक आहे नष्ट होत नाही, हे कोकणाचं वैशिष्ट्य आहे मॅम। तर त्याच्यामध्ये आपण ही सर्व पिकं घेऊ शकतो,
1: आंतरपीक सुद्धा आपण म्हटलं की घेऊ शकतो।
2: आता हेलिकोनिया मी म्हणतो तुम्हाला, हेलिकोनिया हे बेसिकली कट फ्लॉवर आहे, ते तुमचं पार्शियल शेडच त्यांना लागतं। पार्शियल शेडमध्ये हे कट फ्लॉवर खूप छान येतं आणि त्याचं उत्पन्नही खूप छान आहे। जिप्री अरेलिया म्हणून आहे, हे फिलर क्रॉप आहे, हे जे आपण हार वगैरे बनवतो त्यात हे फिलर म्हणून यूज केले जातात, किंवा कामिनी आहे, कामिनी बुकेमध्ये फिलर म्हणून यूज केलं जातं। हे सर्व तुमच्या पार्शियल शेडमध्ये खूप छान येतात आणि शेतकऱ्यांना याचा निश्चितच खूपच चांगले रिटर्न्स मिळतात।
1: ही लागवड करताना जमीन कशी असायला हवी?
2: आता कोकणातली जी जमीन आपण म्हणतो की ही एकदम भुसभुशीत आणि निचऱ्याची जमीन आहे, म्हणजे तिकडे पाणी आहे ते बिलकुल साचत नाही, अशी जमीन ही फुलशेतीसाठी चांगली मानली जाते की ज्याच्यामध्ये एनपीके आपण म्हणतो हे पण आहेत, मायक्रोन्युट्रियंट्स पण आहेत, लोह जास्ती असल्या कारणाने फुलांचा जो दर्जा असतो तो खूप चांगला येतो।
1: मागणीप्रमाणे फुलांची लागवड करायला हवी?
2: निश्चितच मॅडम।
1: तर कोणत्या काळामध्ये मग कोणत्या प्रकारची लागवड करायला हवी?
2: फुलांमध्ये जे पालघर जिल्ह्याचा विचार केला तर शेतकऱ्यांनी हे जास्मिनम स्पीशीज घेतलं, म्हणजे मोगरा, जुई, जाई किंवा कागडा वगैरे। तर तुमचा मोगरा आहे हा वर्षातून फक्त नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे जे थंडीचे महिने असतात ह्या महिन्यात त्याचे उत्पन्न खूप कमी असतं, परंतु आता जे बँगलोरची जी रोपं आलेली आहेत ही तुम्हाला वर्षभर उत्पन्न देतात, तरी पण त्यांचं थंडीमधलं उत्पन्न हे कमी असतं। मग त्याला शेतकऱ्यांनी पर्याय आहे, त्यांच्याकडे कागड आहे, म्हणजे जास्मिनम मल्टीफ्लोरम। हे जास्मिनम मल्टीफ्लोरम आहे हे फक्त तुमचं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये उत्पन्न येतं। नंतर एक सायली आहे, जास्मिनम ह्युमिली, हे तुमचं वर्षभर उत्पन्न देतं, पण त्याचं उत्पन्न हे जास्मिनम सॅम्बॅक म्हणजे मोगऱ्या इतकं जास्त नसतं, परंतु वर्षभर उत्पन्न येत असल्या कारणाने शेतकऱ्यांना कंटिन्युअस बाजार पण मिळतो आणि रेट पण चांगला येतो त्याचा।
1: म्हणजे फुलशेती करताना शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की कोणतं उत्पन्न कधी चांगलं मिळतं त्याप्रमाणे त्या जातीच्या फुलपिकांची लागवड करायला हवी, म्हणजे ज्या काळामध्ये मोगरा कमी येतो त्या काळामध्ये दुसरं फुलपीक घ्यायचं।
2: बरोबर।
1: पण या मोगऱ्या व्यतिरिक्तही कोणतं पीक घेऊ शकते?
2: आता हे तुम्हाला मी एक स्पेशिस सांगितलं, जास्मिनम बद्दल सांगितलं। आता सोनचाफा आहे, सोनचाफा हा पण वर्षभर येतो मॅम, परंतु तो पण मोगऱ्याप्रमाणेच डिसेंबर म्हणजे थंडीचे जे महिने आहेत त्यात त्याचं उत्पन्न कमी असतं। हां, हेल्थ बद्दल माझं एक अजून तुम्हाला सबमिशन आहे.

0: ही सोनचाफा जे आपण आता सध्या क्लायमेट चेंज म्हणतोय, ग्लोबल वॉर्मिंग म्हणतोय की ग्लोबल वॉर्मिंगचे शेतीवर भरपूर विपरीत परिणाम घडत आहेत, पण सोनचाफा हे पीक त्यासाठी मॅम एक्सेप्शन आहे.
1: अच्छा
0: म्हणजे सोनचाफा असं पीक आहे की जे मागील 10 वर्षापूर्वी जे सोनचाफा तुमचा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे थंडीचे एकदम जे मेन पॅच होता त्यात ज्याचं उत्पन्न एकदम नगण्य यायचं मॅम, पण मागील्या 5-6 वर्षापासून सोनचाफा ह्या थंडीच्या दिवसातही खूप चांगलं उत्पन्न देऊ लागलेलं आहे मॅम.
1: अच्छा जाती वेगळ्या आहेत.
0: हा सोनचाफ्याच्या प्रामुख्याने 3 जाती आहेत, एक सौंदर्य आहे, एक चिनी आहे आणि केशर आहे. परंतु कमर्शियल व्यावसायिक दृष्ट्या आपण विचार केला तर सौंदर्य ही खूप छान जात आहे, कारण ती वर्षभर तुम्हाला उत्पन्न देतं आणि सौंदर्य ही जात आहे तिची पेटल्स जे आहेत त्या थोड्या फ्लेक्झिबल आहेत. केशर आहे त्याचे कलर खूप छान आहे, त्याचा नारंगी कलर असतो, परंतु ते ब्रिटल असल्या कारणाने ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्या तुटतात. तसं सौंदर्याच्या पाकळ्या थोड्या फ्लेक्झिबल असल्या कारणाने तुटत नाही, फुलही मोठं असतं आणि मार्केटमध्ये सौंदर्य ह्या जातीला खूप छान बाजार भाव आहे. सौंदर्य ही वातावरण बदलायला खूप चांगली रिएक्ट करायला लागले, इनफॅक्ट ती त्याच्या वर जाऊन शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न देऊ लागलेली आहे.
1: आणि निर्यातीसाठी शेतकऱ्यांनी कोणत्या फुल पिकांची लागवड करायला हवी?
0: निर्यातीसाठी आपण गेलो तर जे संरक्षित शेतीमध्ये फुलं घेतली जातात, म्हणजे फुलांमध्ये मॅम 2 टाईप्स असतात, एक लूज फ्लावर्स आणि एक कट फ्लावर्स. लूज फ्लावर्स म्हणजे जे आपण देवासाठी किंवा आपले कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतात, मग त्याच्यामध्ये जाई जुई सोनचाफा गुलाब मोगरा लूज फ्लावर्समध्ये यांची गणना होते. कट फ्लावर्समध्ये ज्यांची स्टेम आपल्याला जास्ती मोठी ठेवावी लागते, म्हणजे त्यांचा दांड असतो तो मोठा ठेवावा लागतो. लूज फ्लावर्समध्ये आपण डायरेक्ट ते प्लग करतो, परंतु कट फ्लावर्समध्ये त्याची स्टेम इम्पॉर्टंट असते, कारण की कट फ्लावर्स असतात ते बुके आणि जे फ्लोरल डेकोरेशन्स असतात मोठे मोठे फंक्शन्स असतात त्यात ते लागत असतात. त्याच्यामुळे कट फ्लावर्स हे बेसिकली एक्सपोर्ट ओरिएंटेड असतात, परंतु कट फ्लावर्सचं जे प्रोडक्शन आहे हे ओपन फील्ड कंडिशनला येत नाही. हा हेलिकोनिया त्यात एक्सेप्शन आहे. हेलिकोनिया ओपन कल्टिवेशनमध्ये नारली बागामध्ये जिकडे पार्शियल शेड आहे, नारळ्याच्या खाली सावली असल्या कारणाने बाकी पिकं घेऊ शकत नाही बरं, पण हेलिकोनिया नंतर मी तुम्हाला काही फिलर क्रॉप्स मध्ये कामिनी ड्रेसेना म्हटलो, कॉडीलाईन्स म्हटलो, लिली, हे सर्व तुमच्या पार्शियल शेडमध्ये खूप चांगले येतात. खूप जाती आहेत हेलिकोनियामध्ये, अराउंड 100 घरात त्याच्यामध्ये जाती आहे आणि ते डिफरंट कलर्समध्ये येतात, डिमांडही खूप छान आहे मॅम.
1: ओपनमध्ये जी आपण फुलं म्हटलीत का यांची लागवड करत आहे, ते जसं मोगरा आहे, मोगऱ्यामध्ये मध्ये जाई जुई चमेली ही आहेत, शिवाय हेलिकोनिया आहे, ही लागवड करताना ओपनमध्ये करताना म्हणजे काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: सर्वप्रथम किंवा ही जमिनीची निवड ही खूप महत्वाची असते, आणि फुलशेती आपण म्हटलो तर फुलशेतीसाठी व्हर्जिन लँड म्हणजे नवीन कोरी जमीन असते ही केव्हाही फायदेशीर असते, कारण की त्यात ॲम्पल क्वांटिटीजमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब आणि बाकी मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रियंट्स असतात ते अवेलेबल असतात, आणि ह्या सर्व कारणांमुळे त्या फुलांचा दर्जा असतो तो खूप छान येतो, त्याची शेल्फ लाईफ जी आपण म्हणतो ते पण चांगलं असतं. जे सेकंड आहे ती निचरा, पाण्याचा निचरा हे सर्वात मोठं फ्लावर प्रोडक्शनमध्ये इम्पेडिमेंट आहे, म्हणजे तुमचा पाण्याचा निचरा व्यवस्थित नसेल तर तुमच्या फुलशेतीला रोगांना ती बाग आहे ती बळी पडू शकते. पण पाण्याचा निचरा जमीन जेव्हा निवड करतो तेव्हा पाण्याचा निचरा हे सर्वात मोठं फॅक्टर्स आपण बघितलं पाहिजे.
1: मोगरा पिकामध्ये सुद्धा अशी काही वेगळ्या जाती आहेत का, किंवा गुलाबामध्ये अशा काही वेगळ्या जाती आहेत का ज्या वातावरण बदलामध्ये टिकून राहू शकतील, कीड रोगांना कमी बळी पडतील अशा?
0: मोगऱ्याच्या बाबतीत आपण बोललो तर जे आपलं वसईचा मोगरा होता, बट मोगरा होता, मदन मोगरा होता वगैरे, हे काळानुरूप किडींना रोगांना बळी पडू लागले मॅम. पुन्हा त्याच्यामध्ये कन्स्टंट होतं की ह्या ठराविक महिन्यासाठी यायचे मॅम, परंतु आता बँगलोरची जी व्हरायटी आहे गुडुमल्ली असं तिचं नाव आहे, ती व्हरायटी आहे ही तुम्हाला वर्षभर मोगरा देते मॅम, आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर मार्केट मिळते. आता आपलं गुलाबाचं जे आपलं कोकणामधलं मार्केट आहे, गुलाबामध्ये पण 4 टाईप्स असतात, एक मिनिएचर असतं, नंतर पोलियंथा असतं, नंतर क्लाइंबर्स क्रीपर्स पोलियंथा, ह्या सर्व जाती असतात. ओपन कल्टिवेशनमध्ये घेतो तेव्हा आपण ती पोलियंथा असतात ती आपण घेत असतो, कारण ती अशी धुपक्यामध्ये फुलं येतात. मात्र जेव्हा आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड आपलं टार्गेट असतं तेव्हा आपण ती कट फ्लावर्स म्हणून घेत असतो, आणि कट फ्लावर्स म्हणून आपण जेव्हा घेतो तेव्हा ती संरक्षित शेती म्हणजे पॉलीहाऊसमध्ये वगैरे आपल्याला ती घ्यावं लागतं. जे संरक्षित शेतीमध्ये घेतात तर मेजर टाईप आहे तो हायब्रिड टी आहे मॅम, आणि त्यात खूप साऱ्या व्हरायटीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत.
1: फुलशेती ही पारंपरिक शेती आतापर्यंत आपण म्हणत होतो, पण याच्यामध्ये आधुनिक पर्याय सुद्धा आलेले आहेत, म्हणजेच आपण जे म्हटलं की पॉलीहाऊसमध्ये केली जाणारी शेती.
0: येस मॅम, पॉलीहाऊसमध्ये प्रामुख्याने जर्बेरा आहे, एन्थुरियम आहे, ऑर्किड्स आहेत, कार्नेशन्स आहेत, ही बेसिकली परदेशी आहेत मॅम.
1: अच्छा, पण मग याची लागवड करताना पॉलीहाऊसमध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: जे संरक्षित शेतीमध्ये जे आपण पिकं घेतो त्यांच्यासाठी टेम्परेचर वगैरे ह्या बाबी भरपूर महत्वाच्या आहेत, मग त्यांना जनरली 20 डिग्रीपासून 30 डिग्रीपर्यंत हे त्यांच्यासाठी एकदम बेनिफिशियल टेम्परेचर्स आहेत, आणि हे सर्व नियंत्रण शेतीमध्ये क्लायमेट कंट्रोल करता येतं मॅम. मग त्यांचं टेम्परेचरही मेंटेन करतो, त्यांचा सूर्यप्रकाश किती आला पाहिजे हे पण आपण त्या लक्सच्या स्वरूपात ते पण आपण मेंटेन करू शकतो मॅम. त्याच्यामुळे

0: त्यांचा जो दर्जा येतो हा खूप छान असतो.
1: आता या फुलशेतीची लागवड दिवसेंदिवस वाढत आहे, फुलशेतीसाठी कोणती योजना आहे?
0: फुलशेतीसाठी विविध योजना आहेत. आता लागवडीसाठी आपण विचार केला तर जी आपली अगोदर महात्मा गांधी नरेगाव योजना होती, आता तिचं नामकरण झालेलं आहे की विकसित भारत जी राम जी झालेलं आहे. तर या योजनेअंतर्गत आपण शेतकऱ्यांना, त्याहून जे छोटे शेतकरी आहेत पालघर वगैरे ह्या एरियामध्ये पाहिलं तर तिकडे जास्तीत जास्त शेतकरी हे ट्रायबल शेतकरी आहेत मॅम. त्यांच्या लँड होल्डिंग्स खूप छोटे आहेत आणि त्यांच्याकडे कॅपिटलही तेवढं अवेलेबल नाही मॅम. तर ह्या शेतकऱ्यांना लागवडीसाठी शासन 100% अनुदानावर सपोर्ट करत आहे. चार प्रामुख्याने पिकं आहेत, त्यात निशिगंधा आहे, मोगरा आहे, गुलाब आहे, सोनचाफा आहे. आता त्यात सोनचाफ्यासाठी शासन म्हणजे जी रामजी मधून 2.5 लाखापर्यंत अनुदान देत आहे. गुलाबासाठी 3,80,000 रुपये प्रति हेक्टरी अनुदान आहे. मोगऱ्यासाठी 2,80,000 अनुदान आहे मॅम. यात फक्त 5 बेसिक डॉक्युमेंट्स आहेत. मग त्यांचं एक आधार असावं, त्यांचा एक आपलं 7/12 असावा, 8 असावा, ग्रामपंचायतने दिलेलं जॉब कार्ड असावं आणि बँक डिटेल्स असावे. हे एवढे मिनिमम डॉक्युमेंट्स असलं का कृषी विभागामार्फत आमचे जे क्षेत्रीय कर्मचारी आहेत सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यामार्फत त्यांचं प्रपोजल बनवलं जातं आणि त्या योजनेत त्यांना समाविष्ट केलं जातं. त्यासाठी मिनिमम शेतकरी आहे तो 5 गुंठ्याचा लाभ घेऊ शकतो आणि जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत एक शेतकरी लाभ घेऊ शकतो. ज्यांचं लँड होल्डिंग 2 हेक्टरपेक्षा कमी आहे हे सर्व शेतकरी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. यातही SC ST महिला यांना प्राधान्य आहे.
1: अच्छा, पण मग हे अर्ज कसे करायचे?
0: हे अर्ज ग्रामपंचायत स्तरावरच करायचे आहेत. ग्रामपंचायत स्तरावर त्यांनी अर्ज केला की आमचे सहाय्यक कृषी अधिकारी जे क्षेत्रीय स्तरावर आहेत हे जाऊन त्या शेतकऱ्याला टोटल प्रपोजल बनवण्यासाठी मदत करतात.
1: ही लागवडी करण्यासाठी ही योजना आहे, पण त्यानंतर पाणी व्यवस्थापन करायचं आहे, खताचं व्यवस्थापन करायचं आहे, तर यामध्ये मुख्य करून पाण्याचं व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यासाठी सुद्धा योजना आहे का?
0: खताचं व्यवस्थापन तुम्ही म्हटले ना, तर जी रामजी जी योजना आहे यात आम्ही शेतकऱ्यांना नुसती रोपच देत नाही, यात त्यांना खड्डे खोदण्यासाठी त्याच्यामध्ये इंटरकल्टिव्हेशन म्हणजे निंदणी वगैरे असतात त्यासाठी, पुन्हा पाणी त्यांना असं वाफ्याने द्यायचं असेल त्यासाठी, किंवा त्यांना शेणखत वगैरे द्यायचे असेल त्यासाठीही शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं. पुन्हा तुमचा दुसरा प्रश्न आहे की या त्यांना पाण्यासाठी काय अनुदान आहे का? तर आपली केंद्र सरकारची प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांनी ठिबक किंवा तुषार सिंचन केलं तर त्यांना 45-55% म्हणजे जे ओपन आहेत त्यांना 45% आणि जे SC ST आहेत त्यांना आपण 55% अनुदान देतो. आणि यात पुढे महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत त्यांना टॉपअप सबसिडी देतो. आणि हे जे प्रमाण 45 आणि 55% आहे हे प्रमाण 80-90% नेतो.
1: अच्छा, आणि पॉली हाऊस मध्ये शेती करताना वेगळं अनुदान असतं का?
0: हा मॅम, पॉली हाऊस मध्ये शेती करताना त्यांना आपण, एक तर पॉली हाऊस मध्ये 2 टाईपचे असतात, एक शेड नेट असतं आणि एक पॉली हाऊस असतं. पॉली हाऊसचं स्ट्रक्चर असतं त्यासाठी अनुदान असतं. आणि दुसरं अनुदान आहे की त्या स्ट्रक्चरमध्ये प्लांटिंग मटेरियल जे आपण लावणार आहोत, मग ते जर्बेरा ऑर्किड्स किंवा कार्नेशन्स ग्लॅड्युलस हे काय पिकं असतील त्यासाठी आपण अलग अजून अनुदान देत असतो.
1: मग हे किती टक्क्यांपर्यंत असतं?
0: हे अनुदान आहे मॅम 40-50% असतं, परंतु पॉलिओजमध्ये अराउंड 20 लॅक्सपर्यंत 1 एकरसाठी अनुदान देतो. आणि ह्यासाठी 2 योजना आहेत, राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे आणि MIDH म्हणून आमची योजना आहे.
1: या फुलशेती लागवडीसाठी मनरेगाची जी योजना आहे ती एकदा शेतकऱ्याने घेतल्यानंतर या आधुनिक फुलशेतीसाठी वेगळ्या योजना शेतकरी घेऊ शकतो?
0: निश्चितच, कारण की बघा आपण विबी रामजीमध्ये जी फुलं पाहिली मॅम ही ओपन कल्टिव्हेशनमध्ये येणारी फुल पिकं आहेत, ही आपण पॉलिहाऊसमध्ये किंवा संरक्षित शेतीमध्ये घेणार नाही. संरक्षित शेतीमध्ये येणारी पिकं आहेत ही एक्सपोर्ट ओरिएंटेड पिकं आहेत, 2 डिफरंट गट आहे मॅम.
1: आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये करावा शेतकऱ्यांनी असं म्हटलं जातं, फुलशेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सुद्धा मग काही योजना असतात, काही यंत्र अवजारांचा वापर?
0: आता महाराष्ट्र शासनाचं महाडीबीटी पोर्टल आहे मॅम. हे महाडीबीटी पोर्टल ही म्हणजे सिंगल विंडो सिस्टीम आहे मॅम. आज महाराष्ट्र शासनाच्या कृषीविषयक जेवढ्या योजना आहेत त्याच्यातल्या 90% योजना महाडीबीटी पोर्टलवर तुम्हाला ॲट अ क्लिक अवेलेबल आहेत मॅम. म्हणजे यासाठी तुम्हाला फक्त एकदा रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ज्या योजनेमध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा आहे, मग ते PM KSY असू द्या किंवा मेकनायझेशन असू द्या किंवा तुम्हाला आपलं इरिगेशन संबंधित काय घ्यायचं असेल, ह्या सर्व योजना एकाच पोर्टलवर तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि महाडीबीटी पोर्टलवर त्याचं लॉटरी निघत असतं, तुमचं सिलेक्शन होतं, त्याच्यानंतर तुम्हाला परचेस करायचं आहे. आणि हे सर्व डीबीटी बेस्ड आहेत, मॅम. सर्व अनुदान तुमच्या थेट अकाउंटवर जमा होत असतं, मॅम.
1: अच्छा, पण मग निवड कशी केली जाते?
0: ह्याची निवड आहे ती राज्यस्तरावरनं ऑनलाईन पद्धतीने केली जाते, म्हणजे त्यांची लॉटरी निघत असते, मॅम. आणि ह्या लॉटऱ्या कंटिन्युअस निघत असतात, जसं आमच्याकडे लक्षांकाप्रमाणे अवेलेबिलिटी आहे त्याप्रमाणे ह्या लॉटऱ्या टाईम टू टाईम निघत असतात.

0: ते त्याची आपलं स्क्रुटिनी करतात आणि ते आमच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करतात सर्व ऑनलाईन पद्धतीने. मग तालुका कृषी अधिकारी त्यांना प्री सँक्शन देतं, पूर्व परवानगीचं पत्र देतं, ते पत्र त्यांना ऑनलाईनच देतं. ते पत्र त्यांना आलं का त्यांनी ते मशीन जे आहे ती खरेदी करायचे. मशीन खरेदी झालं की आमचे उपकृषी अधिकारी किंवा मंडल कृषी अधिकारी हे जाऊन तिकडे फील्ड व्हेरिफिकेशन करतात त्या मशीनसोबत आणि शेतकऱ्यांचे फोटो घेतात, हे साईटवर अपलोड करतात. ते अपलोड झालं की पुन्हा तालुका कृषी अधिकारी त्याची स्क्रुटिनी करून ते पेमेंटसाठी वरिष्ठ स्तरावर पाठवू देतं. वरिष्ठ स्तरावर फंड्स अवेलेबल असल्याप्रमाणे त्यांना डायरेक्ट अनुदान त्याच्या खात्यावर थेट वर्ग केलं जातं. आता तुम्ही फुलशेतीबद्दल म्हटले तर फुलशेतीसाठी पण हे सर्व स्कीम्स आहेत ह्या लागू आहेत. समजा फुलशेतीला तुम्हाला नांगरणीसाठी ट्रॅक्टर पाहिजे असेल किंवा पावर टिलर पाहिजे असेल किंवा कोणता अवजार पाहिजे असेल, ही सर्व अवजारे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. मॅम, शासनाने काही मॉडेल्स वगैरे आहेत ते काही अप्रूव्ड केले आहेत किंवा त्यांचे मग अप्रूव्ड लिस्टमध्ये ही समजा अवजारं नसतील तर त्यांचे टेस्ट रिपोर्ट तरी त्यांनी अवेलेबल करून दिले पाहिजेत. त्या मशिनरीचे टेस्ट रिपोर्ट्स असतात हे सेंट्रल लेवलच्या आपले जे इन्स्टिट्यूट्स आहेत, इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, फार्म मेकॅनायझेशन संबंधित, ह्या सर्व इन्स्टिट्यूट त्या कन्सर्न यंत्रणेला टेस्ट रिपोर्ट देतात. ते टेस्ट रिपोर्ट जरी शेतकऱ्यांनी जोडले मॅम तरी त्यांना अनुदान देय असतं. मॅम,
1: अच्छा, एका पिकासाठी अर्ज केलाय योजनेमध्ये, समजा दुसरा ठिबक सिंचनासाठी हवी असेल तर दुसरा आपल्याला अर्ज करता येतो का?
0: निश्चित. फक्त कसं आहे, एकच पीक एकाच सातबाऱ्यावर आपण घेतलं असेल आणि पुन्हा त्याचसाठी त्याच सातबाऱ्यावर दुसरं पीक मागतोय म्हणजे ही दुरोक्ती झाली, ती झाली नाही पाहिजे. मॅम, तुम्ही अलग सातबारा दिला तर तुम्हाला अलग पीक घेता येतं, काही इश्यू नाही. मॅम, आणि इव्हन त्याच सातबाऱ्यावर समजा तुम्ही ट्रॅक्टर घेत असाल, ट्रॅक्टर हा कंपोनंट डिफरंट आहे आणि तुमची लागवड हा कंपोनंट डिफरंट आहे. म्हणजे तो सातबारा मी मोगरा लागवडीसाठी दिला आणि तो सातबारा मी समजा ट्रॅक्टरसाठी दिला तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. मॅम, फक्त तोच कंपोनंट त्याच क्षेत्रावर पुन्हा झाला नाही पाहिजे. म्हणजे मोगरा पण घेता तुम्ही पुन्हा मोगरा घेताय किंवा मोगऱ्याच्या जागी त्याच शेतावर तुम्ही पुन्हा सोनचाफा घेतात हे परमिसिबल नाही.
1: बरं, आता एखाद्या फुलपिकासाठी शेतकऱ्यांना अनुदान घेतलेलं आहे लागवडीसाठी, परंतु त्या वर्षामध्ये काही वातावरणातील बदल किंवा कीड रोगांचा परिणाम झाला आणि त्याचं ते पीक हातचं गेलं.
0: आमचं जे अंदाजपत्रक असतं ह्या प्रत्येक अंदाजपत्रकामध्ये त्याचं टोटली पीक केव्हा जात नाही. मॅम, त्याचे पार्शली गेलं तरी आम्ही त्याचा आपलं नांग्या भरणं एक कंपोनंट असतो. म्हणजे तुमचं 10% समजा झाडं गेली तुमची तर पुढील वर्षी 10% त्यांना ती रोपं अवेलेबल करून देतो.
1: सगळ्यात सर महत्वाचं म्हणजे उत्पादन जरी निघालं तरी शेतकऱ्याला आपल्या मालाची विक्री करणं हा मोठा प्रश्न असतो. फुलपिकांसाठीही बाजारपेठ मिळणं गरजेचं आहे.
0: बरोबर मॅडम.
1: मग त्यासाठी वाहतुकीसाठी जे वाहन लागतं किंवा मार्केट उपलब्ध करून देणं यासाठी शासनाकडून काही प्रयत्न केले जातात, काही योजना आहेत?
0: आहेत मॅम. आता वाहन वगैरे आहे तर रिफर वेन आमची MIDH म्हणून केंद्र शासनाची एक योजना आहे, मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर. या योजने अंतर्गत त्यांना रिफर वॅन दिले जातात. रिफर वॅनसाठी 25 लाख त्यांना अनुदान आहे. पुन्हा कोल्ड स्टोरेज आहे त्यासाठी पण अनुदान आहे.
1: कोकणामध्ये फुलशेतीला वाव मिळावा किंवा चालना मिळावी आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी शासनाच्या या योजना आहेत, त्याचा शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यायला पाहिजे आणि त्यातूनच त्यांचं उत्पन्न हे वाढू शकतं. तर सर, या संदर्भात आपण जी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: थँक्यू मॅडम.
2: मंडळी, राज्यस्तरीय प्रसारणात फुलशेती लागवड योजनेविषयी तरुण वैती यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
3: कृषी आणि ग्रामीण जीवनाचा हुंकार,
4: माझा आवार माझा शिवार,
3: शेती विषयक प्रश्नांचं यथायोग्य निरसन,
4: ज्येष्ठ कृषी तज्ञांचं अनमोल मार्गदर्शन,
3: कुक्कुट रेशीम मत्स्य आणि पशुपालन,
4: समृद्ध होईल शेतकऱ्यांचं जीवन,
3: तंत्रज्ञानाला जोड मनोरंजनाची,
4: वेळ काय बरं माझा आवार माझा शिवारची,
3: अस्मिता वाहिनीवर दररोज सायंकाळी 7:30 वाजता अवश्य ऐका.
4: शिवार फुलवायचा कानमंत्र अजिबात चुकवू नका.

मंडळी, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण एक आठवण जाता जाता उद्याच्या कार्यक्रमांची. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात शेतीमध्ये पूर्व मशागतीचं महत्त्व भाग 2 याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. आणि माझावर माझं शिवार या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 जनावरांमध्ये प्रतिजैविकांचा वापर आणि वाढता प्रतिरोध याविषयी डॉक्टर विकास वासकर यांची मुलाखत.

0: कृषी आणि ग्रामीण जीवनाचा हुंकार,
1: माझा आवार माझा शिवार,
0: शेती विषयक प्रश्नांचं यथायोग्य निरसन,
1: ज्येष्ठ कृषी तज्ञांचं अनमोल मार्गदर्शन,
0: कुक्कुट रेशीम मत्स्य आणि पशुपालन,
1: समृद्ध होईल शेतकऱ्यांचं जीवन,
0: तंत्रज्ञानाला जोड मनोरंजनाची
1: वेळ, काय बरं माझा आवार माझा शिवारची
0: अस्मिता वाहिनीवर दररोज सायंकाळी 7:30 वाजता अवश्य ऐका।
1: शिवार फुलवायचा कानमंत्र अजिबात चुकवू नका।

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
2: बरे तर शेतकरी बंधू भगिनींनो, या कार्यक्रमापुरता मी आपला निरोप घेते. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या संघमित्रा भंडारे.

माझ्यावर माझा शिवार हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून तसंच FM 103.6 MHz आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून सुद्धा हा कार्यक्रम आपण ऐकलात. रात्रीचे 8 वाजले. एक निवेदन आहे. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.

श्रोते हो आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTHच्या परवाहिनी आणि FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती। पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे, तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा, केरळचा काँग्रेसकडे कल। विधानसभा निवडणुकांच्या निकालातून संविधान आणि संविधानिक संस्थांचा विजय दिसून आल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मतांनी विजयी। आणि कर्जमाफीचं खोटं आश्वासन देणाऱ्या जाहिरातींपासून दूर राहण्याचं रिझर्व्ह बँकेचं आवाहन। आणि आता बातम्या विस्तारानं। देशातल्या 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमधल्या मतदारांनी सत्तांतराला पसंती दिली आहे। आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये मात्र विद्यमान पक्षाकडेच मतदारांनी सत्ता कायम ठेवली आहे। आतापर्यंत आलेल्या कालानुसार पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसला असून भाजपा 2/3 बहुमत मिळवेल असा कल आहे। भाजपाने यंदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असून त्यांनी आतापर्यंत 111 जागांवर विजय मिळवला असून 95 जागांवर ते आघाडीवर आहेत। तृणमूल काँग्रेसच्या केवळ 44 उमेदवारांचा विजय घोषित करण्यात आला असून तृणमूलचे 37 उमेदवार आघाडीवर आहेत। 2021च्या निवडणुकीत शून्यावर पोहोचलेलं काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यंदा विधानसभेत प्रवेश करतील। काँग्रेसनं 2, माकपानं 1

0: जागेवर विजय मिळवला आहे. तामिळनाडूमध्ये अभिनेता जोसेफ विजय यांच्या टी व्ही के पक्षानं 66 जागा जिंकल्या असून ते 40 जागांवर आघाडीवर आहेत. सत्ताधारी द्रमुकनं 32 जागा जिंकल्या असून ते 28 जागांवर आघाडीवर आहेत. अण्णा द्रमुकचे 26 उमेदवार विजयी झाले असून 21 जागांवर ते आघाडीवर आहेत. तसंच काँग्रेस 2 जागांवर विजयी झाले असून 3 जागांवर त्यांचे उमेदवार पुढे आहेत. पीएमकेचे 2 उमेदवार जिंकले असून 3 ठिकाणी ते आघाडीवर आहेत. तामिळनाडूमध्ये माकपाला 2, भाकपाला 2, भाजपाला 1, डीएमकेला 1 जागा मिळाली आहे. केरळमध्ये माकप प्रणित एलडीएफची पिछेहाट झाली असून काँग्रेस प्रणित युडीएफला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसचे 63 उमेदवार विजयी झाले आहेत. मुस्लिम लीगचे 22 जण विजयी झाले असून सत्ताधारी माकपने 26 जागा जिंकल्या आहेत. भाकपने केवळ 8, केरळ काँग्रेसचे 7, आरएसपीचे 3 आणि भाजपाचे 3 उमेदवार जिंकले आहेत. आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पार्टीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपानं 81 जागा जिंकल्या असून एका जागेवर ते आघाडीवर आहेत. काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर असून 12 जागेवर त्यांनी विजय मिळवला आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंट 9 जागांवर विजयी झाले असून एका जागेवर आघाडीवर आहेत. आसाम गण परिषदेनं 8 जागा जिंकल्या असून ते 2 जागांवर आघाडीवर आहेत. पुदुच्चेरीमध्ये एनआर काँग्रेस भाजपाच्या मदतीनं सत्ता स्थापन करेल हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत झालेल्या कलानुसार एनआर काँग्रेसनं 10 जागा जिंकल्या असून 2 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजपानं 3 जागा जिंकल्या असून एका जागेवर आघाडीवर आहे. द्रमुकने 5, एआयडीएमकेने आणि काँग्रेसनं 1 जागेवर विजय मिळवला आहे. टीव्हीके 2 जागांवर आघाडीवर असून 2 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचा कोलातूर मतदारसंघातून दारुण पराभव झाला आहे. टीव्हीकेचे व्ही एस बाबू यांनी त्यांचा 8,500 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांचाही 23,182 मतांनी पराभव झाला. जोरहाट मतदारसंघात भाजपाच्या जितेंद्रनाथ गोस्वामी यांनी त्यांचा पराभव केला. दुसरीकडे केरळमध्ये काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी 23,000 मतांच्या फरकानं विजय मिळवला. चेन्नीथला मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्यानं त्यांचा विजय महत्वाचा मानला जात आहे. देशातल्या 7 विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणीही आज झाली. त्यातल्या 5 जागा एनडीएला मिळाल्या आहेत. यात महाराष्ट्रातलं राहुरी, गुजरातमधलं उमरेठ, नागालँडमधलं कोरीडांग आणि त्रिपुरामधलं धर्मनगर या जागावर भाजपाने विजय मिळवला. कर्नाटकमधल्या दावणगिरे आणि बागलकोट इथं काँग्रेसचे उमेदवार जिंकले, तर महाराष्ट्रात बारामती इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभा निवडणुकीतल्या निकालांमुळे देशातली लोकशाहीच नव्हे तर संविधान जिंकलं आहे, संविधानिक संस्था जिंकल्या आहेत, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. याबद्दल त्यांनी निवडणूक आयोग, निवडणूक प्रक्रियेतले सर्व कर्मचारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे आभार मानले आहेत.
1: आज का ये दिवस कई मायनों में खास है, विशेष है. ये देश के उज्ज्वल भविष्य की उद्घोषणा का दिन है. ये भरोसे का दिन है. भरोसा भारत के महान लोकतंत्र पर, भरोसा परफॉर्मेंस की पॉलिटिक्स पर, भरोसा स्थिरता के संकल्प पर, भरोसा एक भारत श्रेष्ठ भारत की भावना पर.
0: बंगालच्या जनतेनं घुसखोर आणि त्यांच्या समर्थकांना धडा शिकवला असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विजयानंतर दिली. भाजपा बंगालच्या जनतेच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंगाल आणि आसाममधल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. देशातल्या 78% भागावर आता भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आहे असंही ते म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन आणि टीव्हीकेचे प्रमुख अभिनेते विजय यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विजय यांचं अभिनंदन केलं. केरळमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय हा लोकशाही आणि संविधानाचा असून

0: काँग्रेस पक्षाचा विचार आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर केरळच्या जनतेनं विश्वास व्यक्त केला आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तर बंगालमध्ये भाजपानं लोकशाहीच्या मर्यादा आणि नियम धाब्यावर बसवले असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान राज्यातल्या सर्व कार्यालयांमधली कोणतीही फाईल किंवा कागदपत्र बाहेर नेली जाणार नाही, खराब होणार नाहीत याची काळजी घेण्याचे आदेश पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी सर्व विभागीय सचिव आणि कार्यालयीन प्रमुखांना दिले आहेत. दुसरीकडे भाजपाचा विजय स्पष्ट झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या राज्यभरातल्या कार्यालयामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरू केल्याचा आरोप तृणमूलने केला आहे. भाजपाने हा आरोप फेटाळला आहे. तर कोणत्याही पक्षाचा उमेदवार किंवा समर्थकांवर होणारे हल्ले रोखण्याचे निर्देश पोलीस आणि सुरक्षा दलांना दिल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर राहुरीतून भाजपाचे अक्षय शिवाजीराव कर्डिले विजय झाले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी 2,18,969 मतं मिळाली. त्याखालोखाल न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे प्राध्यापक आर वाय घुतुकडे यांना 935 मतं मिळाली. राहुरी विधानसभा मतदारसंघात अक्षय कर्डिले यांना 1,40,093 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 27,506 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके यांना 5,690 मतं मिळाली. कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या खोट्या आणि बनावट जाहिरातींपासून दूर राहावं असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं आहे. बँका आणि गैरबँकिंग वित्तीय संस्थांमधील कर्ज माफ केल्याचं आश्वासन देणं, कर्जमुक्त झाल्याचं प्रमाणपत्र देणं, या सर्वांसाठी शुल्क वसूल करणं यासाठी गोष्टी फसव्या आहेत. त्यांच्यापासून सावध राहण्याचं आणि पोलिसांकडे तक्रार करण्याचं आवाहन आरबीआयनं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात 1-123 धावा झाल्या होत्या. अटलांटिक महासागरात एका प्रवासी जहाजावर हंता विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक झाल्यासंदर्भात आपलं स्थितीवर बारकाईनं लक्ष असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये सत्तांतर, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच मतदारांची पसंती. पश्चिम बंगालमध्ये भाजपा 2/3 बहुमताकडे. तामिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा, केरळचा काँग्रेसकडे कल. विधानसभा निवडणुकांच्या निकालातून संविधान आणि संविधानिक संस्थांचा विजय दिसून आल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार तर राहुरीमध्ये अक्षय कर्डिले प्रचंड मताने विजयी. आणि कर्जमाफीचं खोटं आश्वासन देणाऱ्या जाहिरातींपासून दूर राहण्याचं रिझर्व्ह बँकेचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रवाहिनी आणि FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकता आहात. रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकसंगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला दत्ताराम म्हात्रे आणि सहकाऱ्यांनी गायलेला हा स्वातंत्र्याचा पोवाडा आता ऐकूया. वसंत बापट यांचं संगीत आहे. ऐकूया दत्ताराम म्हात्रे आणि सहकाऱ्यांनी गायलेला हा पोवाडा. गीतकार वसंत बापट.

दत्ताराम म्हात्रे आणि सहकाऱ्यांनी गायलेला स्वातंत्र्याचा पोवाडा आपण ऐकला. गीतकार होते वसंत बापट. आता अमर शेख यांची रचना ऐकूया. शेख जानूचंद आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हा पोवाडा आता ऐकूयात.

शाहीर अमर शेख यांची रचना आपण ऐकली. हे गीत गायलं होतं, हा पोवाडा गायला होता शेख जानूचंद आणि सहकाऱ्यांनी. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत, गीतकार महेश केळुसकर आणि संगीतकार श्रीनिवास खळे.

कार्यक्रमात शेवटी आकाशवाणी गायकवृंदाच्या समूह स्वरात बाबासाहेब यांची रचना ऐकूया. भूमानंद बोगम यांचं संगीत आहे.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून, तसंच FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून सुद्धा. श्रोते हो, यानंतर आपली भेट ठीक रात्री 10 वाजता. तोपर्यंत आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम.

पंडित ब्रिज नारायण यांचं सरोदवादन आपण ऐकलं, राग जय जयवंती आपण ऐकला, त्यांना तबला साथ केली होती भूषण परसुरे यांनी. श्रोते हो, शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून, तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून सुद्धा आपण हा कार्यक्रम ऐकला.

0: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
1: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं, नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य आहे का छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz वर छोट्यांचं मोठं विश्व.

श्रोते हो, 10:30 वाजले, रात्रीचे 10:30 वाजलेत. नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात राजेश्री पाठक यांचं उपशास्त्रीय गायन आता ऐकूया. मांज खमाज ठुमरी आणि मिश्र कलिंगडा चैती दादरा. सुरुवातीला मांज खमाज ठुमरी. ठुमरीचे बोल आहेत बैरन रतिया कैसे आऊ. मिश्र कलिंगडा चैती दादरा चे बोल आहेत जोबन पिया बारे से तजदीने. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियम साथ आहे अभिषेक काथे यांची. ऐकूया राजेश्री पाठक यांचं उपशास्त्रीय गायन. सुरुवातीला मांज खमाज ठुमरी आणि त्यानंतर मिश्र कलिंगडा चैती दादरा.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात राजर्षी पाठक यांचं उपशास्त्रीय गायन. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह,

नमस्कार श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे ठीक 11 वाजून 11 मिनिटं होत आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा इथे 35 आणि सांताक्रूझ इथे 34 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा इथे 27 आणि सांताक्रूझ इथे 28 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 74% आणि सांताक्रूझ इथे 73% एवढी नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी आकाश स्वच्छ असेल, तर दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यता वर्तवली आहे. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. आपण ऐकत आहात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 11 वाजून 12 मिनिटं होत आहेत. सादर करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे राम पाठकी यांचं.

हे पाणीकर होता, नीती नाखरे यांचं हे गीत होतं, संगीतकार होते श्रीधर फडके. भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया अरुण दाते यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत यशवंत देव.

या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 11:30 झाली आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात ऐकूया रफीक अहमद यांचं सारंगी वादन. ऐकूया राग मारू बिहाग. विलंबित गत 1 तालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ केली आहे भूषण परचुरे यांनी. ऐकूया रफीक अहमद यांचं सारंगी वादन राग मारू बिहाग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रफिक अहमद यांचं सारंगी वादन. आपण ऐकत होतात राग मारू बिहाग. हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद

श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे ठीक 12 वाजले आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रम मालिकेचा भाग 20 आज आपण ऐकणार आहात.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: भावगीतांच्या या कार्यक्रमामध्ये ट्रेंडसेटर गाणं हुडकायची खरं तर काही गरज लागणारच नाही इतकं ते स्पष्ट आहे. पी सावळाराम लता मंगेशकर आणखी वसंत प्रभू आणि त्यांचं भावगीत विश्व हा एक स्वतंत्र अभ्यासाचा आणखी खरं तर मुक्त अशा आस्वादाचा विषय आहे. अर्थातच मी गंगा जमुना डोळ्यात उभ्या का या गाण्याबद्दल बोलतो आहे.
2: नाही आणि याच्याबद्दल आणखी विशेष सांगायचं म्हणजे काय, आज आपण 27 तारखेला कार्यक्रम करतो 27 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबर हा लता मंगेशकरांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी गायलेलं अतिशय लोकप्रिय झालेलं गाणं म्हणजे गंगा जमुना डोळ्यात उभ्या का.
1: हो ना, म्हणजे ते लोकप्रियतेच्या संदर्भामध्ये ते अशी एक आख्यायिका माझ्या वाचनात आली होती की त्या काळात आकाशवाणीकडे पत्रांचा इतका पाऊस पडला की शेवटी आकाशवाणीला जाहीर करावं लागलं की आम्ही 3 वेळा दिवसातून हे गाणं लावूया पण हा पत्रांचा पाऊस थांबवा.
2: आणि हे गाणं आहे ते 1949 सालामध्ये.
1: या काळामध्ये लता मंगेशकरांनी अनेक हिंदी चित्रपट देखील अतिशय सुंदर गाणी केली होती. अंदाज, बरसात किंवा महल, बडी बहन अशा अनेक चित्रपट
2: पार्श्वगायिका म्हणून त्यांचं तर हे वर्ष होतच. पण मराठीमध्ये सुद्धा अतिशय लोकप्रिय झालेलं गाणं म्हणजे गंगा जमुना डोळ्यात. ही सुरुवातीच्या काळातली रचना, ज्या रचनेमुळे गीतकार, संगीतकार आणि गायक एकत्र आले आणि त्यांनी अनेक गाणी नंतरच्या काळामध्ये केलेली आहेत. आणि मला आठवत आहे की ज्या वेळेला लग्न व्हायची तर लग्नाचे तांदूळ पडले म्हणजे लगेच बँड वरती सुरू व्हायचं. आता बँड हल्ली कमी झालेलं आहे त्यामुळे ढोली बाजावरती हे काय गाणं कधी आपल्याला ऐकायला मिळेल असं वाटत नाही. पण ही आठवण मात्र अगदी प्रत्येकाच्या मनात असेल, जे लोक ही गाणी ऐकत असतील त्यांच्या. तर आपण ऐकूया गंगा जमुना डोळ्यात उभ्या का.

0: वा क्या बात आहे. इतकं सुंदर गाणं आणखी इतके वर्ष सातत्यानं तितकीच लोकप्रियता कायम ठेवून असलेलं हे गाणं होतं. आश्चर्य वाटलं मला की पुण्याचं एखाद्या रेल्वे स्टेशनवर एखाद्या खेडूतबाईंनी आपल्या मुलीला मुलीची पाठवणी करताना सहजपणे तिने म्हणावं की जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा, आणखी याच्यासारखं अजरामर गाणं निर्माण व्हावं याला खरं तोड नाही. म्हणजे
1: पी सावळारामनी म्हणलेलं आहे की त्यावेळेला मी स्टेशनवर होतो आणि ती बाईनी ज्यावेळेला निरोप दिला त्यावेळेला मला पहिली ओळ सापडली
0: हो,
1: आणि नंतर मी ते गाणं केलं.
0: क्या वाज आहे. यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते वसंत प्रभू पी सावळाराम यांचंच गाणं आहे, पण गायिका आहेत नलिनी मुळगावकर.
1: ते मी मगाशी म्हणल्याप्रमाणे चार गाणी जी त्यांनी केलेली होती नलिनी मुळगावकरांच्या आवाजातली, त्यापैकी हे दुसरं गाणं आज आपण निवडलेलं आहे. आणि 49 सालामध्ये या तिघांनी दोघांनी मिळून 6 गाणी केली होती, त्याच्यामध्ये 2 गाणी लता मंगेशकरांची आणि 4 गाणी नलिनी मुळगावकरांच्या आवाजामध्ये होती. आणि आता जी आपण रचना निवडलेली आहे थांब सख्या तू थांब ना, ही आपण नलिनी मुळगावकरांच्या आवाजामध्ये ऐकूया.

0: श्रोते हो, यानंतर आपण पुन्हा थोडंसं आधीच्या कालखंडाकडे जाणार आहोत. जयल रानडे यांनी म्हणलेलं हे गाणं आता आपण यानंतर ऐकणार आहोत. आणखी सुधीर फडके त्याचे संगीतकार आहेत. मला आठवतं आपल्या मुंबईच्या रेकॉर्ड कलेक्टर्सच्या एका कार्यक्रमामध्ये जयल रानडे आलेले होते. त्यांना म्हणजे अक्षरशः बोलावलं होतं. त्यावेळी ते अर्थातच खूप वृद्ध झाले होते आणि सुधीर फडके त्या कार्यक्रमामध्ये हजर होते. आणि त्यांनी रानडेंच्या आणखी रानडेंच्या आवाजाच्या गाण्याच्या पद्धतीबद्दल ते खूप भरभरून बोलले होते. आता जयल रानडेंची आठवण ताजी करण्यासाठी आपण त्यांचं एक गाणं,
1: त्यांची रचना जी निवडलेली आहे ही सुद्धा गदी माळगुळकरांचीच रचना आहे. ते गायक आहेत जयल रानडे. मावळतीला दिसा दिसा गेला ही रचना आपण ऐकूयात जयल रानडे यांच्या आवाजामध्ये.

0: श्रोता हो, आपल्या या कार्यक्रमामध्ये थोडीशी बदलाची चाहूल तुम्हाला नक्कीच लागली असणार आहे. सोहनी, या ठिकाणी आपण एक स्पष्ट करायला हवं की काही वेळा न सापडलेलं एखादं गाणं आपल्याला अचानक मिळतं आणि त्याचाही अंतर्भाव आपण नंतरच्या कार्यक्रमामध्ये त्या गायकाची किंवा संगीतकाराची आठवण म्हणून नक्कीच करतो. आणि काहीही असलं तरी मराठी भावविश्वातल्या प्रत्येक क्षणी प्रत्येक क्षणांसाठी एक एक भावगीत नक्कीच आपल्याला उभारलेलं दिसतं. आणखी गाण्यांची निवडही तितकीशी अवघड जात नाही आहे. आणि याच पद्धतीनं आपण थोडासा पुढं मागं करूत का होईना, पण ही सगळी गाणी श्रोत्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
1: आणि आता जे आपण निवडलेलं आहे ते 1950 सालातलं आहे गाणं. वसंत प्रभू आणि पी सावळाराम यांच्या रचना तर आपण ऐकलेल्याच आहेत. आणि वसंत प्रभू यांनी 1950 सालामध्ये 20 गाणी केलेली होती.
0: बर,
1: म्हणजे त्यांच्या 10 रेकॉर्ड्स त्यावेळेला आलेल्या होत्या. आणि त्या 10 रेकॉर्डचं वैशिष्ट्य असं होतं की शैला मोहिले, सुनीती तेलंग, मिनल वाघ, लता मंगेशकर, आशा भोसले आणि माणिक वर्मा या गायिकांच्या आवाजामध्ये ह्या रेकॉर्ड्स निघाल्या होत्या. आणि एक रेकॉर्ड मात्र पुरुष गायकाच्या आवाजामध्ये निघालेली होती. आणि आज जी आपण रचना निवडलेली आहे ती माणिक वर्मा यांच्या आवाजातली आहे. दिलवर माझा नाही आला ही रचना खास करून निवडलेली आहे. आणि माणिक वर्मा यांनी सुद्धा वसंत प्रभू यांच्या संगीतामध्ये केवळ 2 गाणी गायलेली आहेत.
0: बर,
1: त्यामुळं हे गाणं आवर्जून आपण निवडलेलं आहे. तर ह्या कार्यक्रमाची सांगता आपण दिलवर माझा नाही आला या गाण्यानं करणार आहोत. नमस्कार.
0: नमस्कार.

भास्कर आणि मोहन सोहनी. निर्मिती सहाय्य अभिराम सराफ. सादर करते सुनील शिंदखेडे. मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.

आपण ऐकत होतात कार्यक्रम मधुगीतांच्या हिंडोळ्यावर. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

नाची ही ओढ राधेसकट साऱ्या गोपिकांच्या मनाला व्यापून बसलेली असते. लज्जा नीती यांची बंधनं झुगारलेल्या या व्रजांगणा यमुना काठी श्रीरंगाबरोबर रंगलेल्या रासाच्या गतीत हरवून गेलेल्या असतात.

चिन्ह राधेला दिसू लागतात. पण इतक्यात दुरून कुठून तरी जय नारायण श्री नारायण या नारदवाणीचा आवाज तिच्या कानात तरळू लागतो. कंसाच्या दरबारात अतिथी म्हणून आलेले नारद म्हणत असतात.

श्रोतो, आपण ऐकत होतात गीत गोपाळ या संग्रहातील हे गीत. गदी माडगुळकर यांचं हे गीत, स्वरता सी रामचंद्र यांचा, स्वर आणि संगीत सी रामचंद्र यांचं होतं. श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 12:30 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीत गीत बहार.

श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी गायलेलं महाराष्ट्राचा शाहीर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गुरु ठाकूर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी.

टाइमपास ही आहे, चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. महालक्ष्मी अय्यर, चिनार खारकर आणि आनंद मेनन यांनी गायलेलं हे गीत होतं. अश्विनी शेंडे यांचं, संगीतकार होते चिनार महेश.

अगं भाई अरेच्या या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. शंकर महादेवन यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत होतं. संगीतकार होते अजय अतुल. आता ऐकूया दुनियादारी या चित्रपटातील गीत. सायली पंकज यांनी गायलेलं मंगेश कंगणे यांचं हे गीत आहे. संगीत आहे पंकज पडघम यांचं.

सावरखेडा एक गाव या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. कुणाल गांजावाला यांनी गायलेलं हे गीत होतं दासू यांचं, आणि संगीतकार होते अजय अतुल. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. आता ऐकूया टाइम प्लीज या चित्रपटातील गीत स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांनी गायलेलं.

गीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 1 वाजत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात ऐकूया रतन मोहन शर्मा यांचं गायन. आपण ऐकणार आहात राग मालकंस. विलंबित गत एक तालात निबद्ध असून बोल आहेत, बंदिश बोल आहेत ए री सखी. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बोल आहेत मई गरजावा. तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची, हार्मोनियम साथ केले विनोद पडगे यांनी, सारंगी साथ केली आहे फारुक लतीफ यांनी आणि तानपुरा साथ आहे सुरेश गावडे यांची. ऐकूया नादब्रह्म या कार्यक्रमात रतन मोहन शर्मा यांचं गायन राग मालकंस.

0: माधवब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रतन मोहन शर्मा यांचं गायन. आपण ऐकलात राग मालकंस. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य आहे का छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz वर छोट्यांचं मोठं विश्व.
0: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 1:30 होत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष दृष्टीकडून अंतर्दृष्टीकडे. या कार्यक्रम मालिकेचा भाग 9 आज आपण ऐकणार आहात.

0: प्रसारित करीत आहोत रूपकात्मक कार्यक्रम मालिका दृष्टीकडून अंतरदृष्टीकडे. निवेदन श्रद्धा वरणकर आणि समीर शिरवळकर. लेखन मंजुश्री कुलकर्णी. निर्मिती सहाय्य माधवी मानकर. सादरकर्ते हर्षवर्धन गवई. निर्मिती आकाशवाणी अकोला केंद्राची. भाग 9वा.
1: निराशेचे दुःख सभोवार, सद्भावनेची गाऊ महती, मिळून सारे चेतवूया माणुसकीची एकच पणती.

0: सुसंस्कार ही गोष्ट अशी की त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. वडीलधारी मंडळी जर जगण्यात वेगळेपण जपत असली तर त्यांचं ते संस्कार रुजवण्याचं कार्य आपसुकच होत असतं. दुसऱ्यासाठी जगण्याच्या संस्काराचं बीज वडिलांनी मनात पेरलं. आईने दिलेल्या वाचन संस्काराच्या सिंचनाने ते रुजत गेलं. त्याचं उचित संगोपन होईल या खात्रीनं निवडलेल्या जोडीदाराच्या दारात ते रोपटं येऊन विसावलं आणि योग्य वेळ येताच अंधत्वाच्या काहिलीनं पोहलेल्या जीवांना सावली देण्यासाठी सिद्ध झालं. त्यांना चार दाणे द्या, तुमचं हिरवं झाड होईल. त्यांना थोडं पाणी द्या, तुमचं भरलं आभाळ होईल.
1: याच भावनेने वेळ, इच्छाशक्ती, शिक्षण आणि श्रद्धा या बळावर स्वतःजवळचे जिव्हाळ्याचे चार दाणे देऊन स्वतःचं जगणं हिरवगार करणाऱ्या एका गृहिणीनं घरातच सुरू केलेलं प्रज्ञाचक्षूंसाठी असणारं कार्य आता सर्वदूर पसरलं आहे. ऐकूया सक्षम अकोलाच्या अध्यक्ष आणि क्षितिज अंध अपंग विरंगुळा आणि पुनर्वसन केंद्राच्या संचालिका मंजुश्री कुलकर्णी यांचं मनोगत.
2: नमस्कार. सक्षम अकोला या संस्थेबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीला मी व्यक्तिगत पातळीवरती अंध लोकांसाठी काम सुरू केलं होतं. या कामामध्ये मला फक्त कुटुंबाचं सहकार्य होतं, पण वर्षभरातच हे काम एका संस्थेमध्ये परावर्तित झालं. कारण हे काम करताना नागपूर सक्षम संस्थेचे काही पदाधिकारी मला भेटलेत आणि त्यांनी जेव्हा हे काम बघितलं की मी घरोघरी जाऊन अंध व्यक्तींना वाचून दाखवते आहे, चांगल्या पुस्तकांचं वाचन करते आहे आणि त्यांना कामामध्ये अभ्यासामध्ये मदत करते आहे, तर ते म्हणले की हे काम असं घरोघरी जाऊन करण्यापेक्षा जर एका ठिकाणी या सगळ्यांना एकत्र केलं तर ते अधिक जास्त महत्त्वाचं ठरेल आणि कामही होईल. त्यातूनच मग क्षितिज अंध अपंग विरंगुळा आणि पुनर्वसन केंद्राची निर्मिती झाली. 17 जून 2009 रोजी विरंगुळा केंद्राची आम्ही स्थापना केली.
1: श्रोते हो, यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं सारं जग म्हणतं, पण स्त्रीच्या यशाचं श्रेयसुद्धा पुरुषाच्या खंबीर आणि विश्वासपूर्ण पाठिंब्याला द्यायला हवं. याची प्रचिती अकोल्यातल्या कुलकर्णी परिवाराकडून होत असलेलं हे कार्य पाहून येते. मंजुशी यांना त्यांचे पती गोविंद कुलकर्णी यांची अशीच साथ आहे. परस्परांच्या साथीनं सुरू केलेलं हे काम सक्षम या संस्थेशी कसं जुळलं हे ऐकूया मंजुश्री कुलकर्णी यांच्याकडून.
2: सक्षम ही अशी संस्था आहे की भारतभर ही संस्था अंध अपंग लोकांसाठी काम करते. सक्षम म्हणजे समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ. याचं मुख्य कार्यालय

0: दिल्ली येथे आहे आणि महाराष्ट्रामध्ये नागपूर इथे या संस्थेचं मोठं कार्य चालतं. या संस्थेअंतर्गत आज भारतामध्ये 36 नेत्रपिढ्या काम करतात आणि नागपूरमध्ये नेत्रपिढीशिवायच रेकॉर्डिंगचं मोठं काम चालतं. 10,000 पुस्तकांचं आज तिथे रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि ब्रेल पुस्तकांची निर्मितीही तिथे होते. या सगळ्याच कामामध्ये सक्षम अकोला त्यांना सहकार्य करतं. अकोला इथे सक्षमचं काम सुरू झाल्यानंतर जेव्हा सुरुवातीला आम्ही फक्त अभ्यास घेत होतो, त्या अभ्यासाशिवाय यांना पुनर्वसनाची आणि यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे हे जाणवत गेलं. आणि मग पुनर्वसनासाठी काय करायचं, तर मग अभ्यास झाल्यानंतर थोडा वेळ कागदांच्या पिशव्या बनवणं असेल, किंवा मग राखी जवळ आली होती तर मग राख्या बनवून बघूयात का, मग राख्या बनवल्या, मग त्याचे स्टॉल्स लावले, असं एकेक ते काम वाढत गेलं. काही तासांसाठी सुरू केलेलं हे काम आता आम्हाला 24 तास पुरत नाही अशा परिस्थितीपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे.
1: विरंगुळा आणि पुनर्वसन केंद्र ही ओळख निर्माण करणाऱ्या या संस्थेत अध्ययनावरही भर दिला जातो, कारण दृष्टीअभावी आणि सहकार्याअभावी अंध व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहतात आणि नाईलाजानी अनेक हात समाजापुढे दयायाचना करायला पसरतात. यांना सहानुभूतीची नाही सहकार्याची गरज आहे. जिद्द आणि हुशारी आहे त्याला मार्गदर्शनाची आस आहे. हे मिळालं तर डोळसांना लाजवतील असे कर्तृत्व गाजवणारे प्रज्ञाचक्षू आज आमच्या समोर आदर्श रूपात येत आहेत. त्यासाठी या मुलांकडून अभ्यास करवून घेणं, अभ्यासानंतर जरासा विरंगुळा देणं, पुनर्वसनासाठीही प्रयत्न करणं हे कार्य ही संस्था करते. त्याबद्दल जाणून घेऊ संस्थेच्या माणिक नेरकर यांच्याकडून.
2: नमस्कार. सक्षम अंतर्गत क्षितिज विरंगुळा केंद्राची मी सहसचिव म्हणून काम पाहते. सुरुवातीला ह्या संस्थेचे उद्देश फक्त मुलांचा अभ्यास, त्यांच्या अभ्यासक्रमाचं रेकॉर्डिंग करून देणं, त्यांना रायटर शोधून देणं आणि त्यांना कुठलंही म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत मदत करणं, फॉर्म भरून देणं एवढ्यापुरतंच यांचं काम मर्यादित होतं. पण नंतर जसजसे मुलं वाढत गेले तसतशा त्यांच्या अडचणी पण आम्हाला कळत गेल्या. सुरुवातीला अभ्यासाचंच असल्यामुळे पैशाचा एवढा प्रश्न येत नव्हता. पण जसं पहिला वर्धापन दिन यांचा 2010 आम्ही घेतला तर तो मोठा कार्यक्रम झाला, म्हणजे प्रमिलातयोग हॉलमध्ये. पण जसे हे मोठे कार्यक्रम घ्यायचे तर पैशाची आवश्यकता भासतेच. त्या कार्यक्रमात आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली.
1: अंधत्व आणि गरिबी हातात हात घालूनच आलेलं पाहायला मिळतं. 8वीनंतर सर्वसामान्य शाळेत, नंतर महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणाऱ्या या मुलांना आर्थिक स्थितीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काही मुलं सक्षममध्ये येऊन दिवस दिवसभर अभ्यास करून लेखनिकाच्या सहाय्यानं 12वीत नेत्रदीपक यश मिळवती झाली, पण नंतर मात्र त्यांना शिक्षणाचा खर्च पेलविनासा झाला. त्यांच्यासाठी मैत्रिणींची ही फौज पुढे सरसावली. कशी, ऐकूया माणिक नेरकर यांच्याकडून.
2: खेड्यातून काही मुलं येतात, कारंजा, वाशिम, बुलढाणा, धाड. 12वीनंतर आपण काय करावं, आपण कुठे राहू, आपला शिक्षणाचा खर्च, हे प्रश्न त्यांच्या समोर असतात. त्याच्यामुळे ते शिक्षणाचा विचार अर्धवट सोडून देतात. तसे मुलांच्या बाबतीत आम्ही विचार केला आणि त्यांच्यासाठी इथे देशमुख म्हणून आहेत तर त्यांच्याकडे एक छोटंसं वसतिगृह आहे, तर तिथे त्यांची सोय आपण यावर्षी केलेली आहे. त्यांचा जेवणाचा, राहण्याचा सगळा खर्च आम्ही मैत्रिणी मिळून करतोय. आणि याच्यासाठी असे काही मान्यवर आहेत की ज्यांनी ह्या मुलांचं पालकत्व स्वीकारलं आहे. तर असे मुलं दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्यांच्या गरजा पण वाढत आहेत. तर दात्यांची संख्या वाढली तर आम्ही आणखी मोठ्या प्रमाणावर आणि चांगलं भरीव कार्य करू शकू, आमच्या कामाला योग्य तो न्याय देऊ शकू. संस्थेत जी पण मुलं आहेत आम्ही अल्टरनेट डेजला त्यांचा अभ्यास घेतो, पण त्याच्यातही काही घरगुती अडचणी असतात. तर याच्यावर पर्याय म्हणून आम्ही त्यांचा जोही सिलेबस असेल तशी पुस्तकं आणायची, त्या पूर्ण अभ्यासक्रमाचं रेकॉर्डिंग करून घ्यायचं आणि याच्या सगळ्या सीडीज आम्ही बनवून घेतो आणि या मुलांना सगळ्यांना आम्ही ह्या सीडीज ऐकायला देतो. यांचा अभ्यास घेतानाही आम्हाला एक एक वाक्य, एक एक प्रश्न, एक एक उत्तर यांना तीन तीन चार चारदा वाचून दाखवावं लागतं, जेणेकरून ते त्यांच्या मनावर बिंबवलं गेलं पाहिजे. कारण त्यांचं सगळं म्हणजे पूर्ण श्रवण शक्तीवरच भर असतो, त्याच्यामुळे ऐकूनच यांचा सगळा अभ्यास होतो. आणि हे काम खरं म्हणजे कोणतीही गृहिणी हे काम अगदी सहजपणे करू शकते, पण फक्त इच्छा आणि वेळ असला, सद्भावना त्यांच्या मनामध्ये असली की आपण यांच्यासाठी काहीतरी करू शकतो. तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना म्हणजे ज्या आमच्या ग्रुपमध्ये नाही आहेत, तर त्यांना पण मी आवाहन करते की त्यांनी आमच्या या सत्कार्यासाठी जास्तीत जास्त जणींनी पुढे यावं आणि ह्या कामासाठी मदत करावी.
1: श्रोतेहो, शास्त्री नगर इथल्या मंजुषीच्या घरी ब्रेल पुस्तकांचा संग्रह पाहायला मिळतो. अभ्यासाव्यतिरिक्त मनोरंजनाची वैचारिक आध्यात्मिक पुस्तकं मुलांना माहितीच्या जगात फिरवून आणतात. ही सारी पुस्तकं पुण्यातल्या फुलोरा ब्रेल प्रकाशनच्या प्रकाशिका सरोजताई टोळे देतात. पुण्यातल्या आणखीन कुठल्या गोष्टींचा लाभ या मुलींना होतोय हे मुलीच्या शिक्षणासाठी पुण्यात गेलेल्या मंजुषी सांगू लागल्या.
0: मला पुण्यात जावं लागलं, पण तिथे गेल्यानंतर असं जाणवलं की अंध व्यक्तींकरता त्या भागामध्ये इतक्या सगळ्या प्रगतीचे मार्ग खुले झालेले आहेत. मग ते कम्प्युटर प्रशिक्षण असेल किंवा नवीन नवीन कुठले कोर्सेस असतील. इवन मला हे सुद्धा माहिती नव्हतं की ब्लाइंड व्यक्ती सायन्स ग्रॅज्युएट पण होऊ शकतात. त्यांच्यातलेच कोणी मला इंजिनियर झालेले दिसले, कोणी डॉक्टर झालेले दिसले, आणि मला थक्क व्हायला झालं की आपण फक्त त्यांचा कला ह्या शाखेपुरतंच विचार करतो तसं नाही आहे. म्हणजे मला हे काम करताना मला सुद्धा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. पुण्यामध्ये गेल्यानंतर मला हे जाणवलं की ह्या मुलांना फक्त कलाक्षेत्र नाही तर इतरही त्यांच्यासाठी सगळे क्षेत्र खुले आहेत, आणि त्या सगळ्या गोष्टी देण्याचं मी आता ठरवलेलं आहे. माझ्या मैत्रिणींच्या सहकार्याने आम्ही ते सुरू केलेलं आहे. कम्प्युटर प्रशिक्षण पण आम्ही इथे सुरू केलं. कम्प्युटर शिकवताना जॉस सॉफ्टवेअर ह्या सॉफ्टवेअरचं सहकार्य आम्हाला मिळतं. तर ते एक बोलकं सॉफ्टवेअर आहे की जे कम्प्युटरमध्ये डाउनलोड केल्यानंतर सगळे कम्प्युटरचं जे आपण स्क्रीनवरती बघतो ते सगळं ते सॉफ्टवेअर ऐकवतं, आणि त्याच्या सहाय्याने अंध व्यक्ती संगणक हाताळू शकते. अविनाश शिडोळे आणि रुपेश हिरुळकर हे दोन मुलं आज कम्प्युटरचा बेसिक कोर्स त्यांचा पूर्ण झालेला आहे. अंध असून आपण कम्प्युटर शिकू शकतो हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहताना आम्हाला खुशी होते. आज बँकेमध्ये, LIC मध्ये, रेल्वेमध्ये कुठेही हे मुलं जेव्हा नोकरी करतील तेव्हा कम्प्युटरशिवाय पर्याय नाही आहे, आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी यांना देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ही सुरुवात आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे, पण ह्याच सुरुवातीमधूनच आम्हाला पुढचं ध्येय गाठायचं आहे. या सगळ्या मुलांना जेव्हा पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी कोर्सेससाठी पाठवायचं आहे तिथे आम्हाला, इथे जसं तीन खोल्यांचं हॉस्टेल आम्ही सुरू केलं आहे तसं मोठं हॉस्टेल आम्हाला पुण्यात पण सुरू करायचं आहे. त्या दिशेने पावलं आम्ही उचललेली आहेत.
2: श्रोते हो, एका वेगळ्याच दुनियेत वावरतोय असं वाटतंय ना. संस्थेत प्रत्यक्ष गेल्यानंतर तर खरंच निराळ्या विश्वात आल्यासारखं वाटतं. कुणी अभ्यास करतं, कुणी गाण्यांचा सराव करतं, कुणाला एखादी मावशी वाचून दाखवत असते, कुणाचे लेखनिक भेटायला आले असतील. संपूर्ण घरात सुरू असणारी ही वर्दळ कुणाही सहृदयी माणसाला भावणारी. या सर्वांवर सहर्ष लक्ष देऊन मंजुश्रीची जाऊ कीर्ती पडद्यामागच्या कलाकारात सामावणारी, सारच वेगळं. रोजच्या वर्तमानपत्रातल्या मनाला उद्विग्न करणाऱ्या बातम्यांनी सगळे त्रस्त असताना इथे मात्र आपल्या परीने समाजातल्या या मीडियापासून दूर असलेल्या समस्येवर मात करण्याचे भगीरथ प्रयत्न सुरू असतात. संस्थेची मुलं आता छान सांस्कृतिक कार्यक्रम करतात. या कार्यावर श्रद्धा असणारी डोळस मंडळी हे कार्यक्रम आयोजित करून मुलांना मानधन देतात. स्वतःचं घर, नोकरी सांभाळून हे कार्य करणाऱ्या या महिला असं जीवन सार्थकी लावून घेत आहेत. अनेक कारणांनी येणारा एकटेपणा, त्यातून उद्भवणारे नाना विकार यापासून कोसो दूर राहून निखळ आनंदाचा ठेवा मिळवत आहेत. आता वळूया या संस्थेतल्या दोन मुलांकडे.
3: नमस्कार, माझं नाव विकास गाडेकर आहे. मी जन्मतः अंध आहे. विरंगुळा संस्थेमध्ये जवळपास मला 3-4 वर्ष होत आहे. या संस्थेची ओळख मला अशी झाली की काही माझ्या शाळेतील मित्र या संस्थेशी जुळले होते. विरंगुळा म्हणजे तिथे वेगवेगळे अभ्यासामध्ये रुची असेल त्यांना अभ्यास करायला मदत देतात. वेगवेगळ्या अभ्यासाची CD वगैरे मिळून देतात. CD व्हॉईस रेकॉर्डिंगसुद्धा करून देतात. जर कोणाला अडचण असेल, कोणी बाहेर गावाला असते, कोणी कुठे असतं, त्यांना

0: द्वारे त्यांना चिपमध्ये त्यांना अभ्यास वगैरे भरून देतात. आणि माझे खूप गाण्याचे कार्यक्रम माझे तिथे झाले. आज आमचा स्वतःचा ग्रुप आहे.
1: माझं नाव सिद्धार्थ ओके. मी जन्मताच अंध नाही, मधातून माझे डोळे गेले. कणवय ओरा अंध विद्यालय शाळा आहे मलकापूरला, तिथे मी 7वीपर्यंत शिकलो. मला दिसत नाही या कारणाने माझा विश्वास मनातील पूर्ण दूर झाला होता. त्यानंतर मी बाहेर पडलो 8वीनंतर तिथून, आणि डॉक्टर राजेंद्र मेंडकी सरांनी मला अकोल्यात अशी काही संस्था आहे ती अंध मुलांसाठी काम करते, नागपूर सक्षम अंतर्गत क्षितिज विरंगुळा केंद्राची माहिती दिली. तर त्या संस्थेशी मी जुळलो आणि संस्थेतच भरपूर रमलो. त्यानंतर मला अभ्यासात हळूहळू मला गोडी निर्माण झाली. मी ब्रेल लिपीने अभ्यास करू लागलो आणि मला सर्व मावशींनी मदत केली. 10वीत 75% मिळाली. आता मी 11वीला शिवाजी कॉलेजला ॲडमिशन घेतली. संस्था अभ्यासातच नाही तर सर्व इतर सर्व गोष्टीत आम्हाला मदत करते. नुकताच आता आम्हाला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पाठवलं होतं. आता आम्ही टेक्नॉलॉजी सेमिनार अटेंड करून आलो. त्या सेमिनारमध्ये असं मला जाणवलं की ब्लाइंड व्यक्ती हा कुठलाही काम करू शकतो.
2: श्रोते हो, सिद्धार्थ हा आपल्या मित्रांचा मददगार बनलाय. देण्याचे हे संस्कार असे रुजतात हेच खरं. मंजुश्री यांची कन्या अनुजा ही पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात शिकते. ब्लाइंड स्टडी सर्कल ही महाविद्यालयाची निर्मिती, पण आता तो संपूर्ण भार तिनं समर्थपणे सांभाळलाय. कॅन्टीनमध्ये बसून चहाच्या कपात वेळ आणि पैसा बुडवणाऱ्या अनेक मित्रमैत्रिणींना तिने या कार्यात गुंतवलंय. अमित आणि संतोष ही दोन मुलंही या कार्यात मोलाचा वाटा देतात. सक्षमच्या या सगळ्याच मंडळींबद्दल म्हणावंसं वाटतं. आता मंदिर वेगळे नसेल, आता देव तुमच्यात वसेल. तुमच्यानंतर तुमच्यासाठी एक तारा नभात असेल, असंच काहीसं मनोगत मंजुश्रींचं.
3: असं म्हणतात, अंधारात उडी घेणारी माणसं दोनच प्रकारची असतात. एक जन्मांध, कारण त्यांच्याजवळ प्रकाशाचा अनुभव नाही, आणि दुसरा स्वयंप्रकाशित असा माणूस की जो जिथे जातो तिथे अंधारच उरत नाही. समाजातल्या ह्या अंधत्वाचा अंधकार दूर करण्याकरता प्रत्येकाने असं स्वयंप्रकाशित होणं गरजेचं आहे. समाजकार्य करायला संस्थेची स्थापनाच केली पाहिजे असं नाही, तर घरात बसून एखाद्या अंध मुलाचा अभ्यास घेतला, ज्येष्ठ अंध व्यक्तीला चांगले ग्रंथ पुस्तकं वाचून दाखवले, आपल्या मुलांना ह्या अंध मुलांचं लेखनिक म्हणून पाठवलं, तरी जन्मसार्थकी लागल्याचे क्षण आपल्याला लाभल्याशिवाय राहणार नाहीयेत.
2: श्रोते हो, सक्षम आणि एका प्रार्थनेचं जीवाभावाचं नातं, या प्रार्थनेतली शक्ती आणि असंच कार्य करण्याची प्रेरणा तुम्हा आम्हा सर्वांना लाभो, हीच सदिच्छा.
1: हित

श्रोतो आपण ऐकत होतात कार्यक्रम मालिका विशेष. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

पंचमी यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नंदू होनप यांचं. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे 2 वाजत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे.

श्रोते हो, ऐकूया साहित्य सौरभ या कार्यक्रमात नाटिका लढा मायबुलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना.

0: अरे गणेश, आज बऱ्याच दिवसांनी ग्रंथालयात दिसतोयस. नवीन कुठल्या विषयावर वाचतोय सध्या?
1: ज्ञानदाताई, सध्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी संदर्भात वाचतोय.
0: अरे तू तर मराठी साहित्याचा विद्यार्थी, तू ह्या इतिहासाशी संबंधित विषयाकडे कसा काय वळलास?
1: मी साहित्याचा विद्यार्थी आहे खरंय, पण अगं साहित्याचा समाजावर आणि समाजाचा साहित्यावर प्रभाव पडतच असतो.
0: बरोबर.
1: संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही मराठी भाषेच्या आणि मराठी साहित्याच्या दृष्टीनं फार महत्वाची घटना आहे, त्यामुळे मराठी साहित्याच्या विद्यार्थ्याला या चळवळीविषयी माहिती असायलाच हवी ना.
0: हो, हे मात्र खरं आहे तुझं. अरे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा मराठी भाषेशी आणि मराठी साहित्याशी फार जवळचा संबंध आहे, तुझ्या लक्षात यायला लागलंच असेल वाचता वाचता.
1: हो हो.
0: पण आपण ह्या चळवळीचा विचार करताना त्यातल्या राजकारणाविषयीच अधिक बोलतो, तितकं साहित्याशी या चळवळीचा जो संबंध आहे त्यावर मात्र बोलत नाही.
1: हो ना, अगदीच खरं आहे.
0: मग किती वाचून झालंय तुझं आणि काय काय समजलंय तुला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि मराठी साहित्य यांच्या संबंधांविषयी?
1: अगं ताई, गेले काही दिवस वेगवेगळ्या गोष्टी शोधून वाचतोय, त्यातून काही गोष्टी सापडल्यात, पण खरं सांगायचं तर हा मोठा व्यापक विषय आहे, त्यावर अजून बरीच सामग्री धुंडाळावी लागणार आहे. पण मी जे काही थोडं थोडकं वाचलंय आतापर्यंत त्याविषयी तुला सांगतो.
0: जरूर.
1: म्हणजे तूही पण मला काही अधिकच वाचायला सुचवू शकशील आणि माझी पण थोडी उजळणी होईल.
0: हो, हे तर नक्कीच. अरे माझी सुद्धा उजळणी होईल याच्या बरोबर. बोल ना, तुला काय सांगायचंय सांग.
1: हो, तर माझ्या वाचनातून माझ्या असं लक्षात आलं की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही राजकीय चळवळ जरी असली तरी ती सुरू करण्यामध्ये आणि पुढे नेण्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी आणि कलावंतांनी मोठा हातभार लावलेला आहे.
0: होय.
1: मुळात संयुक्त महाराष्ट्राबद्दलची मागणी ही तर 1946 तिसाव्या मराठी साहित्य संमेलनातच पहिल्यांदा झालेली आहे. 12 मे 1946 हे 30वं संमेलन बेळगावला भरलं होतं. आपले प्रसिद्ध पत्रकार आणि साहित्यिक गत्रे माडखोलकर हे त्याचे अध्यक्ष होते. मराठी भाषकांची वस्ती असलेले विदर्भ, मराठवाडा आणि गोवा हे भाग त्यावेळेला 3 वेगवेगळ्या सत्तांच्या अंमलाखाली होते.
0: होय.
1: म्हणजे विदर्भावर ब्रिटिशांची, मराठवाड्यावर निजामाची आणि गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती. 3 कोटी मराठी भाषकांपैकी सुमारे 90 लाख लोक या 3 भागांमध्ये वास्तव्याला आहेत, ह्याकडे माडखोलकरांनी लक्ष वेधलं. आणि महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांतल्या, सर्व धर्मातल्या आणि सर्व जातीतल्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात यावा यासाठी आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्याचा ठराव याच संमेलनाच्या विषय नियामक समितीत आणि खुल्या अधिवेशनात मांडला. हा ठराव मांडताना अत्रे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा हा प्रश्न सर्व मराठी भाषकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. केवळ या एकासाठी हे साहित्य संमेलन भरलं होतं एवढं जरी नमूद झालं तरी महाराष्ट्राच्या इतिहासात हे संमेलन अमर होईल यात मुळीच शंका नाही. अत्र्यांचं हे म्हणणं अगदीच खरं ठरलेलं दिसतं ना?
0: अगदीच. अत्र्यांचं म्हणणं खरं ठरलं हे तर खरंच, पण तुला माहितीये का, देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेल्या मराठी भाषक समाजाच्या एकीकरणाची ही मागणी 1946 संमेलनात पहिल्यांदाच झाली असं काही म्हणता येणार नाही बरं
1: का?
0: याच्या आधी सुद्धा न. चिमकेळकर, ज्ञानकोशकार केतकर, आचार्य विनोबा भावे, धनंजयराव गाडगीळ, प्रबोधनकार ठाकरे, ज्योत्स्ना मासिकाचे संपादक गवी पटवर्धन आणि गत्र्यम माडखोलकर ह्यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या एकीकरणाचं स्वप्न बघितलेलं होतं.
1: हो.
0: लॉर्ड कर्झननं केलेली बंगालची फाळणी लोकांच्या आंदोलनामुळं 1911 रद्द झाली हे आपण जाणतो.
1: हो ना.
0: त्या संदर्भात केसरीत लिहिलेल्या एका लेखात न. चिमकेळकरांनी मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी अशी सूचना केली होती. म्हणजे आता तू सांगत होतास ना, 3 वेगवेगळ्या राजवटींखाली होती.
1: होय.
0: त्याबद्दल बोलत होते.
1: हो.
0: लोकशिक्षण मासिकाच्या 1917 एका अंकामध्ये जनार्दन विठ्ठल ताम्हणकर या जयपूरच्या प्राध्यापकांनी तिभंगलेला महाराष्ट्र हा लेख अगदी नकाशा सकट प्रकाशित केलेला होता.
1: हो.
0: त्यात सुद्धा मराठी प्रदेशाच्या एकत्रीकरणाची मागणी केलेली आपल्याला दिसते.
1: हो ना.
0: 1938 गवी पटवर्धनांनी ज्योत्स्ना हे मासिक सुरू केलं. त्यावेळी आंध्र आणि कर्नाटक या प्रांतांमध्ये एकीकरणाच्या चळवळी सुरू झालेल्या सुद्धा होत्या.
1: बरं.
0: पण महाराष्ट्रात मात्र अशी चळवळ नव्हती. म्हणून मग ज्योत्स्ना मासिकानं 40 पुढाऱ्यांना आणि लेखकांना एक प्रश्नावली पाठवली आणि मग त्यांच्या मुलाखतींचा सारांश छापला.
1: बर,
0: त्यातूनच पुढे वऱ्हाड नागपूरच्या 8 जिल्ह्यांनी मिळून होणारा महाविदर्भ, मराठवाडा, देश म्हणजे साधारणतः आजचा पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई शहर या महाराष्ट्राच्या 5 भागांमधल्या लोकात स्नेह वाढावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: बर,
0: आणि मग 28 जानेवारी 1940 या दिवशी महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दारांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबईतल्या सरदार गृहात झाली.
1: बर, अगं ताई मी याविषयी थोडं वाचलंय, पण तू इथे पण बघ ना, संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यात मुख्यत्वे साहित्यिकांनीच पुढाकार घेतलेला दिसतोय.
0: हो ना, साहित्यिकांचा या चळवळीत मोठा सहभाग होता हे तर आपल्याला नाकारता येणारच नाही.
1: हो, पुढे 28 जुलै 1946 ला मुंबईत महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली होती. तिचे अध्यक्ष शंकरराव देव होते. ही परिषद घटना समितीसमोर महाराष्ट्राच्या एकीकरणाची मागणी एकमुखाने करण्याच्या हेतूने भरवण्यात आलेली होती. प्रारंभी ब्रिटिशांच्या ताब्यातल्या मराठी भाषकांच्या प्रदेशाचं एकत्रीकरण व्हावं आणि मग हळूहळू इतरत्र असलेल्या मराठी भाषकांच्या प्रदेशांचं एकीकरण व्हावं असा ठराव झाला. ह्या ठरावाला नवाकाळ पत्राचे संपादक यकृ खाडीलकर यांनी मांडलेली संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई असावी ही उपसूचना मात्र चर्चेला आली नाहीच. या परिषदेतून संयुक्त महाराष्ट्र परिषद ही स्वतंत्र सर्वपक्षीय संस्था शंकरराव देवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी अतिशय काळजीपूर्वक संशोधन करणाऱ्या डॉक्टर यदी फडके यांनी असं म्हटलंय की या परिषदेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत राजकारणातल्या मंडळींचा सहभाग जास्त वाढला आणि साहित्यिकांचं महत्व थोडं कमी झालं. पण ही चळवळ यशस्वी करण्यात आणि तिचा विस्तार करण्यात साहित्यिकांनी, कलावंतांनी मोठी कामगिरी बजावलेली आहे, याकडे तर काही दुर्लक्ष करताच येणार नाही.
0: अगदीच. 1948 साली संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भाषावार प्रांत रचनेचा विचार करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन केला. इथून एका प्रकारे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला नवा जोम आला असं म्हटलं तरी चालेल. हा जोम प्राप्त होण्यासाठी आणि नागरिकांचा या चळवळीला पाठिंबा मिळवण्यासाठी साहित्यिकांनी केलेलं काम फारच मोठं आहे.
1: हो ना, आता हेच पहा ना, 5 एप्रिल 1949 या दिवशी ज व प म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या ह्या 3 सदस्यीय आयोगाचा अहवाल प्रकाशित झाला. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्रासाठी सत्याग्रहाची हाक या नावाचं एक पत्रक सेनापती बापटांनी काढलं होतं. त्यातल्या कवितेतलं पहिलंच कडवं नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एखाद्या मंत्रासारखं वापरण्यात आलं.
0: ऐकव ना,
1: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
0: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता.
1: हो,
0: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे. सेनापती बापट हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले एक महत्वाचे क्रांतिकारक तर होतेच, पण आयुष्यभर लोकहिताच्या विविध प्रश्नांसाठी कार्य करणारे कार्यकर्तेही होते.
1: बर,
0: त्यांना महाराष्ट्राचा अभिमान होता पण तो दुराभिमान मात्र मुळीच नव्हता.
1: होय,
0: त्या पत्रकातलं तू सांगितलेलं पहिलं कडवं खूप गाजलं हे तर खरंच आहे.
1: हो,
0: पण यातलं दुसरं कडवं सुद्धा सेनापतींची भूमिका नेमकी काय होती हे अधिक स्पष्ट करणार आहे.
1: कोणतं वर?
0: महाराष्ट्र जैसा तसे प्रांत सारे, असे वीरतेचे जगी सर्व वारे, असे भारताधार प्रत्येक थोडा, न चाले कुणाही विना राष्ट्रगाडा.
1: वा वा, अगं ह्याच पत्रकात त्यांनी पुढे असं म्हटलंय की महाराष्ट्र संयुक्त मुंबई समेत मिळावा अम्हा हे असे न्याययुक्त, परी न्याय सोडून अन्याय पक्ष, कराया बळी ठाकले थोर दक्ष.
0: वा,
1: कोणत्याही अन्यायाविरुद्ध लढण्याचा उत्साह सेनापतींमध्ये शेवटपर्यंत होता. राज्य पुनर्रचना आयोगाच्या ऑक्टोबर 1955 प्रसिद्ध झालेल्या अहवालात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य झालेली नव्हती हे लक्षात येताच मराठी भाषकांनी जेव्हा तीव्र आंदोलन करायला घेतलं तेव्हा त्याचं नेतृत्वही सेनापती बापटांनीच केलेलं होतं. 18 नोव्हेंबर एकोणीसशे

0: 55 या दिवशी निघालेल्या मोर्चाचं नेतृत्व सेनापती बापट करत होते.
1: हो ना, आचार्य अत्रे यांनी आपल्या नवयुग या साप्ताहिकात 17 एप्रिल 1949 या दिवशी छापलेल्या एका पत्रकाला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा मथळा दिलेला होता.
0: हो ना,
1: हा मथळा म्हणजे अत्र्यांच्याच भाषेत सांगायचं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतली सिंहगर्जना ठरलेली होती.
0: हो, 21 नोव्हेंबर 1955 या दिवशी मुंबईत गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी संप पुकारला. सुमारे 1.5 लाख लोक निदर्शनं करत फ्लोरा फाउंटन जवळ म्हणजे आजच्या हुतात्मा चौकाजवळ जमले. यावेळी तिथे झालेल्या गोळीबारात सुमारे 15 जण मृत्युमुखी पडले आणि 400-500 लोक जखमी सुद्धा झाले. पण तरी लोक हटले नाहीत. शेवटी SM जोशी यांना या समूहापुढे जाऊन त्यांना चौपाटीला जाण्याचं आवाहन करावं लागलं आणि मग लोक चौपाटीला गेले आणि तिथे सेनापती बापटांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी सभा झाली. या प्रसंगाने अनेक कवींना संयुक्त महाराष्ट्र संदर्भात काव्य रचण्याची स्फूर्ती मिळालेली आहे असं दिसतं. माझी मान ताठ आहे ह्या पुस्तकाच्या प्रास्ताविकात शाहीर शरद मुठे यांनी आपला अनुभव नोंदवलाय, बरं का? ते म्हणतात, मी बेचैन झालो आणि सहजच मला ओळी स्फुरल्या. दर्दीन दुनिया रंग बदलते जपून हा करे नौका, महाराष्ट्राबा हर घडीला दिसतोय धोका. आणि हे संपूर्ण गीत मी त्याच वेळी लिहिलं. संयुक्त महाराष्ट्रासंबंधी लिहिलेलं हे माझं पहिलंच गीत आहे असं शरद मुठे यांनी नोंदवलंय. आता यानंतर शाहीर मुठे यांनी महाराष्ट्रभर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा प्रसार करण्यासाठी कार्यक्रम केलेले आहेत. ते एका गीतात लिहितात, लाख मुखातून एक आवाज, अमुची मुंबई अमुच राज, आत्मे अजूनी अशांत ज्यांचे मुकले नाहक प्राण, चाढ ठेवूनी रक्ताची त्यात चला घेऊया आण, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे उंच निशाण, कधी न येईल खाली आता जरी कापली मान. आणि दुसरं म्हणजे, गुर्जर तामिळ ख्रिश्चन मुस्लिम आम्ही सगळे बंधू, मर्यादा नीतीच्या पाळून आम्ही सुखाने नांदू, बलवान कराया स्वतंत्र भारत आम्ही एकता साधू, एकमुखाने तमाम जनता गर्जून सांगे आज, लाख मुखातून एक आवाज, आमची मुंबई आमचं राज.
1: वा गणेश, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं हे एक वैशिष्ट्य दिसतंय की भारताच्या ऐक्याचंही भान पुढाऱ्यांनी आणि लोकांनी राखलंय.
0: बरोबर,
1: पण आपली मागणी उचित आहे आणि न्यायी आहे त्यामुळे तिच्यासाठी लढाई दिला पाहिजे ह्याचं सुद्धा भान त्यांना दिसतंय.
0: हो ना, खरंय.
1: 16 जानेवारी 1956 ला संध्याकाळी मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा झाली. त्या दिवशी घोषणेआधीच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या काही पुढाऱ्यांना अटक झालेली होती. कामगार मैदानावर त्यानिमित्तानं निषेध सभा भरवण्यात आली. तिथं सुमारे 25,000 लोकांच्या उपस्थितीत शाहीर अमर शेख यांनी संयुक्त महाराष्ट्राची गाणी म्हटली असं त्यांनी आपल्या दैनंदिनीत लिहिलेलं आहे. त्यानंतर ते शिवतीर्थावरच्या सभेत पोचले. तिथे प्रक्षुब्ध झालेल्या श्रोत्यांनी भाषणं बंद पाडलेली होती. तेव्हा मग अमर शेखांनी डॉक्टर सुधीर फडके यांनी लिहिलेलं गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती हे गीत म्हणायला सुरुवात केली आणि लोक निवळले.
0: बरं,
1: त्यांनी मग अमर शेखांना साथ दिली आणि सुमारे 3 लाखांच्या कोरस बरोबर आपण गायलो असं त्यांनी आपल्या दैनंदिनीत लिहून ठेवलंय.
0: बरं,
1: डॉक्टर फडके यांचं हे गीत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं अतिशय महत्वाचं गीत आहे. त्यातली 2-3च कडवी बघितली तरीही हे लक्षात येतं.
0: सांग ना जरा कोणती कडवी.
1: जनतेच्या सत्तेची ज्योत जागती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती, फिरंग्यास गोव्याच्या चारून खडे, माय मराठीच अशी चालली पुढे, एक भाषिकांची जिथे होय संगती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती.
0: वा,
1: शेतकरी जमिनीचा येथल्या धनी, कामगार जनता ही येथ अग्रणी, श्रमजीवी सत्तेची येथ शाश्वती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती. भिन्न भिन्न धर्माची सर्व बंधने तोडूनी या एक जीव जाहली मने, लोकयुगासाठी जिथे रक्त सांडती, गरजा संयुक्त महाराष्ट्र भारती.
0: वा वा, किती अर्थपूर्ण गीत आहे. डॉक्टर फडके यांच्या या गीतातल्या शेवटच्या ओळी प्रत्यक्षात अवतरण्याचे प्रसंग लगेच आले. मात्र 18 जानेवारी 1956 ला मुंबईतल्या आंदोलनादरम्यान बंडू गोखले हा 20 वर्षांचा रात्रशाळेत शिकणारा तरुण हुतात्मा झाला. 17

0: जानेवारीला बेळगावात मारुती बेन्नाळकर यांना हुतात्म्य पत्करावं लागलं.
1: हो ना,
0: 18 ते 21 जानेवारी 1956 ह्या काळात मुंबईत आंदोलन उसळलं, त्यात अनेक नागरिक जखमी झाले, अनेकांना हौतात्म्य पत्करावं लागलं. ह्या घटनेचा उल्लेख आपल्याला संयुक्त महाराष्ट्र संदर्भातल्या वेगवेगळ्या साहित्यात आढळतो. 27 जुलै 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी दिल्लीला सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहाच्या अग्रभागी शाहीर अमर शेख आपल्या पहाडी आवाजात जागा मराठा आम जमाना बदलेगा हे गीत गात पुढे चाललेले होते.
1: ऑगस्ट 1956 मध्ये विशाल द्विभाषिक मुंबई राज्य स्थापन झाल्याची घोषणा झाली आणि त्यामुळे चळवळीला आणखीनच धार चढली. 1 ऑक्टोबर 1956 शिवतीर्थावर भरलेल्या सभेत संयुक्त महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी एक नियतकालिक असावं अशी कल्पना मग पुढे आली. आपण मदत करणार असाल तर येत्या विजयादशमीपासून मी दैनिक काढतो असं आवाहन अत्र्यांनी श्रोत्यांना केलं.
0: बरं,
1: त्यावेळी लोकांनी देणग्या दिल्या आणि 62.12 रुपये आणि त्या काळात हा
0: बर
1: इतकी रक्कम जमल्याचं अत्र्यांनी आपल्या आत्मचरित्रात नोंदवून ठेवलं. ह्यानंतर मराठा हे नियतकालिक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आवाज झालं. मराठाचे अग्रलेख हे संयुक्त महाराष्ट्रासाठी एक शस्त्र म्हणून अत्र्यांनी वापरले आणि मराठामधून अत्र्यांची मुलुख मैदान तोफ संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी अगदी धडाडायला लागली.
0: खरंय,
1: मराठा दैनिकाच्या पहिल्याच अंकात मराठ्या ही सुरेश भटांची कविता छापलेली होती.
0: कोणती कविता आहे ती, काही आठवतंय का तुला?
1: हो, त्या कवितेमध्ये सुरेश भट म्हणतात, मराठ्या उचल तुझी तलवार, एकीची उचल तुझी तलवार, शपथ तुला आईच्या दुधाची घेऊ नको माघार, मराठ्या उचल तुझी तलवार, शपथ तुला शिव छत्रपतींची, चळ चळ कापत अवनी सारी, काय विसरली दिल्ली तुझी या तलवारीची धार, मराठ्या उचल तुझी तलवार.
0: वा वा, अगं पण ताई, मराठा पूर्व काळामध्ये सुद्धा आचार्य अत्रे संयुक्त महाराष्ट्राची संबंधित विषयांवर विडंबनात्मक गीतं लिहितच होते की.
1: हो,
0: झेंडूची फुले ह्या त्यांच्या संग्रहाच्या पहिल्या आवृत्तीत साहित्यिक विडंबना आढळतात. पण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाल्यावर अत्र्यांमधला विडंबनकाराला पुन्हा जोम चढला आणि त्यांनी राजकीय विडंबनही लिहिली. ही विडंबनं मुख्यत्वे संयुक्त महाराष्ट्राशी संबंधित घटना प्रसंग व्यक्ती यांच्याविषयीची आहेत. ती फक्त गुदगुल्याच करतात असं नाहीये, ती ओरखडे पण काढतात.
1: हो, हे तर आहेच, पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शाहीरांनी सुद्धा मोठी कामगिरी केलेली दिसते आपल्याला.
0: खरंय खरंय,
1: शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर शरद मुठे, शाहीर आत्माराम पाटील अशा शाहीरांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा प्रचार सगळीकडे नेऊन पोचवला.
0: हो ना,
1: यातला शाहीर आत्माराम पाटील यांची ओळख तर प्रसिद्धच आहे.
0: हो ना,
1: ते म्हणतात, संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल कोंबड झाकून धरा.
0: वा,
1: हे गाणं तर त्या काळात अतिशय गाजलं. त्यामध्ये विखुरलेल्या मराठी भाषक समाजाच्या एकीकरणाचं आवाहन अतिशय समर्पक शब्दात पण तरीही रंजक पद्धतीने त्यांनी केलेलं आहे.
0: खरंय खरंय, शाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर गव्हाणकर यांच्या कामगिरीचं वर्णन केल्या वाचून तर हा विषय पूर्ण होणंच कठीण आहे.
1: अगदीच,
0: अण्णाभाऊंची लेखणी आणि गव्हाणकरांचा पहाडी आवाज यामुळे संयुक्त महाराष्ट्राची ज्योत जागती राहील. 1 मे 1960 या दिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. मात्र बेळगाव, कारवार, निपाणी, उंबरगाव, डांग असे भाग मात्र महाराष्ट्रात समाविष्ट होऊ शकले नाही. त्याची खंत मात्र अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्ट्राविषयीच्या माझी मैना गावावर राहिली या छक्कड या रचनेतून अजून व्यक्त होत राहिलेली दिसते.
1: तुला आठवते का ती छक्कड?
0: हो ना,
1: ऐकव की मग.
0: मी त्यातला काही भाग सांगतो फक्त. म्हणजे त्याच्यामध्ये कवी मुंबईला आलाय असं वर्णन आहे.
1: हो, आणि मैना त्याची गावाकडे.
0: आणि मैना त्याची गावाकडे आहे. तर त्याच्यात पुढे त्यांनी लिहिलेलं आहे, अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची, झालं फाउंटनला जंग, तिथं बांधून चंग, आला मर्दानी रंग, धार रक्ताची मर्दानी वाहिली, माझ्या जीवाची होती या काही.
1: वा,
0: महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची, परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची, गावाकडं मैना माझी भेट नाही तिची, तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची. बेळगाव कारवार डांग उंबरगाववर मालकी दुजाची, धोंड खंडणीची कमाल दंडेलीची, चीड बेकीची गरज एकीची, म्हणून विनवणी आहे या शिवशक्तीला शाहिराची. आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या काही.
1: गणेश, छक्कड काय, शाहिरी काय, कविता काय, लेख काय, अग्रलेख काय, कितीतरी साहित्यिकांनी कितीतरी योगदान आपल्या लेखणीतनं दिलं.
0: हो ना,
1: पण हा विषय मात्र इतक्या लवकर काही संपणार
0: नाही,
1: त्याच्यामुळे तुला मात्र अजून पुष्कळ वाचन करायला लागणार आहे या विषयी.
0: हो ना ताई, प्रयत्न तर तोच आहे. पण बरं झालं आज तुझ्याशी बोललो ते, त्यामुळे मी जेवढं वाचलंय त्याची उजळणी तरी झाली.
1: अरे माझी सुद्धा उजळणी झाली, आणि त्यानिमित्तानं या विषयावर पुन्हा विचार सुद्धा करायला लागले.
0: होय, ठीक आहे ताई, आता भेटू नंतर पुन्हा. मी काय पुढे वाचलं की ते तुला कळवीनच.
1: नक्की कळवत राहा.

श्रोते हो, आत्ताच आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकली नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा, सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्सना केतकर. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्सना केतकर.

श्रोते, आपण ऐकत होतात कार्यक्रम साहित्य सौरव. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल। तबला साथ पंडित मुकुंदराज देव। व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम। प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर

0: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते, असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
1: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
0: आणि आमचा चिंटू मोबाईल वर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ऍप्स त्याला जमतात.
2: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
0: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
2: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया.
1: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही
0: छोट्यांचं मोठं विश्व.

श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 2:25 आणि 40 सेकंद होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

पिंजरा या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं. जगदीश खेबुडकर यांचं संगीतकार होते राम कदम.

गणसंगती आल्या गवळणी पायाला बांधूनी भवरा आणि चौमुळखाला डंका वाजू दे फडाचा।

अभिजित ऐका या चित्रपटातील हे गीत होतं जगदीश केपूरकर यांचं, संगीतकार होते राम कदम. श्रुते चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया बेला शिंदे यांनी गायलेलं, बेला शिंदे आणि अजय अतुल यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत. संगीतकार आहेत अजय अतुल. चित्रपट नटरंग.

चंद्रमुखी या चित्रपटातील गीत आपण ऐकत होता. तारे आंबेकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत होतं. संगीतकार होते अजय अतुल. गीतबहार या कार्यक्रमात आता ऐकूया आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेलं दे धक्का या चित्रपटातील गीत. श्रीरंग गोडबोले यांचं हे गीत आहे, संगीत आहे अजय अतुल आणि समीर यांचं.

उत्तराखंड कल्याण सहकारी यांनी गायलेलं नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील गीत आपण ऐकत होता. जितेंद्र कुलकर्णी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं. ही एक पारंपरिक रचना आपण ऐकली या गीताबरोबर.

बस गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 3 वाजत आहेत. सादर करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आहेत मंगेश पाडगावकर, संगीतकार श्रीनिवास खळे.

आपण ऐकत होता सुरेश वाडकरांनी गायलेलं हे गीत. प्रवीण दवणे यांचं हे गीत होतं, संगीत होतं संजय राज, गौरी नंदानी यांचं.

जोगळेकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होतात. अशोकजी परांजपे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं शांक नील यांनी. श्रोते आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. गीतकार भवानी शंकर पंडित, संगीतकार श्रीनिवास खळे.

लता मंगेशकर यांनी गायलेले गीत आपण ऐकत होतात. पी सावळाराम यांचं हे गीत होतं, संगीतकार होते वसंत प्रभू. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
1: आणि आमचा चिंटू मोबाईल वर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ऍप्स त्याला जमतात.
2: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
1: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी

0: मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
1: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन या विषयी समजून घेऊया.
2: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही
1: छोट्यांचं मोठं विश्व.

श्रीकांत नारायण यांनी गायलेलं सुनास हवी अशी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. रझिया पारकर यांचं हे गीत होतं. संगीत होतं नथू चव्हाथे आणि संगीत होतं उदय कामत यांचं. श्रोते आपण ऐकत आहात कार्यक्रम मिश्रसंगी. मिश्रसंगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात भीमराव पांचाळे यांनी गायलेलं इलाही जमादार यांचं हे गीत. स्वर आणि संगीत भीमराव पांचाळे यांचा.

अरुण दाते आणि सहकारी यांनी गायलेले गीत आपण ऐकत होतात. गीतकार होते सुरेश भट, संगीतकार यशवंत देव. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR DTH मराठी उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 4 वाजत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात. बलराम प्रसाद यांचं गायन. माफ करा. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात. बालाराम प्रसाद यांचं बासरीवादन. आपण ऐकूया राग अहिर भैरव. मध्यलय आणि द्रुतलय तीन तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे भूषण परचोरे यांची. ऐकूया बालाराम प्रसाद यांचं बासरीवादन राग अहिर भैरव.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात बालाराम प्रसाद यांचं बासरीवादन. आपण ऐकत होतात राग अहिर भैरव.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.

श्रोता आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 4:30 होत आहेत. आपण ऐकत आहात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात धनंजय जोशी यांचं गायन. ऐकूया राग गुजरी तोडी. विलंबित बंदिश झुमरा तालात निबद्ध असून बोल आहेत भोर भई मे आयो. द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध असून बोल आहेत शंकर हर हर महादेव. तबला साधाय अमित मिश्रा यांची हार्मोनियम सात केली आहे मकरंद वैशंपायन यांनी. ऐकूया धनंजय जो

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होता धनंजय जोशी यांचं गायन. आपण ऐकला राग गुजरी तोडी. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते, असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
1: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5:30 होत आहेत. सुप्रभात. श्रोते, सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. गीतबहार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं एक पारंपरिक गीत. संगीत आहे जितेंद्र कुलकर्णी यांचं.

कठ्यार काळजात घुसली या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. शंकर महादेवन यांनी गायलं होतं, मंगेश कंगणे यांचं हे गीत. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. गीतबहार या कार्यक्रमात आता ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातील गीत. अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, चंद्रशेखर गाडगीळ, मल्लेश शरद जांभेकर आणि सहकार यांनी गायलेलं. जगदीश केबुडकर यांचं गीत ऐकूया. संगीत आहे अनिल अरुणी यांचं.

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

अष्टविनायक या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5:30 आणि 40 सेकंद होत आहेत. सादर करत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात आशा भोसले यांनी गायलेलं संत ज्ञानेश्वरांचं हे संत ज्ञानेश्वरांची ही रचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची.